311.5 मीटर्स अर्थात 963 किलोहर्ट्स तसंच FM 102.1 मेगाहर्ट्स आणि मोबाईल ॲप न्यूज ऑन AIR आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 12 ज्येष्ठ, शके 1948, म्हणजेच 2 जून 2026. आमच्या प्रातकालीन प्रसारण सभेत मी अपूर्वा वाणी आपलं स्वागत करते. सकाळचे 5:57 होत आहेत. सभेला सुरुवात करूया मंगल वाद्यानं.

आकाशवाणीचं हे सुवर्णमहोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 6 वाजता आहेत. थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या दिल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रम हेच जीवन आहे हा सिद्धांत सत्याचं प्रतिबिंब आहे. काही लोक श्रम कष्टकारक आणि कनिष्ठ मानतात, हे चूक आहे. तसंच काही लोक श्रम सुखसमृद्धीचं साधन मानतात. व्यक्ती आणि राष्ट्राच्या जीवनात सुखसमृद्धी आणण्यासाठी श्रमाचीच उपासना हवी. श्रम कष्टकारक असतात असं मानू नये, कारण श्रमातही आनंद आहे. श्रम आनंददायकही असतात. श्रम ही जीवनाची गरज आहे. शारीरिक आणि मानसिक क्रियाशीलता हेच जीवनाचं सत्य स्वरूप आहे. श्रमापासून पूर्ण सुटका करून घेणं म्हणजे मृत्यू होय. आपण श्रमापासून दूर सरकलो म्हणजे मागामागं मृत्यू चालत येतो. आळस आणि मृत्यू यांचा घनिष्ठ संबंध आहे. माणसं जितके अधिक श्रम करतील तितकं त्यांचं खाजगी आणि राष्ट्राचं जीवन चैतन्यदायी होईल. बौद्धिकदृष्ट्या सतत क्रियाशील असलेली आणि शारीरिक श्रम करणारी माणसं दीर्घायुषी ठरतात हा वैद्यकशास्त्रातला निष्कर्षही आपण लक्षात घेतला पाहिजे. बुद्धीनं आणि शरीरानं श्रम करणारी माणसंच राष्ट्राच्या प्रगतीला आणि विकासाला चालना देत असतात. श्रमाला अशी विविध अंग आहेत. मानसिकदृष्ट्यासुद्धा श्रमाचं महत्व निर्विवाद आहे. ज्या व्यक्तीचं मन आणि मेंदू शुद्ध आहे अशी व्यक्ती श्रम करण्यात रुची बाळगते आणि श्रम करण्यानं तिला प्रसन्नता मिळते. माझ्याकडं खूप कामांची गर्दी आहे अशी तक्रार प्रसन्न व्यक्ती करीत नाही. काळजी, वाईट सवयी, असंतोष आणि आळस यामुळे श्रम होत नाहीत. व्यक्तिजीवन आणि राष्ट्रजीवनाच्या दृष्टीनं आळस हा घातक आहे. जर श्रम हेच जीवन आहे तर आळस मृत्यू आहे. कामं खूप आहेत अशी तक्रार करण्याच्या आधी आळसाच्या दोषापासून स्वतःला मुक्त करायला हवं. भारतीय जनतेला राष्ट्रविकासासाठी कार्यप्रवृत्त, कार्यशील आणि गतिमान राखण्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरूंनी आराम हराम है या चैतन्य मंत्र दिलेला आपल्याला आठवतच असेल. आळशी माणूस आपल्या जीवनात अपमान आणि लाचारीची बीजे पेरत असतो, तर परिश्रमशील मनुष्य समृद्धी आणि सद्गुणांचं बीज पेरत असतो. श्रमाला सदाचार मानणारी व्यक्ती स्वतःला आणि राष्ट्राला यश आणि प्रतिष्ठा मिळवून देते. कर्म हेच बियाणं आहे आणि त्याचं पीक निश्चितच काळानंतर निश्चितच आपल्याला मिळतं. राष्ट्राची भरभराट कर्मानंच होते. सर्वसाधारण रीतीनं लोकांची अशी इच्छा दिसते की कमीत कमी श्रमात धनवान व्हायचं. ही एक प्रकारची चोरीच आहे. श्रम न करता फळाची इच्छा बाळगणं म्हणजे दुसऱ्यांच्या श्रमाचा उपयोग करणं होय. आपल्या देशबांधवांच्या श्रमावर आपण चैन करणं योग्य नव्हे. योग्य किंमत न देता दुसऱ्याची संपत्ती बळकावण्यासारखंच हे आहे. राष्ट्राची यामुळे अधोगती होते. क्रियाशील नागरिक हा राष्ट्राचा आत्मा असतो. म्हणून राष्ट्राच्या अभ्युदयासाठी आळस झटकणं आणि प्रामाणिक श्रम करणं महत्वाचं. श्रम करण्याची आपल्यात शक्ती आणि क्षमता आहे याचा आपल्याला आनंद वाटला पाहिजे. म्हणूनच अधिक श्रम करून आपण आपली शक्ती आणि क्षमता वाढवून राष्ट्राच्या कारणी लावली पाहिजे. आपलं काम कोणतं का असेना ते श्रेष्ठ मानलं पाहिजे, तर जग त्याला श्रेष्ठत्वाच्या भूमिकेतून बघू शकेल. अट फक्त एकच, आपलं काम श्रेष्ठ समजून करणं. आपलं काम जो प्रामाणिकपणानं आणि धैर्यानं करतो त्याला मधुर फळं चाखायला हमखास मिळतात. हेच राष्ट्राचंही यश आहे. श्रम हेच दैवत मानणारी माणसंच राष्ट्राचे खरे शिल्पकार असतात, कारण श्रमानंच माणसाची कार्यक्षमता वाढते आणि कार्यक्षम माणसंच राष्ट्र अभ्युदयाला नेऊ शकतात.
1: विचार पुष्प आपण ऐकलत. लेखन केलं होतं पी एस चौधरी यांनी. वाचक स्वर दत्ता सरदेशमुख यांचा होता. आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत आराधना हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम.

सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात सरस्वती नंदन यांची भक्तिरचना आत्ताच आपण ऐकलीत. आराधना या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया संत गोरक्षनाथ यांची भक्तिरचना. गात आहेत अजित कडकडे.

अजित कडकडे यांनी गायलेलं संत गोरक्षनाथ यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. आराधना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया संत गोरा कुंभार यांची रचना, गात आहेत रामदास कामत.

श्रोते हो, आराधना या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया सुरेश वाडकर यांनी गायलेलं चंद्रशेखर पांडे यांचं हिंदी भजन.

समूह स्वरातील या देशभक्तीपर रचनेसह आजचा आराधना हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम संपला. आकाशवाणीचं हे सुवर्णमहोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 6:35 झाली आहेत. श्रोतेहो, आता जाणून घ्या आमच्या आज प्रसारित तसंच सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

मिनिटांनी आणि दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात रजो निवृत्ती या माहितीचा भाग दुसरा. तज्ज्ञ आहे डॉक्टर पूनम नार्वेकर. सकाळी 6:50 आणि दुपारी 2:10 परिसर या कार्यक्रमात सृष्टी रसायन आणि आपण या माहितीचा भाग दुसरा. तज्ज्ञ आहेत प्राध्यापिका तनुजा परुळेकर. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 7 स्थानिक घटना घडामोडींवर आधारित कार्यक्रम अवतीभवती. 7:25 महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 7:40 प्रायोजित कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली सुमधूर मराठी गीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. श्रोते हो, आज सकाळी 8:40 लखलख चंदेरी यात हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकू शकाल.

या रूपरेषेनंतर लगेचच सकाळी 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात जून महिन्यात करायची शेतीची कामं ही माहिती वाचकस्वर किशोरी वाघुळदे यांचा, सादर करते ज्ञानेश्वर बोबडे. सकाळी 6:45

0: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम लखलख चंदेरी 8:40 सकाळी 9:30 लेणं संस्कृतीचं या कार्यक्रमात जय मल्हार वाघ्या मंडळ शिरसगाव तालुका येवला यांनी गायलेली खंडोबाची गाणी गायक दगडू गटू वाघचौरे आणि सहकारी. सकाळी 9:55 प्रायोजित कार्यक्रम दागिना म्हणजे पूना गाडगे अँड सन्स. सकाळी 10:00 ऑल इंडिया रेडिओच्या 90वीच्या निमित्ताने मालिका या मालिकेचा भाग 4 आज आपण ऐकू शकाल. सकाळी 10:30 आपली आवड हा कार्यक्रम. श्रोते हो, सकाळी 11:05 गाता रहे मेरा दिल निवेदन अपूर्वा वाणी यांचं. सकाळी 11:30 सुगम संगीत. श्रोते हो, दुपारी 12:00 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. यात ठीक 12:00 महिलांसाठी वनिता मंडळ हा कार्यक्रम. यात सुरुवातीला आपुल किया घरात ही कौटुंबिक मालिका, त्यानंतर कायदा समजून घेऊया पोक्सोविषयी ॲडव्होकेट तृप्ती पाटील यांच्याशी संवाद. दुपारी 1:40 अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र. सायंकालीन सभेत 5:30 युववाणी, 6:30 ज्येष्ठ नागरिकांसाठी अमृत कलश, 7:15 वृत्तविशेष. संध्याकाळी 7:30 शेत शिवार या कार्यक्रमात जैविक खतांचे फायदे या विषयावर लोणार जिल्हा बुलढाणा इथले अमित सरकटे यांची किशोरी वाघुडदे यांनी घेतलेली मुलाखत. रात्री 9:15 स्पॉटलाईट, 9:30 मनी टॉक, 9:45 मंथन हे कार्यक्रम, तर रात्री 10:30 नभोनाट्य 14वे रत्न, लेखक बंधू माधव. रूपरेषा आपण ऐकलीत. आकाशवाणीचं हे सुवर्णमहोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळची 6:40 होत आहेत. आता ऐकूया कृषीवाणी, वाचक स्वर किशोरी वाघोदे यांचा. कार्यक्रमाचे सादरकर्ते ज्ञानेश्वर बोबडे.
1: जून महिन्यात करायची शेतीची कामं. शेतकरी बंधूंनो, जून महिन्यात कोरडवाहू खरीप पिकांची पेरणी करण्यासाठी पिकांचं सुधारित बियाणं, जीवाणू संवर्धन आणि इतर निविष्ठांची जुळवाजुळव करतानाच कमी खर्चाची शाश्वत शेतीसाठी अवलंब करणं हे आवश्यक आहे. त्यामध्ये जर शेतात शेततळं खोदलं नसेल तर पाऊस सुरू होण्याआधी 1% जास्त उताराचं, 2 हेक्टर शेतीसाठी उताराचं शेवटी 20 मीटर लांब, 20 मीटर रुंद आणि 3 मीटर खोलीचं शेततळं खोदावं. यामध्ये साठवलेल्या पाण्याचा उपयोग अवर्षण काळात संरक्षित ओलीत देण्यासाठी करता येईल. पावसाचं पाणी जागेवरच मुरण्यासाठी शेताची पेरणीपूर्व मशागत समतल रेषेला समांतर किंवा मुख्य उताराला आडवी करावी. ही बाब या वर्षीपासून अत्यावश्यक आहे असं समजून याचा अवलंब करावा. शेवटच्या वखरणीपूर्वी शेतामध्ये हेक्टरी 20-25 गाड्या

0: चांगलं कुजलेलं शेणखत किंवा कंपोस्ट खत टाकावं. अर्धवट कुजलेलं शेणखत शेतात अजिबात टाकू नये. शक्यतो शेणखत हे मातीमध्ये चांगलं मिसळणं हे गरजेचं आहे. खरीप पिकांच्या सुधारित जातीचं बियाणं वापरावं. संकरित वाणांच्या तुलनेत सरळ वाणांच्या लागवडीचा खर्च हा कमी आणि निव्वळ नफा हा जास्त येतो. पुढच्या वर्षापासून या वाणांचं 50% किंवा त्यापेक्षा जास्त जवळचं बियाणं पेरणीसाठी या वर्षीच्या उत्पादनातून राखून ठेवण्यासाठी नियोजन करावं. पेरणीपूर्वी सगळ्या बियाण्यांची, विशेषतः सोयाबीनची उगवण शक्ती ही घरीच तपासावी. बियाण्याची उगवण क्षमता ही 70 ते 80% पर्यंत जर असली तर पेरणीसाठी हे बियाणं वापरावं. यामुळे हेक्टरी झाडांची योग्य संख्या राहून चांगलं उत्पादन मिळतं. माती परीक्षण अहवालाच्या शिफारशीनुसार रासायनिक खतांच्या मात्रा द्याव्यात, त्यामुळे रासायनिक खतांच्या मात्रेत बचत करता येईल. खत मात्रा उशिरा जर दिली तर पिकांच्या उत्पादनामध्ये घट येते. मध्यम खोल आणि उथळ जमिनीत कपाशीची धूळ पेरणी जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा अंदाज घेऊन करावी. पिकलेल्या आणि जमिनीवर पडलेल्या निंबोळ्या गोळा करून चांगल्या वाळवून कोरड्या जागेमध्ये साठवाव्यात. प्रत्येक शेतकऱ्यानं यावर्षी कमीत कमी 100 किलो निंबोळ्या गोळा कराव्यात. यांचा 5% निंबोळी अर्काची 2 हेक्टर कपाशी, तूर किंवा हरभरा पिकावर 2 फवारणी जर केली तर रासायनिक कीटकनाशकांच्या खर्चामध्ये 20 ते 25% बचत करता येईल. शिफारस केलेल्या वाणांचं प्रमाणित किंवा सत्यस्थिती दर्शक बियाणं हे पेरणीसाठी वापरावं आणि पावती तसंच टॅग जमा करून ठेवावेत. कोरडवाहूमध्ये सलग पिकाऐवजी काही आंतरपिकं घ्यावीत. यामध्ये कपाशीमध्ये ज्वारी आणि तूर, सोयाबीनमध्ये ज्वारी आणि तूर, सोयाबीनमध्ये फक्त तूर सुद्धा घेता येईल आणि कपाशीमध्ये मूग किंवा उडीद सुद्धा घेता येतील. पेरणीपूर्वी बियाण्याला अनुक्रमे ट्रायकोडर्मा 5 ग्रॅम प्रति किलो बियाणं, PSB, KSB आणि इतर जीवाणू संवर्धक प्रत्येकी 25 ग्रॅम प्रति किलो बियाणं बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी. फळझाडांच्या खोडाला 1 मीटर उंचीपर्यंत बोर्डो पेस्ट लावावी. मिरची, वांगी, टोमॅटो तसंच फुलकोबी या पिकांच्या 4 ते 6 आठवडे वयांच्या रोपांची शेतामध्ये लागवड करावी. भेंडी, वाल, चवळी, कारली, ढेमसे, भोपळा, कोहळे, दोडके, हळद आणि अद्रक यांची लागवड करावी. गॅलार्डिया, झेंडू, मोगरा आणि शेवंती या फुलझाडांची लागवड करावी. जनावरांच्या पशुवैद्यकांच्या सल्ल्यानुसार लसीकरण करावं.
1: आताच आपण कृषीवाणी या कार्यक्रमात जून महिन्यात करायची शेतीची कामे याविषयीची माहिती ऐकलीत. वाचक स्वर किशोरी वाघुळदे यांचा होता. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते ज्ञानेश्वर बोबडे. आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे.

आकाशवाणीचं हे जळगाव केंद्र आहे. सकाळचे 6:45 होत आहेत. आता आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. तर 6:55 संस्कृत बातम्या दिल्ली केंद्रावरून. सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा काही क्षणात.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत रजोनिवृत्ती याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा.
1: श्रोतेहो नमस्कार. आज आपण रजोनिवृत्तीच्या पुढच्या टप्प्याबाबत जाणून घेणार आहोत. त्याच्यामध्ये रजोनिवृत्ती काय येते, कारण बेसिकली रिप्रोडक्टिव्ह हार्मोन्स म्हणजे दोन प्रकारचे हार्मोन्स असतात जे पाळी येण्यासाठी कारणीभूत असतात, त्याच्यामध्ये अचानक घट व्हायला लागते आणि ती घट झाल्यामुळे आपल्याला रजोनिवृत्तीच्या वाटचालीकडे आपला सुरुवात होते. त्याच्यामध्ये काही परिणाम हे होतात की त्या जे हार्मोन्स कमी होतात त्याचा परिणाम हृदयावरती होतो, रक्तवाहिन्यांवरती होतो, आणि त्याचे जर आपण काळजी व्यवस्थित घेतली नाही तर त्याचे प्रॉब्लेम्स आपल्याला पुढे जाऊन दिसून येतात. मग हाडांची ठिसूळता आपल्याला जास्तीत जास्त जाणवायला लागते. ऑस्ट्रिओ

0: प्रोसेसकडे जातं. शिवाय त्याच्यामुळे होणारे परिणाम म्हणजे खालची जागा कोरडी व्हायला लागल्यामुळे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, मूत्रसंसर्ग, बेसिकली युरिन इन्फेक्शन्स. नंतर कंट्रोल पण जायला लागतो, लघवी होताना, हसताना, किंवा आपण जोरात काही बोलत असू, प्रेशर आलं तर अचानक लघवीचे थेंब खालून जायला लागतात. नंतर अचानक वजन वाढतं, ओबेसिटी. हे होणारे परिणाम आहेत हार्मोन्स जेव्हा कमी होतात. आता जी लक्षणं दिसतात ती लक्षणं सर्वसाधारण स्त्रियांमध्ये काय दिसतात, जे मी आधीच्या एपिसोडमध्ये सांगितलं होतं, पेरिमेनोपॉज. त्याच्यामध्ये अनियमित मासिक पाळी, म्हणजे पाळी इरेग्युलर होते, दोन दोन महिने, तीन तीन महिन्यांनी यायला लागते. नंतर हॉट फ्लशेस, जे खूप महत्त्वाचं असतं, अचानक आपल्या शरीराचं टेम्परेचर खूप जास्त वाढतं, कारण इस्ट्रोजन नावाचं हार्मोन असतं ते खूप कमी होतं. दिवसा किंवा रात्री जेव्हा इतर लोकांना घाम येत नाही त्यावेळेला आपल्याला खूप घाम यायला लागतो. झोपेचं आपलं तंत्र बिघडतं, झोप अजिबात लागत नाही. मूड स्विंग्स, म्हणजे आपल्या सकाळी आपण अचानक उठल्यानंतर खूप चिडतो, शॉर्ट टेम्पर्डनेस, आपण नंतर आपण अचानक हसायला लागतो, अचानक दुःख होतं, हे मूड स्विंग्स होतात आपल्याला. अचानक वजन वाढतं, जे आपल्याला समजत नाही की का वाढतंय. मग हार्मोन्स सगळे टेस्ट करणं गरजेचं असतं. पचनशक्ती कमी होते, त्या तेही कारण असतं की ओबेसिटीकडे जाण्याचं. नंतर स्किन खूप ड्राय व्हायला लागते आणि त्यामुळे इचिंग चे प्रॉब्लेम आपल्याला चालू होतात. केस अचानक गळायला लागतात. नंतर छातीमध्ये धडधड व्हायला लागते. काही नॉर्मल जरी प्रसंग असेल तरीसुद्धा आपल्या छातीमध्ये धडधडून घाबरतो, माणूस घाबरायला लागतो. नंतर डोकेदुखी, मायग्रेन, हे प्रॉब्लेम्स होतात. नंतर खालचा योनीमार्ग जो असतो, योनीमार्गामध्ये खूप कोरडेपणा यायला लागतो, त्यामुळे नैसर्गिक जी सेक्शुअल इच्छा असते, संबंधांमध्ये जी इच्छा असते ती पण कमी व्हायला लागते. आणि नंतर हाडं ठिसूळ होणं हा एक महत्त्वाचं सिम्प्टम आहे, लक्षण आहे. नंतर हार्मोन्स कमी झाल्यामुळे प्रजनन क्षमता पण कमी होते. नंतर स्किन खूप लूज पडायला लागते, म्हणजे छातीची स्किन, जसं ब्रेस्ट लूज पडायला लागतात, सॅगी व्हायला लागतात. हे बरीचशी लक्षणं आहेत जी आपल्याला स्त्रियांमध्ये दिसायला लागतात. आणि जेव्हा ही लक्षणं दिसतात त्यावेळेला स्त्रीने जागरूक होऊन डॉक्टरांकडे जाणं खूप गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये जे हॉट फ्लशेस आहेत, की सकाळी अचानक गरम होतं, संध्याकाळी अचानक गरम होतं, तर त्यावेळेला आपण काय काळजी घ्यायला पाहिजे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, हे जी लक्षणं आहेत आणि जे आपण इन्व्हेस्टिगेशन्स करायला पाहिजेत, म्हणजे ज्या चाचण्या महत्त्वाच्या असतात त्यावरती आपण प्रकाश टाकणार आहोत. आणि जे त्या रजोनिवृत्तीच्या संबंधामध्ये जे नवीन तंत्रज्ञान आहे त्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
1: श्रोतेहो, आत्ताच आपण रजोनिवृत्ती या विषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग तिसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

लस टोचणीचा उपाय करा, रोग होण्यापेक्षा टाळलेला बरा। गरोदरपणा ही बाब आहे खास, सुरक्षित मातृत्वाचा देव विश्वास।

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, रसायनांच्या अतिरेकी वापरामुळे आपल्या निसर्गामध्ये काय काय बदल होत आहेत, निसर्गाच्या कोणकोणत्या समीकरणांमध्ये कशा प्रकारे बदल होत आहे हे जाणून घेण्यासाठी आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे रसायनशास्त्राच्या प्राध्यापिका तनुजा परुळेकर मॅडम यांना. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार श्रोते हो.
0: मॅडम, आज आम्हाला ग्रीन केमिस्ट्री ही जी काही नवीन संकल्पना आता आपल्याला ऐकायला येते याबद्दल थोडं समजून सांगा.
1: हरित केमिस्ट्री किंवा ग्रीन केमिस्ट्री म्हणजे अशा रासायनिक प्रक्रिया व उत्पादने ज्या घातक पदार्थांचा वापर आणि निर्मिती पूर्णपणे कमी करतात किंवा नष्ट करतात, याला शाश्वत रसायनशास्त्र असेही म्हणता येईल, म्हणजे सस्टेनेबल केमिस्ट्री. ह्याचा मुख्य उद्देश रासायनिक प्रक्रियेदरम्यान पर्यावरणा

0: पिकांची हानी टाळणे आणि मानवी आरोग्य सुरक्षित ठेवणे. हरित रसायनशास्त्रात किमान प्रदूषणकारी व कमीत कमी टाकाऊ पदार्थ निर्माण करणारे रसायन तयार करण्याच्या पद्धती विकसित करतात. यात उगमस्थानीच प्रदूषण कमी होते. हरित रसायनशास्त्र ही संकल्पना कार्बनी, अकार्बनी, वैश्लेषिक म्हणजे अनालिटिकल, भौतिक, फिजिकल आणि अभियांत्रिकी आणि जीवरसायनशास्त्र बायोकेमिस्ट्री या शाखांनाही लागू पडते. औषधे, रंगद्रव्ये, रंगलेप, खते, कीटकनाशके, प्लास्टिक्स व बहुवारिके म्हणजेच पॉलिमर्स ह्यांच्यासारख्या नव्याने तयार करण्यात आलेल्या द्रव्यांमुळे मानवी जीवन अधिक सुखकारक झालंय. मात्र अशा रासायनिक पदार्थांच्या मोठ्या प्रमाणावरील उत्पादनामुळे प्रदूषणाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. कारण असे पदार्थ तयार होताना कारखान्यात त्यांच्याबरोबर अनेक घातक व टाकाऊ पदार्थही तयार होतात. या घातक व टाकाऊ पदार्थांमुळे जमीन, पाणी, वातावरण, काही प्रमाणात काही वनस्पती व खाद्यपदार्थ यांच्यातील प्रदूषणात वाढ झाली आहे. पॉल टी एनास्टस आणि जॉन सी वार्नर या दोघांनी 1998 साली हरित रसायनशास्त्राची 12 तत्वे किंवा सूत्र मांडली. त्यांच्यामुळे हरित रसायनशास्त्राच्या पद्धती अधिक विकसित करण्यासाठी प्रभावी वैचारिक चौकट उपलब्ध झाली. त्यांच्यातील काही महत्वाची वैशिष्ट्ये: प्रदूषण प्रतिबंध, रसायनाच्या निर्मिती प्रक्रियेत उगमस्थानीच प्रदूषण रोखणे हे ग्रीन केमिस्ट्रीचं मुख्य तत्व आहे. कमी टाकाऊ अपशिष्ट पदार्थ निर्मिती, कमीत कमी विषारी टाकाऊ पदार्थ निर्माण करणे. ऊर्जा कार्यक्षमता, रासायनिक प्रक्रियेत कमीत कमी ऊर्जेचा वापर करणे. पर्यायी संसाधने म्हणजे रिसोर्सेस, नूतनीकरणक्षम अक्षय ऊर्जा आणि सुरक्षित कच्च्या मालाचा वापर करणे. आता ह्यातल्या काही 2-3 पर्यायी हरित पद्धतींची इथे माहिती घेऊया. आयबुप्रोफेन हे पेनकिलर किंवा वेदनाशामक औषध 6 टप्प्यांच्या परंपरागत पद्धतीने तयार करताना त्याचा उतारा 40% असतो. उतारा म्हणजे यील्ड, म्हणजे 60% कच्चा माल वापरला न जाता त्याच्यापासून टाकाऊ उपपदार्थ तयार होतात. 1990 सालच्या हरित पद्धतीने हे औषध 3 टप्प्यात तयार होते व त्याचा उतारा 77-90% असतो. याचा अर्थ कमी वेळेत कमी ऊर्जा वापरून उत्पादनाचे प्रमाण वाढते. पॉलीलॅक्टिक आम्ल हे बहुवारिक किंवा पॉलिमर्स नैसर्गिक लॅक्टिक आम्लापासून तयार करतं व ते विघटनशील आहे किंवा बायोडिग्रेडेबल आहे. हा त्याचा महत्वाचा उपयुक्त गुणधर्म. अनेक खनिज तेलजन्य बहुवारिके पॉलीलॅक्टिक आम्लापासून हरित पद्धतीने तयार करता येतात. ही बहुवारिके गालिचे, पिशव्या, कप, कपडांसाठी तंतू बनवण्यासाठी वापरतात. रसायनशास्त्राचे 2005 सालचे नोबेल पारितोषिक कार्बनी संश्लेषणातील विपर्यायी पर्यायी पद्धत विकसित केली म्हणून दिले होते. त्यावेळी नोबेल पारितोषिक समितीने हे हरित रसायनशास्त्राच्या प्रगतीत पुढे पडलेलं मोठं पाऊल आहे असे निवेदन केले.
1: श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण मॅडमांकडून ग्रीन केमिस्ट्री ही संकल्पना समजून घेतली. उद्या आपण पर्यावरणामध्ये प्लास्टिकमुळे कशा प्रकारचं पोल्युशन होत आहे आणि त्याचं गंभीर स्वरूप कसं आहे ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. 6:55 होत आहेत. थोड्याच वेळात ऐकूया संस्कृत मधून बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.
3: इयम् आकाशवाणी. सम्प्रति वार्ताः श्रूयन्ताम् प्रवाचकः पुनीत त्रिपाठी. अथ वार्ताः. प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी, म्यान्मार देशस्य राष्ट्रपतिः यू मिन आङ्ग ह्लाइङ्ग इत्येषश्च ह्यः नवदिल्ल्यां द्विपक्षीयोपवेशनं कृतवन्तौ. उभयोः मध्ये ऐतिहासिक सभ्यतागत सम्बन्धान् इतोपि सुदृढीकर्तुं वार्ता अभवत्. संवादे म्यान्मार भारतदेशयोः मिथः सुरक्षां सम्पर्कं च समेत्य देशद्वयोः सम्बन्धानां समेऽपि पक्षाः चर्चिताः. उपवेशनस्यानन्तरं विदेशसचिवः विक्रम मिसरी अवोचत् यत् देशद्वयेन विदेशव्यवहार, विकास, शिक्षा, स्वास्थ्यादि विषयेषु कार्याचरणाय साहमत्यं प्रकटितम्.
4: दोनों पक्षों ने अपने सुरक्षा हितों के

श्रोते हो, मराठी चित्रपटसृष्टी आणि नाट्यसृष्टीवर आपल्या अभिनयाने अमीट अशी छाप निर्माण करणारे अभिनेते सूर्यकांत मांढरे यांचा जन्मदिवस आहे 2 जून 1926. 2 जून 1955 दक्षिण भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि बॉलिवूडमध्ये सुद्धा काम केलेले चित्रपट निर्माते मणिरत्नम यांचा जन्मदिवस. 2 जून 1965 ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू बंधू स्टीव्ह आणि मार्क वॉ यांचा जन्मदिवस आहे. भारतीय हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिचा जन्मदिवस आहे 2 जून 1987. श्रोते हो, बॉलिवूडचे शोमॅन अशी ज्यांची ओळख आहे ते अभिनेते दिग्दर्शक निर्माते राज कपूर यांचा स्मृतिदिन 2 जून 1988. तर 2 जून 2004 शैक्षणिक क्षेत्रातील महामेरू ही ओळख असलेले श्रीकांत जिचकार यांचा स्मृतिदिन आहे. दिनविशेष आपण ऐकलं.

श्रोतेहो अवतीभवती कार्यक्रमात पुन्हा स्वागत. आता जाणून घेऊया काही स्थानिक घटना घडामोडी. यावर्षी शैक्षणिक वर्षात शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांसाठी 25% RTE प्रवेश जे दिले जातात त्याची प्रतीक्षा यादी टप्पा क्रमांक 1 मधील प्रवेशपात्र बालकांची प्रवेश प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत 2,997 प्रवेश झाले असून 430 विद्यार्थ्यांचा प्रवेश अजून बाकी आहे. त्यासाठी प्रतीक्षा यादीतील मुलांना आता संधी मिळणार आहे.

श्रोतेहो, जून महिना सुरू होताच शाळा कधी सुरू होणार असे वेध लागतात. मुलांना शाळेमध्ये आल्यानंतर आनंद व्हावा यासाठी यावर्षी पहिल्याच दिवशी शाळेमध्ये 4 लाख विद्यार्थ्यांना गणवेश आणि पुस्तकं देणार आहेत. तसंच पहिलीच्या मुलांचं औक्षण आणि बैलगाडीवरून मिरवणूक असं नियोजन करण्यात आलं आहे. काही ठिकाणी मुलांचा टिळा लावून औक्षण, त्यांना चॉकलेट देणे, गुलाबाचं फूल देणे किंवा 5वीच्या मुलांना गुलाबाच्या फुलांच्याऐवजी चरित्र पुस्तकं भेट द्यायचं असं नियोजन करण्यात आलं आहे. पहिल्याच दिवशी 4,11,893 मुलांना गणवेशासह पाठ्यपुस्तकंसुद्धा मिळणार आहेत. ही पुस्तकं तालुका स्तरावर पोहोचली असून मंगळवारपासून शाळांनुसार त्याचं वितरण सुरू होणार आहे.

श्रोतेहो, काल शहरामध्ये अचानक संध्याकाळी हवामान बदललं आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. अवघ्या 15 मिनिट झालेल्या या जोरदार

0: पावसामुळे मात्र वातावरण सुखकर झालं. पावसाने वातावरण जरी बदललेलं असलं तरी उकाडा मात्र प्रचंड वाढलाय. आता जून महिन्याच्या सुरुवातीला हे बदललेलं वातावरण पावसाळ्यामध्ये किती सुखकारक असेल याची अनुभूती देणारा हा कालचा संध्याकाळचा पाऊस होता. आजच्या अवतीभोवती कार्यक्रमात इतकंच, थांबूया. नमस्कार. अवतीभोवती हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 7:07 होत आहेत. आता पुणे केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:07 झालेत. आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या.

0: अगं, देवाजवळ अशी फक्त प्रार्थना करून नाही भागणार. बाळाला हवा पोषक आहार आणि वेळीच योग्य वैद्यकीय उपचार. काय?
1: पोषक आहार आणि वैद्यकीय उपचार?
0: हो अगं, तो पोलिओचा डोस असो की गोवर कांजिण्या, वेळीच लसीकरण हे जागरूक मातेचं लक्षण.
1: वा ग माझ्या सखी, चांगलंच डोळ्यात अंजन घातलंस आणि आता डोक्यात कसा लख प्रकाश पडलाय.
0: हो ना, म्हण बघू आता प्रार्थना.

0: तुमच्या घरी येऊन तुम्हाला आपुलकीनं शिकवणारी आकाशवाणी।
1: अगं आक्की, काय सांगत होतीस ग तू?
2: होतं ग बाया, रामायण सांगून जाणार म्हणून रामाची सीता कोण काय ग? नाही म्हणजे तुझ्या टकुऱ्यात कांदे ठेवलेत का बटाटे?
1: तुला ग काय घेणं देणं, सांग तू आपली।
2: पाणी उकळून शान प्यावं।
1: काय पण तुझं शानपण, म्या काय दुखणे करी हाय का बाटीन?
2: अगं मग गार करून का पिनास? आणि ते हाय जमलं तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरेव आणि सकाळच्या तेच पाणी पी।
1: तुला ग कुणी सांगितलं हे अक्के?
2: रेडोने सांगितलं मला। बर का, कस वागावं, कस राहावं, दुखण्याला लांब कस ठेवावं, समजत तो शिकवतोय ना
1: हक्के? रेडिओच्या जीवावर लई फुरफुरायला लागलीस बघ।
0: लोकशिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाशवाणी।
3: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते।
4: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
3: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटं उकळलेलं पाणी द्यावं।
4: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
3: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा।
4: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा।

आकाशवाणी पुणे, मंजुषा गायधनी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली. बंडखोरीमुळे गुरुवार नंतरच चित्र स्पष्ट होणार. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीची अधिसूचना जारी. ई बसेससाठी आवश्यक असलेली चार्जिंग स्टेशन्स उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आणि आयआयटी प्रवेशासाठीच्या जेईई अडव्हान्स्ड परीक्षेत पुण्याची आरोही देशपांडे मुलींमध्ये पहिली. आता सविस्तर बातम्या. राज्य विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत काल संपली. जवळपास सर्वच पक्षांमध्ये बंडखोरी झाल्यानं गुरुवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यावर निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल. महायुतीच्या जागा वाटपामध्ये पुण्यातील विधान परिषदेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली असून विक्रम काकडे आणि सुनील

टिंगरे या दोघांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे श्रीकांत पाटील यांनी अर्ज दाखल केला. नाशिकमध्ये महायुतीतर्फे शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांनी उमेदवारी अर्ज भरला. महाविकास आघाडीतर्फे मात्र कोणीही उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. मात्र भाजपा नेते गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. जिल्ह्यात 9 उमेदवारांनी 14 अर्ज भरले आहेत. सोलापूर जिल्ह्यात महायुतीतर्फे भाजपाचे राजेंद्र राऊत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. अहिल्यानगर विधान परिषद मतदारसंघात भाजपाचे प्राजक्त तनपुरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. विधान परिषदेच्या रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे यांनी महायुतीतर्फे उमेदवारी अर्ज भरला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सुरेंद्रनाथ माने यांनी उमेदवारी अर्ज भरला. या मतदारसंघात 4 जणांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ठाणे मतदारसंघासाठी शिवसेनेचे रवींद्र फाटक यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे अभिजित पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. भंडारा गोंदिया मतदारसंघासाठी महायुतीकडून भाजपाचे अविनाश ब्राह्मणकर यांनी तर काँग्रेसकडून प्रफुल्ल अग्रवाल आणि दिलीप बनसोड यांनी अर्ज दाखल केले. वर्धा गडचिरोली चंद्रपूर मतदारसंघासाठी काँग्रेसच्या शैलेश अग्रवाल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघासाठी महायुतीकडून सुहास शिरसाट यांनी तर महाविकास आघाडीकडून देवयानी पाटील डोणगावकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या मतदारसंघात समीर सत्तार यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. दरम्यान महायुतीचे सर्व 17 उमेदवार विजयी होतील असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नसून सर्व जागा महायुती जिंकेल असा विश्वास महसूल मंत्री आणि भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनीही व्यक्त केला आहे. आज अर्जांची छाननी होणार असून 4 जूनपर्यंत अर्ज मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीची अधिसूचना काल जारी करण्यात आली. येत्या 8 जूनपर्यंत या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. 18 जूनला मतदान आणि त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. या 24 जागांमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेचा समावेश आहे. विकसित महाराष्ट्र संकल्पनेअंतर्गत 2047 पर्यंत एसटीचा 100% ताफा ई बसेसमध्ये रुपांतरित करायचा आहे. या अनुषंगानं बसेससाठी आवश्यक असलेली चार्जिंग स्टेशन्स उभारण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते काल बोलत होते. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक या बैठकीत दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. राज्य शासनाच्या विद्यमान ई वाहन धोरणाअंतर्गत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत ई बसेसचा वापर वाढवण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. या धोरणानुसार 1500 ई बसेसना बसच्या किमतीच्या 10% किंवा कमाल 20 लाख रुपये इतकं अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेतून विविध कारणांमुळे 80 लाखांहून अधिक लाभार्थ्यांची नावं वगळण्यात आली आहेत. 2.5 लाखापेक्षा अधिक उत्पन्न, ई केवायसीची अनुपलब्धता, कुटुंबातल्या सदस्यांच्या नावे वाहन, इतर सरकारी योजनांचा लाभ यांसारख्या कारणांमुळे ही नावं वगळल्याचं राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं. ज्या अर्जदारांनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे, ज्या लाभार्थ्यांच्या नावावर वाहन नोंदणी नाही आणि तरीही योजनेचा लाभ स्थगित झाला आहे, किंवा ज्या लाभार्थ्यांचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह इतरही योजनांचा लाभ स्थगित झाला आहे, त्यांनी तातडीने याबाबत महिला आणि बालविकास विभागाशी संपर्क साधावा. या सर्व प्रकरणांची विभागाकडून पुन्हा पडताळणी करण्यात येईल असं आश्वासनही तटकरे यांनी दिलं आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्था अर्थात आयआयटी प्रवेशासाठीच्या जेईई एडव्हान्स परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. या परीक्षेत 56,880 विद्यार्थी यशस्वी झाले असून यामध्ये 46,773 विद्यार्थ्यांचा आणि 10,107 विद्यार्थिनींचा समावेश आहे. दिल्ली विभागातला शुभम कुमार 360 पैकी 330 गुण मिळवून देशात सर्वप्रथम आला. विद्यार्थिनींमध्ये पुण्याची आरोही देशपांडे पहिली आली आहे. तिने परीक्षा दिल्ली विभागातून दिली होती. तिला 280 गुण मिळाले असून सर्वसाधारण यादीत ती 77 क्रमांकावर आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणी

0: च्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पालघर जिल्हा म्हटलं की बहाडोलीची प्रसिद्ध काळी जांभळं डोळ्यासमोर येतात. मात्र आता मोखाड्याच्या डोंगर रांगांमध्ये थेट थायलंडमधून आलेलं पांढरं जांभूळ पिकवलं जात आहे आणि हा अनोखा प्रयोग करून दाखवलाय एका पीएचडी धारक तरुणाने. मोठ्या पगाराच्या नोकरीचा मार्ग सोडून आपल्या शिक्षणाचा उपयोग शेतीसाठी करणाऱ्या डॉक्टर सुमित ढाक यांची ही प्रेरणादायी कहाणी.
1: कृषी अभियांत्रिकेमध्ये बीटेक एमटेक आणि मृदा संधारण विषयात पीएचडी केलेले डॉक्टर सुमित ढाक यांनी थेट थायलंड मधील वाईट जांभूळ मोखाड्याच्या मातीत फुलवलं आहे. मोठ्या पगाराच्या नोकरीची संधी असतानाही त्यांनी शेतीची वाट निवडली. विशेष म्हणजे त्यांच्या संशोधन प्रबंधाचा जर्मन भाषेत अनुवाद करण्यात आला आहे. एवढं उच्च शिक्षण असूनही त्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग ग्रामीण आणि आदिवासी भागातील शेतीसाठी करण्याचा निर्णय घेतला. मोखाड्यासारख्या डोंगराळ भागात त्यांनी आधुनिक तंत्रज्ञान, ड्रीप इरिगेशन आणि वैज्ञानिक शेती पद्धतीचा वापर करून थायलंडच्या पांढऱ्या जांभळाची यशस्वी लागवड केली आहे. कमी पाण्यात वाढणारे आणि बाजारात चांगली मागणी असलेले हे फळ आता शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा नवा पर्याय ठरत आहे. डॉक्टर सुमित ढाक यांचा हा प्रयोग आता अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. शिक्षण आणि शेतीची सांगड घातली तर मातीतूनही सोनं उगवू शकतो हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी पालघर.
0: व्यावसायिक वापरासाठीच्या सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. मात्र घरगुती वापरासाठीच्या गॅस सिलेंडरच्या दरात बदल झालेला नाही. 19 किलो वजनाचा व्यावसायिक सिलेंडरचा दर 43 रुपयांनी तर 5 किलोच्या सिलेंडरचा दर 11 रुपयांनी वाढला आहे. नीट यूजी परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी दिल्ली न्यायालयानं 3 आरोपींना येत्या 15 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यातील लातूरचे डॉक्टर मनोज शिरोरे यांच्यावर 3 विद्यार्थ्यांना रसायनशास्त्राचे प्रश्न पुरवल्याचा तर पुण्यातील शिक्षिका मनीषा हवालदार यांनी अन्य एक आरोपी तेजस शहा याला भौतिकशास्त्राचे प्रश्न पुरवल्याचा आरोप सीबीआयनं गुन्हा दाखल करताना नोंदवला आहे. दरम्यान नीटची फेरपरीक्षा सध्याच्या लेखी स्वरूपाऐवजी संगणकावर घ्यावी अशी मागणी करणारी याचिका काल सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. पुणे जिल्ह्यात राजगड तालुक्यातल्या खानापूर ते पांचेत मार्गावरचा पांचेत वसाहतीजवळचा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. हा पूल संरचनात्मकदृष्ट्या अत्यंत धोकादायक स्थितीत असल्याचं आढळल्यानंतर तो सर्व प्रकारच्या जड आणि हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद केल्याचा आदेश जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी जारी केला. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करून वाहतूक व्यवस्थेला सहकार्य करावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांच्या पार्थिव देहावर काल मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. रविवारी रात्री मुंबईतल्या राहत्या घरी त्यांचं निधन झालं. त्या 89 वर्षांच्या होत्या. लातूर शहरात काल वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. गेल्या 2 दिवसांपासून होत असलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे शहरासह ग्रामीण भागात गारवा निर्माण झाला आहे. हवामान. राज्याच्या सर्वच भागात आज तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी विजा आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली. बंडखोरीमुळे गुरुवार नंतरच चित्र स्पष्ट होणार. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीची अधिसूचना जारी. ई बसेससाठी आवश्यक असलेली चार्जिंग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आणि आयआयटी प्रवेशासाठीच्या जेईई अॅडव्हान्स परीक्षेत पुण्याची आरोही देशपांडे मुलींमध्ये पहिली. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: .11 5 मीटर्स अर्थात 963 किलोहर्ट्स तसंच FM 102.1 मेगाहर्ट्स आणि मोबाईल ॲप न्यूज ऑन AIR आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 7:20 झाली आहेत. ऐकूया काही संदेश.
3: सण समारंभ असो किंवा तुमचा व्यवसाय, सगळ्यांची शान वाढवण्यासाठी तुमची आपल्या आवडत्या आकाशवाणी जाहिरात द्या ना.
4: जाहिरातींसाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे आपली आकाशवाणी.
3: तुम्हाला कुठल्याही प्रकारची जाहिरात द्यायची असेल तर आकाशवाणीच्या जळगाव केंद्राला भेट द्या किंवा संपर्क करा 86 00 20 21 21.
5: नमस्कार, ये आकाशवाणी है. नौ दशक यानी 90 साल जब टीवी का पर्दा कोरा था और इंटरनेट एक सपना, तब धुन की इस लहर ने भारत के

0: हॅलो आकाशवाणी, फोन इन कार्यक्रम दर बुधवारी आणि दर शुक्रवारी सकाळी 10 वाजता या कार्यक्रमात सहभागी होऊन आपलं मनपसंत गीत कळवायचंय मंगळवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत. यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 0257-222-4570 आणि 222-4571. अवश्य फोन करा आणि आपलं आवडतं गीत कळवा. फोन नंबर्स पुन्हा एकदा सांगते 0257-222-4570 आणि 222-4571. हॅलो आकाशवाणी.
1: सकाळची प्रसन्न सुरुवात, आराधना भक्ती गीतांची प्रभात, लखलख चंदेरीचं गीत, आपली आवड सुगम संगीत. हॅलो फरमाईश आणि कृषीवाणी ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी. आकाशवाणी जळगाव केंद्र.
2: ४९ वर्षांचा शब्द सुरांचा वारसा
3: आकाशवाणी, आपली जळगाव आकाशवाणी.
2: सुरांची बरसात,
3: शब्दांचा अमृतगंध,
2: मनतृप्तीचा आनंद,
3: जिज्ञासेचा कुंभ,
2: वाघयज्ञाचा सुरेल सोहळा.
3: श्रोते हो, जसा अनमोल दागिना,
2: काम करताना कानातून मनाचा ठाव घेणारी,
3: ज्ञान समृद्ध जीवनाची सजगता वाढवणारी,
2: मनाची लेखणी
3: आणि बुद्धीच्या कागदावर उमटणारी
2: अवीट गोडी, अमृतमय करणारी
3: आकाशवाणी,
2: आपली जळगाव आकाशवाणी.
3: आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 7:25 होत आहेत. महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मागच्या भागात आपण दिलखुलास कार्यक्रमातून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारणं

0: उपचार या महत्वपूर्ण विषयांवर दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोकेमान कर्करोग शस्त्रक्रियातज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून माहिती जाणून घेत होतो. आजही आपण हा संवाद असाच पुढे सुरू ठेवणार आहोत. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत.
1: एक मनामध्ये एक प्रश्न येतो की समजा पेशंटला ज्याला कॅन्सर, मुख कॅन्सर झालेला आहे, त्या पेशंटला सध्या बघतो आपण बऱ्याच जणांना बीपीचा त्रास आहे, डायबिटीसचा त्रास आहे, तर हे कुठे अडवे येतात का जर त्या पेशंटला हे त्रास असतील तर काय अफेक्ट होता?
2: इंडियामध्ये एव्हरी थर्ड इंडिव्हिज्युअल इज इदर सफरिंग फ्रॉम डायबिटीज ऑर हायपरटेन्शन, अँड एस्पेशली जे कॅन्सरचे पेशंट असतात त्यामध्ये जास्त इन्सिडन्स आहे. डेफिनेटली एक इम्पॅक्ट पडतो कॅन्सर ट्रीटमेंटवर, कॅन्सर ग्रोथवर इम्पॅक्ट पडतो असं काही एव्हिडन्स नाही, पण कॅन्सर ट्रीटमेंटवर तो इम्पॅक्ट पडतो. कारण की सर्जरी आहे, किमो आहे, रेडिएशन आहे, हे एक हिट आहे बॉडीला. जर बॉडी स्वस्थ नसली तर बॉडी पडणार खाली. तर त्यामुळे पहिला त्याला ऑप्टिमाइज, फॉर एक्झाम्पल तुमची शुगर 400 आहे तर आपण लवकरात लवकर काल ऑपरेशन करू शकत नाही, त्याला आपण ऑप्टिमाइज करतो म्हणजे नॉर्मल करतो, आणि त्यानंतर आपण सर्जरी किंवा रेडिएशन किंवा किमो करतो. तो वेळ आपल्याला थांबावा लागतो. तर हा, तर आपण कोणतेही ट्रीटमेंट, कॅन्सर प्रिव्हेल्स ओव्हर एनी अदर कंडिशन, कारण की कॅन्सर एक सेमी इमर्जन्सी आहे, कॅन्सर पसरतो. त्यामुळे जर तुम्ही डायबिटीस, ब्लड प्रेशर किंवा हार्टची बिमारी असली, पहिले कॅन्सर ट्रीटमेंट होतं, त्यानंतर दुसरी ट्रीटमेंट.
1: अच्छा, केमो बद्दल काय सांगा सर? सगळे घाबरतात केमोला, खूप पेनफुल आहे, तर खरंच एवढे पेन होतात? आणि एक भीती केमोची दुसरी पण आहे की सगळे आपले केस जातात, तर काय सांगाल तुम्ही?
2: आपल्याकडे खूप सेलिब्रिटी आहे त्यांना केमो लागलेला तुम्हाला कळणार पण नाही, कारण की हे जे प्रॉब्लेम्स आहेत ते रिव्हर्सेबल आहे. प्रॉब्लेम्स आहे, मी एक्सेप्ट करतो, बाळ जातात, आपला वीकनेस येतो, आपला ताप येतो, अँड एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. पण हे सगळे जर त्यावेळी आपण बरोबर लक्ष दिला तर हे सगळे प्रॉब्लेम रिव्हर्सेबल आहेत, कोणतेही परमनंट नाही आहे. एक दोन महिन्यामध्ये तुम्हाला परत नॉर्मल तुम्हाला लाईफ जेता येणार. ओरल कॅन्सरमध्ये किमो फार लवकर लागत नाही. डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट सर्जरी असते, त्यानंतर रेडिएशन असतो. जर ऍडव्हान्स बिमारी आहे तर आपण किमो त्याला ऍड करतो. जर बिमारी पूर्णपणे ठीक होत नसेल त्यावेळी आपण किमो घेतो. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही विचारला की लोकांची बाल जातात एक्सेट्रा, त्यानंतर नवीन टेक्नॉलॉजी आली आहे स्कॅल्प कुलिंग, त्यामध्ये आपण स्कॅल्प मशीन येते, ती स्कॅल्प आपली कूल करते, त्यांनी हेअर रिव्हर्सल किंवा हेअर ग्रोथ लवकरात लवकर बरी होते.
1: अच्छा डॉक्टर, मला सांगा की सर्जरी बद्दल आता तुम्ही सांगत होतात, तर सर्जरी ही कधी करायला लागते, म्हणजे कोणत्या स्टेजला तुम्ही सर्जरीचा निर्णय घेता?
2: कॅन्सर जर तोंडामध्ये आढळलं तर बेस्ट ट्रीटमेंट इज सर्जरी.
1: अच्छा,
2: मी पेशंट सांगतो की सर्जरी हे T20 आहे. 2020 वन डे मॅच असते, 2020 असते वन डे टेस्ट असतो. 2020 म्हणजे काय, सर्जरी केली, 3-4 दिवस हॉस्पिटल तुम्ही ऍडमिट झाले आणि त्यानंतर तुम्ही बरे झाले, बस संपलं गोष्ट.
1: इतकं सोपं
2: होऊ शकतो जर अर्ली स्टेज आहे तर. जर ऍडव्हान्स स्टेज आहे तुम्हाला रेडिएशन लगेच घ्यावं लागणार, तर रेडिएशन ट्रीटमेंट चालते 2-2.5 महिने, किमो चालतो 2-2.5 महिने, तर तो टेस्ट मॅच आहे. रोज आपल्याला ट्रीटमेंट घ्यायचे, रोज त्याचे प्रॉब्लेम्स फेस करायचे आहेत, आणि त्याचा रिव्हर्स व्हायला अजून वेळ लागतो. पण सर्जरीमध्ये काय असतो, वन शॉट आहे. सर्जरी केली, बिमारी बाहेर काढली, आपण 15-20 दिवस तुम्हाला लागणार की तुम्हाला डिफरंट वाटतोय, तुम्हाला बोलायला होत नाही, तुम्हाला बाहेरून खराब दिसतोय, पण एक वेळा तुम्हाला ठीक होऊन जाईल.
1: मला याच प्रश्नावरती यायचं डॉक्टर, तुम्ही आता सांगितलं की सर्जरी केल्यानंतर आपण जनरली असं बघतो की एक साईड अशी लोकांची आत गेलेली असते, तर सर्जरीमध्ये तुम्ही आतला कोणता पोर्शन काढून टाकता? आणखीन मग तुम्हाला म्हणजे नॉर्मल तो पेशंट दिसण्यासाठी प्लास्टिक सर्जनची गरज लागते का, किंवा प्लास्टिक सर्जरी होऊ शकते का त्या पोर्शनला?
2: मी तुम्हाला हे आन्सर देणार, पण त्या आधी मी सांगतो की हेड अँड नेक सर्जन इज ओनली 5% ऑफ ट्रीटमेंट. ट्रीटमेंट स्टार्ट्स फ्रॉम प्रिव्हेंशन. आशा वर्कर्स, डेंटिस्ट हे प्रिव्हेंट करतात कॅन्सरला, तंबाखू नाही खायचं किंवा अल्सर लवकरात लवकर डायग्नोज करून. त्यानंतर एकदा बायोप्सी केली तर सर्जनचा रोल पुढे येतो. बायोप्सी जाते पॅथॉलॉजी करे, पॅथॉलॉजिस्टचा रोल पुढे येतो. सिटी स्कॅन झाला तर रेडिओचा रोल पुढे येतो. त्यानंतर आपण सर्जरी करतो, सर्जन मी आहे सर्जरी करतो, पण सर्जरीच्या आधी अनेस्थेटिस्ट असतात, ते तुम्हाला भूल देतात, त्यांचा रोल असतो. ओटी मॅनेजर असतात, ओटीचे लोक असतात, सिस्टर असते, हॉस्पिटल सिस्टर असते. त्यानंतर ऑपरेशन झाल्यानंतर वॉर्डमध्ये लोक असतात, ते तुम्हाला सांभाळतात. तुमचे लोक सोशल

0: असतात सांभाळतात, घरी लोक असतात ते तुम्हाला सांभाळतात, त्यानंतर डेंटिस्टसाठी तुम्हाला परत दात देतात, एक्सरसाइज करण्यासाठी फिजिओथेरपी असतात, स्वॉलिंगसाठी स्वॉलिंग थेरपी असतात. तर एक जर तुम्ही नंबर काउंट केला 21 लोक असतात पूर्ण ट्रीटमेंट मध्ये.
1: अच्छा.
0: मी फक्त 5% आहे. आणि ऑफकोर्स देव, कारण की काय असतं ना की जर अर्ली कॅन्सर आपल्याला आढळलं आणि आपण ट्रीटमेंट केलं, तुम्हाला कळणार पण नाही की आज सर्जरी आपण केलेली आहे, फेस मध्ये दिसणार पण नाही. आता मिनिमल ऍक्सेस असं नवीन टेक्नॉलॉजी, मिनिमल

0: जर आपल्याला आढळलं आणि आपण ट्रीटमेंट केलं, तुम्हाला कळणार पण नाही की आज सर्जरी आपण केलेली आहे, फेस मध्ये दिसणार पण नाही. आता मिनिमल ऍक्सेस असं नवीन टेक्नॉलॉजी, मिनिमल ऍक्सेस म्हणजे कमीत कमी इन्सर्शन द्यायचं. आधी असं स्टेटमेंट होतं की जितकं मोठं कट इन्सर्शन आपण सांगतो तितका मोठा सर्जन, आता आहे जितका छोटा कट तितका मोठा सर्जन. तर आता काय असतं, फक्त एक लाईन गळ्यामध्ये असतं, त्यामध्ये आपण पूर्ण तोंडाचं ऑपरेशन पण करू शकतो. फेस वर पण स्कार येत नाही, फक्त गळ्यामध्ये स्कार येतं, त्याने आपण जबड्याचं ऑपरेशन करतो किंवा तोंडाचं ऑपरेशन करतो आणि गळ्याचं ऑपरेशन करतो आणि बाहेर येतो.
1: म्हणजे आता जे अगोदर आपण चित्र बघायचं की हा एखादा पोर्शन ज्या साईडचं ऑपरेशन केलंय तो आतमध्ये गेलेला असायचं, ते आता बघायला नाही मिळत.
0: कमी मी एकदम तुम्हाला नाही सांगणार, कारण की जर पूर्ण जबडा काढला आपण आणि पायाची हड्डी त्याचा वर रिकन्स्ट्रक्शन नाही घेत तो प्रकार होऊ शकतो. आता काय करतो आपण, फॉर एक्झाम्पल आपण हा इथे बिमारी आहे तोंडामध्ये आणि हा जबडा आपल्याला काढावा लागला, पायाची हड्डी असते ती आपण वर लावतो, प्लेटिंग करतो, त्यामध्ये इम्प्लांट लावतो. तर ते जर आपण हड्डी लावली तर तो असं धसलेला दिसत नाही. पण आधी ते आपण हड्डी आपण त्याच्यात टेक्नॉलॉजी नव्हती, त्यामध्ये आपण छातीचा मास लावायचा, त्यामुळे तो आत
1: गेलेला दिसायचा. नक्कीच डॉक्टर, तुमच्याकडून एकदा पेशंट सर्जरी करून गेल्यानंतर त्याची लाईफस्टाईल कशी असायला हवी, त्यांनी काय काळजी घ्यायची?
0: सर्वात इम्पॉर्टंट आहे की जर तुम्ही इनिशियली तंबाखू खाल्लाय किंवा सिगरेट पिलं तर ते डेफिनेटली स्टॉप करायचं. निकोटीन इज अ पार्ट ऑफ टोबॅको विच इज ऍज अडिक्टिव्ह ऍज कोकेन. आपण आहार घेतो, प्रोटीन हाय असला पाहिजे, फायबर्स हाय असले पाहिजे, मल्टी व्हिटॅमिन्स चांगले आपण घेतलेले पाहिजे. तर आपल्याला न्यूट्रिशनवर फार स्ट्रेस द्यायचं आहे, आपली इम्युनिटी चांगली ठेवायची,
1: प्रतिकारशक्ती
0: फार चांगली व्हायला हवं. कारण की आता हे जे नवीन ट्रीटमेंट आहे इम्युनोथेरपी, हे काय इम्युनोथेरपी इज नथिंग बट गिविंग पॉवर्स टू युअर इम्युन सिस्टम. म्हणजे तुमची इम्युनिटी आहे त्याला आपण मोठी करतो आणि ते कॅन्सरच्या अगेन्स्ट काम करतो. तर तो प्रकारची शक्ती आपल्या इम्युनिटीमध्ये असते. तर इम्युनिटी, गुड न्यूट्रिशन, बॅड हॅबिट स्टॉप करायची, गुड लाईफस्टाईल, गुड स्लीप, गुड एक्सरसाइज, हे सगळे नवरत्न आहे चांगल्या हेल्थसाठी.
1: डॉक्टर, पण अशा पेशंट्सना डॉक्टर एकदा तो तुमच्याकडून बरा होऊन गेला की गेला असं नाही ना, फॉलोअपची तर गरज लागतच असेल. असं म्हणतात की एकदा कॅन्सर होऊन गेला की पुन्हा कुठेतरी तो कॅन्सरच्या पेशी लपून बसलेल्या असतात आणि आपली प्रतिकार शक्ती कमी झाली की त्या पेशी डोकं वर काढतात आणि पुन्हा तो त्या म्हणजे कॅन्सर दुसऱ्या भागाची व्हायची शक्यता असते. तर यात कितपत तथ्य आहे आणि काय नेमकं फॉलोअपची गरज आहे का?
0: ऍब्सोल्युटली करेक्ट. आणि हे भारता जे पॉप्युलेशन आहे त्यामध्ये नाही आहे, त्याला आपण वर्ड सांगतो कॉम्प्लायन्स. कॉम्प्लायन्स म्हणजे त्यांना सांगितलं की दर 3 महिने यायचं आहे तर ते कधी येत नाही, ते 6 महिन्याने 1 वर्षानंतर येणार किंवा बिमारी परत आली तरच येणार. आणि हे तुम्ही फार इम्पॉर्टंट क्वेश्चन विचारलं की का फॉलोअप. ट्रीटमेंट झाली, एक्झाम्पल आपण अपेंडिक्स काढलं तर परत आपण त्या सर्जनसाठी जात नाही परत दाखवायला 3 महिन्यामध्ये. का जातो? कारण की बिमारी परत येण्याची शक्यता असते. फर्स्ट 2 इयर्स असतात ते गोल्डन 2 इयर्स असतात, त्यामध्ये जर बिमारी परत आली 90% बिमारी त्यामध्येच परत येतो. आणि जर आपल्याला ते एकदम लवकरात लवकर कळलं त्याला परत आपण ट्रीटमेंट करू शकतो. पण जे आपण डिले केलं आणि ते स्टेज वाढलं तर परत ट्रीटमेंट करता येणार नाही. जे पण आपण तंबाखू किंवा सिगरेट किंवा बीडी किंवा रिकन अल्कोहोल जे पण खाल्लं असेल ते फक्त एका जगामध्ये त्रास देत नाही आपल्याला. भले कॅन्सर एका जगामध्ये आलाय पण तो इफेक्ट पूर्ण तोंडामध्ये, घशामध्ये आणि स्वरयंत्रामध्ये आणि लंग्सवर करतो. त्यामुळे ही जी रूट आहे तिथे कुठेही पण कॅन्सर येऊ शकतो. त्यामुळे दर 3-3 महिने आपल्याला फॉलोअप करावा लागतो आणि 2 वर्ष तुमचे गेले चान्सेस कॅन्सर परत त्याचे कमी होतात.
1: श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारणं, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना या विषयांच्या अनुषंगाने माहिती जाणून घेत आहोत. परंतु विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद पुढे असाच सुरू ठेवणार आहोत. तर श्रोते हो, तेव्हा आपण पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणीचं हे सुवर्णमहोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळची 7:37 झाली आहेत. ऐकूया आकाशवाणी गीत.

0: अन ज्ञान माहिती रंजन करण्या ज्ञान माहिती रंजन करण्या
1: ज्ञान माहिती रंजन करण्या
2: ज्ञान माहिती रंजन करण्या
3: खेडो पाणी सहरी खेडो पाणी सहरी
4: आकाशवाणी जळगाव
5: आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 7:40 झाली आहेत. श्रोते हो, आता ऐकूया डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली हा सुमधूर मराठी गीतांचा कार्यक्रम.
6: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
5: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमात श्रोते हो सुरुवातीला ऐकूया महेंद्र कपूर यांनी गायलेलं ग. दि. माडगुळकर यांचं गीत, संगीतकार एन. दत्ता.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
2: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघेदुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
1: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
2: पिंपरी चिंचवड मध्ये.
3: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
1: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
3: लगेच फोन करतो 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
4: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली हा सुमधुर मराठी गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात आता ऐकूया उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीत राम कदम यांनी दिलंय. चित्रपट आहे पिंजरा.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित भेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित भेगडे गीतांजली. या कार्यक्रमात आता ऐकूया नाधो महानोर यांची गीतरचना. गात आहेत लता मंगेशकर. संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी दिलं आहे.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: श्रोते हो, डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमात शेवटी चौकट राजा या चित्रपटातील गीत ऐकूया. गायला आहे आशा भोसले, रवींद्र साठे आणि सहकार्यांनी. गीतरचना सुधीर मोघे यांची आहे, संगीत आनंद मोडक यांनी दिलंय.

0: आत्ताच आपण चौकट राजा या चित्रपटातील आशा भोसले, रवींद्र साठे आणि अंजली मराठे यांनी गायलेलं गीत ऐकलं. आणि याबरोबरच डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली हा कार्यक्रम संपला.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: आताच आपण डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली हा सुमधुर मराठी गीतांचा कार्यक्रम ऐकलात. आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून, तर 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला समाचार प्रभात, ठीक 8 वाजता.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष ऊ मिन आंग हाईंग यांच्यात नवी दिल्लीत चर्चा. भारत विरोधी कारवायांसाठी म्यानमारची भूमी वापरू देणार नाही, म्यानमारच्या अध्यक्षांची ग्वाही. भारत अमेरिका द्विपक्षीय व्यापार करारातील बहुतांश मुद्दे निश्चित झाल्याची केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची माहिती. आशिया चषक हॉकी स्पर्धेत पुरुषांच्या 18 वर्षांखालील गटात भारताची कोरियावर 4-1 अशी दणदणीत मात. आणि महाराष्ट्र गोव्यासह अनेक राज्यांमध्ये आज पावसाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. भारत आणि म्यानमार दरम्यान द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष ऊ मिन आंग हाईंग यांच्यात काल नवी दिल्ली इथं बैठक झाली. व्यापार, संरक्षण, सीमा व्यवस्थापन, संस्कृती आणि इतर परस्पर हिताच्या क्षेत्राचा यात समावेश होता. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी चर्चेनंतर प्रसारमाध्यमांना याबाबत माहिती दिली. म्यानमारच्या सार्वभौमत्वासाठी आणि प्रादेशिक अखंडतेसाठी भारताचा पाठिंबा असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केलं. तर भारत विरोधी कारवायांसाठी

म्यानमाची भूमी वापरू दिली जाणार नाही अशी हमी म्यानमाच्या अध्यक्षांनी दिली. दुर्मिळ खनिज पुरवठ्याच्या मुद्द्यावरही दोनही नेत्यांमध्ये चर्चा झाली असं विक्रम मिस्री यांनी सांगितलं. कलादान मल्टी मॉडेल ट्रान्झिट ट्रान्सपोर्ट प्रकल्पाचं काम शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याच्या दिशेने गती देण्यासाठी दोनही नेत्यांनी सहमती दर्शवली असंही मिस्त्री म्हणाले. भारताच्या शेजारी प्रथम, ऍक्ट ईस्ट आणि महासागर या धोरणांमुळे म्यानमा हा एक महत्वाचा भागीदार आहे असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. काल राष्ट्रपती भवनात

काही कॅबिनेट मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि उद्योगपतींचा समावेश असलेलं एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे. व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींशी संवाद साधण्यासाठी हे सर्वजण आज मुंबईला भेट देणार आहेत. भारत ओमान सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार कालपासून अंमलात आला आहे, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी नवी दिल्ली इथं प्रसारमाध्यमांना दिली. 6 महिन्यांपूर्वी या करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. सीईपीए हा केवळ एक व्यापारी करार नाही, तर तो दोन संस्कृतींमधील विश्वासाचं प्रतीक आहे. या सर्वसमावेशक करारामुळे भारत आणि ओमान यांच्यातील संबंधांना नवी गती मिळेल असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला. या कराराच्या पहिल्या दिवसापासूनच भारत ओमानच्या 98% उत्पादनावर कोणत्याही प्रकारे शुल्क लावणार नाही असंही त्यांनी सांगितलं. भारत आणि अमेरिकेने द्विपक्षीय व्यापार कराराच्या बहुतांश बाबी निश्चित केल्या आहेत. पहिला टप्पा अंतिम करण्यासाठी चर्चा करण्याकरता अमेरिकेचे शिष्टमंडळ सध्या नवी दिल्लीत उपस्थित आहे. ही चर्चा आजपासून येत्या 4 जून या कालावधीत होत आहे, अशी माहिती वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल दिली. वाणिज्य विभागातील अतिरिक्त सचिव दर्पण जैन भारताची भूमिका मांडत आहेत, तर अमेरिकेच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व ब्रेंडन लिंच करत आहेत. गेल्या 3 फेब्रुवारी रोजी दोनही बाजूंनी या कराराच्या पहिल्या टप्प्याची रूपरेषा जाहीर केली होती. भारत ऑस्ट्रेलिया संरक्षण मंत्र्यांच्या संवादाची दुसरी फेरी काल नवी दिल्लीत पार पडली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री रिचर्ड मार्लेस यांच्या दरम्यान काल बैठक झाली. मुक्त, शांततापूर्ण, स्थिर आणि समृद्ध हिंद प्रशांत क्षेत्रासाठी प्रादेशिक भागीदारांशी सहकार्य वाढवण्यावर या चर्चेत भर देण्यात आला. दोनही देशांनी तंत्रज्ञान तसंच संरक्षण क्षेत्रातील औद्योगिक सहकार्य वाढवण्यावर सहमती दर्शवली. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीची अधिसूचना काल जारी करण्यात आली. कालपासून येत्या 8 जूनपर्यंत या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. 18 जूनला मतदान आणि त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. या 24 जागांमध्ये महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेचाही समावेश आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत काल संपली. जवळपास सर्वच पक्षांमध्ये बंडखोरी झाल्यानं गुरुवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यावर निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. इस्रायल आणि लेबनॉनमधील हिजबुल्ला गट यांनी संघर्ष कमी करण्यास सहमती दर्शवली असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाज माध्यमावरील संदेशाद्वारे कळवलं आहे. ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी चर्चा केली, तसंच लेबनॉनमधील दहशतवादी गटांशीही मध्यस्थांच्या माध्यमातून संवाद साधला, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. विकसित महाराष्ट्रांतर्गत 2047 पर्यंत एसटीचा 100% ताफा ई बसेसमध्ये रुपांतरित करायचा आहे. या अनुषंगानं बसेससाठी आवश्यक असलेली चार्जिंग स्टेशन्स विकसित करण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ई बसेस संदर्भात बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक या बैठकीत दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवनियुक्त न्यायाधीशांचा शपथविधी आज होणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत या न्यायाधीशांना पदाची शपथ देतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सरन्यायाधीशांसमवेत विचारविनिमय करून 5 नवीन न्यायाधीशांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती केली आहे. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती शील नागू, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती चंद्रशेखर, मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती संजीव सचदेवा आणि जम्मू आणि काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती अरुण पल्ली यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आहे. ज्येष्ठ वकील व्यंकिता सुब्रमणी मोहना यांचीही सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी काल नवी दिल्लीत पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यकाळावर, संघटनात्मक विस्तारावर आणि भविष्यातील उपक्रमांवर या बैठकीत चर्चा झाली, असं खासदार आणि पक्षाचे प्रवक्ते डॉ संबित पात्रा यांनी वार्ताहरांना सांगितलं. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसईनं

0: विद्यार्थ्यांसाठी गुणांची पडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठीचं पोर्टल सुरू केलं आहे. मंडळाने समाज माध्यमावरील एका पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. गुणांची पडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज कसा करावा याचा सविस्तर सूचनांसाठी विद्यार्थ्यांनी व्हिडिओ काळजीपूर्वक पहावा असा सल्ला सीबीएसईनं दिला आहे. येत्या 6 जूनपर्यंत यासाठी अर्ज करता येणार आहेत. उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात युनेस्को जागतिक वारसास्थळ असलेल्या व्हॅली ऑफ फ्लॉवर्स पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहे. या खोऱ्यातील समृद्ध जैवविविधता आणि दुर्मिळ वनस्पती प्रजातींच्या संवर्धनामध्ये सहकार्य करण्याचं आवाहन वन विभागाने पर्यटकांना केलं आहे. जपानमधील काकामिगहारा इथं सुरू असलेल्या पुरुषांच्या 18 वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेतील गट अ मधील तिसऱ्या सामन्यात भारतीय हॉकीपटूंनी काल कोरियावर 4-1 असा दणदणीत विजय मिळवला. कर्णधार केतन कुशवाहाने 2 गोल केले तर 54व्या मिनिटाला शाहरुख अलीने गोल करत विजय निश्चित केला. या विजयासह गट अ मध्ये भारत 6 गुणांसह कोरिया आणि जपान यांच्या बरोबरीने पोहोचला आहे. प्रत्येक गटातील अव्वल 2 संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. भारत आपल्या गटातील अखेरचा सामना उद्या चायनीज तायपाईविरुद्ध खेळेल. हवामान. कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि पुदुच्चेरीसह अन्य काही राज्यांमध्ये काही ठिकाणी आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. दिल्ली, हरियाणा, उत्तराखंड, उत्तर प्रदेशसह अन्य काही राज्यांमध्येही विजा आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्र, गोव्यासह गुजरातमध्येही पावसाचा अंदाज आहे तर ईशान्येकडील राज्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहील असा हवामान विभागानं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष ऊ मिन आंग हाईंग यांच्यात नवी दिल्लीत चर्चा. भारत विरोधी कारवायांसाठी म्यानमारची भूमी वापरू देणार नाही, म्यानमारच्या अध्यक्षांची ग्वाही. भारत अमेरिका द्विपक्षीय व्यापार करारातील बहुतांश मुद्दे निश्चित झाल्याची केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची माहिती. आशिया चषक हॉकी स्पर्धेत पुरुषांच्या 18 वर्षांखालील गटात भारताची कोरियावर 4-1 अशी दणदणीत मात आणि महाराष्ट्र, गोव्यासह अनेक राज्यांमध्ये आज पावसाचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: तीनशे अकरा अंश 5 मीटर्स अर्थात 963 किलोहर्ट्स तसंच FM 102.1 MHz आणि मोबाईल ॲप न्यूज ऑन एअर वर आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळच्या 8:40 झाली आहेत. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत लख लख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

कार्यक्रमात सुरुवातीला लता मंगेशकर, मुकेश आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं गीत, संगीत शंकर जयकिशन यांनी दिलंय, तर चित्रपट आहे संगम.

0: पुलिस?
1: मिस सीमा?
0: हाँ बोलते हैं।
1: लगेज पुलिस स्टेशन लाया। थांबा, नहीं तर घरी येऊ हा?
0: पण का मी
1: एकट्या दुसऱ्या खोलीत जा। तुमचा मुलगा आमच्या कस्टडी मध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय।
0: डिजिटल अरेस्ट?
1: 1,00,000 द्या, वाचाल।
0: इतके पैसे?
1: बरं ठीक आहे, एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल।
0: जेल मध्ये तर तू जाणार, तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय।
1: अरे
0: डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे, म्हणून घाबरू नका। पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा, त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा।
2: हॅलो मम्मा।
0: हाय।
3: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा।
5: दिल खुलास महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम सोमवार ते शनिवार सकाळी 7:25
6: कुछ कहना है,
7: मुझे भी कुछ कहना है,
6: मुझे कुछ कहना है,
7: मुझे भी कुछ कहना है।
6: पहले तुम,
7: पहले तुम,
6: पहले तुम,
7: पहले तुम,
6: पहले तुम,
7: तुम,
6: तुम,
7: तुम,
6: तुम,
7: तुम,
6: तुम,
7: तुम, तुम, तुम, तुम।

बॉबी या चित्रपटातील लता मंगेशकर आणि शैलेंद्र सिंग यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी दिलं होतं. लख लख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्णमहोत्सवी जळगाव केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया मुकेश यांनी गायलेलं अनाडी या चित्रपटातील गीत. संगीत शंकर जयकिशन यांचं आहे.

सकाळी 7:40 ते 8 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर गीतांचा कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक। आरोग्यम नमोस्तुते। सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।

कपूर यांचा आज स्मृती दिन आहे. त्या अनुषंगानं लखलख चंदेरी या कार्यक्रमात त्यांच्या अभिनीत किंवा निर्मित चित्रपटातील काही गीतं आत्ताच आपण ऐकली आहेत. आज चित्रपट अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिचा सुद्धा जन्मदिवस. तर ऐकूया आता लुटेरा या चित्रपटातील मोनाली ठाकूर यांनी गायलेलं अमिताभ भट्टाचार्य याचं गीत. संगीत अमित त्रिवेदी यांनी दिलं आहे.

0: हाय. आज अचानक 90s का धनश्री?
1: असंच आज आईचं आणि माझं बोलणं झालं. आई म्हणत होती आमच्या काळी काय गाणी होती, आणि त्यात पण विशेष म्हणजे तुमच्या आवडतीचं गाणं जर अचानक रेडिओवर लागलं तर हा हा पूर्ण दिवसच भारी जायचा.
0: अच्छा, म्हणजे काकूंना आपलं आवडतं गाणं रेडिओवर ऐकायला आवडेल तर?
1: म्हणजे काय, खूपच आवडेल.
0: अगं मग काकूंना हॅलो आकाशवाणीत कॉल लावून दे ना.
1: अरे हो, हे डोक्यातच आलं नाही माझ्या.
0: आकाशवाणीच्या लाडक्या श्रोत्यांनो, तुम्हाला पण तुमच्या आवडीचं गाणं ऐकायचं असेल तर दर मंगळवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत आकाशवाणीला कॉल करा.
1: त्यासाठीचे संपर्क क्रमांक आहेत 0257-222-4570 आणि 0257-222-4571.
0: अगं कॉल करून गाणं सांगितल्यावर ते ऐकायचं कधी हे तर सांग.
1: श्रोत्यांनो, आठवड्यातल्या दर बुधवारी आणि शुक्रवारी सकाळी 10 ऐका तुमचा आवडता कार्यक्रम.
0: हे तर काकूंना आपल्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर त्यांचं आवडतं गाणं नक्की ऐकव.
1: हो नक्की ऐकवेन. श्रोत्यांनो, तुम्ही पण आनंद घ्या आणि कॉल करा तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या जळगाव केंद्राला.

दबंग या चित्रपटातील सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांनी गायलेलं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीत साजिद वाजिद यांनी दिलं होतं. लखलख चंदेरी या कार्यक्रमात आता ऐकूया श्रेया घोषाल यांनी गायलेलं राऊडी राठोड या चित्रपटातील गीत. संगीत साजिद वाजिद यांचंच.

कल आज और कल या चित्रपटातील किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं शैली शैलेंद्र यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीत शंकर जयकिशन यांनी दिलं होतं. लख लख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया मुकेश यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं गीत. चित्रपट आहे तिसरी कसम, संगीत शंकर जयकिशन यांचं.

0: मुकेश यांनी गायलेलं शैली शैलेंद्र यांचं मेरा नाम जोकर या चित्रपटातील गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीत दिलं होतं शंकर जयकिशन यांनी. आणि श्रोते हो, या गीतासह आजचा लख लख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम संपला. आकाशवाणीचं हे सुवर्णमहोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 9:30 वाजत आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम काही क्षणात.
1: दिल खुलास महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम सोमवार ते शनिवार सकाळी 7:25.
2: सण समारंभ असो किंवा तुमचा व्यवसाय, सगळ्यांची शान वाढवण्यासाठी तुमची आपल्या आवडत्या आकाशवाणी जाहिरात द्या ना.
3: जाहिरातींसाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे आपली आकाशवाणी.
2: तुम्हाला कुठल्याही प्रकारची जाहिरात द्यायची असेल तर आकाशवाणीच्या जळगाव केंद्राला भेट द्या किंवा संपर्क करा 8600 20 21 21.
0: आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 9:30 वाजलेत. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत लेणं संस्कृतीचं. या कार्यक्रमात आज जय मल्हार वाघ्या मंडळ शिरसगाव तालुका येवला यांनी गायलेली खंडोबाची गाणी आपण ऐकणार आहोत. गायक कलाकार आहेत दगडू गटू वाघचौरे आणि त्यांच्याबरोबर साथ दिली आहे कैलास किसन बुल्हे, बाळू भिका मोकळ, बबन कचरू आजगे, गोपीनाथ दादा आजगे, सुनील रामदास राऊत, सुभाष फकीरा जगताप, दिलीप शहादू कानडे, कांताबाई सुभाष जगताप, अशोक वाघ तसंच विठ्ठल पोपट बुल्हे यांनी. ऐकूया खंडोबाची गाणी.
4: श्री गणपती वसरा.

लेणं संस्कृतीचं या कार्यक्रमात जय मल्हार वाघ्या मंडळ शिरसगाव तालुका येवला यांनी गायलेली खंडोबाची गाणी आत्ताच आपण ऐकलीत. गायक कलाकार होते दगडू गटू वाघ चौरे आणि त्यांच्यासह साथ दिली होती कैलास किसन बुल्हे, बाळू भिका मोकळ, बबन कचरू आजगे, गोपीनाथ दादा आजगे, सुनील रामदास राऊत, सुभाष फकीरा जगताप, दिलीप सहादू कानडे, कांताबाई सुभाष जगताप, अशोक वाघ आणि विठ्ठल बोल्हे. याबरोबरच लेणं संस्कृतीचा हा कार्यक्रम संपला. आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. आता ऐकूया लोकसंगीत. आजच्या कार्यक्रमात काही कोळी गीतं ऐकूया. गायली आहेत विजय कठीण आणि सहकार्यांनी.

लोकसंगीताच्या कार्यक्रमात काही कोळी गीतं आपण ऐकलीत, गायली होती विजय कठीण आणि सहकाऱ्यांनी, आणि या गीताबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम संपला. आकाशवाणीचं हे सुवर्णमहोत्सवी जळगाव केंद्र आहे. आमचा यानंतरचा कार्यक्रम काही क्षणात.

0: आकाशवाणीचं हे जळगाव केंद्र आहे. सकाळचे 9:55 होत आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दागिना म्हणजे पूना गाडगे अँड सन्स.
1: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
2: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगिळ आणि सन्स, बहिणाबाई गार्डन जवळ, रिंग रोड, जळगाव.
3: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या PN गाडगिळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
4: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
3: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज.
4: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पैंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन्स.
3: आजच भेट द्या पूना गाडगिळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत.
2: श्रोते हो, समारंभ प्रिय भारतीयांना विशेषतः महिलांना साज शृंगाराची विशेष आवड आहे असं आपल्याला भारतभर दिसतं. लग्न, मुंच, वास्तुशांत असे विविध समारंभ असो किंवा सणवार किंवा पार्टी असो, सोन्याच्या बांगड्या, तोडे, बिल्वर, पाटल्या या परिधान करणं भारतीय स्त्रियांना फार आवडतं. तर आज आपण सोन्याच्या बांगड्यांच्या विविध प्रकारांची माहिती घेण्यासाठी पूना गाडगे आणि सन्स या सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडक यांना आमंत्रित केलंय. मोडक साहेब, तुमचं स्वागत, नमस्कार.
5: नमस्कार. साधारणपणे आपण 3 महत्वाच्या माळा बघितल्या होत्या, मोहनमाळ, जोंधळी आणि कंठीमळी. तर तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. हल्ली फॅशन झाली आहे की ज्या प्रकारची मी माळ गळ्यात घालीन त्याच प्रकारचे बांगड्या, त्याच प्रकारची पाटली जर असेल तर मॅचिंग सेट बनवले जातात. ते सेट घातले की त्यांना ते मिसमॅच किंवा मिक्स अँड मॅच, मिसमॅच किंवा मिक्स अँड मॅच हे दोन्ही टाळता येतं. तर ज्या प्रकारचा जो मणी असतो, म्हणजे मोहनमाळेत वेगळा मणी असतो, कंठीमणीचा वेगळा असतो, त्यानंतर जोंधळीचा वेगळा असतो, तर बांगडीचा बेस आणि त्याच्यावरती टॉपिंग आपण जसं म्हणतो, तर तसं ते टॉपिंग त्या मण्यांचं ते सोल्डर केलेलं असतं प्रॉपरली आणि त्याला बाजूनी आणखीन एक कानस बांगडी म्हणतात, त्याला बांगड्यातलाच प्रकारे अगदी थीन बांगडी असते आणि त्याला कर्व्ह असतात, त्याला तर ती सोल्डर केली जाते आणि त्याच्याप्रमाणे त्याला एक सेट म्हणजे केली जाते ती बांगडी किंवा पाटली आणि मग त्या मोहनमाळ, कंठीमणी माळ किंवा जोंधळी माळेच्या बरोबर असे ते सेट बनवले जातात. कारण हे सेट म्हटलं तुम्ही तर 110 ते 120 ग्रॅम पर्यंत येतात आणि मजुरी म्हणाल तर 14-16% मजुरी पडते. फक्त एकच हे सेट तुम्हाला लगेच मिळू शकत नाहीत कारण बांगडी ही मापानुसार बनते.
2: बरोबर.
5: माळा या इंचात तयार असतात, त्यामुळे तुम्हाला जर तसा सेट हवा असला तर तो ऑर्डर देऊन करून घ्यावा लागतो
2: आणि त्याला वेळ लागतो,
5: त्याला थोडा वेळ लागतो. तर 120-130 ग्रॅम पर्यंत साधारणपणे 17-18 लाख रुपये जीएसटी, मजुरी आणि सोन्याच्या किमती सकट असे सेट बनू शकतात आणि मग त्यामध्ये जसं आपण मागल्यास म्हटलं की

0: टेक्नॉलॉजीमुळे हलक्या वजनात सुद्धा बनू शकतात, तेही हलक्या वजनात बनू शकतात की जे 70-80 ग्रॅमपर्यंत बसतात, आणि मग त्याची साधारण किंमत 11-12 लाख रुपयापर्यंत जीएसटी सकट मिळते. आणि हा प्रकार आता वाढतोय, म्हणजे ही फॅशन म्हणून वाढतीये. आणि हलक्या वजनामध्ये म्हणजे जे नवीन टेक्नॉलॉजीचं आहे त्या प्रकारे करून मग नुसतं एकच मोहनमाळ करून आणि त्याचा सेट करून थांबत नाहीत लोक. मग जोंधळीचा पण करतात सेट, कंठीमणीचाही सेट करतात, जसं होईल तसं तसं ते अक्युमुलेट करत जातात.
1: म्हणजे ग्राहकांची जशी अपेक्षा असते त्याप्रमाणे तुम्ही बनवून देता. अशा बांगड्या पाटल्या तयार असतात का किंवा त्यांचे सेट तयार असतात का हे आम्हाला सांगा.
0: बनवून देतो याच्यात कारण सांगितलं असं, बांगडी आणि पाटली तयार ठेवणं शक्य नसतं, कारण प्रत्येकाचा हाताचा विण आणि माप वेगळं असतं, तर त्याप्रमाणे ते घडणं गरजेचं असतं. काही एक स्टँडर्ड साईजच्या बांगड्या आणि हे तयार असतात, पण ज्या सेट असतात त्या सेट हे रेअरली घेतले जातात आणि त्याचा तिकीट साईज मोठा असतो, त्यामुळे त्यातल्या माळा तयार असले तरी बांगड्या मात्र करून मागाव्या लागतात.
1: मोडक सर, आज आपण सोन्याच्या बांगड्यांचे विविध प्रकार आणि त्याची खरेदी कशी करायची हे सगळं सांगितलं. श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या PN गाडगिळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
3: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
2: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज,
3: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पैंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन्स.
2: आजच भेट द्या पुना गाडगिळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत.
1: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पुना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगिळ आणि सन्स, बहिणाबाई गार्डन जवळ, रिंग रोड, जळगाव.
4: प्रायोजित कार्यक्रम दागिना म्हणजे पूना गाडगिळ अँड सन्स आत्ताच आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे सुवर्णमहोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे ठीक 10 वाजत आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
5: आकाशवाणी मुंबई आकाशवाणीच्या 90व्या वर्षपूर्तीनिमित्त प्रसारित करत आहोत समन्वित रूपक आकाशवाणीचं संचित.

बहुजन हिताय बहुजन सुखाय या ध्येयवाक्याशी बांधिलकी जपणाऱ्या आकाशवाणीनं भारतातील असंख्य श्रोत्यांशी आपले ऋणानुबंध जोडले आहेत. ज्ञान माहिती आणि मनोरंजनाच्या आकाशवाणीच्या सेवेची ही 90वी वर्षपूर्ती. आकाशवाणीच्या असंख्य श्रोत्यांचे

0: रेडिओवरून प्रसारित होणारे कार्यक्रम, बातम्या, चित्रपट संगीत, सुगम संगीत, शास्त्रीय संगीत, लोकगीतं, मुलाखती, भाषणं, चर्चा, वेगवेगळ्या विषयांवरची रूपकं, नाटकं, श्रुतिका, संवाद अशा अनेक रूपातून आकाशवाणी आपल्या श्रोत्यांजवळ अभिव्यक्त होत असते. परंतु याबरोबरच वेगवेगळ्या श्रोता समूहाच्या स्वतःच्या काही वेगळ्या अपेक्षा, गरजा असतात. या अनुषंगानं वेगवेगळ्या कार्यक्रमांची आखणी आकाशवाणीनं केली आहे. या कार्यक्रमांना समर्पक अशी शीर्षकही देण्यात आली आहेत. वेगवेगळ्या आकाशवाणी केंद्रांवर किंवा वेगवेगळ्या प्रांतात प्रादेशिक भाषांमध्ये हे शीर्षक पाहायला मिळतात. परंतु कार्यक्रमाचा मूळ गाभा एकच. साधारणपणे 1937-38 काळ. आकाशवाणी मुंबई केंद्रातील तत्कालीन कार्यक्रम निर्माते बाळ कुरतडकर यांचे दिनेश अडावतकर यांनी घेतलेल्या मुलाखतीचा हा एक अंश.
1: तर स्त्रियांचा कार्यक्रम सुरू करताना मला बाळ स्त्रियांसाठी कार्यक्रम करायचं आहे, काय करायचं, मग तुम्ही सांगा, मी करू का, आम्ही करतो. तर तो स्त्रियांचा कार्यक्रम करायचं म्हटल्यानंतर मनातून म्हणालो की या कार्यक्रमाला पहिल्यांदा नाव काय द्यायचं, तर महिला मंडळ. महिला मंडळ
2: काय ठेवलं?
1: तर मी गिरगावात रामन शाळेत शिकत होतो, तिथे सँडर्स रोडवर एक वनिता विश्राम नावाची फार जुनी संस्था आहे स्त्रियांची, वनिता विश्राम, ती अजूनही आहे. तो वनिता शब्द मला आवडला आणि मी त्याचं नाव वनिता म्हणलं.

0: नमस्कार मैत्रिणींनो, मी तुमची रेडिओ सखी स्मिता नामदे वनिता मंडळ कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, आज आपण मराठी वर्णमालेविषयी आणि त्याच्या महत्वाविषयी जाणून घेणार आहोत. मैत्रिणींनो, आपण लहानपणी बाराखडी शिकलो, कालांतरानं त्यात काही बदल झाला, त्यामध्ये काही स्वर आणि व्यंजनांची वाढ करण्यात आली, त्याला कोणी 14 खडी तर कोणी 15 खडी असं म्हणतात. आज आपण या 15 खडीविषयी आणि त्याचा आपल्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामाविषयी जाणून घेणार आहोत.
1: आकाशवाणीचे विशिष्ट श्रोतासमूहाचे कार्यक्रम म्हणजे सर्वसामान्य श्रोत्यांऐवजी एखाद्या विशेष वर्गाच्या गरजा लक्षात घेऊन त्यांच्यासाठी ज्ञान, माहिती आणि मनोरंजन यांचा मनोरम असा मेळ. गम्मत जम्मत, बालजगत, बालविश्व, किलबिल ही शीर्षक आहेत लहान मुलांच्या कार्यक्रमासाठीची. लहानग्यांचं भावविश्व जपत त्यांच्यासाठी बालकथा, बालगीतं, संस्कारक्षम ज्ञानवर्धक गोष्टी यांचा समावेश असतो. त्याचबरोबर बालकांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी बालकांसाठीचा हा कार्यक्रम त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देतो.
2: नमस्कार, मी स्नेहा पाटळ, मी आता 4th मध्ये शिकते. नुकतीच मला आकाशवाणीवरील गंमत जम्मत या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली आणि तो अनुभव माझ्यासाठी खूपच भारी होता. जेव्हा आई बाबांनी माझ्या मुलाखतीबद्दल शिक्षकांना सांगितले तेव्हा सर्वांना खूप आनंद झाला. माझ्या सर्व शिक्षकांनी माझी मुलाखत ऐकली आणि माझे कौतुक केले. इतकंच नाही तर माझ्या नातेवाईकांनीही फोन करून माझे अभिनंदन केले. सर्वांकडून मिळणारी शाबासकी ऐकून मला खूप अभिमान वाटला. सुरुवातीला आकाशवाणीच्या ऑफिस मध्ये जाताना मला थोडी भीती वाटत होती आणि खूप टेन्शन आली होते, पण तिथले अधिकारी आणि कर्मचारी इतके मनमिळावू होते की माझे सगळे टेन्शन सुटकी सरशी निघून गेले.
3: बालदोस्तांनो नमस्कार, आजच्या आपल्या गंमत जम्मत या कार्यक्रमामध्ये मी वैशालीताई तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बालदोस्तांनो, ही बालमैत्रीण आहे आरोही जावडेकर. आरोही, तुझं आकाशवाणी पुणे केंद्रामध्ये खूप खूप स्वागत आहे.
4: धन्यवाद.
3: आरोही, सगळ्यात पहिल्यांदा तर तू आम्हाला स्वतःविषयी सांगशील की तू आत्ता 5th वीत आहेस आणि कोणत्या शाळेत जातेस.
4: मी 6th वीत आहे. मी बाल शिक्षण मधील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकते.
1: युवावाणी हा कार्यक्रम खास युवकांसाठी. महत्वाकांक्षांच्या स्वप्नपंखांनी उंच गगनभरारी घेऊ पाहणाऱ्या युवा वर्गाची दुनिया चणारी. गीत, संगीत, गायन, काव्य, नाटकं, नाट्य, अनेक कलाप्रकार, तसंच रोजगार, ज्ञान, माहिती, मनोरंजन, सर्व काही अगदी भरभरून त्यांचं स्वतःचं खूप मोठं असं विश्व असतं.

हॅलो फ्रेंड्स, मी प्रतिमा. युवावाणीच्या या तुमच्या लाडक्या कार्यक्रमामध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. कसे आहात सगळे? मजेत ना? मित्रांनो, आपल्या सगळ्यांनाच कधी कधी असं वाटतं की किती बोरिंग झालंय यार, आपण काहीतरी ॲडव्हेंचरस किंवा थ्रिलिंग करायला पाहिजे, बरोबर ना? म्हणूनच आजच्या कार्यक्रमात आपल्याशी गप्पा मारायला असेच काही युवक दोस्त आलेले आहेत ज्यांनी असे थ्रिलिंग एक्सपिरियन्स घेतलेले आहेत आणि ते आज आपल्याशी शेअर पण करणार आहेत. मित्रांनो, कोकण योद्धा सागरी मोहिमेतील काही युवक दोस्त आज आपल्याशी गप्पा मारायला आलेले आहेत. आजच्या ह्या कार्यक्रमात आपण संवाद साधणार आहोत भारतीय नौसेना कमांडर आलोक लांगे सर, या संपूर्ण मोहिमेचे कोऑर्डिनेटर शशिकांत जाधव सर, त्याचबरोबर आपल्याशी गप्पा मारायला आपले काही युवा मित्रमैत्रिणी पण आलेले आहेत. लीडर कॅडेट विदिशा, एबल कॅडेट चिन्मयी, लीडर कॅडेट स्वानन आणि एबल कॅडेट मनीष.

0: चला तर मग सुरू करूया आजच्या या गप्पांच्या मैफिलीला.
1: जगाचा पोशिंदा शेतकरी, शेतकरी राजासाठी आकाशवाणीवर विशेष कार्यक्रम, थोडं मनोरंजन आणि खूप सारं ज्ञानवर्धन, नवनवीन तंत्रज्ञान शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याची महत्वाची कामगिरी अतिशय प्रभावीपणे शेतीविषयक कार्यक्रमातून पार पाडली जाते आणि शेतकरी बांधव या ज्ञानाचा आणि माहितीचा पुरेपूर उपयोग करून घेताना दिसतात. जमीन कशी असावी इथपासून ते थेट बाजारपेठेची उपलब्धता, लागवड तंत्रापासून ते हवामानाचा अंदाज, ते कापणीपर्यंतचा प्रवास, पुढे साठवणूक, अगदी एक मार्गदर्शक पाठीराखा म्हणावा तसा हा कृषी कार्यक्रम.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, जमिनीची उत्पादकता आणि सुपीकता टिकवण्यासाठी प्रामुख्यानं जमिनीच्या प्रकारानुसार पीक व्यवस्थापन, जमिनीची योग्य वेळ, पूर्व मशागत, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, त्यामध्ये माती परीक्षणानुसार रासायनिक खतांचा समतोल वापर, सूक्ष्म अन्नद्रव्य, सेंद्रिय खतं, जीवाणू खतं यांचा वापर करावा. सेंद्रिय खतांना जमिनीची उत्पादकता आणि सुपीकता टिकवण्यासाठी त्यांचं महत्व अनन्यसाधारण आहे, कारण या खतांमुळे जमिनीच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मांमध्ये चांगली वाढ होते. भौतिक गुणधर्मात प्रामुख्यानं बदल होतो. यामध्ये जमिनीची जडणघडण योग्य होते, निचरा योग्य होतो, हवा खेळती राहते, जमिनीची धूप कमी होऊन जलधारणा शक्ती वाढते. सेंद्रिय खतामध्ये शेणखत, कंपोस्ट, खाद्य, अखाद्य पेंड, गांडूळ खतं इत्यादींचा समावेश होतो. मात्र सेंद्रिय खतं पिकांना जास्त प्रमाणात लागतात. जमिनीचा पोत, कस, सुपीकता टिकवण्यासाठी हिरवळीच्या खतांचा वापर करणं काळाची गरज आहे.
1: स्त्री शिकली तर कुटुंब शिकेल हा विचार अनेक समाजसुधारकांनी मांडला आहे. भारतात हा संदेश विशेषतः सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याशी जोडला जातो. तर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, एखाद्या समाजाची प्रगती ही त्या समाजातील स्त्रियांच्या प्रगतीवरून ओळखता येते. वनिता मंडळ, स्त्री सखी, सखी सखी सहेली अशा शीर्षकांनी वेगवेगळ्या आकाशवाणी केंद्रांवरून प्रसारित होणाऱ्या स्त्रियांच्या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून स्त्रियांच्या यशोगाथा, आरोग्य, स्वावलंबन, कायदे, उद्योजकता, कुटुंब कल्याण आणि मनोरंजन, महिलांसाठीचा हा कार्यक्रम म्हणजे त्यांचं स्वतःचं आपलं म्हणता येईल असं एक छोटंसं पण अगदी स्वतंत्र असं विश्व.

0: नमस्कार. वनिता मंडळ या कार्यक्रमात मी सविता जेरे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, तुमच्यासाठी माझ्यासाठी आपल्या सगळ्या प्रपंचात रमताना, बाहेरच्या सगळ्या बाजारहाटीत फिरताना, सगळ्या जबाबदाऱ्या पेलताना एक हळूवार आणि शांत असा कप्पा आपल्याला अगदी घट्ट तरीही एक नाजूकशी अशी हळवी साथ करत असतो, आणि तोच असतो आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामधल्या आपल्यातल्याच अनेक सख्यांच्या अनेक वेगवेगळ्या कार्यानं, अनुभवानं, विचारानं आपल्याला समृद्ध करणारा असा हा कप्पा. आजच्या कार्यक्रमामध्ये देखील अशाच एक वेगळी वाट, आणि ती देखील वयाच्या 50 नंतर, जी स्वतःसाठी, स्वतःतल्या स्वसाठी निवडलेली अशी वाट. आणि अशी वेगळी वाट निवडलेल्या अवलिया आज आपल्या कार्यक्रमात आल्या आहेत. त्या आहेत कवयित्री आणि संगीतकार अरुणा अनगळ. जाणून घेऊया त्यांचा हा सांगीतिक प्रवास त्यांच्या शब्दात. अरुणाताई, आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: तुम्ही स्वतः संगीतकार आहात, कवयित्री आहात, छान छान कविता केलेल्या आहेत, काही गाण्यांना संगीतही दिलं आहे.
1: हो.
0: कसा प्रवास सुरू झाला तुमचा हा?
1: मी म्हणेन हा योगायोग असावा, कारण लहानपणापासून वाचन, गायन, संगीत या सगळ्याची आवड होतीच. सगळ्या कलांची मी प्रेमी आहे, म्हणजे शब्द आणि सुरांची

0: बरं, मनापासून प्रेम करणारी मी एक कलाकार आहे असं म्हटलं तरी चालेल. त्यामुळे सर्वप्रथम खरंच मी मनापासून आभार मानते की आकाशवाणीमध्ये मला यायची आपण संधी दिली, कारण मी तर म्हणेन की आकाशवाणी ही माझी बालपणापासूनची मैत्री आहे.
1: छान, मस्तच.
0: आणि खूप काही ऐकत गेले त्यामुळे ते मे बी झिरपत गेलं माझ्यामध्ये आणि आवड निर्माण झाली. आणि महत्वाचं म्हणजे मी हुजूरबागेसारख्या शाळेमध्ये होते त्यामुळे तिथे त्याला खतपाणी दिलं असं मी म्हणेन.
2: पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून कष्टकऱ्यांच्या आणि श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे असं लोकशाहीर साहित्यिक अण्णाभाऊ साठे म्हणत असत. त्यांचं हे विधान श्रमप्रतिष्ठेचा संदेश देत राहील. आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या कामगारांसाठीच्या कार्यक्रमात कामगारांचे हक्क आणि कायदे, रोजगार आणि कौशल्य विकास, आरोग्य आणि सुरक्षितता, शासकीय योजना, त्यांच्यातील कलागुणांना प्रोत्साहन, कामगारांना त्यांचे हक्क आणि कायदे याविषयी माहिती करून देणं, रोजगार आणि कौशल्य विकासाबाबत त्यांना मार्गदर्शन करणं, त्यांच्यासाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची त्यांना माहिती करून देणं आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून कामगारांचं जीवनमान, सामाजिक आणि आर्थिक स्तर कसं उंचावेल हे उद्दिष्ट समोर ठेवून कामगारांच्या कार्यक्रमाची निर्मिती केली जात असते.

0: कामगार सभा हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना हर्षदा प्रभूचा नमस्कार आणि मंडळी कामगार सभेत आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोतेहो, कामगार सभेत आता आपण ऐकणार आहोत कामगार सुरक्षा या विषयावर जयपाल पाटील यांचं भाषण. मंडळी, जयपाल पाटील हे राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर थळ येथे प्रथम श्रेणी रेल्वे चालक म्हणून 23 वर्ष कार्यरत होते. त्यांना महाराष्ट्र शासनाने गुणवंत कामगार पुरस्कार देऊनही गौरव केला आहे. तर ऐकूया कामगार सुरक्षा या विषयावरील त्यांचं भाषण.
1: नमस्कार कामगार बंधूंनो, स्वातंत्र्यापूर्वी मुंबईत नाविकांचा संप झाला. त्याला पाठिंबा देण्याचा निर्णय कामगारांनी घेतला. सर्व गिरण्यांमध्ये संप कमिट्या स्थापन झाल्या. कामगार संघटनांनी सार्वत्रिक संपाची हाक दिली आणि बंडखोर नवसैनिकांना संपूर्ण पाठिंबा जाहीर केला. तो दिवस होता 22 फेब्रुवारी 1946.

0: आकाशवाणीवरून प्रसारित होणारा ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम म्हणजे उतार वयातील आधार देणारी एक भावनिक काठी. उतार वयात सतत संवाद साधणारा एक सखा म्हणजे रेडिओ. ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या कार्यक्रमात वृद्धापकाळात आहार, मानसिक आरोग्य, व्यायाम, योग, एकटेपणा, विविध कल्याणकारी योजना, भावनिक आधार याविषयी मार्गदर्शनाची आवश्यकता असते. तर मनोरंजन जे गीत, संगीत, नाटकं, श्रुतिका या माध्यमातून असेल, ज्यामुळे जीवनात आनंद निर्माण होईल, असे कार्यक्रम देऊन वृद्धापकाळातील जीवन अधिक समृद्ध आणि आत्मविश्वासपूर्ण करण्यात ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या कार्यक्रमाचं मोठं योगदान आहे.
1: ज्येष्ठ श्रोते हो, सादर नमस्कार. माणसाच्या गरजा ह्या अमर्याद असतात आणि साधनं ही मर्यादित असतात, त्यामुळे नियोजन कुठल्याही गोष्टीचं हे अत्यंत गरजेचं असतं, विशेषतः अर्थनियोजन, ज्याची फळं निवृत्तीनंतरच्या जीवनात अधिकतर आपल्याला गरजेची भासतात. आणि त्या दृष्टीने नियोजन आणि गुंतवणूक कशी करावी याबाबत अधिक सावधानता आपल्याला बाळगावी लागते. आज या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी गुंतवणूक समुपदेशक विनायक कुलकर्णी यांना आपण आमंत्रित केलेलं आहे. विविध माध्यमात ते या विषयावर सक्रिय असतात, त्याचप्रमाणे या संदर्भातली त्यांची 26 पुस्तकही प्रसिद्ध आहेत. नमस्कार विनायक कुलकर्णी.
2: नमस्कार,
1: आपलं स्वागत आहे या कार्यक्रमात. आणि प्रथम मला असं विचारायचं आहे की निवृत्तीनंतरच्या काळाचं जे नियोजन मी म्हटलं ते नेमकं केव्हा सुरू होतं किंवा केव्हा ते करायला पाहिजे?
2: खरं म्हणजे निवृत्ती पश्चातचं जे नियोजन आहे ते ज्या दिवशी त्या व्यक्तीला

0: पहिली नोकरी लागते, पहिला पगार मिळतो, त्या दिवसापासून खरं म्हणजे ते सुरू व्हायला पाहिजे. पण दुर्दैवाने लोकांच्या हे लक्षातच येत नाही. त्यांना असं वाटतं की आपल्याला मिळणारा प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युटी असल्यास पेन्शन, तर त्याच्यामुळे ह्याच्या पुंजीवरती आपल्याला जगता येईल अशी कुठेतरी एक मानसिकता बाळगूनच ती नोकरी स्वीकारलेली असते. तर आता तसं राहिलेलं नाहीये.
1: भाषा, जीवनशैली, संस्कृती आणि अधिवास या बाबतीत आपलं एक वेगळंपण जपणारा समाज घटक म्हणजे आदिवासी. त्यांची लोककला, लोकगीतं, संस्कृती याचं प्रतिबिंब म्हणजे आदिवासी बांधवांसाठी प्रसारित होणारा विशेष कार्यक्रम. आदिवासी बांधवांचे सण, उत्सव, त्यांच्या परंपरा, स्थानिक कलावंतांच्या कलेचं सादरीकरण, जनजागृती आणि मुलाखती असं या कार्यक्रमाचं स्वरूप असतं.

आकाशवाणीचा एक कार्यक्रम सीमेवर देशाचं रक्षण करणाऱ्या शूर सैनिकांसाठी पण आहे. सैनिकांचं मनोबल वाढवणं, त्यांचा राष्ट्रसेवेबद्दल आपल्या मनातला आदर व्यक्त करणं, त्यांचं देशप्रेम, कर्तव्यनिष्ठा आणि त्याग याबद्दल त्यांच्याविषयीचा सन्मान व्यक्त करणं, देशाचा आवाज म्हणून रेडिओ ही भूमिका सक्षमपणे पार पाडत आहे.

विविध भारती सेवेवरून प्रसारित होणारा हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षापासून लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या कार्यक्रमाविषयी आम्ही विविध भारती सेवेचे निवृत्त उद्घोषक कमल शर्मा यांच्याशी संवाद साधला. कमलजी नमस्कार. विविध भारती पर काफी समय से फौजी भाइयों के लिए कार्यक्रम प्रसारित

0: कृपक ऐकलं आकाशवाणीचं संचित. लेखन, निवेदन आणि सादरकर्ते दीपक केसावलेकर. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोते, आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR.
0: आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 10:30 वाजता आहेत. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत आपली आवड, श्रोत्यांच्या मनपसंत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

श्रोते हो, आजच्या आपली आवड कार्यक्रमातलं पहिलं गीत आमच्या या श्रोत्यांच्या पसंतीचं आहे. मुक्काम पोस्ट बोराळा धरण तालुका मालेगाव इथून दत्ता घायाळ, सुनीताबाई घायाळ, सानिका घायाळ आणि गजानन घायाळ, तसंच नसवाला चौक मलकापूर इथून संजय पाटील, उषा पाटील, प्रथमेश पाटील, निवृत्ती क्षीरसागर, तसंच संजय कुमार चौहान, जत जिल्हा सांगली इथून राम कुलकर्णी आणि श्याम कुलकर्णी. आमच्या या श्रोत्यांना ऐकायचं आहे अपराध या चित्रपटातील सुमन कल्याणपूर आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं मधुसूदन कालेलकर यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे एन दत्ता यांनी.

श्रोते हो, आपण ऐकता आहात आपली आवड हा कार्यक्रम. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आमच्या या श्रोत्यांच्या पसंतीचं आहे. देवपेठ वाशिम इथून राजेश खंबाईतकर, प्रेमाताई, तसंच राजश्री भावसार आणि राजू भावसार आणि स्नेहल वडनखे, तसंच भाग्यश्री राठोड. चांदूर बिस्वाहून नारायण भाऊ, विठ्ठलराव खर्चे, ललिता राणी खर्चे, परी संजना, गणेश, कार्तिक, ब्रोनो, उषा, स्वाती प्रयाग चौधरी, तसंच मालती चौधरी. आमच्या या श्रोत्यांना ऐकायचं आहे उषा मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत. संगीत राम लक्ष्मण यांनी दिलंय. चित्रपट आहे आपली माणसं.

श्रोतेहो, आपली आवड कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत नाव मोठं लक्षण खोटं. या चित्रपटातील शैलेंद्र सिंग आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत संगीत अनिल अरुण यांनी दिलं आहे आणि या गीतासाठी पसंती कळवली आहे. मोहद इथून भैया तडवी, रीना, सनी, रोजूबाई तडवी, परू तसंच मुबारक, विलास, मनोहर ठाकूर आणि तैमूर. भोकरी तालुका रावेर इथून अर्शद तडवी, आरिश अरसलान तसंच युनूस तडवी. सदाबहार रेडिओ श्रोता संघ बरहाणपूर इथून मुशर्रफ खां तडवी, जरीना तडवी, मुबारक परवेज, बिटिया रोजमीन तसंच तैमूर तडवी आणि समस्त तडवी परिवार. ऐकूया आमच्या या श्रोत्यांच्या पसंतीचं गीत.

0: श्रवण सुखाची पर्वणी जळगाव आकाशवाणी
1: सुवर्णमय आठवणींचा दरवळ श्रोत्यांचं मनोरंजन निखळ
0: संस्कृतीशी जोडलेली नाळ परंपरा आणि आधुनिकतेचा सुवर्ण काळ
1: शब्दांचा सुगंध पेरत विविध सुश्राव्य कार्यक्रम प्रसारित होतात
0: सुवर्ण क्षणांची स्वर्णिम साठवण आमचे सुजाण बहुश्रुत श्रोते करतात
1: आकाशवाणी जळगावचा सुवर्ण महोत्सव
0: आकाशवाणी जळगाव एक श्रवण उत्सव

किशोर कुमार आणि सहकाऱ्यांनी गायलेलं सुधीर नांदोडे यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीत अनिल मोहिले यांनी दिलं होतं आणि चित्रपट होता घोळात घोळ. या गीतासाठी पसंती कळवली होती आमच्या या श्रोत्यांनी. वरुड जवळका इथून महेंद्र सरकटे, विजया सरकटे, मिलिंद आणि स्वराज वानखेडे. आपली आवड कार्यक्रमात यानंतरचं गीत आमच्या या श्रोत्यांच्या पसंतीचं आहे. बोरी खुर्द जाफराबाद जिल्हा जालना इथून सुधाकर राजे जाधव, प्रशांत राजे जाधव, जग्गुताई तसंच संचित वायाळ, प्रथमेश देशमुख, प्रणाली सांधवी आणि सर्वद देशमुख तसंच समस्त राजे जाधव वायाळ आणि देशमुख परिवार यांना ऐकायचं आहे राम राम गंगाराम या चित्रपटातील उषा मंगेशकर यांनी गायलेलं दादा कोंडके यांचं गीत. संगीत राम लक्ष्मण यांनी दिलं आहे.

हॅलो आकाशवाणी फोन इन कार्यक्रम दर बुधवारी आणि दर शुक्रवारी सकाळी 10 वाजता या कार्यक्रमात सहभागी होऊन आपलं मनपसंत गीत कळवायचंय मंगळवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत. यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 0257-222-4570 आणि 222-4571. अवश्य फोन करा आणि आपलं आवडतं गीत कळवा. फोन नंबर्स पुन्हा एकदा सांगते 0257-222-4570 आणि 222-4571. हॅलो आकाशवाणी.

भिंतीला कान असतात या चित्रपटातील गायक संगीतकार सुधीर फडके यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. रचना ग. दि. माडगुळकरांची होती आणि या गीतासाठी पसंती कळवली होती सतीश वाघमारे अतिश, स्वाती वाघमारे, वर्षा, श्रमण, श्रुमेण साताऱ्याहून, तसंच विजय चव्हाण, तेजस्विनी, अंकिता, अनिकेत, माया चव्हाण, वारणा, शहापूर, कोल्हापूर या ठिकाणून.

हेच गीत ऐकायचं होतं. धामणी मनोरा इथून तुळशीराम डेरे, मायावती, संदेश, आदेश, किरण, प्रज्वल आणि अनुत डेरे यांना. आणि श्रोतेहो, या गीतासह आजचा आपली आवड हा कार्यक्रम इथेच संपतोय. मी अपूर्वा वाणी आपल्या सगळ्यांची अनुमती घेते. नमस्कार.

आपली आवड हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे सुवर्णमहोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 11 आहेत. थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या दिल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

श्रोत्याहो, हे गाणं संपू नये असं तुम्हाला वाटतंय, तसंच मलासुद्धा. पण आज कार्यक्रमाची सुरुवात होतानाच गाणं आणि विषय काय आहे याची माहिती तर द्यायला हवी ना. अर्थात या गाण्यावरून तुम्हा सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल, रोजा एक आगळा वेगळा चित्रपट. आणि कोणी आणला? तर तसं बघायला गेलं तर हिंदी आणि तामिळ चित्रपटसृष्टी. अनेक जण इकडचे तिकडे तिकडचे इकडे येतात, पण तिथून काम करून हिंदीमध्ये आलेला मणिरत्नम, अगदी रत्नासारखंच काम. हो, म्हणजे त्यांच्या सिनेमाच्या प्रत्येक फ्रेम्ससुद्धा अप्रतिम. आणि या गाण्यामधलं म्हणजे दिल है छोटा सा मधला दिसलेला दक्षिण भारत तितकाच भुरळ पाडणारा. असे अनेक चित्रपट त्यांनी आणलेत, पण त्यातलं हे पहिलं आणि सगळ्यांच्या आवडीचं गाणं. गाणं पूर्ण करूयात आणि जाणून घेऊया मणिरत्नम यांच्याबद्दल.

श्रुते हो या गाण्यामधला दक्षिण भारत आणि पुढच्या गाण्यामधला काश्मीर, आहा हा, इतका प्रेक्षणीय कधीच दिसला नव्हता. चित्रपटही तितकाच खास होता कारण स्टाईल होती मणिरत्नमची. तंत्रावर अफाट हुकूमत आणि त्याच वेळेला अत्यंत सशक्त अशी कथा पटकथा आणि ते मांडण्याची हातोटीसुद्धा वेगळी. कथालेखन, तांत्रिक बाजू, गीत, चित्रीकरण, संगीत, दिग्दर्शन आणि निर्माता अशा वेगवेगळ्या सगळ्याच चित्रपटाच्या अंगांचा बादशहा म्हणजे कोण तर अर्थातच मणिरत्नम.

80-90च्या दशकामध्ये दक्षिण भारतात किंवा आपल्या हिंदी चित्रपटसृष्टीत मणिरत्नम यांचं योगदान खूपच अलौकिक असं आहे. मणिरत्नम यांच्या चित्रपटातील संगीत आणि चित्रीकरण हा तर एक स्वतंत्र विषय आहे बरं का. म्हणजे दक्षिणेकडे इलईराजांबरोबर त्यांनी केलेली चित्रपट, तर या रोजाच्या वेळेला एका प्रतिभावान युवा संगीतकाराला त्यांनी संधी दिली आणि त्याने पुढे इतिहास घडवला, तो ए आर रहमान. रोजानंतर मणिरत्नम यांनी गेल्या 25 वर्षात इतर कुठल्याही संगीतकाराबरोबर काम केलं नाही, इतकी या दोघांची जोडी ही अफाट यश मिळवलेली जोडी आहे.

श्रोते हो, खरं सांगू तर आजच्या कार्यक्रमात फक्त गाणी ऐकावीत अशीच इच्छा आहे. पण मणिरत्नम यांनी बॉम्बे रोजा यानंतर आणलेला दिल से हटके होता आणि या चित्रपटामध्ये एक वेगळाच प्रयोग त्यांनी केला आणि नायक ज्या पद्धतीने या चित्रपटात दिसला तो खूप वेगळ्या पद्धतीने आपल्या सगळ्यांच्या समोर आला आहे. ऐकूया त्याच चित्रपटातली बॅक टू बॅक दोन गाणी.

श्रोते हो, अफाट कलाकृती निर्मिती करणारे मणिरत्नम यांचा आज जन्मदिवस आहे बरं का. अनेक जणांना त्यांनी या चित्रपटसृष्टीत आणलंय. त्यांची अभ्यासू आणि उत्तम दर्जाची कलात्मक दृष्टी, संवेदनशील जाणीव आणि बरंच काही. खरं तर एक मॅनेजमेंट कन्सल्टंट असलेले मणिरत्नम चित्रपटसृष्टीत आले काय आणि त्यांनी इतिहास रचला काय. किती वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट आणि वेगळी गाणी. आता हे जे गाणं आहे ना, हे थोडंसं वेगळं इतर गाण्यांपेक्षा. ऐकूया.

0: श्रोते हो, अनेक चित्रपटांची निर्मिती करताना 6 वेळा राष्ट्रीय पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्काराने मणिरत्नम यांना सन्मानित करण्यात आलं आहे. आज 2 जून त्यांचा जन्मदिवस. या कार्यक्रमाच्या रूपानेच त्यांना शुभेच्छा देऊयात आणि आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात इथेच थांबूया. मी अपूर्वा वाणी आपल्या सगळ्यांची अनुमती घेते. नमस्कार. गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे जळगाव केंद्र आहे. सकाळचे 11:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम. ऐकूया कार्यक्रमातलं पहिलं गीत.
1: कारवा डिजिटल ऑडिओ प्ले.

हरिहरन यांनी गायलेलं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीत केदार भागवत यांनी दिलं होतं. सुगम संगीताचा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं गीत.

0: हे कस्टमर केयर उठे। मैडम
1: बोला।
0: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज का येत आहे?
1: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं।
0: पण हे होईल कसं?
1: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या।
0: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
1: अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता।
0: बस समजलं।
1: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा।
2: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा।
4: सण समारंभ असो किंवा तुमचा व्यवसाय, सगळ्यांची शान वाढवण्यासाठी तुमची आपल्या आवडत्या आकाशवाणी जाहिरात द्या ना।
5: जाहिरातींसाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे आपली आकाशवाणी।
4: तुम्हाला कुठल्याही प्रकारची जाहिरात द्यायची असेल तर आकाशवाणीच्या जळगाव केंद्राला भेट द्या किंवा संपर्क करा 8600 2021।

शंकर महादेवन आणि हरिहरन यांनी गायलेलं गीत आत्ताच आपण ऐकलं, संगीत दिलं होतं केदार भागवत यांनी.

सुगम संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो, आता ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना. गात आहेत आशा भोसले. संगीत हृदयनाथ मंगेशकर यांनी दिलं आहे.

रवी ठोंबरे यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं, संगीत उदयनाथ मंगेशकर यांनी दिलं होतं. आणि या गीताबरोबरच आजचा सुगम संगीताचा कार्यक्रम संपला. आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. दुपारचे 12 वाजता आहेत. आता FM 102.1 मेगाहर्ट्झवर विविध भारती या वाहिनीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत. आणि 963 किलो हर्ट्स तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. लेखन केलं आहे स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात.

0: बघ रोहित, हे असं असतं. आधी आपल्याला हसणारे किंवा आपल्या एखाद्या कृतीवर टीका करणारे किंवा असे खूप वेगवेगळे सल्ले देणारे लोक.
1: अरे बापरे बापरे, एवढं सगळं करणारे हे लोक असतात तरी कुठे सुखदा?
0: अरे कुठे म्हणजे, आपल्या आसपासच असतात.
1: मी नाही त्यातला, म्हणजे मी तुला हसत नाही, तुझ्या कोणत्याही कृतीवर टीका करत नाही, आणि सल्ले तर मेरी मजाल, तुला काही सांगेन.
0: थट्टा नको रे, मी खूप सिरियसली बोलते आणि तू सुद्धा गंभीरपणे ऐकावंस ही माफक अपेक्षा.
1: ओके ओके, म्हणजे मी अगदी गंभीरपणे माफक तयार आहे, बोल.
0: अरे
1: काय काय काय झालं काय ग, मला सांग, कोणी टीका केली तुझ्यावर आणि कसले सल्ले दिले तुला?
0: बघा, मी 2 वर्षांपूर्वी स्कूटर घेतली.
1: मी तर तुला 4-व्हीलर चालव म्हणत होतो, पण तुझं आपलं एकच इथल्या इथे जवळपास जायचं असेल तर स्कूटर बरी वगैरे.
0: हा मग बरोबरच आहे, अगदी 2 गल्ल्या पलीकडे जायचं असेल तर कशाला हवं गाडीने घोडे.
1: अगं गाडी ठीक आहे, पण आपल्या लग्नात घोड्यावर बसायची माझी इच्छा मात्र अपूर्णच राहिली आहे, त्यामुळे.
0: तू कुठून कुठे गेलास? मुळात आपलं लग्न थोडक्यात आणि कमी माणसात झालं.
1: कारण लग्नात उधळले गेले असते ते पैसे आपण आपलं नवीन घर घेण्यासाठी वापरले. करेक्ट
0: करेक्ट, अगदी बरोबर. आणि तेव्हापासून आपण काटकसरीचा विचार करत आलेलो आहोत.
1: हो ना, आणि माझ्या काही गोष्टी घ्यायच्या म्हटलं की तुझी ही काटकसर बाई आणखी जोराजोरात उड्या मारून वर येते, नाही का?
0: हे नाही असं अजिबात नाही, घरच्या सगळ्याच निर्णयांमध्ये आपण हा विचार करतोच करतो. ए पण आता तू विषयांतर करू नको रे, मी तुला काहीतरी निराळ सांगत होते.
1: वेगळं?
0: निराळ वेगळं. हो
1: अच्छा, मी तू त्या टोमणे टिक

0: वगैरे काहीतरी सांगत होतीस ते का? आणि हा तुझी स्कूटर खरेदी त्याचं काय झालं?
1: तर मी तेव्हा इलेक्ट्रिक स्कूटर घेतली, अनेकांनी नाक मुरडली.
0: तर काय, नाना म्हणाले थोडे पैसे आणखी टाकले असते तर चांगली पेट्रोल स्कूटर घेत आली असती.
1: आणि विनायकरावांनी तर घाबरवूनच टाकलं, म्हणे आपल्याकडे पुरेशी चार्जिंग स्टेशन नाही, गाडी मध्येच बंद पडली तर पंचायत होईल.
0: हो, आणि तुझी नम मावशी ते काय म्हणाले आठवते ना?
1: काय,
0: जवळपास जायला बरी आहे पण लांब जायला.
1: अरे
0: जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. मला सांग, तू खुश आहेस ना या दोपहिया गाडीवर?
1: खुश नव्हे, बेहद्द खुश आहे. कारण एक दोन नव्हे तर याचे किती तरी फायदे आहेत, तूच बघ.
0: म्हणजे मुळात पेट्रोलच्या त्या लांबलचक लाईनीत उभं राहायला नको, प्रदूषण नाही, शिवाय
1: जबरदस्त ऍव्हरेज मिळतं, मेंटेनन्स अक्षरशः शून्य, आणि चालवायला अगदी सोपी आहे.
0: सुखदा, खरं तर आपण इलेक्ट्रिक वाहनांचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून काम करायला हरकत नाही का?
1: आपण सगळ्यांनीच एव्हीचा प्रसार करायला हवा, दुचाकी काय किंवा चारचाकी काय.
0: अगं, ही युद्धजन्य परिस्थिती आताची आहे, म्हणून आपल्या मोदीजींनी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्याचं विशेष आवाहन केलंय. पण ते सर्वकालिकच आहे नाही का? म्हणजे एकूणच केवळ आजच्या पार्श्वभूमीवर असं नाहीये.
1: पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने सुद्धा आपण हे केलं पाहिजे. प्रत्यक्ष ऊर्जा आणि ऊर्जेचे स्रोत हे सांभाळले पाहिजेत, वाचवले पाहिजेत.
0: हो, आता पर्यावरण म्हणालीस म्हणून आठवलं, 5 जूनला पर्यावरण दिवस आहे ना, आला जवळ.
1: तो सुद्धा एकच दिवस कशाला असावा, खरं तर उगवणारा प्रत्येक दिवस पर्यावरण दिवस असायला हवा. साजरं करणं नको तर तशा प्रकारे जगायला हवा.
0: हो हो हो, तुझे आणि रेखाचे रोजचे डायलॉग ऐकतो मी. भांडी घासताना ती नळ मोठा सोडून ठेवते आणि मग
1: काय, मी तिच्या मागे अक्षरशः वॉचमन सारखी उभी राहते. अगं, नळ बारीक कर किंवा सगळी भांडी आधी घासून घे आणि मग एकदम विसळ. एक एक भांडं वेगळं धुण्यात पाणी वाया जातं. रोजची तबकडी आहे आमची.
0: आणि रेखाबाईंमध्ये काही सुद्धा फरक पडत नाही, ते आपल्या गोड स्माईल करतात. हे पण हे झालं म्हणजे घरातलं. ग, सोसायटीमध्ये सुद्धा गाड्या धुण्यासाठी लोक केवढं पाणी वाया घालवतात.
1: हो, आपल्या बागेची काळजी घेणारे माळीदादा बदा बदा नळ सोडून ठेवतात आणि फोनवर गप्पा व्हॉट्सअप चालू असतं.
0: तुला आठवते सुखदा, शशी मामाची राणी आपल्याकडे राहायला आली होती, तर दात घासताना तिने नळ सोडून ठेवला, केवढी रागवली होतीस तू तिला.
1: झाली त्याला 15 वर्ष, पण ती आजच आठवण काढते बर का, आणि म्हणते कशी, वहिनी तू तेव्हा रागवलीस तर मला काही आवडलं नव्हतं, पण आज मात्र मी माझ्या लेकाला हेच सांगते. हा
0: नशीब, म्हणजे आपलं बोलणं कोणीतरी गांभीर्यानं घेतय. आपल्याकडे मात्र कुठेही नळ गळत वगैरे असेल तर हातातली कामं टाकून आपण आधी प्लंबरला बोलवतो आणि दुरुस्त करून घेतो.
1: आणि आपल्या आईची आंघोळ 10 मिनिटाच्या वर चालली तर तू चक्क दारावर टाक टाक करतो.
0: अगं, म्हणजे काळजीपोटी ग. आणि खरं तर या किती साध्या साध्या गोष्टी आहेत, कॉमन सेन्सच्या असं म्हणूया आपण. कुठेही कसलाही अपव्यय होऊ नये एवढं साधं सूत्र आहे.
1: पण लोक किने उपभोग आणि उपयोग यातला फरक समजून घेत नाहीत.
0: उपयोग म्हणजे वस्तू किंवा सेवेचा गरजेसाठी वापर करणे,
1: आणि उपभोग घेणं म्हणजे वस्तू वापरून संपवून टाकणं.
0: आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुला एक सांगू का, काटकसरीला कंजूषपणा किंवा कद्रूपणा म्हणून हिणवणं हे सुद्धा योग्य नाही.
1: हो ना, आता तुला सांगते, माझी आई कुकर लावताना सुद्धा खूप विचार करते. शक्य असेल तेव्हा 2 किंवा 3 कधीतरी तर 4 गोष्टी सुद्धा ती एका वेळेला कुकर मध्ये शिजवून घ्यायचे.
0: म्हणजे परफेक्ट ऊर्जा बचतीचं उदाहरण. तुला माहिती आहे, ताई आत्या गॅसवर आधी भांडं ठेवते आणि मग गॅस पेटवते. म्हटलं तर गॅसची अगदी काही सेकंदाची बचत, पण विचार त्याच्या मागे जो आहे ना तो किती भारी आहे बघ.
1: अगदी अगदी. आता सुद्धा बघ, आपल्याला हव्या त्या ठिकाणी आपण व्यवस्थित पैसे खर्च करतो, आवश्यक त्या गोष्टी भरपूर वापरतो, पण पुन्हा भरपूर आणि भरमसाठ या शब्दांमध्ये लोक गडबड करतात.
0: काही लोक बाहेर आपले ऊर्जा बचत वगैरे मोठ्या मोठ्या गोष्टी करत असतात, पण घरामध्ये बघितलं तर सगळ्या खोल्यांमधले पंखे दिवे एसी आपले चालूच आहेत.
1: खरंय रे, किती ठिकाणी सहजपणे आपण गोष्टी जपून वापरू शकतो. आणि पैशाच्या बाबतीत म्हणतात ना, मनी सेव्ड इज मनी अर्न, तेच वस्तूंच्या बाबतीत सुद्धा खरं आहे.
0: आता आपण पूर्वी बघायचो की आपली आई मावशी म्हणजे त्या साड्यांच्या गोधड्या बनवायच्या, बाबांच्या जुन्या बनियांचे किंवा पायजेमाचे पायपुसणी म्हणून उपयोग केले जायचे.
1: आणि त्याच्याही चिंध्या उतरल्या की बाबा ते बारीक तुकडे सायकलीचे छोटे छोटे भाग पुसायला वापरत.
0: किंवा आई शिवणयंत्रामधले छोटे भाग पुसायला सुद्धा ते वापरायची. आणि आजीकडे व कंदील असताना असे छोटे छोटे तुकडे आजी ते कंदिलाची काच पुसण्यासाठी वापरायची. म्हणजे खरोखर त्यांनी खूप चांगली काच पुसली जायची का?
1: हा, तेही आहेत. कधीतरी की नाही पटकन बारीकसं काहीतरी सांडलं तर कपड्याचा एवढाचा तुकडा कामी येतो. किती किती प्रकारे

0: रियूज होऊ शकतो वस्तूंचा, प्रत्येक वेळी टिश्यूला हात घालायची गरज नसते.
1: हो ना, पण काही लोकांना भरमसाठ गोष्टी आणायच्या आणि फेकून द्यायच्या हा छंदच असतो. नवीन कपडा आणला पण घरी आल्यावर म्हणे काय आवडलाच नाही म्हणून बाजूला पडला.
0: रिपेअरिंग, दुरुस्त करणं हा शब्दच काही लोकांच्या शब्दकोशात नसतो. कपडा सैल झाला की द्या टाकून. मध्ये वनुहत्या तिच्या नातीची मुग्धाची गंमत सांगत होती.
1: गंमत काय काय झालं तरी काय?
0: तिच्या ड्रेसच्या कुर्त्याचं एक बटन तुटलं.
1: बर.
0: म्हणून बरेच दिवस ती तो कुर्ता वापरतच नव्हती, फक्त एक बटन फक्त. आणि एके दिवशी चक्क तो कुर्ता कपाटातून ओढून काढला. आईला म्हणाली हा कुर्ता खराब झालाय, टाकून दे.
1: अरे बापरे, आणि मग काय शुभाताईने टाकून दिला की काय कुर्ता?
0: छे छे, तिने सुईदोरा घेतला, बटन घेतलं, मुग्धाला समोर बसवलं आणि अवघ्या एका मिनिटात बटन लावून तो कुर्ता तिच्या हाती दिला.
1: अवघडच आहे पण तरी हल्ली हे टाका फेकाचं वार थोडं बदललंय बरं का सुखदा.
0: म्हणजे चांगल्या दिशेने की आणखी अधोगती?
1: नाही नाही नाही, अधोगती नव्हे, चांगल्या दिशेने चाललंय. सस्टेनेबल वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे शाश्वत कचरा व्यवस्थापनाचा आजचा विचार म्हणजे खरोखर सत्य म्हणावं लागेल नाही?
0: बरोबर आहे. याचा अर्थ आहे की पर्यावरणाला हानी न पोहोचवता आणि नैसर्गिक संसाधनांचं रक्षण करत कचऱ्याचं संकलन करायचं, पुनर्वापर करायचा आणि योग्य विल्हेवाट लावायची.
1: पण माझं काय म्हणणं आहे की मुळात कचराच कमी कसा होईल हे बघणं गरजेचं आहे. म्हणजे पुढचे सगळे जे प्रश्न आहेत ते आपोआप सुटतील नाही का?
0: हो ना, पुढच्या पिढ्यांसाठी एकूणच रिसोर्सेस टिकवून ठेवणं हा किती मोठा मुद्दा आहे जगासमोरचा.
1: हो हो, पण आशेला जागा आहे बरं का सुखदा. म्हणजे बघ, आज बऱ्याच आस्थापनांमधून शाळांमधून रिड्यूस रियूज रिसायकल ही संकल्पना खूप मोठ्या प्रमाणावर शिकवली जाते.
0: हो, पृथ्वीचं रक्षण करायचं असेल तर शुद्ध मराठीमध्ये सांगायचं कचरा कमी करा, पुनर्वापर करा आणि पुनर्चक्रीकरण करा हे अंमलात आणावंच लागेल.
1: खरंय खरंय. आणि मगाशी आपण बोलत होतो ना, या सगळ्या गोष्टी आहेत ना पुस्तकातून शिकवायची गरज नसते, नाही का?
0: प्रत्येक घरातून विविध पातळ्यांवर होणारे संस्कार या सगळ्याच्या मुळाशी असतात. मूल सगळ्यात आधी आपल्या कुटुंबातल्या गोष्टी बघत बघत बरंच काही शिकत असत.
1: आपल्याला नाही का म्हणजे उतू नको मातू नको असं लहानपणापासून शिकवलं गेलंय. म्हणजे गरजेपेक्षा जास्त गोष्टी, पैसा किंवा काहीही हाती असेल तरी सुद्धा
0: तरी त्याचा खोटा गर्व करू नये, अपव्यय तर अजिबात करू नये. आपल्याकडे पूर्वी अन्न पदार्थ वाढण्याची पद्धत होती रोहित.
1: अगं मला तर आजही पंक्तीत बसूनच जेवायला आवडतं. ते बुफे मध्ये हवं ते हवं तेवढं घेता येतं असं लोक म्हणतात.
0: पण पुन्हा पुन्हा उठायला नको म्हणून प्लेट भरून ओसंडून जाईल इतके पदार्थ वाढून घेतात आणि निम्मे तसेच टाकून दिले जातात.
1: म्हणूनच म्हटलं ना पंक्तींमध्ये कसं हवं तेवढं तेवढंच घेता येतं. आता हा सुद्धा काटकसरीचाच एक प्रकार नाही का? तेच पाण्याच्या बाटल्यांचं एक एक घोट घेतात लोक आणि बाटले फेकून देतात चक्क. जीव अक्षरशः तडफडतो ग हे पाहून.
0: अगदी खरंय.
1: काय शर्वरी मॅडम, बऱ्याच दिवसांनी एंट्री घेतली.
2: बरेच दिवस कुठे रे? हा, मागच्या दोन्ही वेळी आपली भेट झाली नाही, तूच भटकत असतोस.
1: हॅलो, मी भटकत नसतो, ऑफिसच्या कामासाठी बाहेर जातो कळलं.
2: तेच ते, कशासाठी जातो पेक्षा जातो हे महत्वाचं. एकूण काय बाबा, मज्जा असते एका माणसाची.
0: मज्जा नाही तर काय. पण मी बोलले ना शर्वरी, राग येतो बरं का रोहितला.
2: जाऊ दे ग जाऊ दे. पण रोहित दादा, मी काय म्हणते, बाहेरून आलेल्या माणसाला पाणी विचारावं हे आपल्या आईने केलेले संस्कार विसरलास का?
1: अजिबात विसरलेलो नाहीये. हे बघ, पाणी आणूनच ठेवलेलं आहे. आम्ही गरीब बिचारे, आम्हाला कोण समजूनच घेत नाही.
2: ओ रे माझ्या दादुल्या, पण हे काय, तू अर्धाच पहिला का बरं भरून दिलाय?
1: सांग सांग सुखदा, सांग तिला. आता आपण काय बोलत होतो ते सांग.
2: अरे वा, नवीन काही प्लॅन, काही खरेदी, कपडे दागिने, कुठे टूर बी राखताय की काय?
0: अजिबात नाही, यातलं काहीही नाही. आम्ही काटकसरी विषयी बोलत होतो.
1: हे हा शब्द ना ह्याच्या डिक्शनरी मध्ये नसेलच सांगतो मी तुला.
2: तू काही बोलू नकोस दादा. ए सुखदा, सांग याला, मला हा शब्द माहितीये की नाही ते?
0: शाबास, येस.
2: अरे काटकसर म्हणजे
1: म्हणजे म्हणजे काय काय?
2: थांब ना. हा, गोष्टींचा इकॉनॉमिकली केलेला वापर. बरोबर,
0: अगदी बरोबर. पण काटकसरीच्या मुळाशी असतं गरजा कमी ठेवणं
2: तेवढं मात्र सांगू नकोस हा
0: अगं
2: म्हणजे जे लागतो ते लागतंच ना म्हणजे कपडे शूज ऍक्सेसरीज थोडस मेकअपचं सामान आणि मॉलला किंवा सेलला गेलो की थोडस
1: प्रत्येक गोष्टीच्या मागे थोडं थोडं

0: थोडं हां असं लावलं म्हणजे काटकसर होत नाही शर्वरी.
1: एक मिनिट हा, या अर्ध्या भरलेल्या ग्लासचं काय लॉजिक आहे की तुम्हाला तो जुना पुराना डायलॉग मारायचा आहे?
0: काय
1: पेला अर्धा रिकामा वाटला तरी तो अर्धा भरलेला असतो हे विसरू नये.
0: हे बघ, डायलॉग वगैरे काही नाहीये, पाणी पी आणि मला सांग आजच्या या अचानक भेटीचा हेतू काय.
1: भेटीचा हेतू सांगतेच पण सुखदा आधी मला तोंडात टाकायला काहीतरी दे ना ग.
2: देते देते, हे बघ मस्त भडंग केलंय आजच, चाट मसाला घातलेलाय, थांब देते.
1: हा आमच्या इथल्या स्टोर्स मध्ये मस्त भडंग मिळत फक्त 160 रुपयाला पाकिट.
2: अग आपल्या घरी सुद्धा टेस्टी भडंग मिळतात, फक्त 30 रुपयात मोठा डबा भरून भडंग, घरचं उत्तम तेल आणि मसाले वापरून केलेलं.
0: हे घ्या भडंग. पण शर्वरी आता यावर म्हणजे बारीक चिरलेला कांदा वगैरे मागू नकोस.
2: बरे मुली, आज काय काय प्रोग्राम काय?
1: प्रोग्राम म्हणजे तू आज संध्याकाळी माझ्या बरोबर येतेस, जोरदार खरेदीचा प्रोग्राम आहे.
0: अरे बापरे, अचानक हा खरेदी धमाका कशाबद्दल? काय लॉटरी वगैरे लागली की काय तुला?
1: नाही रे दादा, लॉटरी नाही, पण या महिन्यात आम्हाला जोरदार बोनस मिळाला. टिडिंग टिडिंग. त्यामुळे तो बोनस सेलिब्रेट करना तो बनता है ना भैया.
0: अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे एवढे पैसे कुठे ठेवू असा गहन प्रश्न निर्माण झालाय तर तुझ्या पुढे, आणि म्हणून हा पैसा उडाव सोहळा.
2: शर्वरी मला एक सांग, खरेदी कुणासाठी आणि कसली करायची?
1: सगळ्यांसाठी मस्त कपडे घेणार आहे आणि मुक्तासाठी डिजिटल वॉच.
0: ए मला नको कपडे वगैरे, खरंच कपाट ओसंडून चाललंय अगदी.
2: आणि मी काय म्हणते शर्वरी, हे बघ वाईट वाटून घेऊ नकोस, पण या कपड्यांची किंवा खरेदीची खरंच गरज आहे का ग? एवढाले कपड्यांचे ढीग अक्षरशः कपाटातून बाहेर सांडतायत.
1: चलताय ग मज्जा बस.
0: सुखदा म्हणते रे खरंय, चांगली वस्तू दिसली म्हणून किंवा सेल मध्ये स्वस्त मिळाली म्हणून असं करत करत आपण किती खरेदी गरज नसताना करत राहतो.
1: ये बात है तो सोचने वाली, लेकिन क्या करे, कंट्रोल ही नाही होता.
2: मी काय म्हणते, कुठलीही वस्तू विकत घेताना आधी स्वतःला प्रश्न विचारायचा की मला याची खरंच गरज आहे का.
0: करेक्ट शर्वरी. आणि गंमत नाही बर काही, म्हणजे सुखदा खरोखरच दुकानात सुद्धा असं लिटरली म्हणते आणि गरज नाही असं मनाने सांगितलं की वस्तू न घेताच परत येते.
2: तुला आता वाटलं असेल झालं, आता रोहित दादाचं आणि सुखदाचं लेक्चर सुरू. पण आपण सगळ्यांनीच या गोष्टीचा म्हणजे काटकसर असो किंवा ऊर्जेची पैशाची बचत असो गंभीरपणे विचार करायला हवा.
1: तू अगदी मोहितच्या आई सारखं बोललीस. हा पैसे आहेत म्हणून उधळू नये, स्वतःसाठी मुलांसाठी भविष्याची तरतूद व्यवस्थित करून ठेवायला हवी असं त्या नेहमी सांगत असतात.
2: अगदी बरोबर आहे त्यांचं म्हणणं, उपयोगी वस्तू जरूर घ्याव्यात पण उधळ पट्टी नको.
0: सुखदा आता मात्र शर्वरी वैतागणार ना तुझ्यावर, हो ना शर्वरी?
1: म्हणजे अगदीच वैतागेन असं नाही पण
2: नाही, म्हणजे मला कळलं ग तू एवढा छान खरेदीचा मूड घेऊन आली होतीस आणि मी त्यावर विरजण घातलं ना.
0: शर्वरी मी काय म्हणतो, तुला बोनस सेलिब्रेट करायचंय ना, आपण एक मस्त जेवणाचा बेत करूया काय?
2: आणि नवीन ड्रेस घेण्यापेक्षा तुझ्या त्या कपाटभर साड्यांमधल्या 2-4 साड्यांचे छान ड्रेस शिवून घेऊ.
1: अरे वा किती बेस्ट आयडिया ही. हो ना, माझ्या आणि आईच्या सुद्धा सिल्क साड्यांचं करायचं काय म्हणून आम्ही नेहमी चर्चा करत असतो.
0: आणि त्यातलं कापड जर उरत असेल ना तर मला आणि मोहितला झब्बे शिवलेत तरी चालेल.
1: अरे ही तर डबल बेस्ट आयडिया आहे. आपण मोहितला आणि दोन्ही बाबांना सरप्राईज देऊ.
2: शर्वरी आहेच गुणांची.
1: येस,
2: समजावून सांगितलं ना की सगळं पट्ट तिला. आता हे तुझे वाचलेले पैसे.
0: सुखदा तिच्या पैशाचं ती काय हवं ते करेल, मी तर बाबा सुपर एक्साइटेड आहे, मैं नाचू या गाऊ.
1: मी तर म्हणेन दादा तू जरा शांत बस, म्हणजे पैशाची नव्हे तर शब्दांची काटकसर होईल.
2: वा वा शर्वरी क्या बात है, याला म्हणतात सौ सुनार की एक लुहार की, तसं हे वाक्य आहे तुझं.
0: चला नवरा बायको युती मोडीत निघून नणंद भाऊज युती झालेली आहे, म्हणजे आपण इथून काढता पाय घेतला.
2: नको नको रे रोहित, रुसू नको. रुसला मजवरती गरोहित, रुसला मजवरती.
1: कोणी कोणावर रुसू नका आणि कोपऱ्यात जाऊन बसू पण नका. चल चल चल दादा तुझा एक मस्त असा फिटिंग वाला कुर्ता दे बघू.
0: आणि मग एकाच साडीतून शिवलेले 2 सेम कुर्ते घालून मी आणि सुखदा बँड वाजवायला जाऊ.
1: दादा बँड वाला नाही, त्याला ट्विनिंग म्हणतात. ट्विनिंग स्टे अपडेटेड. दे चल तुझा कुर्ता आण बघू लवकर.
0: अच्छा म्हणजे ते तसं रेशमी सलवार.

श्रोते हो, कौटुंबिक श्रुतिका आपुलकिया घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे. श्रोते हो, यानंतर लाईव्ह डायल इन कार्यक्रम असणार आहे. बालकांच्या संरक्षणासाठी असणाऱ्या पोक्सो कायद्याविषयी आपल्याला माहिती देणार आहेत ॲडव्होकेट तृप्ती पाटील. तेव्हा श्रोते हो, तुमचे काही प्रश्न शंका असतील तर नक्की विचारा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151 आणि 45151 30. तेव्हा श्रोते हो, नक्की सहभागी व्हा. आणि आता ऐकूया एक छानसं गाणं.

0: ही पृथ्वी मोलाची गोष्ट आपल्याला उमगली का? मन चिंती ते वैरी न चिंती, मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांवर विचारांवर नियंत्रण योग मार्गाने शक्य आहे का? आपल्या मनाचा शारीरिक आरोग्यावर होणारा परिणाम कसा टाळता येईल, कमी करता येईल, सांगणार आहेत योग अभ्यासक श्रीकृष्ण म्हस्कर.
1: बहिरंग अंतरंग असं मानलं जातं. बहिरंग म्हणजे काय? शरीर. अंतरंग म्हणजे मन. पण साधी गोष्ट सांगा, तुमची जीभ खोटं बोलते का मन खोटं बोलतं? मन सगळ्या ठिकाणी आहे. तर मनाने ठरवलं तर यम नियम पाळले जाणार आहेत. त्यामुळे मन खोटं बोलतं, जीभ फक्त इन्स्ट्रुमेंट आहे. चुकीचं बघायचं की नाही बघायचं कोण ठरवतं? मन ठरवतं. ऐकायचं आहे त्याच्यावरती काय करायचं ह्याचं मन ठरवतं. म्हणजे मन सगळ्या ठिकाणी इंटिग्रल पार्ट आहे.
2: मनासाठी मनापासून योग साधना श्री

0: म्हसकर यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 8 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ॲपवरही.
1: मनासाठी मनापासून योग साधना.

0: श्रोते हो, लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या आणि लैंगिक शोषणाच्या घटना समाज मनाला अस्वस्थ करणाऱ्या आहेत अशा बातम्या ऐकल्या की मन व्यथित होतं, संताप व्यक्त होतो आणि एकच प्रश्न समोर उभा राहतो, आपल्या मुलांचं संरक्षण नेमकं कसं करायचं? बालपण हा निरागसतेचा, विश्वासाचा आणि सुरक्षिततेचा काळ असतो. मात्र जेव्हा या निरागसतेवर आघात होतो तेव्हा केवळ एका बालकाचंच नव्हे तर त्या संपूर्ण कुटुंबाचं, आपल्या संपूर्ण समाजाचं नुकसान होतं. तर श्रोते हो, बालकांवर होणाऱ्या या लैंगिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणि बालकांना कायदेशीर संरक्षण देण्यासाठी पोक्सो कायदा लागू करण्यात आला. तर आज हा कायदा समजून घेऊया आणि या कायद्याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत ॲडव्होकेट तृप्ती पाटील. ॲडव्होकेट तृप्ती पाटील गेली 15 वर्षे वकिली व्यवसायामध्ये आहेत. मुख्यतः कोर्टात फौजदारी खटले त्या चालवतात आणि विधी सेवा प्राधिकरणच्या पॅनलवर त्या आहेत. त्या महिला आणि बालकांच्या संदर्भात कार्यरत अनेक संस्थांमधून जनजागृतीचं काम करतात. ॲडव्होकेट तृप्ती पाटील, तुमचं आमच्या कार्यक्रमात मनापासून स्वागत.
1: धन्यवाद मॅडम.
0: मॅडम, नरसापूर सारखी एखादी घटना घडली की तेव्हाच आपला समाज जागा होतो, हे सगळं ना खूप गंभीर आहे. तर आपण किती जागरूक राहणं गरजेचं आहे जेणेकरून हे असे प्रकार घडणार नाहीत?
1: बरोबर आहे. अशा जेव्हा लहान मुलांसोबत अशा काही घटना घडतात, म्हणजे हे लैंगिक अत्याचाराचाच प्रकार आहे, तर अशी घटना जेव्हा घडते तेव्हा आपल्याला एक, ज्या समाजाला हा कायदा माहिती नाही किंवा ही घटना काय आहे माहिती नाही, तर ते व्यथित होणं स्वाभाविक आहे. तर हे अशा घटनांपासून वाचायचं असेल तर आपल्याला या कायद्याचं किंवा अशा प्रकारचा कायदा लहान मुलांसाठी आहे याची एक जागरूकता निर्माण करणं फार गरजेचं आहे. पालकांनी फार सजग राहणं गरजेचं आहे. ज्यांच्याकडे लहान मुलं आहेत, आपलीच मुलं नाही तर आजूबाजूची मुलंसुद्धा संरक्षित व्हावी यासाठी हा जो कायदा आलेला आहे, तर आपण सगळीकडे सजग राहणं फार गरजेचं आहे.
0: मॅडम, बालकांवर अत्याचार झाले की त्या अत्याचारापासून बालकांचं संरक्षण करणारा पोक्सो कायदा 2012 लागू करण्यात आला, तर हा कायदा नेमका काय आहे आणि तो का लागू करण्यात आला त्याविषयी सांगा.
1: बरं, आपल्याकडे जे पूर्वीचे कायदे होते त्याच्यामध्ये इंडियन पिनल कोड जो होता, जो आता बदलून भारतीय न्यायसंहिता BNS झालेला आहे, तर त्याअंतर्गत असे कुठले कलम नव्हते की जे फक्त बालकांसाठी लागू होतील. इतर होते जे ज्युवेनाईल जस्टिस ॲक्ट आहे, पण त्याच्यामध्ये असे जे काही लैंगिक अत्याचार होतात किंवा ज्या मुलांना काळजी आणि संरक्षणाची गरज आहे, तर असे विशेष कायदे नव्हते. आणि ही एक जाणीव निर्माण झाल्यानंतर सर्व संयुक्त राष्ट्रसंघ आणि इतर जे काही सदस्य देश आहेत, तर त्यांनी मिळून हा एक विचार केला की लहान मुलांच्या संरक्षणासाठी अशा प्रकारचा एक कायदा असायला हवा. तर आपल्याकडे हा थोडासा उशिरा आलेला आहे. लोकसभेमध्ये हा 22 मे 2012 रोजी मंजूर झाला होता आणि त्यानंतर 19 जून 2012 त्याला संमती मिळाली आणि त्यानंतर 14 नोव्हेंबर 2012 हा एक कायदा अंमलात आलेला आहे. आणि 14 नोव्हेंबर निवडायचं मुख्य कारण म्हणजे त्या दिवशी चाचा नेहरूंचा जन्मदिवस आणि बालदिन, आणि त्यासाठी 18 वर्षाखालील बालकांवरती होणाऱ्या अत्याचारासाठीचा हा कायदा अंमलात आणला गेला. तर याच्यामध्ये अनेक तरतुदी आहे की याच्यामध्ये फक्त आणि फक्त हा कायद्याचं जे टायटल दिलं गेलंय ते लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 असं आहे. म्हणजे टायटलच सूचित करतो की फक्त लैंगिक अत्याचारासंबंधीचा हा कायदा आहे. म्हणजे इतर वेळेस मुलांना कोणी मारहाण केली किंवा इतर काही प्रकार घडले तर ते ह्या कायद्याअंतर्गत घेता येणार नाही. याच्यामध्ये लैंगिक छळ झाल्याच्या काही घटना झाल्या तर मात्र आपण त्याचे दखल घेऊन हा कायद्याअंतर्गत आपण गुन्हा दाखल करू शकतो.
0: मॅडम, लैंगिक अत्याचारापासून बालकांचा संरक्षण करणारा हा पोक्सो कायदा आहे, तर या कायद्याअंतर्गत बालक कोणाला म्हणतात, तर त्याविषयी जरा सविस्तरपणे सांगा.
1: या कायद्याअंतर्गत बालक हा 18 वर्षाखालील जे असेल ती मुलं, म्हणजे 364 दिवस म्हणजे जो आपला एक वर्षाचे असतात, म्हणजे 17 वर्ष 364 दिवस झालेली जी मुलं असतात, मग ती मुलगा असो मुलगी असो किंवा ट्रान्सजेंडर, म्हणजे

0: आपला कायदा जो आहे तो जेंडर न्यूट्रल आहे, म्हणजे लिंग म्हणजे लिंगाचा भेद करत नाही याच्यामध्ये, की हा लैंगिक अत्याचार आहे तो कोणाही सोबत घडू शकतो, फक्त मुलीच नाही. तर त्यासाठी हा कायदा आहे आणि याच्यामध्ये बालक हे 18 वर्षाखालील आहेत ती बालक आहेत.
1: मॅडम, 2012 पासून पोक्सो कायदा लागू करण्यात आला आणि त्यानंतर 2018 मध्ये या कायद्यात सुधारणा करण्यात आल्या, तर त्याविषयी काय सांगाल?
0: 2018 मध्ये नवीन सुधारणा करण्यात, कारण 2012 नंतर असं लक्षात आलं की बऱ्याचशा अशा घटना आहे की त्याच्यामध्ये फार म्हणजे सिरियस केसेस झालेले आहेत, की लहान मुलांसोबत अत्याचार केला जातो, लैंगिक अत्याचार. आपण थोडंसं ओपनली हे शब्द वापरलावे लागणार आहेत, कारण की हे फक्त लैंगिक अत्याचाराच्या केसेस आहेत. तर त्याच्यामुळे कोणी व्यथित होऊ नये, आपल्याला हे असे शब्द वापरणं गरजेचं आहे की काही लहान मुलांसोबत बलात्कार होतात आणि त्यानंतर त्यांना मारून टाकलं जातं. का? तर बालक एखाद्या वेळेस ओळखीच्या व्यक्तीकडून हे अशी घटना झाली तर मग ते आपल्या घरच्यांना सांगतील आणि पकडले आपण जाऊ या भीतीपोटी मारून टाकलं जातं, हत्या केली जाते. तर असे गंभीर प्रकार झाल्यानंतर थोडंसं त्याच्यामध्ये सुधारणा आणण्याची गरज भासायला लागली. तर याच्यामध्ये पूर्वी ज्या पनिशमेंट्स होत्या, सजा शिक्षा दिल्या जायच्या, त्याच्यामध्ये मृत्यूदंडाच्या शिक्षेचं अंतर्भूत करण्यात आला, की त्याच्यामध्ये मॅक्झिमम पनिशमेंट म्हणजे किमान आपण म्हणतो त्याच्यापेक्षा कमाल शिक्षा ही जास्तीत जास्ती देण्याचा त्याच्यामध्ये आपण प्रावधान केलेलं आहे. मृत्यूदंडसुद्धा देऊ शकतो, आजीवन कारावाससुद्धा या कायद्याअंतर्गत नवीन सुधारणा अंतर्गत दिल्या जात आहेत. त्याच्यामध्ये आणखीन एक वाढीव कारावास, म्हणजे जे 7 वर्षापासून 10 वर्षापर्यंत असे वाढवण्यात आलेले आहे, म्हणजे जे लैंगिक अत्याचारामध्ये पूर्वी 5 वर्षापर्यंत होते, 5 ते 7 वर्षापर्यंतच्या शिक्षा त्या वाढवून त्याच्यामध्ये 10 वर्ष असं केलेले आहेत. आणि 16 वर्षांखालील मुलांवरील अत्याचारासाठी मिनिमम पनिशमेंट 20 वर्षापर्यंत वाढवलेली आहे, की 16 वर्षाखालची जी मुलं आहेत तर त्यांना काही कळत नसतं आणि त्यांना खूपच सहजपणे फसवून त्यांच्यासोबत हे प्रकार केले जातात. चॉकलेटचं आमिष दाखवून, आईस्क्रीमचं आमिष दाखवून अशी मुलांना फसवून हे केले जातात. तर असे सुधारणा करण्यात आलेले आहेत आणि जे काही कालमर्यादा याच्यामध्ये लादून दिलेली आहे, की अमुक कालमर्यादेच्या अंतर्गतच हे खटले चालवले गेले पाहिजे, कारण की लहान बालकांच्या सोबत जेव्हा ह्या घटना घडतात तेव्हा जसं आपण म्हटलं सुरुवातीला की पूर्ण कुटुंब आणि समाज व्यथित होत असतो. आपण अनेक वेळा बघतो अशी घटना झाली, आता नरसापूरचीच ताजी घटना आहे, की अशा वेळेस लोकांचा प्रक्षोभ होतो की याला मृत्यूदंडाचीच सजा द्या. तर लोकांचं लक्ष असतं की पुढे काय निकाल लागतो. तर हे लवकरात लवकर निकाल लागला तर त्या पीडितेला न्याय लवकर मिळेल, या दृष्टिकोनातून लवकर ते केसेस चालल्या पाहिजे अशी तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. आणि हे जे काही चाइल्ड पोर्नोग्राफी चे प्रकार वाढलेले आहेत, बाल लैंगिक शोषण, तर याचा सुद्धा अशा सामग्रीचा साठा करून ठेवला जातो आणि त्यानंतर तो वितरित केला जातो, प्रसार केला जातो. तर ह्या प्रकारासाठी सुद्धा अत्यंत कठोर अशा दंडात्मक कारवाईची तरतूद या 2018च्या अमेंडमेंटमध्ये करण्यात आलेली आहे.
1: मॅडम, या कायद्यानुसार कोणकोणत्या प्रकारच्या लैंगिक अत्याचाराच्या किंवा लैंगिक शोषणाच्या कृतींना गुन्हा मानलं जातं? बऱ्याचदा ना लैंगिक अत्याचाराचे वेगळे प्रकार असतात, तर त्याविषयी सांगा ना.
0: बरं, याच्यामध्ये आपण लैंगिक छळ म्हणजे छळ आणि अत्याचार हे प्रकार, म्हणजे याचे शब्दाचे अर्थ वेगळे वेगळे आहेत. लैंगिक छळ हे सामान्य कधी कधी वर्बल म्हणजे मौखिक असू शकतात, असं नाही प्रत्येक वेळेस की शरीराला स्पर्श झाला पाहिजे किंवा प्रायव्हेट पार्ट्स जे आहेत लहान बालकांचे त्यांना स्पर्श झाला किंवा त्याच्यासोबत असा प्रकारचं काहीतरी लैंगिक गुन्हा केला असं नसून, कधी कधी जे तोंडानी बोललेले शब्द आहेत त्याच्याने सुद्धा किंवा गेस्चर्स म्हणजे आपण जे हावभाव ते असे दाखवतात की ज्याच्याने ती बालक व्यथित झालेला आहे, तर अशा प्रकाराला लैंगिक छळ सेक्शुअल हॅरेसमेंट म्हणतो, की ज्याच्यामध्ये पनिशमेंट प्रमाणे त्याची सिव्हिअरिटी ठरते, की 3 वर्षापर्यंत कारावास दंड किंवा दोन्ही शिक्षा अशा पद्धतीने हे लैंगिक छळाच्या प्रकारामध्ये होऊ शकतो. म्हणजे कधी असं काही सेक्शुअल रिमार्क्स केलेला असेल किंवा त्या लहान मुलीला छेडलं असेल, तर हे असे प्रकार लैंगिक छळामध्ये येतील. आणि दुसरा प्रकार आहे लैंगिक अत्याचार, ज्याच्यामध्ये असॉल्ट आपण म्हणतो, सेक्शुअल असॉल्ट, म्हणजे हा छळ, हॅरेसमेंट आणि असॉल्ट हे दोन वेगळे प्रकार आहेत. याच्यामध्ये फोर्स वापरला जातो, म्हणजे आपण क्रिमिनल इंटिमिडेशन म्हणतो आमच्या क्रिमिनल भाषेमध्ये, की त्याला एक थोडंसं गंभीर स्वरूप येतं, त्याला गुन्हेगारी प्रवृत्तीने ते हे केलं जातं.

अशा प्रकारे हल्ला करून सुद्धा लैंगिक अत्याचार केला जातो तर त्याची पनिशमेंट जी आहे ती 3 वर्ष ते 5 वर्ष असं कारावास अशी सजा आहे. त्यानंतर जे आहे ते गंभीर लैंगिक अत्याचार की हे जेव्हा त्यांच्यासोबत काही विनयभंग किंवा त्या पलीकडचे गुन्हे जसं बलात्कार होतो किंवा बलात्काराचा प्रयत्न जरी केला गेला तर हे सगळे गंभीर लैंगिक अत्याचारामध्ये येतील. त्याला अॅग्रेवेटेड सेक्शुअल असॉल्ट आपण म्हणतो की आणि त्याच्यामध्ये पनिशमेंट जी आहे 5 ते 7 वर्ष आहे ती जी मगाशी आपण म्हटलं की 2018 च्या अमेंडमेंट नंतर ते वाढवण्यात आलेले आहे. किंवा भेदक लैंगिक

0: करतो तेव्हा तो पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट असतो, म्हणजे त्याला आपण भेदक लैंगिक अत्याचार म्हणतो. आणि ते 10 वर्षापासून ते जन्मठेपेपर्यंतची शिक्षा त्याच्यामध्ये देता येतात. किंवा जी जन्मठेप जे आहे ते नैसर्गिक आयुष्य जे एका व्यक्तीचं असतं तिथपर्यंत त्याला ती सजा दिली जाते. किंवा त्यानंतर अजून आहे की गंभीर लैंगिक अत्याचार, एग्रेवेटेड पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट, म्हणजे हा जो होता तो फक्त पेनिट्रेटिव्ह पण हा आहे तो अतिगंभीर आहे, एग्रेवेटेड पेनिट्रेटिव्ह, त्याच्यामध्ये 20 वर्ष ते जन्मठेपेची सक्त कारावासाची, म्हणजे आपण जे रिगरस इम्प्रिझनमेंट म्हणतो तर ती अशी शिक्षा याच्यामध्ये होऊ शकते. मृत्यूदंड, म्हणजे आपण जसं फाशीची अपेक्षा करतो अशा काही घटना घडल्या की आपल्या मनात एकच इच्छा असते की याला फाशीच दिली जावी. हा तर हे अशा केसेस, म्हणजे या वर्गीकरण आहेत. तर अशा पद्धतीने जर असे गुन्हे घडले तर ते गुन्हा कुठल्या प्रकारचा आहे त्या पद्धतीने ती शिक्षा दिली जाते.
1: मॅडम, लैंगिक अत्याचाराचा गुन्हा घडला की तक्रार नोंदवणं खूप गरजेचं असतं, तर या कायद्याअंतर्गत तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया काय आहे त्याविषयी सांगा.
0: तक्रार नोंदवण्यासाठी जसं इतर कायद्यामध्ये आहे प्रक्रिया तशीच आहे की ज्या पीडित आहे बालक त्यांच्यासोबत काही घटना घडलेल्या आहेत तर ती जर घरच्या माणसांनी केलेली असेल तर मग ती घटना ज्याला कळते ते बालक स्वतःसुद्धा करू शकतो तक्रार, किंवा एखादा ज्यांच्या बरोबर ते सोयीस्कर म्हणजे कम्फर्टेबल असू शकतात ते स्वतःला सेफ अशा एखाद्या व्यक्तीच्या माध्यमातून सुद्धा ही तक्रार दाखल करता येते. कोणीही, म्हणजे कुठलीही सामाजिक संस्था किंवा कुठलीही व्यक्ती ज्याला पहिल्यांदा ही घटना कळते, म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल एखाद्या शाळेमध्ये काही घटना घडली आणि ती जर घटना त्या बालकाने शिक्षकाला सांगितलं आणि ते शिक्षक सुद्धा स्वतःही अशी तक्रार नोंदवू शकतात, म्हणजे कोणीही तक्रार नोंदवू शकतात.
1: मॅडम, बऱ्याचदा काय होतं अत्याचार झालं ना की कुटुंब ना बदनामीच्या भीतीने तक्रार करत नाहीत आणि अशा घटना घडतात, तर तुम्ही त्याबद्दल काय सांगाल.
0: बरोबर आहे, जसं मी म्हटलं की ह्याच्यामध्ये म्हणजे लैंगिक छळाच्या ज्या काही प्रकरणं आहेत, घटना आहेत, तर याच्यामध्ये बरेच वेळा घरातले व्यक्ती सुद्धा असतात की आपण आज आम्ही जेव्हा प्रबोधन करायला जातो किंवा जनजागृती करतो या कायद्याची तेव्हा आम्ही आवर्जून सांगतो की पालकांनी सुद्धा लक्ष द्या की आपल्याकडे आलेला प्रत्येक व्यक्ती हा कुठल्या नजरेने आपल्या बाळाला बघतोय किंवा कुठल्या पद्धतीने तो त्याला हात लावतोय, तर हे आपण बघणं फार गरजेचं आहे. जर घरातीलच व्यक्ती म्हणजे आपले जवळचे नातेवाईक, आजूबाजूचे लोक किंवा एखादी अशी व्यक्ती ज्याचा आपल्यावरती उपकार आहे, तर अशा व्यक्तीद्वारा जर लैंगिक छळ केला गेला तर मात्र कुटुंबाची पंचायत होते. त्यांना असं वाटतं की नातेसंबंध सांभाळून ठेवावं की ही घटना बाहेर आणली तर आपली बदनामी होईल, आपल्या बाळाची बदनामी होईल, समाज आपल्याकडे वेगळ्या दृष्टीने बघेल. या भीतीपोटी बरेच वेळा तक्रार दाखल करण्यात येत नाही, म्हणजे कुटुंबाला ती एक कुचंबणा असते की काय करावं. बरेच वेळा म्हणजे महिलेला वाटत असतं की आपल्या मुलीसोबत जे काही चुकीचं घडलेलं आहे त्याची वाच्यता करावी किंवा त्या मुलीला वाटत असतं, पण काही समाजाच्या दबावामुळे मग ते तक्रार दाखल करायला येत नाही. तर अशा वेळेस आपल्या समाजातील जे काही घटक आहेत जे सामाजिक कार्य करतात, तर अशा लोकांचं एक कर्तव्य आहे की त्यांना थोडंसं समजावून की ही घटना जर लपवली गेली किंवा दाबली गेली तर याचे दुष्परिणाम होऊ शकतात, ती व्यक्ती अजून दुसऱ्या अशा बालकांवरती असेच प्रकार करण्यासाठी धजावू शकतात. तर याच्यापासून आपल्याला जर आपल्या बालकांना वाचवायचं असेल तर कुटुंबाची ही मोठी जबाबदारी आहे की गुन्हा घडला तर न घाबरता त्याची तक्रार नक्कीच दाखल करा आणि पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तुमची तक्रार घेतली जाणार. पूर्वीसारखं आता म्हणजे पोलिसांच्या बद्दल मनातली हा जो एक भीती असते की आमची दखल घेणार की नाही, पोलीस तक्रार घेणार की नाही, तर असं होत नाही. सुप्रीम कोर्टाचे रीतसर तसे आदेश आहे की लैंगिक अत्याचाराच्या कुठल्याही घटना समोर आल्यास त्या नोंदवून घेणं गरजेचं आहे.
1: मॅडम, लैंगिक अत्याचाराच्या अनेक घटना तुम्ही हाताळता, तर कुटुंबातले सदस्य, नातेवाईक, शेजारी, शिक्षक किंवा विश्वासू व्यक्तीकडून होणाऱ्या अत्याचाराची प्रकरणं गुंतागुंतीची अशा वेळेला ठरतात का?
0: हो, नक्कीच. जसं मी म्हटलं की एखादा आपला जर घरातील वयस्कर व्यक्ती आहे किंवा आपण ज्यांना पूज्य मानतो अशा व्यक्तीकडून जेव्हा होतं तेव्हा ते पहिले तर मन मानायला तयार होत नसतं आणि कधी कधी बालकांना इतकी ती भीती दाखवलेली असते की तू जर सांगितलंस कोणाला तर यांना मारून टाकीन, तुला मारून टाकीन, किंवा घरातल्या व्यक्तींना मारून टाकण्याची भीती दाखवली जाते आणि त्या भीतीपोटी बालक पण सांगत नाही की त्यांच्यासोबत काय घडत आहे. तर अशा वेळेस म्हणजे कुटुंबांनी लक्ष देणं गरजेचं आहे की आपली लहान मुलं काही वेगळी वागायला लागली, विचित्र वागायला लागली किंवा शांत शांत राहायला लागली, आपल्याच विचारात मग्न राहायला लागली.

0: हे शाळेमध्ये सुद्धा घडू शकतं. तर शाळेतल्या शिक्षकांनी सुद्धा लक्ष देणं फार गरजेचं आहे की एखादं मूल बोलकं मूल खेळकर मूल अगदी अबोल झालेलं आहे किंवा खेळत नाहीये, एका कोपऱ्यात बसून राहतोय आणि विचार करत राहतोय, तर हे जे काही फरक आहे ते आपण आपल्या लक्षात आले पाहिजे आणि त्यांना तक्रार दाखल करण्यासाठी आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे.
1: श्रोते, लाईव्ह डायल इन कार्यक्रम सुरू आहे. बालकांच्या संरक्षणासाठी असणाऱ्या पोक्सो कायद्याविषयी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत ॲडव्होकेट तृप्ती पाटील. तेव्हा श्रोते हो, तुमचे काही प्रश्न शंका असतील तर नक्की विचारा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151 आणि 45151 30. तेव्हा अवश्य सहभागी व्हा. मॅडम, एखाद्या बालकावर लैंगिक अत्याचार झाला की पोलिसांकडून पीडित बालकाची चौकशी करताना कोणती विशेष काळजी घेतली गेली पाहिजे, घेतली जाते म्हणजे, कारण का बालक पूर्ण हिरमुसलेला असतो, सगळं कुटुंबही त्याच्यामध्ये सगळं भरडलेलं असतं, तर मग अशा वेळेला कोणती काळजी पोलिसांकडून घेतली जाते?
0: पोलिसां आत्ता खूप सेन्सिटिव्ह झालेले आहेत अशा पोक्सो कायद्याअंतर्गतच्या केसेसमध्ये. पहिलं तर मुख्य आहे की पोलिसांच्या समोर जेव्हा अशा केसेस येतात तर पोलिसांनी सिव्हिल ड्रेसमध्ये असलं पाहिजे. म्हणजे त्यांनी जर मुलगी असेल तर त्यांच्या समोर एक महिला अधिकारी असणं गरजेचं आहे, तर ते सिव्हिल ड्रेसमध्ये असणं गरजेचं आहे. कारण की आपण लहानपणापासून मुलांना ही जी भीती दाखवतो तर या माध्यमातून मी सगळ्या पालकांना सांगू इच्छिते की पोलिसांची अशी भीती लहानपणापासून मुलांना दाखवू नका. ते आपले मदतगार आहेत, ते आपले म्हणजे आपण कधी जेवत नाही मुलं म्हणून जेवतोस की नाही तर पोलीस काकांकडे देईन, तर असे प्रकार न करता मुलांना ही भीती लहानपणापासून न बसवता आपण ते आपले मित्र आहेत, ते आपल्या मदतीसाठी आहेत हे सांगणं गरजेचं आहे. आणि त्याचसाठी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या गाईडलाईन्स प्रमाणे मूल घाबरू नये यासाठी पोलीस अधिकारी जो कोणी असेल तर त्यांनी युनिफॉर्ममध्ये नसावं, सिव्हिल ड्रेसमध्ये त्याच्याशी चौकशी करावी. आणि असे प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये एक बाल कल्याण पोलीस अधिकारी असायला हवं हे गाईडलाईन्स मध्ये आहे. ते जे आहे ASI दर्जाचे जे अधिकारी असतात ते किंवा त्यांच्या वरील दर्जाचे जे काही पोलीस अधिकारी असतील स्त्री किंवा पुरुष अधिकारी, तर ते हे असे बाल कल्याण पोलीस अधिकारी म्हणून काम करत असतात प्रत्येक पोलीस स्टेशनला. तर अशी एखादं पोक्सोची केस आली मग ते मुलगी असू शकते किंवा मुलगा असू शकते, त्या पद्धतीने त्यांच्याकडे चौकशी अगदी त्यांच्या सौजन्याने त्यांच्याशी बोलून करायचं आहे, सौम्य आवाजात बोलून त्यांनी करणं गरजेचं आहे. कारण की ह्या बालकांना काळजी आणि संरक्षणाची अत्यंत गरज असते, त्याच्यामुळे ते हाताळताना त्यांना विशेष काळजी पोलीस घेतातच. आणि त्यांना असं भयमुक्त वातावरणात न ठेवता असं बालस्नेही वातावरण असणं गरजेचं आहे. आणि तसं उंच आवाजात न बोलणं वगैरे इत्यादी असे त्यांच्याकडे काळजी घेतली जाते पोलिसांकडून. आता सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स प्रमाणे प्रत्येक पोलीस स्टेशनला आणि पोलिसांना याचं विशेष ट्रेनिंग सुद्धा दिलं जातं की लहान बालकांचे केस आले तर कशा पद्धतीने हाताळावे आणि त्यांना कुठल्या प्रकारच्या मदतीची गरज आहे आणि कुठे त्यांना लवकरात लवकर घेऊन जाणं गरजेचं आहे, तर ह्या सगळ्या काळजी पोलीस नक्कीच घेत असतात.
1: श्रोत्यांचे फोन येत आहेत, आपण फोन घेऊया. नमस्कार. नमस्कार.
2: हॅलो.
1: हा, आपला प्रश्न विचारा. नाव आपलं?
2: हॅलो.
1: हॅलो.
2: हा ताई, नमस्कार.
1: नमस्कार, बोला.
2: मी विजय कुमार स्वामी बोलतो, बस्तवा तालुका शहर जिल्हा कोल्हापूरचून.
1: प्रश्न विचार आपला.
2: माझा प्रश्न असा आहे की परवा नरसापूर मध्ये झालेली घटना, त्या आरोपीला शिक्षा मिळाली काय?
0: बरं, ते नरसापूरची घटना जी झाली तर त्याच्यामध्ये आता लेटेस्ट अपडेट असा आहे की केस सुरू झालेली आहे, पोलिसांनी चार्जशीट फाईल केलेली आहे. की आपल्याला माहिती आहे की एखादी घटना घडली आणि त्या गुन्हा नोंद झाला की गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलिसांची तपासाची प्रक्रिया सुरू होते, तर ती पोलिसांनी लवकरात लवकर संपवलेली आहे आणि 20 दिवसाच्या आत त्यांनी चार्जशीट फाईल केलेली आहे. चार्जशीट फाईल करणं म्हणजे सगळा गुन्ह्याचा तपास झालेला आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे पुरावे दाखल केलेले आहेत आणि ते पुरावे दाखल करून झाले की त्यानंतर आरोपीला हजर केलं जातं आणि त्यांनी गुन्हा केला आहे त्याच्यावरती त्याचं म्हणणं मांडण्यात येतं आणि त्यानंतर साक्षी पुरावे सुरू होतात. तर ते साक्षी पुरावे सुद्धा आता सुरू झालेले आहेत आणि फास्ट ट्रॅकवरती ही केस चालवण्यात येणार आहे आणि डेली बेसिसवर म्हणजे रोजच्या याच्यावरती ती केस चालवली जाणार आहे, रोज साक्षीदार बोलवले जाणार आहेत. मुलीची आई जी आहे तिची साक्ष झालेली आहे.
1: हॅलो. हा, नमस्कार. प्रश्न विचार आपला. तुमच्या रेडिओ सेंटरचा आवाज थोडा कमी कराल का, तुमचा प्रश्न आम्ही ऐकू शकतो.
2: हॅलो.

0: रेडिओ संचाचा आवाज थोडा कमी कराल का? प्रश्न विचारा आपला.
1: हॅलो, नमस्कार सर.
0: हा नमस्कार, बोला.
1: सर, मी अकोला महाराष्ट्रावरून बोलतो.
0: बरं, प्रश्न विचारा आपला.
1: ते नांदेडची जी घटना झाली होती त्याच्याबद्दल काय सांगाल सर?
0: नांदेडची मॅडम, एखादी घटना घडली की बऱ्याचदा पुरावे खूप महत्वाची भूमिका बजावतात, तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल?
2: हा, पुरावे एखाद्या घटनेमध्ये फार महत्वाचे आहेत, कारण की पुराव्याशिवाय पुढची केस टिकणार नाही. त्याच्यामुळे जसं आत्ता मी म्हटलं की एखादी केस रजिस्टर झाल्यानंतर इन्व्हेस्टिगेशन सुरू होतं, तपास यंत्रणा कामाला लागते आणि पुरावे शोधणं हे त्यांचं मेन काम आहे. आणि पुराव्याचे महत्व अत्यंत निर्णायक आहे कुठल्याही केसच्या शेवटपर्यंत जाण्यासाठी. तर हे गुन्हा सिद्ध होण्यासाठी कुठले कुठले पुरावे महत्वाचे आहेत, तर अशा लैंगिक अत्याचाराच्या केसेसमध्ये वैद्यकीय पुरावा अत्यंत महत्वाचा आहे. की जर एखाद्या बालकासोबत बलात्कार सारखी घटना झालेली असेल, तर अशा केसेसमध्ये वैद्यकीय पुरावे लवकरात लवकर जमा करणं किंवा त्यांना हॉस्पिटलमध्ये नेणं हे फार अत्यंत गरजेचं आहे. किंवा घटनास्थळ जे आहे त्याचा पंचनामा करणं. आणि आता डिजिटल पुरावे, जसं काही मेसेजेस असतील किंवा व्हिडिओज असतील, सीसीटीव्ही फुटेज असेल, तर हे सगळे महत्वाचे पुरावे आहेत. आणि ह्याच्यामध्ये कलम 29 प्रमाणे गुन्ह्यामध्ये आपण कसे निर्दोष आहोत, म्हणजे प्रिझम्पशन ऑफ गिल्ट, ही आरोपीची जबाबदारी आहे. इतर केसेसमध्ये तो कसा दोषी आहे हे प्रूव्ह करणं फिर्यादीचं काम असतं, पण ह्या पोक्सोच्या केसेसमध्ये आरोपीनी स्वतः असे सिद्ध करण्याची गरज आहे की मी कसा निर्दोष आहे, तर हे त्याच्यावरती लायबिलिटी असते. आणि बालकांचा जबाब हा कुठलाही दबाव न आणता न्यायालयाने योग्य पद्धतीने तो घ्यायचा असतो. आणि हे जेव्हा मुलांचे जबाब घेतले जातात, नोंदवले जातात, तेव्हा इन कॅमेरा आम्ही म्हणतो की जे बंद रूममध्ये घेतले जातात आणि तिथे आरोपी त्या मुलाला दिसू नये या पद्धतीने घेतले जातात, जेणेकरून तो बाल जे आहेत, बालक, ते अगदी दबावाशिवाय बोलू शकतात. आणि त्यांच्यासोबत कोणीतरी व्यक्ती, म्हणजे जे सपोर्ट पर्सन सारखे दिलेले असतात, एखादी सामाजिक संस्थाचे सोशल वर्कर असू शकतात किंवा त्यांचेच घरातली व्यक्ती असू शकते, तर त्यांना सुद्धा आतमध्ये बसून ते बालकाचं जबाब नोंदवण्याची मुभा दिली जाते.
0: फोन घेऊया आपण. हॅलो, नमस्कार.
1: हॅलो,
0: हा प्रश्न विचारा आपला. हॅलो, हा बोला, आपला प्रश्न विचारा.
1: मी लातूरहून बोलतोय.
0: बरं,
1: आमचा प्रश्न, एक मुलगी कोर्टामध्ये चक्र मारतीय, 2 वर्ष झालं तिला न्याय भेटत नाहीये, त्याच्याबद्दल काय मॅडम काय आपण सविस्तर माहिती देऊ शकता का?
2: ही मुलगी जर पीडित असेल पोक्सो कायद्याअंतर्गत, आणि कुठल्याही पीडित किंवा फिर्यादी व्यक्तीला आपल्याला न्यायालयातून वकील करण्याची मुभा आहे. आणि जी विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यालय आहेत, प्रत्येक तालुका, जिल्हा कोर्टात, हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात, सगळीकडे ही व्यवस्था आहे. तिथे तुम्ही अर्ज करून तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी लीगल एडमधून पॅनल ॲडव्होकेट दिले जातील, जे तुमच्यासाठी मोफत काम करतील. त्यांना मानधन जे आहे ते शासन देत असतं. तर असे जर पीडिताला चक्रा मारण्याची गरज नाही, त्यांनी वकील नेमू शकतात आणि एकही पैसा फी देण्याची तुम्हाला आवश्यकता नाही. तर लक्षात ठेवा, विधी सेवा प्राधिकरण हे प्रत्येक तालुका कोर्ट, जिल्हा कोर्ट, हायकोर्ट सगळीकडे असतं. तर तिथे जाऊन तुम्ही अर्ज करा आणि त्या मुलीला नक्कीच ते वकील मदत करतील. आणि केस का थांबलेली आहे किंवा का तिला चक्रा मारायला लागत आहेत, शक्यतो या पोक्सो कायद्याअंतर्गत पीडित मुलीला किंवा मुलांना साक्ष देण्यासाठी पुन्हा पुन्हा बोलवणं आवश्यक नाही. तर हे जर असं होत असेल तर नक्कीच तुम्ही असे पॅनल ॲडव्होकेटची मदत घेऊन केसमध्ये का थांबलेले आहे तर ते जाणून घेऊन सरकारी वकिलाशी बोलून त्या न्यायालयामध्ये केस सुरू करू शकता.
0: मॅडम, एखाद्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाला की ती अल्पवयीन मुलगी गरोदर राहण्याचं प्रमाण वाढतंय, तर तो गर्भ नको असेल तर त्यासाठी कायद्यात काय तरतूद आहे?
2: हा, बराच म्हणजे अत्यंत खेदजनक बाब आहे की लहान मुलांवरती असे लैंगिक अत्याचार होत आहेतच, पण त्याच्यामध्ये त्यांना अशा प्रकारे प्रेग्नंट राहण्याचे प्रकार सुद्धा वाढायला लागलेले आहेत. तर अशा प्रकरणामध्ये जेव्हा हे मुलगी लहान आहे तर त्यांना बाल कल्याण समिती समोर

0: पाठवलं जातं आणि जर त्यांचा गर्भ त्या बालिकेचा गर्भ जो आहे तो जर 24 आठवड्याच्या आत असेल तर मात्र ती बालकल्याण समिती त्यांना कुठल्या तरी शासकीय रुग्णालयात जाऊन तो गर्भपात करून घ्या असं म्हणू शकते. अदरवाईज जेव्हा 24 आठवड्याच्या वर हे गर्भ राहतो तेव्हा मात्र कुठलीही न्यायव्यवस्था किंवा ही जी बालकल्याण समिती आहे ते असे आदेश देऊ शकत नाही किंवा असे सूचन देऊ शकत नाही. त्यांना मात्र हायकोर्टातच उच्च न्यायालयात जाऊन पिटिशन दाखल करावी लागते. तर हे पिटिशन दाखल केल्यानंतर हायकोर्ट एक मेडिकल बोर्ड स्थापन करायला सांगतात. जनरली सरकारी दवाखाना मुंबई असेल तर मग जे जे हॉस्पिटलसारख्या दवाखान्यामध्ये मेडिकल बोर्ड असतो ज्याच्यामध्ये एक गायनेकोलॉजिस्ट असतात, इतर 2 डॉक्टर असतात जे तपासणी करतात, पुन्हा सोनोग्राफी केली जाते आणि बघितलं जातं की बाळ कुठल्या परिस्थितीत आहे आणि जर ती मायनर मुलगी खूपच लहान आहे ती संमती देऊ शकत नाही गर्भपाताला तर खरं संमती त्यांची हे ग्राह्य धरली जात नाही. पण लुकिंग ॲट द सिच्युएशन म्हणजे सर्कमस्टेन्स काय आहे घरातले व्यक्ती किंवा त्यांचे जर कुटुंबियांनी म्हणजे संमती दिली तर मात्र गर्भपात करता येतो.
1: मॅडम, लैंगिक अत्याचाराचा गुन्हा जेव्हा घडतो तेव्हा तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान बालकाच्या गोपनीयतेचं संरक्षण कसं केलं जातं?
0: हां, जशी गुन्हा दाखल होतो तेव्हा पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा फक्त जी सुरुवातीची तक्रार नोंदवली जाते त्याच्यामध्ये पीडितेचं नाव पत्ता सगळं दिलं जातं, पण त्यानंतर म्हणजे ती सीलबंद करून एक कॉपी कोर्टामध्ये जाते आणि एक कॉपी पोलीस स्टेशनला असते, ही कोणालाही दाखवली जात नाही. आणि त्यानंतर जे आहे रिमांड रिपोर्ट्स असतील किंवा त्यापुढचे जे काही कागदपत्र जमा करायची असेल न्यायालयात तर त्याच्यामध्ये अत्यंत गुप्तता पाळली जाते. त्याच्यामध्ये पीडित बालकांचं नाव दिलं जात नाही, तिथे अब कड किंवा अशा प्रकारचा शब्द वापरला जातो आणि त्या बाळाचं वय काय आहे ते वय नमूद केलं जातं आणि इतर घटना मग नमूद केली जाते, आरोपीचं नाव दिलं जातं किंवा प्रसारमाध्यमांना अशा प्रकारे पीडितांचे नावं प्रसिद्ध करण्याची अजिबातच परवानगी नाही.
1: लैंगिक अत्याचाराची जेव्हा प्रकरणं घडतात त्यावेळी अशा प्रकरणांमध्ये निकाल किती कालावधीत देण्याची तरतूद आहे? कारण का असं काही घडलं की तात्काळ निकाल लागावा किंवा मोर्चे निघतात वगैरे, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: तशी कायद्यामध्ये तरतूद आहे की जेव्हा गुन्ह्याची निश्चिती होते म्हणजे आम्ही आमच्या ट्रायलमध्ये म्हणतो की चार्ज फ्रेम झाले, गुन्ह्याची निश्चिती झाल्यानंतर साक्षी पुरावे होणं गरजेचं आहे. पहिलं तर पोलिसांचं काम आहे की वेळेत त्यांनी चार्जशीट दाखल करावी लवकरात लवकर जितकं होईल तितकं. पण याच्यामध्ये थोडीशी अडचण अशी येत असते, काही टेक्निकल गोष्टी आहेत की कधी कधी जे रिपोर्ट्स यायला पाहिजे फॉरेन्सिक लॅब करून तर ते फॉरेन्सिक लॅबला अनेक अशी प्रकरणं याच्यासाठी पडलेली असतात की त्यांना तशी जे रिपोर्ट्स द्यायचे असतात तर ते रिपोर्ट्स लवकरात लवकर तयार होऊ शकत नाही कारण अनेक प्रकरणं अशी पेंडिंग असतात आणि त्यामुळे कधी कधी ते आपल्याला डीएनए टेस्टचे रिपोर्ट असो किंवा इतर काही फॉरेन्सिक रिपोर्ट असू देत तर त्याचे लवकरात लवकर रिपोर्ट मिळत नाहीत, तर अशा वेळेस मात्र थोडी अडचण होते, लवकरात लवकर ती केस दाखल होऊ शकत नाही. म्हणजे आपण जनसामान्य लोकांना माहिती नसतं की ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टी आहेत की पोलिसांनी फक्त लवकरात लवकर कागदपत्र कोर्टात दाखल करा असं म्हटलं जातं, पण यामागे हे सगळी प्रक्रिया असते की हे जे आहे ते गुन्हा सिद्ध होण्यासाठी किंवा तो आरोपी हाच आहे हे सिद्ध करण्यासाठी हे पुरावे अत्यंत महत्वाचे आहे. डीएनए टेस्ट असते ती महत्वाची असते, तर ह्यासाठी थोडा कालावधी जातो आणि हे समजून घ्यायला हवं. पोलीस आपला प्रयत्न करतच असतात, अशा सेन्सिटिव्ह केसेस असेल तर ते फॉरेन्सिक लॅब जे असतात ते सुद्धा लवकरात लवकर रिपोर्ट देतात आणि चार्जशीट फाईल झाल्यानंतर जनरली 1 वर्षाच्या आत हे अशी प्रकरणं संपवायची असतात. पण जनरली हेच मी जसं म्हटलं की टेक्निकल प्रॉब्लेम्स असतात, कधी साक्षीदार मिळून येत नाही लवकर, त्याच्यामुळे ट्रायल पुढे चालत नाही, तर अशा काही कारणांमुळे थोडंसं पुढे हा असा प्रकार होऊ शकतो आणि ज्याच्यातून मग पीडित किंवा त्यांचे कुटुंबीय किंवा समाजामध्ये ती एक गोष्ट पसरली की अजून न्याय मिळाला नाही, तर हे थोडीशी म्हणजे वाटतं त्यांना की आपला काही पुढे होत नाहीये किंवा का अजून निकाल लागत नाहीये, ते एक थोडीशी निराशा त्यांच्या मनात येणं स्वाभाविक आहे.
1: मॅडम, बऱ्याचदा पीडित बालकावरती अत्याचार झाला की ते बालक पण ते कुटुंब पण मानसिकदृष्ट्या पूर्ण ढासळून गेलेलं असतं, तर अशा वेळी पीडित बालकाला समुपदेशन आणि मानसिक आधार देण्यासाठी कोणत्या यंत्रणा उपलब्ध आहेत जी खूप गरजेच्या आहेत त्या?
0: अगदी नक्कीच, कारण पीडित बालकांना त्याच्यातून बाहेर काढणं हे फार मोठी गोष्ट आहे, कारण त्यांच्यावर जो आघात झालेला असतो तो कायमस्वरूपी होऊन जातो, कारण की

0: लहान मुलं जी आहेत ती निरागस असतात, त्यांना पहिले तर कळत नाही आपल्यासोबत काय झालेलं आहे. त्यासाठी आपण जी जागरूकता करतो आहे, आता प्रत्येक शाळेमध्ये गुड टच बॅड टच हे सांगितलं जातंय, तर त्याच्याने थोडीशी मुलं जागरूक झालेली आहे. तर ही अशी जागरूकता सगळीकडे अजून असायला हवी, वेळोवेळी मुलांना ते सांगत राहायला हवं, किंवा पालकांनी सुद्धा शाळेतून कुठूनही बाहेरून आली मुलं किंवा आपल्यासोबत जेव्हा बाहेर आपण मुलांना नेतो गर्दीच्या ठिकाणी, मॉल असेल किंवा गार्डन असेल, रेल्वे स्टेशन असेल, तर अशा ठिकाणी जाता येता कोणीही पटकन आपल्या लहान बाळाला पण नको त्या ठिकाणी स्पर्श करत असतात. तर अशा हे आपल्या पालकांचं लक्ष असलं पाहिजे की आपण आपल्या बालकाला कसं संरक्षित करायचं आहे, आणि त्यांना मानसिक असा आधार देण्यासाठी आपण सर्वप्रथम कायद्यामध्ये तरतूद आहे की त्यांना बाल कल्याण समिती समोर नेलं पाहिजे, आणि तिथे काउन्सिलर असतात किंवा काही सामाजिक संस्थाचे सामाजिक कार्यकर्ते असतात, ते जे काउन्सिलिंगचं काम करतात, किंवा त्यांना जर अत्यंत मेडिकल एडची गरज असेल तर तशी वैद्यकीय मदत पुरवण्यासाठी सुद्धा त्यांना दवाखान्यात पाठवलं जातं, आणि जी बालगृह आहेत तिथे सुद्धा अशी पूर्ण टीम असते सामाजिक कार्यकर्त्यांची वगैरे. जेव्हा घरातलीच व्यक्ती आरोपी असेल तर अशा वेळेस मुलांना पालकांच्या ताब्यात न देता बालगृहामध्ये ठेवलं जातं, आणि तिथे मात्र मग अशा सगळ्या टीम आहे की जे काउन्सिलर्स आहेत ते वेळोवेळी एका म्हणजे एक एक जे बाळासाठी सपोर्ट पर्सन म्हणून नेमलेले असतात बालकल्याण समितीतर्फे, तर ते रेपो ठेवतात त्यांच्यासोबत आणि पूर्ण त्यांचा फॉलोअप घेत असतात सतत, की त्यांची मानसिक स्थिती ढासळू नये यासाठी प्रयत्नशील असतात, आणि त्यांच्याशी नेहमी बोलतं राहावं लागतं आणि त्यांच्यासोबत काय घडलेलं आहे तर ते कसं थोडंसं हिल होईल, म्हणजे ते थोडंसं विसरण्याचा कसा प्रयत्न करतील याकडे आपण थोडंसं त्यांना मदत करत असतो.
1: मॅडम, लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या अनेक मुलांच्या केसेस तुम्ही हाताळल्या आहेत, तर त्याबद्दल काय सांगाल, एखादी केस आम्हाला सांगा.
0: 2015 एक केस आहे, म्हणजे डोंबिवली शहरात घडलेली घटना आहे, की पैशांचा पाऊस पाडणार होता. एका बंधू बाबांनी अशी जाहिरात केली की मी पैशांचा पाऊस पाडणार आहे, 2 करोडचा पाऊस पाडणार होता, आणि त्यासाठी एका महिलेने त्यांना संपर्क केला होता, आणि त्यांना त्या महिलेला सांगण्यात आलं होतं की एक अल्पवयीन मुलगी माझ्या जवळ आणा की जिच्या सोबत शारीरिक संबंध ठेवल्यानंतर असा पैशांचा पाऊस पडणार आहे. म्हणजे पैशांचा पाऊस तर पडत नाही ही मान्यताच चुकीची आहे, पण जरी तो पैशांचा पाऊस पाडायचा असेल तर त्यासाठी अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेवण्याचा कुठेही संबंध येत नाही, पण त्याला त्याची लैंगिक भूक शमवायची होती आणि त्यामुळे त्यांनी अशी अट घातली, त्या पद्धतीने एका लहान अल्पवयीन मुलीला आणलं गेलं होतं, आणि त्यानंतर तिच्यासोबत प्रकार घडायच्या अगोदर म्हणजे हे सगळं घटना कळली होती एका सामाजिक संस्थेला, त्यामुळे पोलिसांना इन्वॉल्व्ह केलं गेलं होतं, पोलिसांची पूर्ण टीम तिथे दबा धरून होती, आणि जसा तो प्रकार करायला सुरुवात झाली तसा तिथे त्यांचा पोलिसांचा जो माणूस होता त्यांनी मिस कॉल दिला, आणि त्यानंतर पूर्ण पोलिसांची टीम गेली तिकडे आणि त्या मुलीला वाचवण्यात यश आलं. म्हणजे हे असे प्रकार मुलांसोबत जेव्हा होतात तेव्हा या केसमध्ये सुरुवातीपासून मी लक्ष घातलं होतं, आणि याच्यामध्ये त्या आरोपी जो मेन आरोपी होता त्याला कन्व्हिक्शन मिळालं होतं, भोंदू बाबा जो होता त्याला सजा मिळालेली आहे. तर असे प्रकार म्हणजे एक मतिमंद मुलीचं सुद्धा अशी होती की ती प्रेग्नंट राहिली आणि त्याच्या तिचा सख्खा आत्याचा नवरा तिच्यावरती बलात्कार करायचा, कारण ती मतिमंद होती, कोणाला सांगणार, त्याचा गैरफायदा घेतला त्यांनी, आणि ती प्रेग्नंट झाली कळल्यानंतर त्यांनी कल्याण स्टेशनला येऊन सोडून दिलं.
1: म्हणजे एकूणच सगळ्यांनी घरातल्यांपासून सगळ्यांनी जागरूक राहणं गरजेचं आहे, अशा गोष्टींना बळी पडू नये.
0: येस, अतिदक्ष राहण्याची फार आवश्यकता आहे.
1: ऍडव्होकेट तृप्ती पाटील, आपण इथे आलात आणि बालकांच्या संरक्षणासाठी असणाऱ्या पोक्सो कायद्याविषयी इतकी महत्वपूर्ण माहिती दिली, त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
0: आपले पण सर्वांचे धन्यवाद.
1: श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता, मधुलिका आणि दीप्ती यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:05 आणि 25 सेकंद होत आहेत. प्रसारित करीत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. श्रोते हो, आज 2 जून. मराठी, हिंदी, चित्रपट, नाटक, दूरचित्रवाणी वरील मालिका अशा अनेक माध्यमांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे आणि नावाप्रमाणेच आनंदी आणि प्रसन्न असणारे अभिनेते आनंद अभ्यंकर यांचा आज जन्मदिवस. त्यांनी अभिनय केलेल्या बालगंधर्व या चित्रपटातलं हे गीत ऐकूया. आनंद अभ्यंकर यांना विनम्र आदरांजली.

बालगंधर्व या चित्रपटातले हे गीत आपण ऐकलत आनंद भाटे आणि सहगायकांच्या स्वरात. शब्द होते स्वानंद किरकिरे यांचे आणि संगीत कौशली नामदार यांचं. श्रोते आपण ऐकत आहात गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात यानंतर ऐकूया शोभा गुरटू यांनी गायलेलं धन्यते संताजी धनाजी या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीत वसंत देसाई यांचं.

भालू या चित्रपटातलं आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं, पी सावळाराम यांचं गीत आपण आत्ताच ऐकलं, संगीत होतं विश्वनाथ मोरे यांचं. गीतबहार या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातलं ग. दि. माडगुळकर यांचं गीत, संगीत सुधीर फडके यांचं आणि चित्रपट सुवासिनी.

मुंबईचा जावई या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं गदी माडगुळकर यांचं गीत आपण आत्ताच ऐकलं. संगीत होतं सुधीर फडके यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया याच रचनेचं आणखी एक गीत. शब्द गदी माडगुळकर यांचे, संगीत सुधीर फडके आणि स्वर आशा भोसले. चित्रपट सुवासिनी.

0: गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचा 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र, त्यानंतर 1:40 अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.
1: आकाशवाणी मुंबई. कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवीन न्यायाधीशांचा शपथविधी संपन्न. शिक्षण हे सक्षमीकरणाचं प्रभावी माध्यम असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नाही असं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या PV सिंधूचा दुसऱ्या फेरीत प्रवेश. आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या कारवाईत 2.5 किलोपेक्षा जास्त तस्करीचं सोनं जप्त. भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी आज सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवीन न्यायाधीशांना पदाची शपथ दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमनं केलेल्या शिफारशीनुसार केंद्र सरकारनं न्यायाधीशांच्या नियुक्त्यांना मंजुरी दिली होती. त्यानुसार न्यायमूर्ती शील नागू, श्री चंद्रशेखर, संजीव सचदेव आणि अरुण पल्ली यांनी ज्येष्ठ वकील व्ही मोहना यांच्यासह सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. भारताच्या सरन्यायाधीशांबरोबर सल्लामसलत केल्यावर राष्ट्रपतींनी या नियुक्त्यांना मंजुरी दिल्याचं केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी समाजमाध्यमावर जाहीर केलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालय न्यायाधीशांची संख्या सुधारणा अध्यादेश 2026 जारी केल्यानंतर ही नियुक्ती झाली. या अध्यादेशाद्वारे सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांची मंजूर संख्या 34-38 वाढवण्यात आली असून यात भारताच्या सरन्यायाधीशांचाही समावेश आहे. शिक्षण माणसाला जागरूक आणि स्वावलंबी बनवतं, त्यामुळे ते सक्षमीकरणाचं प्रभावी माध्यम आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. त्या आज नवी दिल्लीत शिष्यवृत्ती योजनेच्या आदिवासी समुदायातल्या लाभार्थ्यांशी बोलत होत्या. समाजातल्या सर्व घटकांची आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक प्रगती होते तेव्हाच खरा विकास होतो असं त्या म्हणाल्या. शिष्यवृत्ती योजनांमुळे आदिवासी समुदायातल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळते. यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवनात परिवर्तन घडल्याचं राष्ट्रपती म्हणाल्या.
2: भारत सरकार जनजातीय समुदाय के युवाओं को आगे बढ़ाने के लिए अनेक योजनाओं के माध्यम से निरंतर प्रयास कर रहे हैं. छात्रवृत्ति योजना केवल आर्थिक सहायता नहीं है, ये युवाओं के सपनों को पंख देने का माध्यम है. ये उन युवाओं के जीवन में नई संभावनाओं का द्वार खोलती है, जिनमें प्रतिभा तो होती ही है परंतु संसाधनों का अभाव उन्हें आगे बढ़ते रोकता था. लेकिन मुझे ये जानकर प्रसन्नता हुई कि अपने से अनेक युवाओं ने विभिन्न
1: भारताच्या शेजारी प्रथम, ऍक्ट ईस्ट आणि महासागर या धोरणांमध्ये म्यानमार हा एक महत्वाचा भागीदार असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. म्यानमारचे अध्यक्ष यू मिन ऑंग लाईंग यांच्याशी काल राष्ट्रपती भवनात त्या बोलत होत्या. म्यानमारच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्र स्वीकारल्याबद्दल राईंग यांचं त्यांनी अभिनंदन केलं. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष उच्चस्तरीय शिष्टमंडळासह सध्या भारत दौऱ्यावर असून काही वेळापूर्वी त्यांचं मुंबईत आगमन झालं. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. या भेटीत म्यानमारचे अध्यक्ष व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रातल्या मान्यवरांच्या भेटीगाठी घेणार आहेत. भारत आणि अमेरिकेनं द्विपक्षीय व्यापार कराराच्या बहुतांश बाबी निश्चित केल्या आहेत. कराराच्या पहिल्या टप्प्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी नवी दिल्लीत आज आणि उद्या अमेरिकन शिष्टमंडळाबरोबर चर्चा होत असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं. वाणिज्य विभागातले अतिरिक्त सचिव दर्पण जैन भारताची भूमिका मांडत आहेत, तर अमेरिकेच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व ब्रेंडन लिंच करत आहेत. गेल्या 3 फेब्रुवारी रोजी दोन्ही बाजूंनी या कराराच्या पहिल्या टप्प्याची रूपरेषा जाहीर केली होती. CBSE अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं उपलब्ध केलेल्या उत्तरपत्रिकांच्या स्कॅन प्रतीमधल्या त्रुटीच्या पडताळणीसाठी तसंच उत्तरांच्या पुनर्मूल्यांकनासाठीचं पोर्टल आजपासून कार्यान्वित झाल्याचं CBSEनं जाहीर केलं आहे. हे पोर्टल येत्या 6 जूनपर्यंत खुलं राहील. तसंच केवळ ज्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या तपासलेल्या उत्तरपत्रिकांची स्कॅन केलेली प्रत मिळवली आहे त्यांनाच या सुविधेचा लाभ घेता येईल असं CBSEनं आपल्या प्रसिद्धीपत्र

पत्रकात म्हटलं आहे. सुरक्षेच्या कारणासाठी यामध्ये आधार पडताळणीचा समावेश करण्यात आला असून ज्या विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नाही त्यांना आपले पालक अथवा नातेवाईकांचे आधार तपशील वापरता येतील. गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज कसा करावा याविषयीच्या सूचना समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी ट्युटोरियल व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा असं यात म्हटलं आहे. इबोला विषाणू संसर्गाचा एकही रुग्ण आतापर्यंत देशात सापडलेला नाही असं केंद्रीय आरोग्य खात्यानं स्पष्ट केलं आहे. गेल्या 21 दिवसात इबोलाचा प्रादुर्भाव झालेल्या देशातून आलेल्या प्रवाशांना जर

0: बोला विषाणू संसर्गाचा एकही रुग्ण आतापर्यंत देशात सापडलेला नाही असं केंद्रीय आरोग्य खात्यानं स्पष्ट केलं आहे. गेल्या 21 दिवसात इबोलाचा प्रादुर्भाव झालेल्या देशातून आलेल्या प्रवाशांना जर ताप, डोकेदुखी, अंगदुखी, जुलाब, विनाकारण रक्तस्राव अशी लक्षणं आढळली तर त्यांनी विलगीकरणात जावं आणि ताबडतोब स्थानिक आरोग्य प्रशासनाला त्याची माहिती द्यावी असं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. इबोला संसर्गाबाबत काहीही माहिती किंवा मदत हवी असेल तर 1075 या मदत क्रमांकावर संपर्क साधावा. रोगाचा प्रसार रोखण्यासाठी वेळेवर माहिती मिळणं अत्यावश्यक आहे असं मंत्रालयानं म्हटलं आहे. दरम्यान इबोलाग्रस्त आफ्रिकन देशात रोगप्रसाराला आळा घालण्यासाठी भारतानं वैद्यकीय मदत पथकाची दुसरी तुकडी रवाना केली आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी समाजमाध्यमावर ही माहिती दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळले गेलेल्या लाभार्थी कागदपत्र सादर करू शकल्या नाहीत. संपूर्ण छाननी केल्यानंतरच त्यांना अपात्र ठरवलं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. लाडकी बहीण योजनेची सुरुवात झाली तेव्हा कागदपत्र सादर करायला उशीर लागेल म्हणून लाभार्थ्यांनी स्वतः दिलेली माहिती गृहीत धरून लाभ दिला गेला होता. मात्र त्यानंतर या योजनेचं ऑडिट झाल्यावर लाभार्थ्यांपैकी 5 लाख जणींच्या कुटुंबात सरकारी नोकरी असल्याचं उघड झालं तसंच 10 लाख जणींचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असल्याचं समोर आलं. त्यामुळे त्या सर्व लाभार्थी अपात्र ठरल्या. तसंच 14,000 पुरुषांनी या योजनेसाठी अर्ज केले होते त्यांनाही अपात्र ठरवण्यात आलं असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना KYC करायला सांगण्यात आलं होतं. ज्यांनी KYC केलं अशा 1,70,00,000 महिला योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत. बाकी सर्व अपात्र ठरल्या असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. जे लाभार्थी अपात्र ठरले त्यांना आता पैसे दिले जाणार नाहीत मात्र आत्तापर्यंत मिळालेले पैसे परत घेतले जाणार नाहीत असंही त्यांनी सांगितलं.
1: 60,00,000-80,00,000 जो काही आकडा तुम्ही दिलेला असेल तर ते लोक या योजनेच्या पात्रतेचे निकष हे पूर्ण करताना दिसत नाही. जवळपास 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात. ज्यांनी KYC केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही पण त्यांना दिलेले पैसे आम्ही वसूलही करणार नाही.
0: शेतकरी कर्जमाफीविषयी विचारला असता आजच्या मंत्रिमंडळाच्या याबाबत बैठकीत निर्णय होईल मात्र निवडणुकीमुळे काय निर्णय झाला याची अधिकृत घोषणा करता येणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. सक्तवसुली संचालनालयानं आज अंमली पदार्थ तस्कर मोहम्मद सलीम डोला याच्याविरुद्धच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये विविध ठिकाणी छापे टाकले. मुंबई, सुरत आणि अंकलेश्वरमध्ये साधारण 20 ठिकाणी ईडीनं ही कारवाई केली. रसायनांचे पुरवठेदार, असा व्यवहारांमधले मध्यस्थ, मेफेड्रॉन या अंमली पदार्थाची निर्मिती आणि वितरण करणारे तस्कर, हवाला ऑपरेटर्स आणि अंमली पदार्थांच्या तस्करीतून मिळालेल्या पैशातून बेनामी मालमत्ता बाळगणाऱ्या व्यक्तींशी संबंधित ठिकाणी ही कारवाई सुरू आहे. महसूल गुप्तचर संचालनालयानं मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून परदेशातून तस्करी केलेलं 2.5 किलोपेक्षा जास्त सोनं जप्त केलं. मेणाच्या स्वरूपातल्या या सोन्याची किंमत 4 कोटीपेक्षा जास्त आहे. विशिष्ट माहितीच्या आधारे दुबईहून भारतात आलेल्या 2 तस्करांकडून जप्त केलेलं हे सोनं 24 कॅरेटचं आहे. या तपासादरम्यान हे सोनं तस्करी करून भारतात आणायच्या कटात सामील असलेल्या नवी मुंबईतल्या एका सोनारालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. गृहमंत्रालयानं स्थलांतर आणि परदेशी नागरिक सुधारणा नियम 2026ची अधिसूचना जारी केली आहे. या दुरुस्तीमुळे परदेशी नागरिकांना भारतात आगमन झाल्यावर 180 दिवसांच्या आत आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. येत्या 4 ते 8 जून दरम्यान अहमदाबाद इथं आयोजित पहिल्या जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अमेरिकेतल्या योगपटूंचं पथक भारतात येत आहे. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या PV सिंधूनं दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. थायलंडच्या बुसानान ओम्बा रुह फानला तिनं आज 25-23, 21-16 असं पराभूत केलं. मालविका बनसोडला मात्र पहिल्याच फेरीत थायलंडच्या पूर्णपावी चोचुवांगकडून पराभव पत्करावा लागला. पुरुषांच्या गटात किदंबी श्रीकांतही पहिल्याच फेरीत पराभूत झाला. लक्ष्य सेनचा सामना आज दुपारी होईल. ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद ही महिला दुहेरीची जोडी तसंच मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रॅस्टो यांचे सामने देखील आज होणार आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवीन न्यायाधीशांचा शपथविधी संपन्न. शिक्षण हे सक्षमीकरणाचं प्रभावी माध्यम असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नाही असं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधूच्या दुसऱ्या

0: फेरीत प्रवेश आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या कारवाईत 2.5 किलोपेक्षा जास्त तस्करीचं सोनं जप्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत सोनोने. मे महिन्याची सुरुवात महाराष्ट्र दिनाच्या उत्साहात झाली. राज्य स्थापनेच्या 67व्या वर्धापन दिनानिमित्त अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयासह जिल्हाभरातील शासकीय कार्यालयांमध्ये ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. प्रभारी विभागीय आयुक्त तथा अपर आयुक्त अजय लहाने यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालयात राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. यावेळी विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या विशेष संक्षिप्त पुनरावलोकन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मतदार यादी अद्ययावत करण्याची मोहीम राबवण्यात आली. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी BLO ना मतदार मॅपिंगचं काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. नव्याने विकसित करण्यात आलेल्या ऍपच्या माध्यमातून मतदारांचा शोध घेऊन यादीतील त्रुटी दूर करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं. वन्यजीव आणि निसर्ग पर्यटनाच्या दृष्टीने मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील निसर्ग अनुभव उपक्रम विशेष आकर्षण ठरला. बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात शेकडो निसर्गप्रेमींनी सहभाग घेतला. घनदाट जंगलातील मसाणांवर रात्रभर बसून वन्यजीवांचं निरीक्षण करण्याचा अनोखा अनुभव सहभागी पर्यटकांनी घेतला. बालविवाह प्रतिबंध मोहिमेअंतर्गत चाइल्ड हेल्पलाईन आणि जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या संयुक्त कारवाईत एका अल्पवयीन मुलीचा विवाह रोखण्यात प्रशासनाला यश आलं. राज्य सेवा हक्क आयोगाच्या अमरावती विभागाचे आयुक्त म्हणून ज्येष्ठ सनदी अधिकारी अरुण डोंगरे यांची नियुक्ती करण्यात आली. शासकीय सेवेत पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि नागरिकांना वेळेत सेवा मिळण्याच्या दृष्टीनं त्यांच्या नियुक्तीकडे महत्वपूर्ण पाऊल म्हणून पाहिलं जातं. ग्रामीण स्वच्छतेसाठी जिल्हा परिषदेमार्फत 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून 26 ग्रामपंचायतींना बॅटरीवर चालणाऱ्या ई रिक्षांचं वाटप करण्यात आलं. घराघरातून कचरा संकलन, त्याचं वर्गीकरण आणि वैज्ञानिक पद्धतीनं विल्हेवाट लावण्यासाठी ही वाहनं उपयोगी ठरणार आहेत. शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या असलेल्या मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनेच्या कामांचा आढावा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला. शेतमालाची वाहतूक आणि शेतीच्या कामांसाठी 12 रस्ते उपलब्ध व्हावेत यासाठी कामं वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागांना दिले. याचवेळी आयोजित जनता दरबारात नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेशही देण्यात आले. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत EKYC मोहिमेलाही या महिन्यात गती मिळाली. पात्र शेतकऱ्यांनी 30 जूनपूर्वी EKYC पूर्ण करावी, अन्यथा पुढील हप्त्यांपासून वंचित राहण्याची शक्यता असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं. बायोमेट्रिक आणि फेस ऑथेंटिकेशन या दोन माध्यमातून प्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दरम्यान मे महिन्यातील सर्वाधिक चर्चेचा विषय म्हणजे उष्णतेची तीव्र लाट. अमरावती जिल्ह्यात तापमानानं 46.8 अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला. सलग अनेक दिवस तापमान 45 अंशांच्या पुढे राहिल्यानं जनजीवन प्रभावित झालं. भारतीय हवामान विभागानं रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला होता. दुपारच्या वेळेवर रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत होता. उष्माघात टाळण्यासाठी प्रशासनानं विविध उपाययोजना राबवल्या. जिल्हा सामान्य रुग्णालयात विशेष उष्माघात कक्ष सुरू करण्यात आला, तर नागरिकांच्या मोबाईलवर सतर्कतेचे संदेशही पाठवण्यात आले. या कडक उन्हाचा सामना करणाऱ्या वाहतूक पोलिसांसाठी अमरावती पोलीस विभागानं अभिनव उपक्रम राबवला. वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांना बॅटरीवर चालणारी एअर कूल्ड जॅकेट्स उपलब्ध करून देण्यात आली. सुमारे 150 जॅकेट्सचं वितरण करण्यात आलं. राज्यात पहिल्यांदाच अशा प्रकारचा उपक्रम राबवण्यात आल्याने त्याचं विशेष कौतुक झालं. मर्दी रोडवरील घाटखेडा तलाव परिसरात उन्हाळी सुट्टीचा आनंद साजरा करण्यासाठी गेलेल्या 4 बालकांचा तलावात बुडून मृत्यू झाला. मित्रांना वाचवण्याच्या प्रयत्नात चौघेही गाळात अडकून पाण्याखाली गेल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं. चांदूर रेल्वे तालुक्यातील दहीगाव इथे 7 फूट लांबीचा अजगर आणि त्याची 10 अंडी सुरक्षितपणे वाचवून वनविभागानं त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडलं, तर दुसरीकडे शहरातील रामपुरी कॅम्प परिसरात एका बिबट्यानं शिरकाव केल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. वनविभाग, पोलीस आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नांतून सुमारे 4 तासांच्या मोहिमेनंतर बिबट्याला सुरक्षितपणे पकडण्यात आलं. या घटनेनं वाढत्या मानव वन्यजीव संघर्षाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. महिन्याच्या अखेरीस वातावरणात अचानक बदल झाला. अचलपूर, तिवसा, रेवसा आणि अमरावती शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी गारपिटीची नोंद झाली. विजेच्या पुरवठ्यात व्यत्यय आला आणि किरकोळ नुकसानही झालं. मात्र तीव्र उष्णतेने त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे दिलासा मिळाला. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रति

0: प्रतिनिधि जयंत सोनू ने।
1: श्रोते आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी। दुपारचे 1:45 होत आहेत। प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा।

व्ही व्ही साठे यांचं गाणं आपण ऐकलं रंजना जोगळेकर यांच्या आवाजात. कार्यक्रमात यानंतर ऐकूया बाभ बोरकर यांचं गीत गोविंद पोवळे यांच्या आवाजात.

गोविंद पोळे यांनी गायलेली बाभा बोरकर यांची रचना आपण आत्ताच ऐकलीत. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम याबरोबरच समाप्त होतोय. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकणार आहोत मिस्टर अँड मिसेस अय्यर या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा.
1: विचारपूर्वक विषय निवडून चित्रपट करणारी देखणी अभिनेत्री म्हणजे अपर्णा सेन, ती निर्माती आणि दिग्दर्शक म्हणूनही चांगलेच गाजले. तिच्या चित्रपटांच्या कथा स्त्रीभोवती असतात, पण त्यातील स्त्री ही अगतिक किंवा बिच्छारी मुळीच असते. अत्यंत सूक्ष्म भावतरंग ती टिपते. फार मोठं स्टेटमेंट करायचा तिचा अट्टहास नसतो, तरी समाजातील विरोधाभास टिपायला ती मागे पुढे पाहते. तिच्या चित्रपटातील परिसर सुंदर असतो, पण तिला जे मांडायचं आहे ते नुसतं पोशाखी किंवा दिखाऊ नसतं. तिचे बहुतेक चित्रपट हे तिने स्वतःच लिहिलेले असतात. कदाचित त्यामुळे देखील चित्रपटामध्ये शांतता देखील बोलकी असते. तिच्या चित्रपटाविषयी बोलणार आहे त्यात तिचं लेखन आणि दिग्दर्शन या दोन्हीचं कौशल्य स्पष्ट जाणवतं. साधी कथा, सशक्त आशय, जबरदस्त अभिनय, बोलकी देहबोली, क्वचित निःशब्दातूनही खूप सांगणारे संवाद, हे कसं काय ऐकत आहे. मिस्टर आणि मिसेस अय्यर त्या नितांत सुंदर चित्रपटाची कथा देखील साधी सरळ आहे, तरी प्रेक्षकांचं मन कसं जिंकून घेऊ शकते. मिस्टर आणि मिसेस अय्यर फिल्म आहे साधी बस प्रवासातली गोष्ट. मी मगाशी सांगितलंच, तसं जगमगीत सेट नाही, फॅन्सी कपडे पत नाही, पोटात खड्डा पडेल असा सस्पेन्स किंवा भडक नाट्य नाही, तरी कथा शेवटच्या क्षणापर्यंत प्रेक्षकाला खुर्चीला बांधून ठेवते. या प्रवासातून तिने समाजातील कठोर वास्तव कलात्मक रीतीने मांडलंय. पार्श्वभूमी आहे हिंदू मुस्लिम दंगे. एका गावात मुस्लिम वस्ती जाळल्याचा राग येऊन एक टोळकं जाळपोळ करत सुटतं. प्रवासाच्या पार्श्वभूमीवर जगामधल्या हिंसक दृश्य दिसतात. डॅनियल पर्सचे मारले जाणे, 9/11, गुजरात दंगे, इराक युद्ध आणि त्यामागे झाकीर हुसेनचा तबला स्थितीचं गांभीर्य तीव्र करतो. बसमध्ये दोन माणसं जवळजवळ बसलेली असतात. बस कलकत्त्याला जात असते. मीनाक्षी अय्यरचं काम कोकणा सेन शर्माने केलं आहे. ती आपल्या छोट्या मुलाला घेऊन बसलेली असते. तिच्या शेजारच्या तरुणाला राहुल भोसले काम राजा चौधरीला तिचे नातेवाईक सांगतात की तिच्याकडे लक्ष द्या. ती पक्की कट्टर तामिळ ब्राह्मण स्त्री असते. नावावरून तो कोण हे माहीत नसते आणि तशी गरजही नसते. तो अगदी सोफॅस्टिकेटेड तरुण असतो, वन्यजीव फोटोग्राफर असतो. प्रवासात दोघे कमीच बोलतात. ती त्याच्या हातून पाणी पिते. जरा वेळेने तिला कळते की तो मुस्लिम आहे. ती शहारते. जंगल येतं, काही हल्लेखोर बसवरे घुसतात, लोकांच्या धर्माची शहानिशा सुरू होते. म्हाताऱ्या जोडप्यातील पुरुषाला भोसकलं जातं. दरम्यान माणसं या दोघांच्या सीटजवळ येतात. जे प्रतिकार करतात त्यांच्या पॅन्ट खाली करून बघितलं जातं की हिंदू आहे की मुसलमान. पण हल्लेखोर जवळ येताच ती मुलाला शेजारच्या मांडीवर देते आणि दंगेखोरांना सांगते मिस्टर अँड मिसेस अय्यर. रात्री ती बस एका ठिकाणी थांबते. हल्लेखोरांची भीती आणि गोंधळ बसच्या बाहेर सुरूच असतो. तो तिला सांभाळत असतो, बाळाला कवटाळत असतो. उजाडता उजाडता तो बाळाचे आणि तिचे खूप सुंदर फोटो काढतो. दोघात एक अबोल बंध निर्माण होतो. अर्थात तो त्या साऱ्या घटनेचाच परिपाक असतो. अखेर वास्तव स्वीकारणं अपरिहार्य असतं. कलकत्त्याला तिचा नवरा म्हणजे खरा अय्यर आलेला असतो. त्याला ती राजाची खरी ओळख करून देते, जहांगीर चौधरी म्हणून. आणि तिच्या मनातील धार्मिक कोलाहल शांत होतो. माणुसकीची संवेदना प्रभावी ठरते आणि ती आपल्या पतीबरोबर घरी जाते. बस एवढीच कथा, पण मनाचा ठाव घेणारी.
0: साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकला मिस्टर अँड मिसेस अय्यर या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: पुनःप्रसारित करण्यात आला. दुपारचे 2 वाजतायत. आता पुनःप्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. तत्पूर्वी हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी हा हवामानाचा अंदाज आहे. या तीनही जिल्ह्यात येत्या 24 तासात आकाश अंशतः ढगाळलेलं राहील. तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. हा होता हवामानाचा अंदाज. आता कृषीवाणीमध्ये आपण ऐकणार आहोत संकरित भात बीजोत्पादन याविषयीची माहिती. याचं वाचन केलं आहे सुवर्णा कुलकर्णी यांनी.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. इतर भात जातींचं बियाणं तयार करण्याच्या पद्धतीपेक्षा संकरित भात बियाणं तयार करण्याची पद्धत ही पूर्णतः वेगळी आहे. संकरित भात बियाणं दरवर्षी बदलणं जरुरीचं असतं. संकरित बियाणं 2 भिन्न वाणांच्या संकरातून तयार केलं जातं. त्याची वैशिष्ट्य अशी आहेत, 50% फुलोऱ्याचे दिवस असतील तर मादी वाण हे 85-90 एवढं असतं आणि नर वाण हे 95-100 एवढं असतं. उंची ही 70-75 सेंटीमीटर ही मादी वाणाची आहे तर नर वाणाची 90-95 सेंटीमीटर. लोंबीचा जो प्रकार आहे तर मादी वाणाचा 1/3 लोंबीचा भाग शेंडे पानात राहतो, नर वाणाची लोंबी पूर्णतः बाहेर येते. ताण्यांची संख्या प्रतिलोंबी 170-180 ही मादी वाणाची आहे तर 125-130 ही नर वाणाची आहे. लोंबीची लांबी ही 21-22 सेंटीमीटर मादी वाणाची आणि 22-23 सेंटीमीटर ही नर वाणाची आहे. दाण्याचा जो प्रकार आहे तर मादी वाणाचा दाण्याचा प्रकार हा लांबट बारीक असतो आणि नर वाणाचा हा लांबट जाड असतो. पराग कोश हे मादी वाणाचे पांढरे सुरकुतलेले असतात आणि नर वाणाचे पिवळे आणि फुगीर असतात. परागकण हे मादी वाणाचे वांज म्हणजे नपुसक असतात आणि नर वाणाचे क्रियाशील असतात. खरीप हंगामापेक्षा उन्हाळी हंगामात उत्पादन जास्त मिळतं. खरीप हंगामात जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणी करावी. संकरित भात बीजोत्पादन प्रक्षेत्र हे इतर भात जातींच्या प्रक्षेत्रापासून 100 मीटर दूर असावं किंवा लगतच्या 2 प्रक्षेत्रातील भात जातींच्या फुलोऱ्यामध्ये 20-25 दिवसांचा फरक असावा. प्रक्षेत्राची निवड करताना शक्यतो पूर्वीच्या हंगामात भात पीक घेतलेलं नसावं किंवा रोपवाटिका तयार करण्यापूर्वी प्रक्षेत्राला पाणी देऊन शेतात पडलेलं भात उगवून घ्यावं आणि हलक्या लोखंडी नांगरानं नांगरणी करावी. ढेकळं फोडून माती भुसभुशीत करावी. नंतर 120 सेंटीमीटर रुंद, 10-15 सेंटीमीटर उंच आणि उतारानुसार आवश्यक तितक्या लांबीचे गादी वाफे तयार करावे. 1 गुंठा क्षेत्राच्या वाफ्यांना 1/2 टन याप्रमाणे शेणखत अथवा कंपोस्ट द्यावं. 1 हेक्टर क्षेत्राला पुरेशी रोपं मिळवण्यासाठी 0.10 हेक्टर क्षेत्रामध्ये रोपं तयार करावीत. पेरणीसाठी उत्तम प्रतीचं आणि चांगला रुजवा असलेलं बी वापरावं. 3% मिठाच्या द्रावणात बियाणं बुडवून द्रावणावर तरंगणारं बी काढून टाकावं. तळाशी राहिलेलं जड बी स्वच्छ पाण्यानं 2-3 धुवावं आणि सावलीमध्ये 24 तास वाळवावं. नंतर 1 किलो बियाण्यास 2.5 ग्रॅम या प्रमाणात थायरम सोळावं. 1 हेक्टर संकरित भात बीजोत्पादनासाठी मादी वाणाचं 15 किलो आणि नर वाणाचं 5 किलो बियाणं वापरावं.
0: संकरित भात बीजोत्पादन याविषयीची माहिती आपण आत्ताच ऐकलीत कृषीवाणी या कार्यक्रमात. या माहितीचं वाचन केलं होतं सुवर्णा कुलकर्णी यांनी आणि कृषीवाणी या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. एक निवेदन, शेतकरी बंधू भगिनींनो, माझा वार माझं शिवार या कार्यक्रमामध्ये हॅलो शंका समाधान हा कृषीविषयक फोन इन कार्यक्रम आम्ही प्रसारित करतो. उद्या बुधवार 3 जून 2026 रोजी ध्वनिमुद्रित होणाऱ्या हॅलो शंका समाधानचा विषय आहे भात लागवडीच्या विविध पद्धती. या कार्यक्रमामध्ये तज्ज्ञ म्हणून उपस्थित राहतील डॉक्टर भरत कुशारे. फोनवरून प्रश्न विचारण्यासाठी शेतकरी बंधू भगिनींनी बुधवारी म्हणजे उद्या सकाळी 11:30-12 या वेळेत फोन करावेत. आमचे फोन नंबर्स असे आहेत 45-15-41-29 आणि 45-15-41-30. मुंबई बाहेरील आणि मोबाईलवरून फोन करणाऱ्या श्रोत्यांनी 022 हा STD कोड लावावा. हा कार्यक्रम प्रसारित होईल उद्या संध्याकाळी 7:30 आणि शुक्रवारी दुपारी 3:10 DTH वाहिनीवर पुनःप्रसारित केला जाईल. तेव्हा अवश्य फोन करा उद्या सकाळी 11:30-12 या वेळेत. 2:05 होत आहेत. पुनःप्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत रजोनिवृत्ती याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा.
1: श्रोतेहो नमस्कार. आज आपण रजोनिवृत्तीच्या पुढच्या टप्प्याबाबत जाणून घेणार आहोत. त्याच्यामध्ये रजोनिवृत्ती काय येते, कारण बेसिकली रिप्रोडक्टिव्ह हार्मोन्स म्हणजे दोन प्रकारचे हार्मोन्स असतात जे पाळी येण्यासाठी कारणीभूत असतात, त्याच्यामध्ये अचानक घट व्हायला लागते आणि ती घट झाल्यामुळे आपल्याला रजोनिवृत्तीच्या वाटचालीकडे आपला सुरुवात होते. त्याच्यामध्ये काही परिणाम हे होतात की त्या जे हार्मोन्स कमी होतात त्याचा परिणाम हृदयावरती होतो, रक्तवाहिन्यांवरती होतो, आणि त्याचे जर आपण काळजी व्यवस्थित घेतली नाही तर त्याचे प्रॉब्लेम्स आपल्याला पुढे जाऊन दिसून येतात. मग हाडांची ठिसूळता आपल्याला जास्तीत जास्त जाणवायला लागते, ऑस्टिओपोरोसिसकडे जातं. शिवाय त्याच्यामुळे होणारे परिणाम म्हणजे खालची जागा कोरडी व्हायला लागल्यामुळे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, मूत्रसंसर्ग, बेसिकली युरिन इन्फेक्शन्स. नंतर कंट्रोल पण जायला लागतो, लघवी होताना, हसताना किंवा आपण जोरात काही बोलत असू, प्रेशर आलं तर अचानक लघवीचे थेंब खालून जायला लागतात. नंतर अचानक वजन वाढतं, ओबेसिटी, हे होणारे परिणाम आहेत हार्मोन्स जेव्हा कमी होतात. आता जी लक्षणं दिसतात ती लक्षणं सर्वसाधारण स्त्रियांमध्ये काय दिसतात, जे मी आधीच्या एपिसोडमध्ये सांगितलं होतं पेरीमेनोपॉज, त्याच्यामध्ये अनियमित मासिक पाळी म्हणजे पाळी इरेग्युलर होते, दोन दोन महिने तीन तीन महिन्यांनी यायला लागते. नंतर हॉट फ्लशेस जे खूप महत्त्वाचं असतं, अचानक आपल्या शरीराचं टेम्परेचर खूप जास्त वाढतं कारण इस्ट्रोजन नावाचं हार्मोन असतं ते खूप कमी होतं. दिवसा किंवा रात्री जेव्हा इतर लोकांना घाम येत नाही त्यावेळेला आपल्याला खूप घाम यायला लागतो. झोपेचं आपलं तंत्र बिघडतं, झोप अजिबात लागत नाही. मूड स्विंग्स म्हणजे आपल्या सकाळी आपण अचानक उठल्यानंतर खूप चिडतो, शॉर्ट टेम्पर्डनेस, आपण नंतर आपण अचानक हसायला लागतो, अचानक दुःख होतं, हे मूड स्विंग्स होतात आपल्याला. अचानक वजन वाढतं जे आपल्याला समजत नाही की का वाढतंय, मग हार्मोन्स सगळे टेस्ट करणं गरजेचं असतं. पचनशक्ती कमी होते, त्या तेही कारण असतं की ओबेसिटीकडे जाण्याचं. नंतर स्किन खूप ड्राय व्हायला लागते आणि त्यामुळे इचिंग चे प्रॉब्लेम आपल्याला चालू होतात, केस अचानक गळायला लागतात, नंतर छातीमध्ये धडधड व्हायला लागते. काही नॉर्मल जरी प्रसंग असेल तरीसुद्धा आपल्या छातीमध्ये धडधडून घाबरतो, माणूस घाबरायला लागतो. नंतर डोकेदुखी, मायग्रेन हे प्रॉब्लेम्स होतात. नंतर खालचा योनिमार्ग जो असतो, योनिमार्गामध्ये खूप कोरडेपणा यायला लागतो, त्यामुळे नैसर्गिक जी सेक्शुअल इच्छा असते, संबंधांमध्ये जी इच्छा असते ती पण कमी व्हायला लागते. आणि नंतर हाडं ठिसूळ होणं हा एक महत्त्वाचं सिम्पटम आहे, लक्षण आहे. नंतर हार्मोन्स कमी झाल्यामुळे प्रजनन क्षमता पण कमी होते. नंतर स्किन खूप लूज पडायला लागते, म्हणजे छातीची स्किन जसं ब्रेस्ट लूज पडायला लागतात, सॅगी व्हायला लागतात. हे बरीचशी लक्षणं आहेत जी आपल्याला स्त्रियांमध्ये दिसायला लागतात आणि जेव्हा ही लक्षणं दिसतात त्यावेळेला स्त्रीने जागरूक होऊन डॉक्टरांकडे जाणं खूप गरजेचं आहे. आणि या सगळ्या याच्यामध्ये जे हॉट फ्लशेस आहेत की सकाळी अचानक गरम होतं, संध्याकाळी अचानक गरम होतं, तर त्यावेळेला आपण काय काळजी घ्यायला पाहिजे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, हे जी लक्षणं आहेत आणि जे आपण इन्व्हेस्टिगेशन्स करायला पाहिजेत, म्हणजे ज्या चाचण्या महत्त्वाच्या असतात त्यावरती आपण प्रकाश टाकणार आहोत, आणि जे त्या रजोनिवृत्तीच्या संबंधामध्ये जे नवीन तंत्रज्ञान आहे त्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
0: श्रोतेहो, आताच आपण रजोनिवृत्ती याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकला. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग तिसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला. आता पुनःप्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
1: परिसर

0: वापरामुळे आपल्या निसर्गामध्ये काय काय बदल होत आहेत, निसर्गाच्या कोणकोणत्या समीकरणांमध्ये कशा प्रकारे बदल होत आहे हे जाणून घेण्यासाठी आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे रसायनशास्त्राच्या प्राध्यापिका तनुजा परुळेकर मॅडम यांना. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार श्रुतो.
0: मॅडम, आज आम्हाला ग्रीन केमिस्ट्री ही जी काही नवीन संकल्पना आता आपल्याला ऐकायला येते याबद्दल थोडं समजून सांगा.
1: हरित केमिस्ट्री किंवा ग्रीन केमिस्ट्री म्हणजे अशा रासायनिक प्रक्रिया व उत्पादने ज्या घातक पदार्थांचा वापर आणि निर्मिती पूर्णपणे कमी करतात किंवा नष्ट करतात, याला शाश्वत रसायनशास्त्र असेही म्हणता येईल, म्हणजे सस्टेनेबल केमिस्ट्री. ह्याचा मुख्य उद्देश रासायनिक प्रक्रियेदरम्यान पर्यावरणाची हानी टाळणे आणि मानवी आरोग्य सुरक्षित ठेवणे. हरित रसायनशास्त्रात किमान प्रदूषणकारी व कमीत कमी टाकाऊ पदार्थ निर्माण करणारे रसायन तयार करण्याच्या पद्धती विकसित करतात. ह्यात उगमस्थानीच प्रदूषण कमी होते. हरित रसायनशास्त्र ही संकल्पना कार्बनी, अकार्बनी, वैश्लेषिक म्हणजे अनालिटिकल, भौतिक, फिजिकल आणि अभियांत्रिकी आणि जीवरसायनशास्त्र बायोकेमिस्ट्री या शाखांनाही लागू पडते. औषधे, रंगद्रव्ये, रंगलेप, खते, कीटकनाशके, प्लास्टिक्स व बहुवारिके म्हणजेच पॉलिमर्स ह्यांच्यासारख्या नव्याने तयार करण्यात आलेल्या द्रव्यांमुळे मानवी जीवन अधिक सुखकारक झालंय. मात्र अशा रासायनिक पदार्थांच्या मोठ्या प्रमाणावरील उत्पादनामुळे प्रदूषणाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. कारण असे पदार्थ तयार होताना कारखान्यात त्यांच्याबरोबर अनेक घातक व टाकाऊ पदार्थही तयार होतात. या घातक व टाकाऊ पदार्थांमुळे जमीन, पाणी, वातावरण, काही प्रमाणात काही वनस्पती व खाद्यपदार्थ यांच्यातील प्रदूषणात वाढ झाली आहे. पॉल टी एनास्टस आणि जॉन सी वार्नर या दोघांनी 1998 साली हरित रसायनशास्त्राची 12 तत्वे किंवा सूत्र मांडली. त्यांच्यामुळे हरित रसायनशास्त्राच्या पद्धती अधिक विकसित करण्यासाठी प्रभावी वैचारिक चौकट उपलब्ध झाली. त्यांच्यातील काही महत्त्वाची वैशिष्ट्ये: प्रदूषण प्रतिबंध, रसायनाच्या निर्मिती प्रक्रियेत उगमस्थानीच प्रदूषण रोखणे हे ग्रीन केमिस्ट्रीचं मुख्य तत्व आहे. कमी टाकाऊ अपशिष्ट पदार्थ निर्मिती, कमीत कमी विषारी टाकाऊ पदार्थ निर्माण करणे. ऊर्जा कार्यक्षमता, रासायनिक प्रक्रियेत कमीत कमी ऊर्जेचा वापर करणे. पर्यायी संसाधने म्हणजे रिसोर्सेस, नूतनीकरणक्षम अक्षय ऊर्जा आणि सुरक्षित कच्च्या मालाचा वापर करणे. आता ह्यातल्या काही 2-3 पर्यायी हरित पद्धतींची इथे माहिती घेऊया. आयबुप्रोफेन हे पेनकिलर किंवा वेदनाशामक औषध 6 टप्प्यांच्या परंपरागत पद्धतीने तयार करताना त्याचा उतारा 40% असतो. उतारा म्हणजे यील्ड, म्हणजे 60% कच्चा माल वापरला न जाता त्याच्यापासून टाकाऊ उपपदार्थ तयार होतात. 1990 सालच्या हरित पद्धतीने हे औषध 3 टप्प्यात तयार होते व त्याचा उतारा 70-90% असतो. याचा अर्थ कमी वेळेत कमी ऊर्जा वापरून उत्पादनाचे प्रमाण वाढते. पॉलीलॅक्टिक आम्ल हे बहुवारिक किंवा पॉलिमर्स नैसर्गिक लॅक्टिक आम्लापासून तयार करतं व ते विघटनशील आहे किंवा बायोडिग्रेडेबल आहे. हा त्याचा महत्त्वाचा उपयुक्त गुणधर्म. अनेक खनिज तेलजन्य बहुवारिके पॉलीलॅक्टिक आम्लापासून हरित पद्धतीने तयार करता येतात. ही बहुवारिके गालिचे, पिशव्या, कप, कपडांसाठी तंतू बनवण्यासाठी वापरतात. रसायनशास्त्राचे 2005 सालचे नोबेल पारितोषिक कार्बनी संश्लेषणातील विपर्यायी पर्यायी पद्धत विकसित केली म्हणून दिले होते. त्यावेळी नोबेल पारितोषिक समितीने हे हरित रसायनशास्त्राच्या प्रगतीत पुढे पडलेलं मोठं पाऊल आहे असे निवेदन केले.
0: श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात आपण मॅडमांकडून ग्रीन केमिस्ट्री ही संकल्पना समजून घेतली. उद्या आपण पर्यावरणामध्ये प्लास्टिकमुळे कशा प्रकारचं पोल्युशन होत आहे आणि त्याचं गंभीर स्वरूप कसं आहे ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: परिसर हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:15 वाजतात. दोपहर समाचार हिंदीतून बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही
1: नमस्कार आकाशवाणी से दोपहर समाचार के साथ मैं विशाल शर्मा.

दुपारचे 2:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत नादब्रह्मांतर्गत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात विद्या खांडवे यांचं गायन, राग वृंदावनी सारंग. विलंबित बंदिश तिलवाडा तालात निबद्ध आहे. बंदिशीचे बोल आहेत आज बदरवा बाजो हिंदाल रंग. द्रुतबंदिश 3 तालात निबद्ध आहे. द्रुतबंदिशीचे बोल आहेत आये मोरे लाल घरया सखजी. त्यांना तबला साथ आहे प्रसून चॅटर्जी यांची आणि हार्मोनियम संगती केली आहे जयंत फडके यांनी. ऐकूया विद्या खांडवे यांनी गायलेला राग वृंदावनी सारंग.

0: नादब्रह्मांतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण विद्या खांडवे यांनी गायलेला राग वृंदावनी सारंग ऐकलात. त्यांना तबला साथ केली होती प्रसून चॅटर्जी यांनी आणि हार्मोनियम संगती होती जयंत फडके यांची. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणीच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: चार पायांवरून दोन पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यारं घेऊन निसर्गाशी झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती. श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती. मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या यूट्यूब चॅनलवर. तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या. आजच आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि अवश्य ऐका मानवाच्या जन्माची अद्भुत गाथा मानवी उत्क्रांती.
0: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3 वाजतात. थोड्याच वेळात ऐकूया प्रादेशिक बातमीपत्र.

आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नाही असं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. मराठा आरक्षण आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना औद्योगिक विकास महामंडळात अनुकंपा तत्वावर नोकरी मिळणार. कांद्याला 3000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव आणि इतर मागण्यांसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवीन न्यायाधीशांचा शपथविधी संपन्न.

0: इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची पी व्ही सिंधू दुसऱ्या फेरीत दाखल. आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या कारवाईत 2.5 किलोपेक्षा जास्त तस्करीचं सोनं जप्त. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळल्या गेलेल्या लाभार्थींना कागदपत्रांची संपूर्ण छाननी केल्यानंतरच अपात्र ठरवल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. लाडकी बहीण योजनेच्या सुरुवातीला कागदपत्र सादर करायला वेळ लागेल हे लक्षात घेता लाभार्थ्यांनी स्वतः दिलेली माहिती गृहीत धरून त्यांना योजनेचा लाभ देण्यात आला. मात्र त्यानंतर या योजनेचं लेखापरीक्षण झाल्यावर लाभार्थ्यांपैकी 5 लाख महिलांच्या कुटुंबात सरकारी नोकरदार व्यक्ती असल्याचं उघड झालं. तसंच 10 लाख महिलांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असल्याचं समोर आलं. त्यामुळे या सर्व लाभार्थी अपात्र ठरल्या. तसंच 14,000 पुरुषांनी या योजनेसाठी अर्ज केल्याचं आढळलं. त्यांनाही अपात्र ठरवण्यात आलं असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या 1,70,00,000 महिला योजनेसाठी पात्र ठरल्याचं ते म्हणाले. अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना आता पैसे दिले जाणार नाहीत. मात्र आतापर्यंत मिळालेले पैसे परत घेतले जाणार नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं. मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत शेतकरी कर्जमाफीविषयी निर्णय होईल. मात्र निवडणूक आचारसंहिता लागू असल्यामुळे त्याची अधिकृत घोषणा करता येणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
1: शेतकरी कर्जमाफीचा विषय कॅबिनेटला आहे, मंत्रिमंडळ त्याच्यावर निर्णय घेईल. पण आम्हाला इलेक्शन कमिशननी अट टाकली आहे. जेव्हा आम्ही त्यांना परवानगी मागितली तर त्यांनी अट टाकली आहे की तुम्ही विषय मंजूर करून पुढची कारवाई करा, पण त्याची घोषणा तुम्हाला करता येणार नाही. त्यामुळे आम्ही आज अधिकृत घोषणा इलेक्शन कमिशनमुळे करू शकत नाही. आज आम्ही निर्णय घेऊ, निर्णयाप्रमाणे कारवाई सुरू करू, इलेक्शन संपल्यानंतर त्याची घोषणा करू.
0: मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 3 मधल्या कामांसाठी आशियाई इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेच्या 50 कोटी अमेरिकी डॉलरच्या कर्जाला तसंच राज्य निधीच्या प्रस्तावाला आज मंत्रिमंडळानं मान्यता दिली. यात आशियाई पायाभूत गुंतवणूक बँक आणि न्यू डेव्हलपमेंट बँक दोन्ही बँकांकडून महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा प्रकल्पाला प्रत्येकी 8,700 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य मिळणार आहे. मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात अनुकंपा तत्वावर नोकरी मिळणार असून सामान्य प्रशासन विभागानं राज्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचं पत्रक जारी केलंय. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यातल्या मृत आंदोलकांच्या वारसांची तातडीनं पडताळणी करून प्रमाणपत्र वितरित करावीत असे निर्देश देण्यात आलेत. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या वेळी राज्य सरकारनं दिलेल्या आश्वासनाला अनुसरून याबाबतच्या प्रशासकीय हालचालींना वेग आलाय. कांद्याला 3,000 रुपये प्रतिक्विंटल हमी भाव द्यावा, नाफेडमार्फत कांद्याची खरेदी करावी आदी मागण्यांसाठी महाविकास आघाडीनं आज पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यात पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. वाढती महागाई, वाढता उत्पादन खर्च आणि योग्य भाव न मिळणं यामुळे शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडलाय. सरकारनं कांद्याच्या शासकीय खरेदीची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात अद्याप खरेदी प्रक्रिया सुरू झाली नाही. त्यामुळे कांद्याची खरेदी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमार्फतच करण्यात यावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार बापूसाहेब पठारे, बाबाजी काळे आदी नेत्यांसह मोठ्या संख्येनं शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन ऑंग लाईंग उच्चस्तरीय शिष्टमंडळासह सध्या भारत दौऱ्यावर असून काही वेळापूर्वी त्यांचं मुंबईत आगमन झालं. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. या भेटीत म्यामाचे अध्यक्ष व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रातल्या मान्यवरांच्या भेटीगाठी घेणार आहेत. भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी आज सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवीन न्यायाधीशांना पदाची शपथ दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमनं केलेल्या शिफारशीनुसार केंद्र सरकारनं न्यायाधीशांच्या नियुक्त्यांना मंजुरी दिली होती. त्यानुसार न्यायमूर्ती शील नागू, श्री चंद्रशेखर, संजीव सचदेव आणि अरुण पल्ली यांनी ज्येष्ठ वकील व्ही मोहना यांच्यासह सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. सर्वोच्च न्यायालय न्यायाधीशांची संख्या सुधारणा अध्यादेशाद्वारे सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांची मंजूर संख्या 34 वरून 38 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधूनं दुसऱ्या फेरीत प्रवेश केलाय. थायलंडच्या बुसानान ओबारुफानला तिनं आज 25-23, 21-16 असं पराभूत केलं. मालविका बनसोडला मात्र पहिल्याच फेरीत थायलंडच्या पोनपावी चोचुवांगकडून पराभव पत्करावा लागला. पुरुषांच्या गटात किदंबी श्रीकांतही पहिल्याच फेरीत पराभूत झाला. लक्ष्य सेनचा सामना आज दुपारी होईल. ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद ही महिला दुहेरीची जोडी, तसंच मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रॅस्टो यांचे सामने देखील आज होणार आहेत. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत अग्रमानांकित अरिना साबालेंका हिनं नाओमी ओसाका हिच्यावर 7-5, 6-3 अशी सहज मात करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केलाय. आता तिचा सामना डायना श्नायडर हिच्याशी होणार आहे. पुरुष एकेरीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या फिलिक्स ऑजर अलियासिम यानं अलेजांद्रो ताबिलो याच्यावर थेट सेट्समध्ये विजय मिळवलाय. महसूल गुप्तचर संचालनालयानं मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशातून तस्करी केलेलं 2.5 किलोपेक्षा जास्त सोनं जप्त केलंय. मेणाच्या स्वरूपातल्या या सोन्याची किंमत 4 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. गुप्तचर माहितीच्या आधारावर दुबईहून भारतात आलेल्या 2 तस्करांकडून हे सोनं जप्त करण्यात आलं. या प्रकरणी नवी मुंबईतल्या एका सोनारालाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. येत्या 4-8 जून दरम्यान अहमदाबादमध्ये आयोजित पहिल्या जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अमेरिकेतल्या योगपटूंचं पथक भारतात येत आहे. युनायटेड स्टेट्स योग असोसिएशन आणि वर्ल्ड योगासन यांच्या सहयोगानं युनायटेड स्टेट्स योगासन स्पोर्ट्स फेडरेशननं या स्पर्धेसाठी अमेरिकेच्या अधिकृत पथकाची घोषणा केली. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं उपलब्ध केलेल्या उत्तरपत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रतींमधल्या त्रुटींच्या पडताळणीसाठी तसंच उत्तरांच्या पुनर्मूल्यांकनासाठी आजपासून विशेष पोर्टल कार्यान्वित झालंय. हे पोर्टल येत्या 6 जूनपर्यंत खुलं राहील. ज्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या तपासलेल्या उत्तरपत्रिकांची स्कॅन केलेली प्रत याआधीच मिळवली त्यांनाच या सुविधेचा लाभ घेता येईल असं सीबीएसईनं आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय. सुरक्षेच्या कारणासाठी यामध्ये आधार पडताळणीचा समावेश करण्यात आला असून ज्या विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नाही त्यांना आपले पालक अथवा नातेवाईकांचे आधार तपशील वापरता येतील असं यात म्हटलंय. सक्तवसुली संचालनालयानं आज अंमली पदार्थ तस्कर मोहम्मद सलीम डोला याच्या विरोधातल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये विविध ठिकाणी छापे टाकले. मुंबई, सुरत आणि अंकलेश्वरमध्ये 20 ठिकाणी ईडीनं ही कारवाई केली. रसायनांचे पुरवठादार या व्यवहारांचे मध्यस्थ, मेफेड्रोन या अंमली पदार्थाची निर्मिती आणि वितरण करणारे तस्कर, हवाला ऑपरेटर्स आणि अंमली पदार्थांच्या तस्करीतून मिळालेल्या पैशातून बेनामी मालमत्ता बाळगणाऱ्या व्यक्तींशी संबंधित ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नाही असं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. मराठा आरक्षण आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना औद्योगिक विकास महामंडळात अनुकंपा तत्वावर नोकरी मिळणार. कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटल हमी भाव आणि इतर मागण्यांसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवीन न्यायाधीशांचा शपथविधी संपन्न. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पी व्ही सिंधू दुसऱ्या फेरीत दाखल. आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या कारवाईत 2.5 किलोपेक्षा जास्त तस्करीचं सोनं जप्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे जळगाव केंद्र आहे. दुपारचे 3:10 झालीत. आता आमचे या सभेचे कार्यक्रम समाप्त होत आहेत. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आमच्या सायंकालीन प्रसारण सभेत. नमस्कार.

नमस्कार. आज 4 इन 7 प्रसारण सेवेत आकाशवाणीचे हे मुंबई केंद्र आहे. आज वार मंगळवार 2 जून 2026. संध्याकाळचे 4:36 होत आहेत. आज 4 इन 7 प्रसारणात पेक्सको मुंबईकडून कोणतेही संदेश नाहीत. कार्यक्रमांची रूपरेषा आम्ही फीड करत आहोत. सुरुवातीला आजचे म्हणजे मंगळवार दिनांक 2 जून 2026 या दिवशी प्रसारित होणारे आमचे कार्यक्रम असे आहेत. संध्याकाळी 5:30 युवाणीमध्ये व्हाय नॉस्टलजिया हिट्स सो हार्ड, जुन्या आठवणींची ओढ. 6:30 अमृत कलश, माहेर घराची यशोगाथा, प्रभा शिर्के यांची मुलाखत. 6:15 वृत्तविशेष, 7:30 माझा वार माझं शिवार, उष्ण लहरी आणि उष्माघातापासून पशुपक्ष्यांचा बचाव याविषयी डॉक्टर अजित हिरवे यांची मुलाखत. 7:15 लोकसंगीताच्या कार्यक्रमात सय्यप्पा बणगर आणि सहकाऱ्यांनी सादर केलेल्या धनगरी ओव्या आणि ऐलमा पैलमा सहभाग, जयश्री कुलकर्णी, हेमा देशपांडे, संगीता देशपांडे आणि प्रज्ञा देवस्थळे. 9:15 स्पॉटलाईट, 9:30 मनी टॉक हे कार्यक्रम, तसंच 9:45 मंथन हे कार्यक्रम दिल्लीहून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. 10:10 रतन मोहन शर्मा यांचं गायन राग गोरख कल्याण आणि 10:30 नभोनाट्यांतर्गत बंधू माधव लिखित नाटक 14 रत्न. हे होते आमचे.

त्यांचं गायन राग गोरख कल्याण. आणि रात्री 10:30 वाजता नभोनाट्य अंतर्गत बंधू माधव लिखित नाटक 14वे रत्न. हे होते आमचे आजचे म्हणजे मंगळवार दिनांक 2 जून 2026 या दिवशी प्रसारित होणारे कार्यक्रम. उद्या बुधवार 3 जून 2026 सकाळी 6:30 वाजता जगूया आनंदी, 6:40 वाजून आणि पुन्हा दुपारी 2 वाजता कृषीवाणीमध्ये बीज प्रक्रिया रोग नियंत्रणासाठी सोपा मार्ग याविषयीची माहिती. 6:45 वाजून आणि पुन्हा दुपारी 2:05 वाजून आरोग्यम धनसंपदा अंतर्गत रजोनिवृत्ती भाग 3 तज्ज्ञ डॉक्टर पूनम नार्वेकर. 6:50 आणि दुपारी 2:10 परिसर सृष्टी रसायन आणि आपण प्राध्यापिका तनुजा परुळेकर यांची मुलाखत या मुलाखतीचा भाग 3. 7:00 आणि दुपारी 1:55 ऐसी अक्षरे रसिके अंतर्गत साहित्य ते सिनेमा या मालेमध्ये ऊन पाऊस या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास 7:25 उद्या 9:00 नितीन साळुंखे लिखित अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन भाग 24. 11:05 श्रोत्यांच्या मनपसंत गीतांवर पत्रांवर आधारित कार्यक्रम आपली आवड. दुपारी 12:00 वनिता मंडळाचा कार्यक्रम पुणे केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये सुरुवातीलाच जागतिक सायकल दिनाच्या निमित्तानं वयाच्या 65व्या वर्षी सायकलवरून नर्मदा परिक्रमा करणाऱ्या हेमलता राव आणि जयश्री जाधव यांच्याशी संवाद आणि शिवराज्याभिषेक दिनाच्या अनुषंगानं शिवराज्याभिषेक एका सोहळ्यापलीकडची स्वाभिमानाची क्रांती या विषयावर डॉ वृषाली भोसले यांचं भाषण. दुपारी 1:40 अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र पुणे केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 5:30 पुणे केंद्राची निर्मिती असलेला युवाणी कार्यक्रम रंग माझा वेगळा या सदरात प्रसार माध्यमातील लेखन आणि आजची तरुणाई याविषयी युवा लेखक गजानन आव्हाळे अर्थात प्रतस्थ यांच्याशी संवाद. 6:30 बलसागर भारत हो दिव्यांगांसाठी काम करणारी हॅपी होम अँड स्कूल फॉर ब्लाइंड या संस्थेला 100 वर्ष पूर्ण झाली, त्यांच्या प्रेरणादायी कार्याचा आढावा घेणारी उपमुख्याध्यापिका रसिका सावंत यांची मुलाखत. 7:15 अर्थविशेष, 7:30 माझावर माझा शिवार, हॅलो शंका समाधान, भात लागवडीच्या विविध पद्धती, तज्ज्ञ आहेत डॉक्टर भरत कुशारे. 7:15 लोकसंगीताचा कार्यक्रम. लोकसंगीताचा हा कार्यक्रम पुणे केंद्राची निर्मिती आहे, यामध्ये भीमाजी दासगुडे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं संगीत भजन. 9:15 स्पॉटलाईट, 9:30 चर्चा का विषय आहे, दिल्लीहून हे दोन्ही कार्यक्रम प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. नादब्रह्मांतर्गत 10:30 मनीष पिंगळे यांचं गिटार वादन राग बैरागी, 2:30 अद्वैत गाडगे यांचं सतार वादन रागशुद्ध सारंग, 5:02 शौनक अभिषेकी यांचं गायन रागपुरिया, 10:00 के शिवकुमार यांचं व्हायोलिन वादन राग हंसध्वनी आणि 10:30 विदुषी प्रभात्रे यांचं गायन राग जय जयवंती. हे होते उद्याचे अस्मिता वाहिनीवर प्रसारित होणारे आमचे कार्यक्रम. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आज पेक्सको मुंबईकडून कोणताही संदेश नाहीत. आजचे आणि उद्याचे कार्यक्रम आम्ही फिड केले. याबरोबरच आजचं RN7 प्रसारण आता इथेच समाप्त होत आहे. पुन्हा भेटू उद्याच्या RN7 प्रसारणात 4:35 तोपर्यंत नमस्कार.

0: नमस्कार श्रोतेहो, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5 वाजतात. आमची दुसरी प्रसारण सभा आता सुरू होते. या सभेत सर्वांचं मनापासून स्वागत. सभेची सुरुवात करूया, जाणून घेऊया काही ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळल्या गेलेल्या लाभार्थींना कागदपत्रांची संपूर्ण छाननी केल्यानंतरच अपात्र ठरवल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत बातमीदारांशी बोलताना स्पष्ट केलं. अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना आता पैसे दिले जाणार नाहीत, मात्र आत्तापर्यंत मिळालेले पैसे परत घेतले जाणार नाहीत, असंही त्यांनी स्पष्ट केलं. ग्रामसडक योजना टप्पा 3 कामांसाठी आशियाई इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेच्या 50 अमेरिकी डॉलरच्या कर्जाला तसंच राज्यनिधीच्या प्रस्तावाला आज मंत्रिमंडळानं मान्यता दिली. आशियाई पायाभूत गुंतवणूक बँक आणि न्यू डेव्हलपमेंट बँक या दोन्ही बँकांकडून महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा प्रकल्पाला प्रत्येकी 8,700 रुपयांचं अर्थसहाय्य मिळणार आहे. मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात अनुकंपा तत्वावर नोकरी मिळणार असून सामान्य प्रशासन विभागानं राज्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचं पत्रक जारी केलं आहे. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यातल्या मृत आंदोलकांच्या वारसांची तातडीनं पडताळणी करून प्रमाणपत्र वितरित करावीत, असे निर्देश देण्यात आले आहेत. कांद्याला 3,000 प्रतिक्विंटल हमीभाव द्यावा, नाफेडमार्फत कांद्याची खरेदी करावी आदी मागण्यांसाठी महाविकास आघाडीनं आज पुणे जिल्ह्यात आंबेगाव तालुक्यात पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार बापूसाहेब पठारे, बाबाजी काळे आदी नेत्यांसह शेतकरी मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी झाले होते. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता.

0: आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार.
1: संध्याकाळचे 5:02 झालेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी, प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर प्रसारित करीत आहोत नाद ब्रह्मांतर्गत शास्त्रीय वाद्यसंगीताचा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात सुधीर भक्ता यांचं बासरीवादन राग श्री. त्यांना तबला साथ आहे भूषण परचुरे यांची. विलंबित गत 1 तालात निबद्ध आहे, द्रुत गत 3 तालात निबद्ध आहे. तबला साथ भूषण परचुरे, ऐकूया सुधीर भक्ता यांचं बासरीवादन राग श्री.

सुधीर भक्ता यांचं बासरी वादन श्रोतेहो आपण ऐकत होतात. बासरीवर त्यांनी वाजवलेला राग श्री आत्ता आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ भूषण परचुरे यांनी केलेली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत. आता आमच्या युवक मित्रांसाठी कार्यक्रम युवावाणी.

मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण एका अशा भावनेबद्दल बोलणार आहोत जी वय, भाषा, प्रदेश, व्यवसाय आणि काळ यांच्याही पलीकडे जाऊन प्रत्येक माणसाला जोडते. आता ही भावना म्हणजे नॉस्टॅल्जिया, जुन्या आठवणींची ओढ. कधी अचानक एखादं जुनं गाणं कानावर पडतं आणि आपण क्षणात 10-15 वर्ष मागे पोहोचतो. कधी शाळेच्या वहीत ठेवलेला एखादा जुना फोटो सापडतो आणि मन नकळत त्या दिवसांमध्ये हरवून जातं. कधी एखाद्या जुन्या मालिकेचं शीर्षक गीत ऐकलं की घरातील जुना टीव्ही, कुटुंबासोबत घालवलेली संध्याकाळ, अभ्यासाची धावपळ आणि सुट्ट्यांच्या दिवसांमध्ये केलेली मज्जा, सगळं कसं अगदी डोळ्यासमोर उभं राहतं. मित्रांनो, आपल्या जीवनात भूतकाळ संपून गेलेला असतो पण त्याच्या आठवणी मात्र आपल्यात कायम जिवंत असतात. त्या आठवणी केवळ घटनांची नोंद नसते, त्या आपल्या भावना, आपले अनुभव, आपले नातेसंबंध आणि आपली ओळख ह्यांचाही एक भाग बनलेले असतात. आणि म्हणूनच जेव्हा एखादी जुनी गोष्ट पुन्हा भेटते तेव्हा आपण केवळ ती गोष्ट आठवत नसतो तर त्या काळातील स्वतःलाही पुन्हा भेटत असतो. मंडळी, मानसशास्त्र सांगतं की नॉस्टॅल्जिया ही फक्त भावनिक कमकुवतपणाची किंवा भूतकाळात अडकून राहण्याची अवस्था नाही आहे. उलट अनेक संशोधनांमध्ये असं दिसून आलंय की जुन्या आनंददायी आठवणी या माणसाला मानसिक स्थैर्य देतात, आत्मविश्वास वाढवतात आणि आयुष्यातील आव्हानांना सामोरं जाण्याचं ताकदही देतात. जेव्हा वर्तमान काळात तणाव वाढतो, भविष्य अनिश्चित वाटतं किंवा एकटेपणा जाणवतो तेव्हा मन नकळत त्या काळात वळतं जिथे सुरक्षितता, आपुलकी आणि निरागस्ता होती. म्हणजे बघा ना, बालपणातल्या आठवणी एवढ्या खास का असतात? कारण त्या काळात आपण जगाला पहिल्यांदा अनुभवत असतो. पहिला मित्र, शाळेचा पहिला दिवस, पहिली स्पर्धा, पहिल्यांदा मिळालेलं बक्षीस, पहिली सहल, पहिला पाऊस, पहिला सायकल चालवण्याचा अनुभव, प्रत्येक गोष्ट नवीन असते म्हणून त्या काळातील भावना अधिक तीव्रतेनं मनात कोरल्या जातात. मित्रांनो, आजच्या तरुण पिढीला अनेक सुविधा उपलब्ध आहेत. स्मार्टफोन, इंटरनेट, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डिजिटल एंटरटेनमेंट, सोशल मीडिया, म्हणजे जग अक्षरशः हाताच्या तळव्यावर आलंय. पण या सगळ्या प्रगतीमध्ये अनेकदा मनाला शांतपणे जगण्याची, क्षण अनुभवण्याची आणि साध्या गोष्टींचा आनंद घेण्याची संधी कमी होताना दिसते. म्हणूनच अनेक तरुण आज स्वतःच्या बालपणाची आठवण काढून भावूक होतात, कारण त्यांना जाणवतं की त्या काळात स्पर्धेपेक्षा मैत्रीचं मोल जास्त होतं, प्रदर्शनापेक्षा अनुभव घेणं हे अधिक महत्त्वाचं होतं आणि तुलना करण्यापेक्षा आनंद साजरा करण्याची वृत्तीही अधिक होती. मित्रांनो, एखादं जुनं गाणं आपल्याला इतकं भावतं की आपण ते ऐकलं तरी भावनिक होतो. का बरं होत असेल असं? तर याचं उत्तर आपल्या मेंदूच्या कार्यपद्धतीत दडलंय. संगीत आणि स्मृती यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. जेव्हा आपण एखादं गाणं ऐकतो तेव्हा मेंदूमध्ये केवळ संगीत प्रक्रिया होत नाही तर त्या गाण्याशी संबंधित आठवणी आणि भावना देखील सक्रिय होतात. त्यामुळे एखादं गाणं ऐकताना आपल्याला केवळ शब्द किंवा सूर आठवत नाहीत तर त्या गाण्याच्या काळातील संपूर्ण वातावरण आठवतं. मग कदाचित एखाद्या उन्हाळा सुट्टीत हे गाणं आपण ऐकलेलं असू शकतं किंवा एखाद्या मित्रासोबतचा खास क्षणही त्याच्याशी जोडलेला असू शकतो किंवा घरातील एखादी व्यक्ती ते गुणगुणत असेल. म्हणूनच संगीत हे काळाच्या पलीकडे जाऊन भावनांना जोडण्याचं काम करतं.

मंडळी, तुम्हाला जुन्या मालिका आणि कार्यक्रम आठवतात का? ह्या मालिका आणि कार्यक्रमांबाबतही हेच घडतं की आज मनोरंजनाच्या हजारो पर्यायांमध्ये आपण हरवून जातो. पण एक काळ असा होता की संपूर्ण कुटुंब एका ठराविक वेळी टी व्ही समोर बसायचं. एकत्र हसणं, एकत्र रडणं, कथानकांवर चर्चा करणं हे अनुभव सामूहिक होते. म्हणूनच त्या कार्यक्रमांची आठवण म्हणजे केवळ मनोरंजनाची आठवण नसते, तर ती कुटुंबासोबत घालवलेल्या वेळेची आठवण असते. पण मित्रांनो, नॉस्टाल्जियामध्ये एक विलक्षण विरोधाभास आहे. तो आपल्याला आनंदही देतो आणि थोडंसं दुःखही देतो. आनंद यासाठी की आपण सुंदर क्षण पुन्हा अनुभवतो, आणि दुःख यासाठी की तो काळ परत येणार नसतो. पण याच मिश्र भावनेमुळे नॉस्टाल्जिया इतका प्रभावी ठरतो. तो आपल्याला आठवण करून देतो की आयुष्य बदलतं, काळ पुढे जातो, पण अनुभवांचं सौंदर्य हे कायम राहतं. मित्रांनो, आज अनेकांना वाटतं की त्यांचं जीवन इतरांच्या तुलनेत मागे पडलंय. सोशल मीडियावरील यशोगाथा, करिअरची स्पर्धा, आर्थिक दबाव आणि सतत काहीतरी मोठं साध्य करण्याची अपेक्षा यामुळे मनावर ताण निर्माण होतोय. अशा वेळी बालपणीच्या आठवणी आपल्याला एक महत्त्वाचा धडा शिकवतात. त्या सांगतात की जीवनातील सर्वात मौल्यवान क्षण हे अनेकदा साधे असतात. मित्रांसोबतचा खेळ, आईच्या हातचा डबा, शाळेतील गप्पा आणि पावसात भिजणं, इतकंच काय वीज गेल्यावर मेणबत्तीच्या प्रकाशात बसणं, हे सगळे क्षण अत्यंत अमूल्य आहेत. मंडळी, नॉस्टाल्जिया हा आपल्याला भूतकाळात अडकवण्यासाठी नसतो, तो आपल्याला वर्तमान समजून घेण्यासाठी असतो. तो सांगतो की आपण किती दूर आलोय, किती संकटं पार केली आहेत आणि किती बदल अनुभवलेत, आणि तरीही आपल्यातला तो निरागस, स्वप्नाळू आणि आशावादी माणूस अजूनही जिवंत आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनीच आपल्या जुन्या आठवणी जपायला हव्यात, जुन्या मित्रांशी संपर्क ठेवायला हवा, कधीतरी जुनी गाणी ऐकायला हवीत आणि जुन्या फोटोंकडेही पाहायला हवं. आपल्या आयुष्यातील सुंदर क्षणांना विसरता कामा नये, पण त्याचवेळी हेही लक्षात ठेवलं पाहिजे की उद्याचा नॉस्टाल्जिया आज निर्माण होतोय. आज जे क्षण आपण जगतोय तेच काही वर्षांनी आपल्या आठवणींचा खजिना बनणार आहेत. म्हणून भूतकाळावर प्रेम करणं, वर्तमान जगायला शिकणं हे आपल्याला समजलं पाहिजे. जुन्या आठवणींमधून प्रेरणा घेतली पाहिजे, पण नवीन आठवणी निर्माण करण्यासाठी सतत कार्यरतही असलं पाहिजे. कारण जीवनाचं खरं सौंदर्य हे केवळ मागे वळून पाहण्यासाठी नाही, तर आठवणींचा हात धरून पुढे चालण्यात आहे. आणि कदाचित म्हणूनच नॉस्टाल्जिया आपल्याला एवढ्या खोलवर स्पर्श करतो, कारण तो आपल्याला आपल्या मुळांशी, आपल्या लोकांशी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःशी पुन्हा एकदा जोडतो. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झालीये इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yovaniyarmumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं मैथिली जगताभिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

जीववाणी कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 6 वाजतात. आता दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदी आणि इंग्रजीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवरही श्रोते हो आम्ही आपल्यासोबत आहोत. संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत. आमच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यक्रम अमृत कलश.

0: अमृत कलशच्या सर्व श्रोत्यांना हर्षदा प्रभूचा नमस्कार आणि मंडळी कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, खूपदा आपण आयुष्याकडे तक्रारीच्या स्वरूपात बघतो. म्हणजे बघा, आपल्याला हवं तसं घडलं नाही की आपल्या तक्रारींचा पाढा सुरू होतो. पण एखाद्याचं आयुष्य असं असतं की त्यांनी खरंच अनेक अडचणींचा संकटांचा सामना केलेला असतो, तरीही अतिशय प्रसन्न आणि आनंदी, आयुष्याविषयी कसलीही तक्रार नसलेलं असं त्यांचं व्यक्तिमत्व असतं. ज्याने आपण भारावून जातो आणि आपल्याला वाटून जातं कसं जमतं यांना एवढा आनंद वाटायला. मंडळी, आणि आज याचं उत्तर आपण जाणून घेणार आहोत प्रभा शिर्के यांच्याकडून. अतिशय संघर्षमय जीवनाचा सामना करून दरवेळेला नव्याने उभ्या राहणाऱ्या आदरणीय प्रभाताईंचा प्रेरणादायी जीवनप्रवास आज आपण जाणून घेणार आहोत माहेर घराची यशोगाथा या कार्यक्रमातून. प्रभाताई, अमृत कलश कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत.
1: खूप धन्यवाद
0: प्रभाताई. आता सुरुवात आपण करणार आहोत ते तुमच्या माहेर घरच्या संकल्पनेपासून. तर माहेर घर ही तुमची विलक्षण अशी आणि आता यशस्वी ठरलेली संकल्पना, तर कसा होता हा माहेर घराचा प्रवास?
1: माहेर घर हा माझ्यासाठी फक्त एक प्रकल्प नाही, तर अनेक महिलांच्या भावना, त्यांचे अश्रू आणि त्यांचा आधार आहे. अनेक महिलांना आयुष्यात कुठेच आपलेपण मिळत नाही हे पाहिल्यावर माहेर घर ही संकल्पना जन्माला आली. सुरुवातीला खूप अडचणी आल्या, पण प्रत्येक महिलेने मला हे ठिकाण आमचं माहेर आहे असं म्हटलं आणि माझा प्रवास सार्थकी लागला.
0: वा, म्हणजे इथून तुमच्या माहेर घरात

0: आजच्या प्रवासाची सुरुवात झाली. आता नेमकं कधी आणि कसा सुरू झाला हा प्रवास, कारण हे अगदी अलीकडचीच घटना आहे, तर त्याबद्दल आम्हाला सांगा.
1: 2021 17 जानेवारी 2021 याची सुरुवात झाली. आणि सुरुवात सुद्धा कशी झाली मी थोडस थोडक्यात सांगते की मी मुलुंडची.
0: बर,
1: माझं आयुष्य मुलुंडमध्ये गेलं. 30 वर्षाचा माझा मागचा प्रवास हा बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे, आणि यूट्यूबवर जर माहेर वर्षिंग तुम्ही टाकलं तर माझा तो प्रवास तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळेल. पण आपल्याला आता या 6 वर्षाच्या प्रवासाबद्दल बोलायचं आहे की मुलुंड ते बदलापूर मी कशी पोहोचले, की मला वेगळं काहीतरी करायचं होतं.
0: बरं,
1: त्याच्यासाठी सगळी खटपट केली आणि काय करूया, एक घर घेतलं, बंगला बांधला, सगळं कर्जाच, म्हणजे कर्जच, काही स्वतःचा 1 रुपया पण त्याच्यात नव्हता, सासर माहेरचा चमचा सुद्धा नाही त्याच्यामध्ये, हे सगळं आपण एकटीने उभं केलेलं आहे. आणि सुरू केल्यानंतर माझं छोटस एक वृद्धाश्रम करावा असा माझा डोक्यात विचार होता.
0: बर,
1: पण त्याला थोड्या अडचणी येतील म्हणून मला घरच्यांनी थांबवलं. आता म्हटलं आपण काय करूया, एवढं मोठं घर तर बांधलंय, आपल्याला करायचं आहे. आणि जास्त माझा कल ज्येष्ठांकडेच होता.
0: बर,
1: अगदी खरं सांगायचं होतं,
0: कारण तुम्ही वृद्धाश्रम हे तुमच्या डोक्यात होतं,
1: म्हणजे ज्येष्ठ हे सगळे सिनियर्ससाठी आपल्याला काय करता येईल हे माझ्या डोक्यात पहिल्यापासून होतं. पण हे आत्ता जे मी सुरू केलं, माझी एक मैत्रीण होती सुवर्णा जोशी मुलुंडची, तिच्याशी मी चर्चा केली आणि म्हणलं, सुवर्णा म्हणली आपण एक पिकनिक, म्हणजे बघूया एवढ्या मोठ्या घरामध्ये एक सहल आयोजित करूया आपण, महिला येतात का बघूया. त्याप्रमाणे आल्या महिला.
0: बर,
1: पहिला ग्रुप आला, दुसरा ग्रुप चौघींचा आला, आणि चौघींचा जो ग्रुप आला तो 3 दिवस राहिल्या आणि ते सगळे व्हिडिओ अमेरिकेपर्यंत पोहोचले.
0: बर,
1: हो. आणि तात्काळ मला अमेरिकेतनं फोन आला की हे माहेर घर का. म्हणजे असा जो माझा प्रवास सुरू झाला तो, त्याला आत्ता 6 वर्ष आहे. आणि या 6 वर्षामध्ये आपल्याकडे जवळजवळ 15 ते 20 हजार महिला येऊन गेल्या.
0: बाप रे. हो. पेपरमधून असं सोशल मीडियाचा वापर न करता ही माउथ पब्लिसिटी ज्याला आपण म्हणतो, त्या योगाने हा तुमचा सगळा प्रवास सुरू झालाय. आणि मला वाटतं त्याला कारणीभूत आहे म्हणजे तुम्ही जे आदरातिथ्य किंवा तुमच्याकडे जे अगत्य प्रेम जे मिळतं माहेर घरामध्ये, ते याला विशेष कारण असणार.
1: नक्कीच. आणि आता माहेर हा विषय दुर्मिळ झालेला आहे आणि माहेर हा विषय प्रत्येक महिलेचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे.
0: बरोबर,
1: खरंच. आणि तीच संकल्पना आपण सुरू केली आणि त्याला भरघोस यश मिळालं. आता कुठून कुठून महिला आपल्याकडे येतात, अगदी औरंगाबाद असेल, नाशिक असेल, पुणे असेल, मुंबई असेल, ठिकठिकाणाहून आपल्याकडे महिला येतात. आई मुलीचं माहेर पण करते, मुली आईचं माहेर पण करतात. म्हणजे इतकं छान, म्हणजे पूर्वी आपण आता म्हणायचो की एक छोटस उदाहरण देते की 10x10 खोलीमध्ये रक्षाबंधन व्हायचं, भाऊबीज व्हायची. आता 1000 स्क्वेअर फीटची घर आहेत पण कुणाला वेळ नाही.
0: बरं,
1: मग इथे बदलापूरच्या माहेरी भाऊबीज साजरी केल्या जाते, एकत्र कुटुंब, भाऊ बहीण एकत्र येतात, रक्षाबंधन साजरी होतं, दिवाळी साजरी होते, असे सगळे सोहळे बदलापूरच्या माहेरी होतात.
0: वा, म्हणजे आपल्या जे मनात असतं की हे सगळं व्हावं, पण काही कारणांमुळे आपण करू शकत नाही, प्रत्यक्षात ते आचरणात आणू शकत नाही, ते सगळं तुमच्या घरामध्ये शक्य होतं.
1: नक्कीच.
0: वा प्रभाताई, आता स्वतःला तुम्ही एवढं कणखर कसं केलं?
1: आयुष्यातल्या संकटांनीच मला कणखर बनवलं.
0: बरं,
1: प्रत्येक वेदनेनं मला काहीतरी शिकवलं. रडत बसण्यापेक्षा उभं राहून लढायचं हे मी आयुष्याकडून शिकले. आणि जेव्हा आपल्या कामामुळे दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू येतो तेव्हा आपोआपच ताकद मिळत जाते.
0: वा, क्या बात आहे. म्हणजे हे तुमचं त्या सगळ्या मागचं रहस्य आहे असं म्हणायला हरकत
1: नाही.
0: वा, तर तुमच्या लाडक्या माहेर घराचा प्रवास, म्हणजे जो सुरुवातीला तुम्हाला माहिती नव्हता, साशंकता होती, तो इतका वाढलाय, व्याप वाढलाय, तर त्याचबरोबर तुम्ही आता 65 ओलांडली आहे.
1: आणि लोक 60 नंतर प्रपंच गुंडाळून ठेवतात, हा शब्द आपल्यासाठी योग्य आहे, पण मी तसं नाही केलं. हा 60 नंतर माहेर वशिंचा प्रवास मी सुरू केला.
0: वा,
1: त्याच्यामध्ये माझ्याकडे स्वतःचा एकही रुपया नव्हता, मानधन, आर्थिक मानधन तर काहीच नव्हतं. हे सगळं जे उभं केलं ते सगळ्यांच्या प्रेमामुळे. आणि माझ्या आयुष्यामध्ये असंख्य महिलांनीच मला मदत केली, म्हणून ही माहेर वशिन घडली.
0: वा. म्हणजे हा तुमचा जो विलक्षण प्रवास आहे त्याला माहेर घर, हे तुम्हाला माहेरच्या म्हणजे माणसांनी जशी साथ द्यावी तशी तुमच्या सगळ्या महिलांनी साथ देऊन तुमचा हा प्रवास सुरू केला. कदाचित ती महिलांचीच गरज असावी की आमच्यासाठी एक हक्काचं माहेर घर, म्हणजे त्या महिलांची म्हणण्यापेक्षा माझ्यासारख्या इतर महिला असतील त्या सगळ्यांना याचा लाभ व्हावा या इच्छेने जे सुरू झालेलं माहेर घर आहे. तर आता तुम्ही 65 ओलांडले, तुम्ही सांगितलं 67 आता तुमचं वय आहे, या वळणावर तुमच्या मनात निवृत्तीचा विचार येतो का?
1: अजिबात नाही. निवृत्त कधीच व्हायचं.

0: कारण वय हे आकडे आहेत. मी काय करू, मी कसं करू हे मनात मी कधीच आणत नाही. सकाळी रोज उठले की सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपण स्वतःला आधी सकारात्मकच ठेवायचं.
1: बरं,
0: तसं केल्यामुळेच ह्या गोष्टी सहज शक्य होतात. म्हणजे कसं करू काय करू हा प्रश्न कोणी आणू नये, ह्या सगळ्यामुळे आपली तब्येत चांगली राहते. औषधाची खरंच एकही गोळी तुम्हाला लागणार नाही हे मी ठामपणे सांगू शकते. आणि कष्ट संघर्ष तर हवाच कायम, तो नसेल तर जगण्याला पण मजा नाही. काहीतरी वेगळं करता आलं पाहिजे. प्रपंच आहे सो, पण लोकांना आपण काय देऊ शकतो या समाजात.

0: ने सांगू शकते. आणि कष्ट संघर्ष तर हवाच कायम, तो नसेल तर जगण्याला पण मजा नाही. काहीतरी वेगळं करता आलं पाहिजे. प्रपंच आहेच हो, पण लोकांना आपण काय देऊ शकतो? या समाजात आपण आलो आहे, ह्या समाजाचं आपण थोडं देणं लागतो. आत्ता हे जे चालू आहे, ह्या सगळ्या महिला ज्या येतात ते आम्ही मदतच समजतो. आम्हाला त्यांचं माहेर पण आपण करतोच, हा आपला उपक्रम आहे, हे आपलं काही आश्रम नाही आहे. पण त्या उपक्रमात ना आपण बऱ्याचशा गोष्टी पुढे बोलणार आहोत. त्याच्यामुळे वय हे आकडे आहेत. ज्येष्ठ व्हावं, म्हातारं होऊ नका.
1: वा.
0: आणि माझ्याकडे सगळ्यांनी माहेरपणाला या, मी सगळ्यांना तरुण करते.
1: प्रभाता, एवढी ऊर्जा कुठून आणता तुम्ही?
0: माझ्या कामांमधूनच मला ऊर्जा मिळते, कारण इथे आनंद आणि प्रेम भरभरून दिल्या जातं. जेव्हा येतात तेव्हा डोळ्यामध्ये पाणी येतं, कारण आपण जे त्यांचं औक्षण करतो ते आपण बोलूयास. जाताना अश्रू येतात, कारण आपण तेवढं देतो. एनर्जी सुद्धा इथनं घेऊन जा सांगते मी, कारण तेवढी सकारात्मा माझ्याकडे स्वामींनीच दिलेली आहे. आपल्या कामातनंच आपल्याला प्रेरणा मिळते ना, कारण इतकं आपण प्रामाणिकपणे काम करायचं की परमेश्वराला सुद्धा आपल्या प्रेमात पडावंसं वाटलं पाहिजे. त्याच्यामुळेच एवढी सकारात्मकता येते आपल्यामध्ये.
1: बरं, पण आता तुमच्या जीवनात अनेक अडचणी आल्या. तुमच्या म्हणजे हा जो 6 वर्षांचा तुमचा वेगळा प्रवास आहे, आणि त्याच्या आधी 30 वर्ष तुमचा अतिशय संघर्षाचा, अडचणींचा असा तुमचा जो प्रवास होता, तर त्याविषयी आम्हाला थोडक्यात सांगा.
0: प्रत्येक संकटाच्या वेळी मी स्वतःला एकच गोष्ट सांगितली, हे दिवस जातील. माणसाने आशा सोडता कामा नये. काही वेळा जवळची माणसे साथ देत नाहीत, पण आपण स्वतःची साथ सोडू नये. देवावर विश्वास आणि कामावर प्रेम यामुळे मी प्रत्येक वेळी पुन्हा उभी राहिले. संकट खूप आली. एक काळ असा होता की मी घरी जाऊन स्वयंपाक केलेली आहेत, 10-10 घरी स्वयंपाक करायचे.
1: बर.
0: 15 वर्ष माझे मिस्टर आजारी होते आणि त्यांना आत्ता जाऊन 16 वर्ष झाली.
1: बापरे.
0: त्याच्यामुळे आर्थिक पाठबळ तर नाहीच नाही, कष्ट आणि कष्टच होते. पण त्याच्यातनं पण मी खूप शिकत गेले, पण माझे कष्ट प्रामाणिक होते. म्हणूनच आज माहेर वशिन घडली ना, असंख्य महिलांना आज आपण माहेर पण देतो. त्याच्यामुळे घाबरायचं तर अजिबात नाही, उभं राहायचं. परमेश्वर आपल्या बरोबर असतो आणि चांगली माणसं आपल्या आयुष्यात असणं ही आपली संपत्ती. त्याच्यामुळे नक्कीच आपण उभं राहतो. मी एकटीने उभी राहिले, मला चांगल्या माणसांनी साथ दिली, कारण माझं कामही तसंच बघितलं त्यांनी. आपण चांगलं करायला लागलो तर आपोआप हात जोडले जातात. आणि जेवढं तुम्ही कामात बिझी राहाल, मला ज्येष्ठ नागरिकांना एकच सांगावं असं वाटतं, तुमच्या गोळ्या बंद व्हायच्या असतील तर तुम्ही मेंदू सतत कार्यरत ठेवा.
1: बरं.
0: बीपी डायबिटीस काहीही होणार नाही हे मी अगदी नक्की सांगू शकते.
1: वा. बरं, आता प्रभाताई, हे माहेर घर आपण जरी म्हटलं तरी अनेक पुरुषांची सुद्धा तुमच्याकडे सुरुवातीला तक्रार होती की फक्त महिलांना नाही तर पुरुषांना सुद्धा गरज असते.
0: हो.
1: आणि तर आता तुम्ही त्यांचा सुद्धा अंतर्भाव करायला सुरुवात केली आहे.
0: हो, हो.
1: तर ते कसं घडलं?
0: मी जेव्हा 2021 याची सुरुवात झाली,
1: हो,
0: एक साधारणतः 3-4 महिन्यांनी मला एका 75 वर्षाच्या आजोबांचा फोन आला.
1: बर.
0: की हे माहेर वशीन का? तर मग म्हटलं हो. मग आम्ही काय पाप केले?
1: बर.
0: ठीक आहे, हरकत नाही, तुम्ही कधी येताय? मी येऊ का म्हटलो घ्यायला. असे किस्से घडलेत की मी पुण्यापर्यंत घ्यायला गेले ज्येष्ठ नागरिकांना की त्यांना कसं आणायचं. म्हटलं मी येते न्यायला. मी आणायला गेले, पोचवायला सुद्धा गेलेले आहे.
1: बापरे.
0: हो, हा. आणि मग ते आजोबा दोघही आले. मुलं म्हणले अमेरिकेला असतात. अच्छा, बरं. 3 दिवस राहिले, त्यांना छान फिरून आणलं, खाऊ पिऊ घातलं, गप्पा मारल्या, कारण बोलणं हे सुद्धा औषध आहे खरं सांगायचं. आणि आता तेच कमी होत चाललंय. आणि नंतर त्यांनी इतका सुंदर अभिप्राय दिला की जाताना अजूनही तो वाचला की मला डोळ्यात पाणी येतो. त्याच्यानंतर मात्र आपण पुरुषांना ह्या माहेर घरामध्ये स्वागत करायची सुरुवात केली. आणि आता कुटुंबातले पुरुष आपल्याकडे येतात, कारण सगळे सोहळे बदलापूरच्या माहेरी झालेत. पुरुषांचं स्वागत तर नक्कीच आहे, अगदी जरूर.
1: वा, म्हणजे हे सगळ्यांचं माहेर घर झालं.
0: सगळ्यांचं,
1: फक्त महिलांचं असं त्याला आता मर्यादित स्वरूप नाही राहिलं.
0: नाही राहिलं. आणि आता आपण बदलापूरच्या माहेरी सगळे सोहळे करतो.
1: बरं.
0: 61-65 लग्न सुद्धा लागली, साखरपुडा होतो, डोहाळ्या जेवण होतो, बाळाचे बारसेही झाले, बोडनाण झाले, आणि फुलांच्या पायगाड्या घालतो, पंचपक्वानी पानं सजवतो. तुम्ही सांगाल तो मेनू करतो, तुम्ही फक्त यायचं. आणि आता मी तर म्हटलं ना की कुठलाही नियम नाही की एवढीच माणसं हवीत. 4 जण या, 2 जण या, तुमचा वाढदिवस साजरा करा, कारण त्यांच्यासोबत मी असते. मी 24 तास तिथे सेवेला असते. आणखीन एक गोष्ट आपण आता अशी केलेली सुरुवात ज्येष्ठांसाठी सुरू केले की तुम्हाला कुठे बाहेरगावी जायचं असेल आणि वयोवृद्धांना प्रवास झेपत नाही, मग यांना 10 दिवस कुठे ठेवायचं तर आम्ही सांभाळतो.
1: बरं.
0: आणि छान राहतात. हे नव्याने आपण आता ज्येष्ठांसाठी सुरू केले, त्याच्यामुळे मला माझी त्यांची नव्याने ओळख होते. आणि त्यांना पण असंही नाही, आपण आता गेलं पाहिजे, प्रभात काय करतात ना आपण बघूया, आपण त्यांच्या संपर्कात राहूया, हे व्हायला लागलं. मला फोन यायला लागले, तुमची आठवण येते. म्हटलं हरकत नाही, किती छान आहे, त्यांना माझ्याशी बोलास.

0: वाटतं, मी वेळ देते त्यांना काय, वेळ नाही ही सबब आहे हे तर मी कधीच मान्य करणार. आणि सगळ्यांचे वाढदिवस करूया आपण, नक्की या.
1: वा मस्त. आता पण मुख्यतः सुरुवात तर झाली महिलांपासून, तर त्यांचा अनुभव, त्यांच्या प्रतिक्रिया कशा प्रकारच्या असतात?
0: त्यांच्या प्रतिक्रिया खूप सुरेख असतात. मी म्हटलं ना की आल्यावर जेव्हा त्यांचं औक्षण होतं, उनून पाण्याने पाय धुतले जातात, भाकर तुकडा ओवळून नजर काढल्या जाते, फुलं उधळून औक्षण केल्या जातं, तेव्हा आजपर्यंत 6 वर्षामध्ये जेवढ्या जेवढ्या महिला आल्या प्रत्येकीचं औक्षण केल्या जातं, आणि प्रत्येकीच्या मला एकच ऐकायला मिळतं, असं आमचं कधी कोणी केलं नाही हो. एकही महिला असं म्हणत नाही की आमचं हे होतं कधी, कोणीही आमचं असं केलेलं नाही. त्याच्यामुळे तो एक सुरुवातच आनंदाने होते,
1: म्हणजे विलक्षण
0: अनुभव असतो तो. आणि त्याच्यानंतर त्यांचं म्हणजे काही दिवसभरासाठी येतात, काही राहायला येतात, आणि कुठेही बसा कुठे उठा असं काहीच नसतं आपल्याकडे. म्हणजे इथे बसू नका, कॅमेरे लागलेले नाहीत वगैरे असं काही प्रकार. आईकडे आपण कसं जातो तेच हे बदलापूरचं माहेर आहे. आणि जाताना त्यांचे जे अभिप्राय असतात ते खूप वेगळे असतात. काही स्वतः पाठवतात, जाताना काही वकल लिहून जातात की आम्ही माहेर पण खरंच अनुभवलं, आणि हे कायम सुरू राहणार.
1: वा
0: माहेरवाशीण आहे तोपर्यंत नक्कीच राहणार.
1: वा
0: अनुभव खूप सुरेख आहेत, खूप सुंदर सुंदर अभिप्राय देऊन गेलेले आहेत महिला, आणि अभिप्रायाची तर अगदी अखंड पूर्ण एक हेच तयार झालेलं आहे. खूप छान छान, म्हणजे माझ्या आयुष्यात प्रत्येक दिवस हा आनंदाचा आलेला आहे जसं माहेरवाशीण सुरू केलं.
1: तुम्हाला एखादा वेगळा अनुभव, तुमच्या आयुष्यातला एखादा वेगळा अनुभव आम्हाला सांगा असं वाटतं का?
0: नक्की सांगते. एक तर पहिली गोष्ट, हे माहेरवाशीण सुरू झाल्यानंतर सुरू केलं, सेकंड करोना लगेचच लागला. जानेवारी महिना फुल होता, फेब्रुवारी महिना फुल, फेब्रुवारी आणि मार्च महिना सुद्धा, म्हणजे मला मिनिटाला एक फोन असायचा इतका इन्क्वायर होता 2021 मध्ये. आणि सेकंड पॅन्डेमिक, त्याच्यामुळे मार्च महिन्याचं सगळं बुकिंग कॅन्सल, तिथेच थांबलं ते. त्या पॅन्डेमिकमध्ये एका मुलीचे वडील माझ्याकडे आले आणि प्रभाती आत्ता हॉल बुकिंग कॅन्सल झालंय, पण माझ्या मुलीचं लग्न करायचंय, तर आपण तुमच्याकडे करूया का? मी म्हटलं चालेल, आणि आव्हान स्वीकारलं मी. हे जमणार नाही असं माझ्याजणी कधी झालंच नाही, आणि ते इतकं पूर्णत्वाला जातं माझं. म्हटलं हो करूया आपण, किती माणसं, 25 माणसांचाच होतो. म्हटलं चला करूया, काय काय हवं, अमरगंडापासून. म्हणजे ठीक आहे, तारीख ठरली, हे ठरलं, पोलीस स्टेशनला अर्ज दिला, त्यांची 25 माणसं आणि माझ्या 5 बायका कामवाले, असं मी सगळं रितसर केलं. अक्षरशः बांगड्या पेटल्या घालून सगळं भराड आलं, नवरा नवरी, अमरखंडसुद्धा मी घरी केलो, आणि एवढ्या त्या ह्याच्यामध्ये सुद्धा मी केळीचे खांब पण मिळवले.
1: बरं,
0: म्हणजे लग्नासारखा सोहळा, शाही सोहळा केला, तो माझ्या आयुष्यातला आनंदाचा सोहळा. म्हणजे मला मूल नाहीये, माझं राहिलेलं मूल गेलं, परंतु एका मुलीचं लग्न माझ्या दारात झालं, हा आनंद आणखीन काय असेल.
1: वा क्या बात,
0: सुंदर आनंद
1: होता. हो, म्हणजे तुम्ही अनेकांच्या आई झालाय, अनेकांचं माहेर घर आहे. हे म्हणजे कधी कधी कसं असतं ना प्रभाताई, की मोठं काम जर तुमच्या हातून व्हायचं असेल तर त्या छोट्यांमध्ये देव तुम्हाला अडकवत
0: नाही.
1: हे तुमच्या बाबतीत घडलंय, आणि अडचणी संकट आली ती सगळं तुम्ही, त्याचा उपयोग तुम्ही शिकण्यासाठी केला, दर वेळेला त्यातून भरारी घेऊन वरती आला, काहीतरी शिकला, आणि खूप अनुभव तुमच्या गाठीशी जमलाय, आणि त्यातून अतिशय वेगळ्या प्रभाताई दर वेळेला सगळ्यांना दिसत गेलाय. प्रभाताई कसं सावरलं स्वतःला?
0: पहिलं संकट, दुसरं संकट, तिसरं संकट, अशी जेव्हा पाठोपाठ संकट येत गेली ना, तर परमेश्वरावरचा विश्वास, त्याच्यामुळे मी डगमगले नाही, कष्ट सोडले नाहीत, हे मी कसं करू ते मी कसं करू असं नाही. आणि त्या सगळ्या कष्टांमधून, माझ्या कामांमधनं मला चांगली माणसं भेटत गेली, त्याच्यामुळे मी जास्त प्रमाणात सावरले. म्हणजे एका संकटात मी बाहेर पडले की दुसरं. आणि संकट सांगू का, की सगळ्यांना संकटात ताकद नाही परमेश्वर, जो ते पेलू शकतो. आपण कुठल्या रांगेत आहोत हे आपण ओळखायचं, त्याप्रमाणे परमेश्वर तुम्हाला संकट देतो. बापरे माझ्याच नशिबी का असा विचार करायचाच नाही. अरे हे नशिबात नाही, पण हे नशिबात आहे ना. आज मला मुलले म्हणून मी जर रडत बसले, पण मला आज किती मुली दिल्यात देवानी.
1: बरोबर,
0: आज मुलाला जन्म नाही देता मी असंख्य मुलींची आई आहे. आणखीन काय हवंय? आणि मला फोन करून विचारतात, आई तू कशी आहेस, आणि काय हवं? वाढदिवसाला साडी पाठवल्या जाते, पाडव्याला साडी पाठवल्या जाते, दिमाला तुला खोटं वाटेल, एक रुमाल सुद्धा मी विकत घेत नाही. मग आणखीन काय हवं? किती मुली दिल्यात? त्याच्यामुळे जे नाही त्याच्यासाठी रडायचं नाही, जे दिलंय त्याच्यात समाधान म्हणून आपण पुढे जायचं. आणि ज्येष्ठ नागरिकांनी तर आपण आता आपलं हे वय असं आहे की स्वतःला सावरण्याचं, आपली तब्येत आपणच सांभाळायची, दुसऱ्यावर जास्तीत जास्त अवलंबून राहता येणार नाही एवढं आपण बघायचं. आणि होऊ शकतं ते, हे मी खात्रीशीर सांगू शकते.
1: प्रभाताई तुम्ही जिम इन्स्ट्रक्टर म्हणून सुद्धा काम केलंय, तर तो अनुभव कसा होता?
0: तो पण छान, तो मुलुंडमधलाच होता माझा अनुभव. म्हणजे एक काळ असा होता की एक 4-5 वर्ष विस्तर आजारी पडल्यानंतर माझं एक पूर्ण, माझी त्यांची नोकरी थांबली, त्याच्यामुळे मला काय करायचं, तर

0: मी स्वयंपाक करण्यापासून पोळी भाजीचे डबे देण्यापासून ती नंतर जिम इन्स्ट्रक्टर झाले.
1: बर,
0: जिम इन्स्ट्रक्टर म्हणजे मला नोकरी आली. आणि नुसती जिम इन्स्ट्रक्टर नाही तर त्याच्यातनं मी माझं स्वतःचं जिम उघडलं. महिलेनी महिलांसाठी चालवलेलं मुलुंडमधील एकमेव फिटनेस सेंटर, सोहम फिटनेस सेंटर.
1: बर,
0: त्याची वेळ अशी होती की सकाळी 5:30 ते रात्री 9:30. त्याच्यासाठी जागा सुद्धा, पैसा तर नव्हताच कधी हातात, पण ज्या सोसायटीमध्ये मी काम करत होते स्वयंपाकाचं त्या सोसायटीमध्ये ऑफिस रूम होती. आणि मी तिथे काम केल्यामुळे त्यांना विचारलं तर त्यांनी मला अशी सावी दिली. ते करण्यासाठी सुद्धा 10 महिला जेव्हा माझ्याकडे जिमला यायच्या इन्स्ट्रक्टर म्हणून, की मी त्यांच्या पुढे हा माझा प्रश्न मांडला, तर त्यातल्या प्रतिभाती वगैरे होत्या, त्या म्हणल्या आपण आता प्रभाला उभं करूया, मग कोणी 2,000 कोणी 5,000. म्हणजे त्यावेळची गोष्ट 1998-99 ₹1,00,000 उभं राहणं मोठी गोष्ट होती.
1: अगदी
0: त्या 1,00,000 आज ही मायरोशिन घडली की जिम सुरू झालं. हा म्हणता माझा स्वयंपाक बाजूला गेला, कुठून कुठे पोहोचले बघा. आणि एक छोटा किस्सा सांगते. स्मिता बँकेत होती, बँक ऑफ इंडियात स्मिता. तर मी ना काहीतरी पैसे, पगार 150 रुपये पगार होता पोळी भाजी त्यावेळेला. एका एक घरी पोळी भाजी केली की 150 रुपये मिळायचे.
1: बर,
0: तर काही जण असं म्हणजे प्रभा तू बँकेत जाऊन पैसे काढ, म्हणजे तुला कळेल बँक काय असते. आणि खरंच मी ते पैसे काढायला गेले ना, तर ना असंच बँक मॅनेजरची कॅबिन होती. आणि मी मनात असं आणलं की किती पगार घेत असतील,
1: बर
0: आपण का नाही असं करू शकत, पोहोचू शकत ह्या लेवलला. असं मी तेव्हापासून जे ध्येय डोक्यात होतं की आपण इथपर्यंत पोहोचायचो. आणि ते करता करता मी इतक्या लवकर मी एक जिमची संचालिका होईन असं मला वाटलं पण नव्हतं. इतकं ते फास्ट काम झालं, कारण मनात सारखं ते. म्हणून विचार करताना ना सकाळी उठल्यावर चांगलाच विचार डोक्यात आणा, आपल्याला आज हे करायचंय तसंच होणार.
1: वा,
0: तसंच होणार. आणि मी कम्प्लीट संचालिका झाले. सोहम फिटनेस सेंटर असं मुलुंडमधलं हे होतं. आणि असंख्य महिलांनी त्याच्यामध्ये सुद्धा खूप आनंददायी प्रवास होता तो सुद्धा.
1: म्हणजे जो प्रवास तुमचा आहे आणि सगळा वेगळा, पूर्णपणे वेगळा, म्हणजे ह्याचा संबंध त्याच्याशी नाही.
0: कुठे स्वयंपाक, कुठे पोळी भाजी, कुठे ओटा, कुठे जिम इन्स्ट्रक्टर, की महिलांना बारीक करायचं हे स्वप्न. आणि मी जे डाएट त्यांना द्यायची ते डाएट मी आजही फॉलो करते हे पण सांगते.
1: म्हणजे हा तुमचा फिटनेसचा
0: रहस्य. खाण्यासाठी नाही जगायचं, जगण्यासाठी जेवढं लागतं तेवढं खावं माणसाने, हे माझं तत्व आहे. आणि आता आम्ही ज्येष्ठांनी ते सावरलंच केलंच पाहिजे. बऱ्याचशा गोष्टी त्याच्यावर अवलंबून असतात नक्की.
1: बरोबर, बरोबर, अगदी बरोबर. सगळं अगदी समरसून जीवनाचा उपभोग, आनंद घेणं, हे सगळं बघितल्यावर अतिशय म्हणजे वेगळेपणा तुमच्यातला जाणवतो. आता या टप्प्यावर आमच्या अमृत कलशच्या श्रोत्यांना तुम्ही काय जीवनमंत्र द्याल?
0: आयुष्यात किती कठीण प्रसंग आले तरी स्वतःवरचा विश्वास कधी हरवू नका. वय वाढलं म्हणजे आयुष्य संपत नाही, तर अनुभवांनी समृद्ध होतं. आनंदी राहा, सक्रिय राहा, आधार द्या, कारण शेवटी माणूस माणसासाठी जगत असतो हे लक्षात ठेवा. आणि कायम सकारात्मक विचार करा. आत्ता मी तर असं म्हणेन की बीपी आणि डायबिटीस आता बऱ्याच जणांना असतं, ते मी तर असं म्हणेन की खाण्याने होतं असं अजिबात नाही. मी काही डॉक्टर नाही कोणी, पण माझ्या एवढ्या वर्षातला प्रवास मी बघितला, म्हणजे मला काही औषधाची गोळी दिलेली नाही, पण बीपी आणि डायबिटीस हे म्हटलं की प्रत्येकाला, आता मी एवढ्या महिला येतात ना, हे जास्त म्हणजे विचारांनीच होतात हे आजार, असं माझं खरोखर मत आहे. ते विचार कमी करा. आणि उद्या उठून आपल्याला काय वेगळं करायचं आहे, तुम्हाला एकट्याला नाही जमणार, तुम्ही 4 जण एकत्र या, काहीतरी वेगळं करा. करण्यासारखं खूप आहे, नाहीतर मी तर सांगेन माझ्याकडे या, मी सांगेन काय करायचं. नक्की करू शकतो, बरोबर आहे की नाही?
1: अगदी.
0: सतत आपण मेंदू कार्यरत ठेवूया. छान राहा, मस्त राहा. आणि माहेर म्हणजे काय सांगू मी, म्हणजे माझा प्रवास मी म्हटलं ना की आधीच आहे आनंदी होता, आत्ताही मी आनंदी आणि उद्याही मी आनंदीच राहणार नक्कीच. मी कधी दुःखी नसते, दुःखी नसणार, कारण प्रभा माहेर मशीन तुम्हाला रोज नवीन स्वरूपातच बघायला मिळते. कारण माझं स्टेटस बघण्यासाठी महिला अखंड माझा नंबर सेव्ह करत असतात, कारण त्या उठून आधी माझं स्टेटस बघतात. अरे आपल्याला आता केलं पाहिजे. 100 एक महिलेने जरी विचार केला तरी मी म्हणले चला माझं हे काम सार्थकी लागलं.
1: म्हणजे एक सकाळी उठल्यावर आपण देवाचं नाव घेतो तसं ते सकारात्मक ऊर्जेसाठी महिलांना प्रभाताई आठवते.
0: तेवढंच
1: ह्याच्यापेक्षा आणि वेगळा मंत्र काय असू
0: शकतो
1: की पूर्णपणे तुम्ही स्वतःला जीवनाचा आनंद घेण्याकडे तुमचा कल असतो. प्रभाताई, तुमचा हा खरंच दिलखुलास, हसरा आणि प्रेमळ स्वभाव सगळ्यांचंच मन जिंकून घेणारा असं आहे. तुमच्या या पुढच्या व्यस्त आणि अतिशय मस्त अशा जीवन प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा आणि गप्पांसाठी आभार.
0: माझ्या सगळ्या ज्येष्ठांना माझा खरोखर नमस्कार आणि छान राहा खरंच.
1: वा, मस्त. बरं तर श्रोते हो, आता आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते

0: श्रोते हो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहे। विशेष म्हणजे छाया जी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहे।
1: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था।
2: वाह,
1: पुरस्कार समारोह के लिए जयदु जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे। इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे।
0: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 आवश्यक FM रेनबो आणि न्यूज ऑन AIR ॲपवर

0: ही पृथ्वी मोलाची गोष्ट आपल्याला उमगली आहे का? मन चिंती ते वैरी न चिंती, मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांवर विचारांवर नियंत्रण योग मार्गाने शक्य आहे का? आपल्या मनाचा शारीरिक आरोग्यावर होणारा परिणाम कसा कमी करता येईल सांगणार आहेत योग अभ्यासक श्रीकृष्ण म्हसकर.
1: बहिरंग अंतरंग असं मानलं जातं. बहिरंग म्हणजे काय? शरीर. अंतरंग म्हणजे मन. पण साधी गोष्ट सांगा, तुमची जीभ खोटं बोलते का मन खोटं बोलतं? मन सगळ्या ठिकाणी आहे. मनाने ठरवलं तर एमएनएम पाळले जाणार आहेत. त्यामुळे मन खोटं बोलतं, जीभ फक्त इन्स्ट्रुमेंट आहे.
0: मनासाठी मनापासून योग साधना. श्रीकृष्ण म्हसकर यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 8 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ॲपवरही. मनासाठी मनापासून योग साधना.

0: काल माझ्या पुतण्याच्या घरी जाऊन आलो. मी तर पाहून थक्कच झालो. ते लोक दिवस भर एसी चालवतात, रोज वॉशिंग मशीन लावतात, घरात दोन दोन फ्रीज आहेत, पण त्यांचं वीज बिल किती येतं माहितीये? शून्य. मी विचारलं तर पुतण्या म्हणाला, काका सगळी वर्षाची कृपा आहे. म्हणजे सोलर पॅनलची. मी विचार केला आता बसवायलाच पाहिजे.
1: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.

0: आकाशवाणी मुंबई तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. 3,500 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांच्या कामासाठी 6,429 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव आणि इतर मागण्यांसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. आणि नैऋत्य मोसमी पाऊस येत्या गुरुवारच्या आसपास केरळमध्ये पोहोचण्याचा हवामान विभागाचा अंदाज. राज्याच्या 4 विभागांमध्ये पावसाची शक्यता. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळल्या गेलेल्या लाभार्थ्यांना कागदपत्रांची संपूर्ण छाननी केल्यानंतरच अपात्र ठरवल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. लाडकी बहीण योजनेच्या सुरुवातीला कागदपत्र सादर करायला वेळ लागेल हे लक्षात घेता लाभार्थ्यांनी स्वतः दिलेली माहिती गृहीत धरून त्यांना योजनेचा लाभ देण्यात आला. मात्र त्यानंतर या योजनेचं लेखापरीक्षण झाल्यावर लाभार्थ्यांपैकी 5 लाख महिलांच्या कुटुंबात सरकारी नोकरदार व्यक्ती असल्याचं उघड झालं. तसंच 10 लाख महिलांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असल्याचं समोर आलं. त्यामुळे त्या सर्व लाभार्थी अपात्र ठरल्या. तसंच 14,000 पुरुषांनी या योजनेसाठी अर्ज केल्याचं आढळलं. त्यांनाही अपात्र ठरवण्यात आलं असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या 1,70,00,000 महिला योजनेसाठी पात्र ठरल्याचं त्या म्हणाल्या. माफ करा, ते म्हणाले, अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना आता पैसे दिले जाणार नाहीत. मात्र आतापर्यंत मिळालेले पैसे परत घेतले जाणार नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं.
1: 60 लाख 80 लाख जो काही आकडा तुम्ही दिलेला असेल तर ते लोक या योजनेच्या पात्रतेचे निकष हे पूर्ण करताना दिसत नाही. जवळपास 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात. ज्यांनी KYC केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही, पण त्यांना दिलेले पैसे आम्ही वसुली करणार नाही.
0: लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करताना कागदपत्रांची छाननी योग्य रीतीनं करायची काळजी सरकारनं घ्यायला हवी होती. मात्र सरकारनं केवळ निवडणुकीवर डोळा ठेवून निधीचं वाटप केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी केलाय. 80 लाख लाभार्थी अपात्र असताना दरमहा 1,500 रुपयेप्रमाणे गेले 20 महिने सुमारे 24,000 कोटी रुपये त्यांना वाटले गेले याची जबाबदारी सरकारनं घेतली पाहिजे अशी मागणी पाटील यांनी केली आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 3 अंतर्गत 3,500 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांच्या कामासाठी 6,429 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या

मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. या योजनेसाठी AIIB अर्थात आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेकडून 50 कोटी अमेरिकी डॉलर्स म्हणजेच सुमारे 4,500 कोटी रुपये कर्ज मिळणार आहे. तर राज्य शासन 30% हिस्सा म्हणून सुमारे 1,929 कोटी रुपये उपलब्ध करून देणार आहे. राज्यातल्या रस्ते पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा प्रकल्प राबवायला मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. या प्रकल्पांसाठी AIIB आणि न्यू डेव्हलपमेंट बँक यांच्याकडून प्रत्येकी 1 अब्ज अमेरिकी डॉलर्सचं अर्थसहाय्य 2 टप्प्यात घ्यायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. 3 वर्षांच्या कालावधीत हा प्रकल्प राबवला जाईल. परशुराम आर्थिक विकास महामंडळ, वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ आणि श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळासाठी विविध पदांची निर्मिती करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन ऑंग लाईंग उच्चस्तरीय शिष्टमंडळासह सध्या भारत दौऱ्यावर असून ते आज मुंबईत व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रातल्या मान्यवरांच्या भेटीगाठी घेत आहेत. आज सकाळी त्यांचं मुंबईत आगमन झालं तेव्हा राज्यपाल जिष्णुदेव बर्मा आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. पालघर जिल्ह्यात मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गावरचा आणखी एक बोगदा आज यशस्वीरित्या पूर्ण झाला. 417 मीटर लांब आणि 14 मीटरपेक्षा जास्त रुंदीच्या या बोगद्याचं खोदकाम डहाणू तालुक्यात आंबेसरी गावात पूर्ण झालं. या मार्गाच्या बोईसर ते वापी या भागातले 3 महत्वाचे बोगदे गेल्या 5 महिन्यात पूर्ण झाले असल्याचं राष्ट्रीय उच्चवेग रेल्वे महामंडळानं म्हटलंय. प्रकल्पात एकूण 8 बोगदे खणण्यात आले, त्यातले 7 पालघर जिल्ह्यात आहेत तर 1 गुजरातच्या वलसाड जिल्ह्यात आहे. या बुलेट ट्रेनमुळे मुंबई ते अहमदाबाद हे अंतर 2 तासात पार होईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटल हमी भाव द्यावा, नाफेडमार्फत कांद्याची खरेदी करावी आदी मागण्यांसाठी महाविकास आघाडीनं आज पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यात पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. वाढती महागाई, वाढता उत्पादन खर्च आणि योग्य भाव न मिळणं यामुळे शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे. सरकारनं कांद्याच्या शासकीय खरेदीची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात अद्याप खरेदी प्रक्रिया सुरू झालेली नाही, त्यामुळे कांद्याची खरेदी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमार्फतच केली जावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार बापूसाहेब पठारे, बाबाजी काळे आदी नेत्यांसह शेतकरी मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी झाले होते. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसनं नांदेड जिल्ह्यात मुदखेड तहसील कार्यालयावर आज मोर्चा काढला. कर्जमाफी, कांद्याला हमीभाव आदी मागण्या यावेळी आंदोलकांनी केल्या. खासदार रवींद्र चव्हाण यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येनं या मोर्चात सहभागी झाले होते. नीट पेपर फुटी प्रकरणातल्या 5 आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत 15 जूनपर्यंत वाढ करायचा निर्णय दिल्ली न्यायालयानं आज दिला. मंगीलाल खाटीक, विकास बिवल, दिनेश बिवल, यश यादव आणि धनंजय लोखंडे यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी सीबीआयनं केली होती. त्याला विशेष न्यायाधीश न्यायमूर्ती अजय गुप्ता यांनी परवानगी दिली. या प्रकरणातले इतर आरोपी मनीषा हवालदार, मनोज शिरुरे आणि तेजस हर्षदकुमार यांना न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. सीबीआयनं या प्रकरणी आतापर्यंत 13 जणांना अटक केली आहे. नाशिक जिल्ह्यातला कॅट्स म्हणजेच कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलचा दीक्षांत संचलन सोहळा आज पार पडला. लढाऊ हेलिकॉप्टर उड्डाणाचं 18 आठवड्यांचं प्रशिक्षण पूर्ण करून 25 प्रशिक्षणार्थी वैमानिकांसह 10 प्रशिक्षकांची तुकडी लष्करी सेवेत दाखल झाली. यात 2 महिला वैमानिकांचा समावेश आहे. यावेळी आर्टिलरी सेंटरच्या विशेष बँड पथकानं वाजवलेल्या देशभक्तीपर गीतांच्या सुरावटीत प्रशिक्षणार्थींच्या तुकडीनं संचलन करून उपस्थित लष्करी अधिकाऱ्यांना मानवंदना दिली. या सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून आर्मी ट्रेनिंग कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ लेफ्टनंट जनरल देवेंद्र शर्मा उपस्थित होते. मुंबईत वीजपुरवठा अखंडित करण्याच्या दृष्टीनं बेस्ट उपक्रमानं 20 कोटी रुपयांचा कृती आराखडा मंजूर केलाय. केबल दुरुस्त्यांमुळे वीजपुरवठा खंडित होऊ नये म्हणून अतिरिक्त मनुष्यबळ आणि साधनसामग्रीची व्यवस्था केली जाणार असल्याचं बेस्टच्या प्रवक्त्यानं म्हटलंय. त्यानुसार सुरुवातीला 690 कामगारांची भरती केली जाईल. त्याशिवाय डिझेलवर चालणारे जनरेटर्स आणि एरियल लिफ्ट खरेदी केली जाणार आहे. वीज पुरवठ्यासंबंधी तक्रारींच्या निवारणासाठी ताडदेव इथं नवीन दुरुस्ती नियंत्रण केंद्र सुरू केलं जाणार आहे. नाशिकमधल्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी कुंभमेळा प्राधिकरणानं राज्य परिवहन महामंडळाच्या सहकार्यानं 4,500 बसची व्यवस्था केली आहे. तसंच रस्ते मार्गानं येणाऱ्या भाविकांसाठी बाह्य वाहनतळापासून नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमधल्या

0: प्रमुख धार्मिक स्थळांपर्यंत पोहोचण्याकरता 3,000 बसची व्यवस्था केल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. सक्तवसुली संचालनालयानं आज अंमली पदार्थ तस्कर मोहम्मद सलीम डोला याच्याविरोधातल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये विविध ठिकाणी छापे टाकले. मुंबई, सुरत आणि अंकलेश्वरमध्ये साधारण 20 ठिकाणी ईडीनं ही कारवाई केली. महसूल गुप्तचर संचालनालयानं मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशातून तस्करी केलेलं 2.5 किलोपेक्षा जास्त सोनं जप्त केलं आहे. नाशिक शहर परिसरात आज दुपारी मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे रस्ते जलमय झाले. अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला. ओझर, निफाड, सुरगाणा तालुक्यातही आज पावसानं जोरदार हजेरी लावली. सुरगाणा इथं वादळी वाऱ्यामुळे काही घरांचं नुकसान झालं. नैऋत्य मोसमी पाऊस येत्या गुरुवारच्या आसपास केरळात येऊन धडकेल असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवलाय. लक्षद्वीप बेटं, केरळ आणि तमिळनाडूमध्ये मोसमी पावसाच्या आगमनासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचं हवामान विभागाच्या पत्रकात म्हटलंय. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणातल्या सर्वच जिल्ह्यांमध्ये तसंच मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी दुपारनंतर सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि अमरावती या जिल्ह्यांना वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला गेलाय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. 3,500 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांच्या कामांसाठी 6,429 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव आणि इतर मागण्यांसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. आणि नैऋत्य मोसमी पाऊस येत्या गुरुवारच्या आसपास केरळमध्ये पोहोचण्याचा हवामान विभागाचा अंदाज. राज्याच्या 4 विभागांमध्ये पावसाची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲपचं इच्छित हो 558 किलोहर्ट्स अर्थात 537.6 मीटर्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.

आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या मोबाईल ॲपवरही आम्ही आपल्यासोबत आहोत. श्रोत्या संध्याकाळचे 7:15 वाजलेले आहेत. आता वृत्तविशेष कार्यक्रम.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं 12 वर्ष पूर्ण केली आहेत. या 12 वर्षात देशात अनेक क्रांतिकारी बदल झाले. देशाच्या आर्थिक प्रगतीचा आलेख हा चढा राहिलेला आहे. देशाची अर्थव्यवस्था फ्रजाईल 5 जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली आहे. देशातील परदेशी गुंतवणुकीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. देशांतर्गत व्यवसायांना विविध मार्गानं प्रोत्साहन देण्यात आलं आहे. नव्यानं व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी केंद्र सरकारनं विविध योजना आणल्या. देशाचे आयात निर्यात धोरण या आधीपेक्षाही अधिक लवचिक झालं. त्यात सुसूत्रता आली. त्याचा फायदा देशांतर्गत उत्पादनांना मोठ्या प्रमाणावर परदेशी बाजारपेठ मिळण्यावर झाला. या साऱ्या आर्थिक प्रगतीचा आणि देशातील व्यवसाय सुलभता याविषयी आपण आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात जाणून घेणार आहोत. श्रोते हो, या 12 वर्षामध्ये देशात केवळ अवजड उद्योगच नव्हे तर सूक्ष्म, मध्यम आणि लघु उद्योगांनाही मोठ्या प्रमाणावर चालना मिळाली. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे आज आपल्या देशातील उत्पादनं परदेशी बाजारपेठांमध्ये अगदी सहजगत्या उपलब्ध होतात. आयात धोरणामुळे देशात कधीही कोणत्याही प्रकारची टंचाई निर्माण झाली नाही. सर्वांना परवडणाऱ्या दरात विविध परदेशी उत्पादनं सहज उपलब्ध होतात. देशाच्या परकीय गंगाजळीत मोठी वाढ झाली. या 12 वर्षातील प्रगतीसंदर्भात सुप्रसिद्ध व्यावसायिक आणि तज्ज्ञ भूषण मर्दे सांगतायत.
1: गेल्या 12 वर्षातील भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रवास हा तसा थक्क करून सोडणार आहे. कारण एकेकाळी फ्रजाईल 5 इकॉनॉमी असा भारताचा उल्लेख होत असे. मॉर्गन स्टॅनले या जागतिक अर्थसंस्थेने त्याकाळी ब्राझील, इंडोनेशिया, टर्की या देशांबरोबर भारताचाही उल्लेख हा फ्रजाईल 5 इकॉनॉमी मध्ये अंतर्भाव केला होता. का? कारण भारताची परिस्थिती अशी आहे की भारताचा आयाती फार मोठी आहे. तेल किंवा अजून काही अनेक गोष्टींमुळे भारताची आयात जास्त आहे, निर्यात कमी आहे. मग आयातीसाठी लागणाऱ्या परदेशी चलनाचं चणचण भारताला नेहमी भासत असते. तो ही जी काही तूट आहे, ही जी काही करंट डेफिसिट आहे, ती भरून कशी काढायची? तर आपण परदेशी गुंतवणुकीवर अवलंबून असतो. आणि ही परदेशी गुंतवणूक ही जागतिक बाजारातील समजा व्याजदर हल्ले की परदेशी गुंतवणूक ही

0: कमी जास्त होत राहते आणि मग त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अडचणी देते. अशीच की परिस्थिती त्यावेळेला होती. म्हणजे विचार केला तर त्यावेळेला भारताचं एकूण फॉरेक्स रिझर्व किती होतं तर 304 बिलियन US डॉलर्स आणि गोल्ड रिझर्व किती होतं तर 21 बिलियन US डॉलर्स. आज परिस्थिती काय, म्हणजे गेल्या 12 वर्षात काय झालं तर भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाढू लागली. वेगाने म्हणजे किती, तर जगातील सगळ्यात मोठ्या 5 अर्थव्यवस्थेमध्ये आज भारताचा समावेश होतोय. मोठ्या अर्थव्यवस्थेपैकी वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणजे भारत. म्हणजे कसं तर आपला जीडीपीचा ग्रोथ रेट हा 6.5% या वेळेला आहे. गेल्या क्वार्टरमध्ये, गेल्या वर्षाच्या क्वार्टरमध्ये तो 7.4% इतका होता. म्हणजे आजही या बदललेल्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये देखील भारतीय अर्थव्यवस्था ही जगात सगळ्यात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. आज फॉरेक्स रिझर्व किती आहेत आपल्याकडे, 680 बिलियन US डॉलर्स एवढे फॉरेक्स रिझर्व झालेत. आणि सोन्याचा रिझर्व किती झाला, गोल्ड रिझर्व, ते 6 पटीने, जवळजवळ 6 पटीने, 5.5-6 पटीने वाढले. 114 बिलियन US डॉलर इतका सोन्याचा साठा आज आपल्याकडे. म्हणजे आज भारतीय अर्थव्यवस्था एक सशक्त अर्थव्यवस्था आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि हे कसं झालं तर ह्यासाठी गेल्या 12 वर्षात जी काही आर्थिक धोरण भारताने स्वीकारलं त्याच्यामध्ये 5 विशेष गोष्टींचा उल्लेख करावा लागेल. तो म्हणजे आपण आपल्या देशामध्ये पूर्वी सगळा व्यवहार हा कॅशने हो रोखीने होत असे, तो आता डिजिटल पेमेंट म्हणजे डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर झाल्यामुळे आज सर्वत्र डिजिटल पेमेंट होतं. सगळ्या जगात सगळ्यात जास्त डिजिटल पेमेंट ट्रान्झॅक्शन भारतात होतात, जनधन. आणि ह्याच्यामध्ये नुसते उद्योग नव्हे तर सामान्य नागरिक देखील त्याचाही अंतर्भाव आहे. कारण ह्या एवढ्या 12 वर्षांमध्ये जवळजवळ 58 कोटी जनधन अकाउंट खोलले गेले. म्हणजे सामान्य माणूस सुद्धा या आज बँकिंग क्षेत्रातून व्यवहार करायला लागला. फार मोठा बदल आहे. दुसरी गोष्ट म्हणजे भारत सरकारने गेल्या 12 वर्षांमध्ये देशातील पायाभूत व्यवस्थांमध्ये पैसा खर्च करायला सुरुवात केली. म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर वाढवलं, याच्यामुळे पुन्हा भारतीय अर्थव्यवस्था सशक्त झाली. शिवाय कर प्रणालीमध्ये मोठे बदल केले गेले. जीएसटी, इन्सॉल्वन्सी आणि बँकरप्सी कोड या सगळ्या गोष्टींमुळे मोठा बदल झालेला आहे. आपल्याला जागतिक पटलावर एक मॅन्युफॅक्चरिंग हब तयार करायचे, ह्याच्यासाठी पण कारण आपल्या निर्यात तरी वाढेल, आयात आणि निर्यातीमधला जो बदल आहे, आहे फरक आहे, तो कमी कसा करता येईल, तर आपल्याकडून निर्यात वाढली पाहिजे. यासाठी मॅन्युफॅक्चरिंग जास्तीत जास्त झालं पाहिजे. आपण सर्व्हिस क्षेत्र म्हणजे तुमचे सॉफ्टवेअर एक्सपोर्ट मध्ये आपण पुढे आहोत, पण मॅन्युफॅक्चरिंग मध्ये पण आपण जगाचे मॅन्युफॅक्चरर झाले पाहिजे. याच्यासाठी आज चांगली चांगली धोरणं सरकारने आखली आहेत. त्याच्यामध्ये PLI स्कीम आहे किंवा डायव्हर्सिफाईड एक्सपोर्ट, म्हणजे काय तर सुट्या माल आणून तो इथे त्याची असेंब्ली करून ते बाहेर विकणं. आपण बघतोच की जगातील सर्वात जास्त फोन भारतात बनले जातात अशी आज परिस्थिती आहे. अशा प्रकारे आपण छोट्या छोट्या प्रयत्नातून निर्यात वाढवण्याचा प्रयत्न केलाय. आणि या सगळ्यामुळे काय झालंय की आज जे काही जागतिक व्याजदराचा जो परिणाम करंट डेफिशियंटवर होत होता तो आता होईन असा झालाय. त्याच्यामुळे भारत अर्थव्यवस्था या सशक्त झाली आहे असं म्हणता येईल.
1: श्रोते हो, कोणत्याही देशाच्या आर्थिक प्रगतीत त्या त्या देशातील व्यवसायांची वाढ महत्वाची असते. केंद्र सरकारनं गेल्या 12 वर्षात व्यवसाय सुलभतेला प्राधान्य दिलं, स्टार्टअपना प्रोत्साहन दिलं आणि व्यावसायिकांसाठीच्या पायाभूत सुविधेला प्राथमिकता दिली. एक देश एक कर, त्याचप्रमाणे वस्तू आणि सेवा करातील बदलांसारखे क्रांतिकारी निर्णय घेतले. याविषयी अधिक माहिती देत आहेत भूषण मर्दे.
0: भारताच्या नवीन आर्थिक धोरणांमध्ये विशेष उल्लेखनीय म्हणजे काय तर देशातील लघुउद्योजकांसाठी केलेले नवीन निर्णय. म्हणजे भारताचा जर निर्यात वाढायची असेल, इथे मॅन्युफॅक्चरिंग होणं गरजेचं आहे आणि इथे मॅन्युफॅक्चरिंग करणारा कोण, इथला लघुउद्योजक. कुठलाही उद्योग चालवण्यासाठी ईज ऑफ बिझनेस असावा यासाठी कायद्यात तशा प्रकारचे वेगवेगळे बदल भारत सरकार करत आले आहे आणि आताही त्यावर प्रयत्न चालू आहेत. म्हणजे भारत सरकारने खास त्याच्यासाठी टास्क फोर्स तयार केले आहेत की प्रत्येक राज्यांमध्ये काय अडचणी आहेत, त्या अडचणीचं निराकरण, म्हणजे उद्योजकांना होणाऱ्या अडचणींचं निराकरण कसं करता येईल यासाठी टास्क फोर्स तयार करून ते उद्योजकांना जाऊन भेटतायत आणि त्यावर उपाययोजना केल्या जात. हा जो काही सरकारी धोरण आहे, आज भारत सरकारचे जे धोरण आहे, त्यामुळे निश्चितच इज ऑफ बिझनेसला चालना मिळालेली आहे. छोट्या उद्योगांना सगळ्यात मोठी अडचण असते ती म्हणजे आर्थिक मदतीची. म्हणजे त्यांना आपण म्हणू की उद्योग चालवण्यासाठी जो पैसा लागतो त्याचीही सोय भारत सरकारने चांगल्या पद्धतीने केली. आज म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये तारणविरहित कर्ज मिळणं कठीण असायचं. म्हणजे प्रत्येक कर्ज घेताना उद्योगांना कर्ज उद्योग चालवायचा म्हणजे पैसा लागणार, तो पैसा बँकेकडे मागितला तर त्याच्यासाठी मला तारण ठेवावं लागत असे. पण सरकारने CGTMSE द्वारा तारणविरहित कर्जाची सोय केली आणि त्याची मर्यादा आज कधी काळी 25 लाख होती, ती आता 5 कोटीपर्यंत. म्हणजे एखाद्या चांगल्या उद्योगाला जर उद्योग वाढीसाठी पैशाची आवश्यकता असेल तर त्याला खाजगी अर्थसंस्थांकडे जास्त व्याज दराने पैसा न घेता आज बँकांकडे जाऊन

0: कमी व्याजदराने 5 कोटीपर्यंत आर्थिक सहाय्य मिळत आलेलं आहे. याच्यामुळे मोठा एक प्रगतीचा मार्ग झालेला आहे. दुसरं म्हणजे एक विशेष उल्लेख इकडे करावा असं वाटतो मला, कारण कोविड काळामध्ये देशातील छोट्या उद्योगांचा जो कणाच मोडला होता, कारण उद्योग बंद, अर्थव्यवस्था ठप्प, अशा वेळेला हे उद्योग सगळे बंद पडतात की म्हणजे चालू होणार की नाही ह्याच्यावर परिस्थिती आली होती. पण त्यावेळेला सरकारने एक मोठं पाऊल उचललं, सर्व उद्योगांना जे ज्यांचं बँकांकडे कर्ज होतं, कर्ज घेतलं होतं, त्यांना त्या कर्जाच्या मध्ये अजून 20 ते 30% रक्कम जास्त उचलण्यास परवानगी दिली आणि बँकांनी त्याचा फंडिंगही केलं. विशेष म्हणजे हे नवीन कर्ज देताना म्हणजे कर्जात तर वाढ झाली, कर्ज वाढलं म्हणजे मला व्यवसाय करण्यास पैसा आला, पण ह्याच्यासाठी लागणारा इंटरेस्ट मात्र त्यावेळेला कमी झाला. म्हणजे आधीच समजा जे कर्ज होतं त्यावर जे व्याज मला द्यावं लागत असे, पुढे कर्जाची रक्कम वाढली पण व्याज मात्र वाढलं नाही, व्याज एकूण व्याज कमीच राहिलं. ही फार मोठी मदत कोविड काळात झाल्यामुळे त्या काळात त्या कठीण काळातून भारतीय उद्योगधंदे एमएसएमई विशेषतः सावरले गेले आणि आज ते देशाच्या प्रगतीमध्ये भर घालत आहेत.
1: श्रोते हो, आयात निर्यात धोरण देशात तयार होणाऱ्या उत्पादनांना देशात आणि परदेशातील बाजारपेठांचा विकास, दळणवळण सुधारणेमुळे व्यावसायिकांना आपल्या उत्पादनांची वाहतूक करण्यात होणारी मदत, त्यायोगे साधलेली आर्थिक प्रगती, शेती उत्पादनांना आणि शेतमाल प्रक्रिया उद्योगांना मिळालेली थेट मदत, देशात वाढलेली परदेशी गुंतवणूक आणि विविध मोठ्या प्रकल्पांच्या आधारे निर्माण झालेली रोजगाराची संधी, याविषयी भूषण मर्दे यांनी सांगितलं.
0: पूर्वी भारतीय उद्योगांची सर्वात मोठी अडचण होती ती म्हणजे मालाची नियाण अत्यंत खर्चिक असे, त्यासाठी योग्य रस्ते नाही किंवा अजून व्यवस्था नाही. यामुळे काय होत होतं की भारतीय माल हा अगदी देशांतर्गत विकताना सुद्धा महाग होत असे, त्याचा ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट खूप जास्त असायची, मग ते एक्सपोर्ट करतानाही त्याचा तो परिणाम होत असे. पण म्हणून मग सरकारने देशातील पायाभूत व्यवस्थांवर काम करून देशभर रस्त्यांचे जाळे विणण्याचे काम वेगाने केले आणि आज भारतातील छोट्या उद्योगांचा माल देशभर कुठेही वेगाने जाऊ लागला, म्हणजे त्याच्यामुळे त्याचा ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट कमी झाली आहे. शिवाय मधल्या काळात डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर म्हणजे डीएफसी म्हणजे रेल्वेने तुमचा माल पाठवता यावा म्हणून सरकारने असा एक स्पेशल रूट तयार केले. पश्चिम भागात वेस्टर्न डीएफसी मध्ये जवळजवळ 1500 किलोमीटरचा एक मार्ग आणि ईस्टर्न डीएफसी मध्ये जवळजवळ 1350 किलोमीटरचा एक मार्ग, असा म्हणजे उद्योगांचा माल किंवा शेतकऱ्यांचा मालही हा कुठेही आज जाऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली. म्हणजे त्याच्यामुळे भारतातील एमएसएमईच्या प्रगतीला फार मोठी चालना मिळालेली आहे. अशी वेगळी वेगळी धोरणं आखल्यामुळे आज भारतीय अर्थव्यवस्था वेगाने धावते आहे. मला खात्री आहे की पुढच्या काही वर्षात जे भारताचं आपलं स्वप्न आहे की 2027 पर्यंत 5 ट्रिलियनचा पल्ला गाठायचा, $5 ट्रिलियनचा पल्ला गाठायचा, ते नक्की साध्य होईल. भले देश जागतिक पातळीवर युद्धजन्य परिस्थितीमुळे जगातील सर्व देशांवर परिणाम होत असताना भारतीय अर्थव्यवस्था मात्र त्याच्या ह्या विविध छोट्या छोट्या उपायांमुळे ही सशक्त होईल, झालेली आहे आणि ती तशीच मार्गक्रमण पुढे करत राहील.
1: श्रोते हो, कृषी आणि उद्योग ही देशाच्या आर्थिक प्रगतीच्या रथाची दोन महत्वपूर्ण चाके आहेत. त्यामध्ये सांगड घातली गेल्यास त्यातून सर्वांचाच विकास होऊ शकतो. केंद्र सरकारनं हीच बाब लक्षात घेऊन गेल्या 12 वर्षाच्या आपल्या कारकिर्दीत प्रत्येक घटकाला सहाय्य केलं आहे. हा प्रगतीचा रथ असाच निरंतर वेगानं दौडत राहो. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य मोनाली निचिते, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: मन शुद्ध

0: ही पृथ्वी मोलाची गोष्ट आपल्याला उमगली आहे का? मन चिंती ते वैरी न चिंती, मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांवर विचारांवर नियंत्रण योग मार्गाने शक्य आहे का? आपल्या मनाचा शारीरिक आरोग्यावर होणारा परिणाम कसा कमी करता येईल सांगणार आहेत योग अभ्यासक श्रीकृष्ण म्हसकर.
1: बहिरंग अंतरंग असं मानलं जातं. बहिरंग म्हणजे काय? शरीर. अंतरंग म्हणजे मन. पण साधी गोष्ट सांगा, तुमची जीभ खोटं बोलते का मन खोटं बोलतं? मन सगळ्या ठिकाणी आहे, तर मनाने ठरवलं तर एमनियम पाळले जाणार आहेत. त्यामुळे मन खोटं बोलतं, जीभ फक्त इन्स्ट्रुमेंट आहे.
0: मनासाठी मनापासून योग साधना. श्रीकृष्ण म्हसकर यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 8 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ॲपवरही.
2: मनासाठी मनापासून योग साधना.

0: श्रोतेहो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे छाया जी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहे.
1: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था.
2: वाह,
1: पुरस्कार समारोह के लिए जयदु जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे. इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे.
0: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 आवश्यक आहे का? FM रेनबो आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपकी याद.

0: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपसहित 558 किलो हर्ट्स अर्थात 500.6 मीटर्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:30 वाजलेले
1: 311.5 मीटर्स अर्थात 963 किलो हर्ट्सवर तसंच 102.1 FM वर आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. 7:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम शेत शिवार. मंडळी नमस्कार. शेत शिवार या कार्यक्रमात आपण सर्वांचं सहर्ष स्वागत.
2: मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण लोणार जिल्हा बुलढाणा इथले अमित सरकटे यांची किशोरी वाघोळदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकणार आहात. या मुलाखतीचा विषय आहे जैविक खतांचे फायदे.
1: मंडळी नमस्कार. मंडळी, आज आपण विज्ञानाच्या युगात कितीही प्रगती केली असली तरी आपलं आयुष्य शेवटी जोडलेलं आहे ते या मातीशी. पण वाढत्या रसायनांच्या वापरामुळं आज आपली ही काळी आई आपली जमीन कस गमावत चालली आहे. अशा वेळेला शेतीचा पोत सुधारण्यासाठी आणि आपल्याला विषमुक्त अन्न मिळवून देण्यासाठी एकच पर्याय समोर येतो, तो म्हणजे जैविक खतं. तर ही जैविक खतं म्हणजे नक्की काय, ती जमिनीचा पोत कसा सुधारतात आणि रासायनिक खतांच्या तुलनेत ती फायदेशीर कशी आहेत, या आणि अशा अनेक प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत अमित सरकटे सर. सर, आपलं स्वागत आहे आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये.
3: खूप खूप धन्यवाद मॅडम.
1: सर, आज आपण जैविक खतांचे फायदे या विषयावरती चर्चा करणार आहोत. तर सगळ्यात पहिला प्रश्न माझा तुम्हाला हा असेल की आपल्या शेतकरी बांधवांना जैविक खतं म्हणजे नेमकं काय हे तुमच्या शब्दामध्ये तुम्ही सांगाल का?
3: नक्कीच मॅडम. जसं की आपण बघू शकतो की जे जीवाणू असतात त्यापासून तयार केलेलं जे खत असते त्याला आपण जैविक खत असं म्हणतो. नेमके हे जीवाणू काय करतात, तर हवेत असलेलं नत्र किंवा जमिनीत असलेलं सुप्तावस्थेत असलेलं स्फुरत हे पिकांना उपलब्ध करून देण्याचं कार्य जे जीवाणू करतात त्याच्यापासून हे खत तयार केली जातात. या जीवाणूंचं महत्त्व असं असतं की ते पिकांना लागणारं अन्न घटक योग्य वेळेत आणि योग्य प्रमाणात हे पिकांना देत असतात. त्यामुळे ही प्रक्रिया नैसर्गिकरित्या घडून येते पिकामध्ये आणि उत्पादनात अधिकाधिक मदत होते.
1: हो सर, मग आता रासायनिक खतांचा असंतुलित वापर जमिनीच्या सुपीकतेसाठी कसा हानिकारक ठरतोय

0: आणि अशा वेळेला जैविक खतांचं महत्त्व आपण काय सांगाल?
1: जर आपण बघितलं गेल्या 2 दशकात रासायनिक खतांचा दिवसेंदिवस वापर हा अधिक वाढत चाललेला आहे, ज्यामुळे रासायनिक खतांचं संतुलन हे जमिनीमध्ये बिघडत आहेत. रासायनिक खतांमध्ये काही प्रमाणात क्लोराईड असते, हेवी मेटल्स असतात आणि क्षार असतात की जे जमिनीत जाऊन एका ठिकाणी जाऊन स्थिर होत राहतात. वारंवार हे जो वापर झालेला आहे रासायनिक खताचा, याच्यामुळं या अनैसर्गिक घटकांचा जमिनीमध्ये वाढ झाल्यामुळे जमिनीचं क्षाराचं प्रमाण वाढलंय. त्यामुळे जो सेंद्रिय कर्ब असतो जमिनीचा तो कमी झालाय. याचा परिणाम असा झाला की शेतकरी बंधू आपल्या जमिनीत ऑब्झर्व करू शकतात किंवा अनुभव घेऊ शकतात की जी जमीन आहे ती टणक झालेली आहे, जमिनीमध्ये हवा खेळती राहणे बंद झालेली आहे. याचा दुष्परिणाम असा झाला की खतावरचा खर्च वाढलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये जर जैविक खतं आपण वापरणं सुरू केली तर ती क्षार जे असते जमिनीमधलं ते न्यूट्रलाइज करू शकतो. क्षाराचं स्थिरीकरण हे जैविक खतं करतात, कारण ती जीवाणूंचं भ्रमण जर मातीमध्ये वाढलं तर याच्यामुळे एरेशन वाढते. सुप्तावस्थेत जे खतं पडलेले आहेत हे खतं पिकांना लागू होणं सुरू होते आणि दोन मातीमधील दोन कणामधला जो गॅप असते जिच्यात क्षार अडकलेला असतं हे निघून जाऊन सुपिकतेकडे वाटचाल जमिनीची होत असते.
0: आता मग ही जैविक खतं कोणकोणत्या प्रकारची आहेत सर, आणि जैविक खत हे रासायनिक खतांसाठी कसा पर्याय होऊ शकतं?
1: नक्कीच मॅडम, की जैविक खतांचे खूप सारे प्रकार आहेत. जसं आपण बघू शकतो की मायकोरायज आहे, रायझोबियम आहे, PSB आहे, फॉस्फेट सोल्युबिलायझिंग बॅक्टेरिया ज्याला आपण म्हणतो, किंवा पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया आणि NPK असे विविध प्रकारची खतं आहेत की ज्यांचा आपण जर रासायनिक खतांसाठी जर पर्याय म्हणून निवडलं तर ते अतिशय योग्य राहील. आपल्याला जर नत्राची पूर्तता करायची असेल तर नुसतंच युरियावरती अवलंबून न राहता आपण रायझोबियम वापर करू शकतो की जे हवेतील नत्र जे असते ते पिकांना जमिनीत त्याला स्थिर करते आणि पिकांना लागेल त्या प्रमाणात देते. तसेच आपण प्रामुख्याने बघतो की DAPचा सर्रास खूप जास्त प्रमाणात वापर होतो की ज्यातनं आपले पिकांची फॉस्फेटची गरज भागते. तर आपल्या या परिस्थितीत आपण फॉस्फेट सोल्युबिलायझिंग बॅक्टेरियाचा वापर करू शकतो की जे जमिनीत असलेलं सुप्तावस्थेत किंवा इनसोल्युबल फॉर्ममध्ये किंवा अविघटनशील फॉर्ममध्ये जे फॉस्फेट पडलेलं असतं त्याचं लागू करण्याचं काम फॉस्फेट सोल्युबिलायझिंग बॅक्टेरिया हा करत असतो. तर अशा प्रकारे रासायनिक खतांना नक्कीच जैविक खतं हे पर्याय सिद्ध होतात.
0: नक्कीच. मग आता ह्या जैविक खतांचा वापर कशा पद्धतीने करावा?
1: जैविक खतांचा वापर अगदी सोपा आहे. पारंपरिक पद्धतीमध्ये जर बघितलं आपण तर आपण शेण खतामध्ये तो मिक्स करून देऊ शकतो. अगदीच काही नसेल तर मातीमध्ये मिक्स करून आपण ब्रॉडकास्टिंग किंवा फेकून शेतामध्ये देऊ शकतो. पण माझा सल्ला असा राहील माझ्या अनुभवातून की रासायनिक खतामध्ये सुद्धा यांना मिश्रित केलं तर त्याचा परिणाम अतिशय उत्तमरित्या येतो. आणि जे द्रव स्वरूपात असलेले जैविक खतं आहेत ते आपण ड्रिपद्वारे पिकांना देऊ शकतो.
0: बरं सर, जैविक खतं ही वेगवेगळ्या प्रकारची आहेत, मग आपण कुठल्या पिकासाठी कसं ओळखायचं की कोणत्या स्टेजला आणि कोणतं खत द्यायचं?
1: जनरली जर बघितलं तर पिकामध्ये 3 अवस्था असतात. एक उगवण्याची अवस्था, दुसरी फुल धारण्याची अवस्था आणि तिसरी फळ धारण्याची अवस्था. तर सुरुवातीची जी अवस्था आहे ज्यात आपण मी सांगितल्याप्रमाणे मायकोरायझो वापरू शकतो, रायझोबियम वापरू शकतो किंवा NPK कॉन्सर्शिया वापरू शकतो, कारण की सुरुवातीला पिकामध्ये नत्राची आवश्यकता जास्त असते. पुढची जी स्टेज येते पिकामध्ये ती असते फुलधारणा. या अवस्थेमध्ये पिकात फॉस्फरसची भूक किंवा गरज अधिकाधिक वाढलेली असते. या ठिकाणी आपण PSBचा किंवा अझॅटोबॅक्टरचा वापर करू शकतो जेणेकरून फुलांची संख्या वाढते आणि फुलगळ थांबते. तिसरी अवस्था जी आहे की फळधारणेची अवस्था. या ठिकाणी पोटॅश किंवा त्याला पलाश आपण म्हणू की ज्याची आवश्यकता पिकांना जास्त असते, शेतकरी त्याला फुगवणीसाठी किंवा साईजसाठी वापरतात फळांच्या, त्या ठिकाणी आपण पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया हा वापरू शकतो जेणेकरून आपल्याला उत्पादन जे चांगलं मिळते.
0: सर, प्रामुख्याने आपल्या शेतकरी बांधवांमध्ये गैरसमज आहे की रासायनिक खतं ज्या वेळेला ते वापरतात तेव्हा ते जैविक खतं नाही वापरू शकत, एक तज्ज्ञ म्हणून आपण काय सांगाल?
1: जसं मी मगाशी सांगितलं की रासायनिक खतात मिक्स करूनही आपण देऊ शकता.
0: हो,
1: याचं कारण असं आहे की संभ्रम असा आहे की रासायनिक खतांबरोबर ते चालते, मात्र रासायनिक कीटकनाशक किंवा बुरशीनाशकांसोबत त्याचं मिश्रण करणे हानिकारक असते. की ते जिवंत जीवाणू असल्यामुळे त्यांचा तिथे कार्य करण्याची प्रणाली थांबते या दोन गोष्टीमध्ये दिल्यानं. तर आपण जर ते रासायनिक खतामध्ये मिक्स करून दिलं तर परिणाम असा दिसून येतो की रासायनिक खतात असलेले अन्न घटक तसेच हे जीवाणू जमिनीत असलेले अन्न घटक चांगल्या प्रकारे पिकांना लागू करून

0: देतात आणि याचा उत्तम असा उत्पन्नात फरक पडतो. खतांची लागू होण्याची क्षमता वाढून जाते आणि खतांची मात्रा सुद्धा कमी होते.
1: हो, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं जैविक खतं ज्या वेळेला वापरतात त्यावेळेला खर्च कमी होईल.
0: खर्च नक्कीच कमी होतो.
1: मग उत्पादनामध्ये किती प्रमाणात वाढ होईल?
0: जर आपण बघितलं रासायनिक खतांचा जर वापर जैविक खतांबरोबर केला तर असं दिसून येते की रासायनिक खतांची 25% गरज कमी पडते, म्हणजे खर्च कमी होतो. दुसऱ्या ठिकाणी असं होतं की हे नैसर्गिकरित्या व्यवस्थित डायजेस्ट झाल्यामुळे अन्न घटक पिकांची वाढ ही चांगली होते, रोगप्रतिकारक क्षमता वाढते. उदाहरण द्यायचं झालं तर गव्हामध्ये फुटव्यांची संख्या वाढते, फुटवे वाढल्यामुळे ओंबीची संख्या वाढते आणि त्याच्यातून उत्पादन वाढते. भाजीपाला पिकामध्ये जर आपण बघितलं तर ब्रांचिंग वाढते, मग ब्रांचिंग वाढल्यामुळे फुलधारणेची संख्या वाढते आणि उत्पादनात भरपूर फरक पडतो. आणि अद्रक आणि हळदी सारखे पिकं जे जमिनीत येणारे बघितले तर यांचे जे फुटवा असते किंवा याची रिंग म्हणतो आपण त्याला हळदीची, ती भरपूर मोठ्या घेरमध्ये तयार होते आणि जिच्यातून उत्पादनात वाढ होऊन जाते.
1: हो, ही जैविक खतं शेतकरी बांधव ज्या वेळेला

0: बघितलं तर ब्रांचिंग वाढते, मग ब्रांचिंग वाढल्यामुळं फुलधारणेची संख्या वाढते आणि उत्पादनात भरपूर फरक पडतो. आणि अद्रक आणि हळदी सारखे पिकं जे जमिनीत येणारे बघितले तर यांचे जे फुटो असते किंवा याची रिंग म्हणतो आपण त्याला हळदीची, ती भरपूर मोठ्या घेरमध्ये तयार होते आणि जिच्यातून उत्पादनात वाढ होऊन जाते.
1: हो, ही जैविक खतं शेतकरी बांधव ज्यावेळेला वापरतील तर ते वापर करत असताना त्यांनी काही काळजी घेणं गरजेचं आहे.
0: खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. या जैविक खतांमध्ये काळजी काही दोन तीन गोष्टी आहेत की ज्या नक्कीच लक्ष देणे गरजेचं आहे शेतकऱ्यांनी, की जैविक खत वापर करत असताना तिच्यात कुठलेही बुरशीनाशक किंवा कीटकनाशक मिक्स करून न देणे. त्यानंतर जैविक खत विकत घेत असताना बाजारपेठेतून ती बॉटल किंवा तो पॅकेट लीक आहे का बघणे, कारण की हे जिवंत जीवाणू असल्यामुळे याच्यात विविध प्रकारचे गॅसेस असतात. एखादी बॉटल जर स्क्वीज झालेली असेल, आपण त्यांना म्हणून तिच्यातली हवा गेलेली असेल, तर तो बॅक्टेरिया जिवंत नाही असं ओळखावं शेतकऱ्यांनी आणि ती बॉटल घेण्यास टाळावं. दुसरं, शेतात तो वापर करत असताना याची काळजी घ्यायची. जर मी आज बायोफर्टिलायझरचा वापर केला असेल जमिनीत किंवा शेतात आपण जैविक खत दिलं असेल तर जमिनीतून 7 ते 15 दिवस कुठल्याही प्रकारचं कीटकनाशक किंवा बुरशीनाशक वापरायचं नाही. ह्या काही गोष्टी ज्याच्याकडे लक्ष देणे गरजेचं आहे.
1: बरं सर, मग आता जैविक खत वापरत असताना गुळाचं काय महत्व आहे आणि अजून गुळा सारख्या अशा काय काय गोष्टी आहेत ज्याने जैविक खतांची उपयुक्तता वाढते?
0: जसं की मॅडम आपण बघितलं की जैविक खतामध्ये जीवाणू असतात, गुळाचं मिश्रण जर त्या द्रव स्वरूपातल्या जैविक खतांमध्ये केलं तर या जीवाणूंची संख्या वाढते. आणि ही संख्या वाढल्यानंतर आपण जर त्या जमिनीत ड्रीपद्वारे किंवा इतर दुसऱ्या पद्धतीद्वारे दिल्या गेलं तर त्यातून ती वाढलेली जीवाणू संख्या ही अधिक जलद गतीने कार्य करणं सुरू करते. काही ठिकाणी अशी पद्धत आहे की बेसनाचं पीठ वापरतात की ज्याच्यातून प्रोटीन मिळते या जीवाणूंना, अशा काही गोष्टी. पण मी याला जास्त किचकट न करता शेतकऱ्यांना आवाहन करेल की फक्त गुळाचं पाणी वापरलं तरी खूप भरपूर आहे.
1: बरं, जैविक खतांच्या वापरामुळे मातीचं आरोग्य कशा पद्धतीने वाचू शकतं सर?
0: नक्की, जैविक खत हे संजीवनी म्हणून सिद्ध होत आहेत आजकाल मातीसाठी, कारण की जसं मी म्हटलं की क्षाराचं प्रमाण वाढतंय, जमिनीचा टणकपणा वाढतोय, तर यामुळं जेवढे काही हे सजीव असतात जीवाणू असतात यांची संख्या जमिनीत वाढल्या जाते जैविक खतांचा वारंवार वापर केल्यामुळे. त्याचा परिणाम असा दिसून येतो की या जीवाणूंची जी विष्ठेद्वारे चिकट पदार्थ जमिनीत सोडल्या जातो त्याच्यामुळं जमिनीतील जे छोटे छोटे स्पोर असतात ते एकमेकांना चिटकतात, जमिनीचा मऊपणा वाढते. आणि एक महत्वाचा घटक असते जमिनीचा सेंद्रिय कर्ब, तो वाढण्यास मदत या जैविक खतांमुळे होतो आणि जमिनीची सुपीकता वाढते.
1: बरं सर, आपण जसं सांगितलं की जमिनीचं आरोग्य सुधारेल आणि जमिनीचा पोत सुद्धा वाढेल, तर मग ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे सेंद्रिय कर्ब किंवा जैविक कर्ब याचं काय महत्व आहे शेतीमध्ये?
0: जैविक कर्ब हा खूप महत्वाचा घटक आहे, याकडे शेतकऱ्यांनी आता खूप अत्यंत लक्ष देण्याची गरज आहे. जैविक कर्ब म्हणजे जमिनीचा आत्मा मानला जातो. जर जमिनीचा पोट ठरवायचा असेल तर त्याचं काही मानदंड असेल तर तो असतो जमिनीत असलेला सेंद्रिय कर्ब. तर सेंद्रिय कर्ब असं मानलं जातं की 0.8 ते 1% जर जमिनीमध्ये असेल तर ती सुपीक जमीन आहे आणि उत्पादनास अतिशय चांगली जमीन आहे. पण आजच्या परिस्थितीमध्ये असं झालेलं आहे की हाच जो सेंद्रिय कर्ब आहे तो 0.3 ते 0.5% आलेला आहे. याचा दुष्परिणाम असा आहे की शेतकरी आज अनुभव घेत आहेत की खतांची संख्या वाढलेली आहे. आपण जिथे एक बॅग टाकत होतो आता विविध प्रकारच्या 2-3 बॅगा रासायनिक खतांच्या टाकण्याची गरज पडते, कारण की जमिनीचं फाउंडेशनच वीक झालेलं आहे जो महत्वाचा घटक आहे सेंद्रिय कर्ब. आणि जे खत देण्याचा टाइम आहे सायकल म्हणू आपण तीही वाढलेली आहे, 1-3 डोज पर्यंत आपण पोहोचलेलो आहे. तर जैविक कर्ब तयार कसं होतं, जे जीवाणू असतात यांचं विघटन होणे किंवा आपलं पिकांचे रेसिड्यूज असतात जसे की मूळ पालापाचोळा हा सडतो जमिनीमध्ये आणि याचा काही अंश हा कार्बनच्या स्वरूपात जमिनीत शिल्लक राहतो, याला आपण जैविक कर्ब असं म्हणतो.
1: हो सर, शेतकऱ्यांचे मार्गदर्शक म्हणून आपण काम करतात, शेतीमध्ये जैविक खत वापरताना कुठल्या कुठल्या समस्या येत आहेत म्हणजे जे आपण बघतायत त्यानुसार आपण काय सांगाल, किंवा मग त्याचा अधिक वापर जर शेतकऱ्यांनी करावा असं वाटत असेल तर मग काय करता येऊ शकतं?
0: यात मी असं सांगेल की या

0: जैविक खतांबद्दल मार्गदर्शन शेतकऱ्यांना होणे गरजेचं आहे, अवेअरनेस करणे गरजेचं आहे. पण याच्या पलीकडे जाऊन मी असं सांगेल की आजचा शेतकरी आमच्या निदर्शनात असं येते की खूप प्रयोगशील आहे. मग शेतकऱ्याला मध्यस्थानी ठेवून त्याच्या गरजेनुसार जैविक खत तयार करणं हे खूप काळाची गरज आहे. उदाहरणार्थ जर एखाद्या गोष्टीचा वापर वाढवायचा असेल किंवा मास लेवलवर तो ॲक्सेप्ट व्हायची गरज असेल तर तो अतिशय त्याचा वापर सोपा करून देणे खूप गरजेचं असतं. जसं की विदर्भातील शेतकरी प्रिपेअर करतो की सीड सोबतच तो खत देतो, तर दाणेदार स्वरूपात जैविक खत उपलब्ध करून देणे, चांगल्या गुणवत्तेचे जैविक खत उपलब्ध करून देणे, लिक्विड स्वरूपातले जर जैविक खतं आपण उपलब्ध करून दिले तर तो फक्त ड्रीपवाल्या शेतकऱ्यांना वापरता येतो, तर मग चांगल्या प्रकारमध्ये पावडर किंवा दाणेदार या स्वरूपात उपलब्ध करून देणे गरजेचं आहे.
1: नक्कीच, जर समजा जैविक खतांचा वापर वाढला तर त्याचा काही सकारात्मक परिणाम आपल्या आरोग्यासाठी सुद्धा आहे का?
0: नक्कीच, अतिशय हा सुंदर प्रश्न आहे मॅडम. आजच्या परिस्थितीमध्ये फूड सिक्युरिटी हा एक महत्त्वाचा मुद्दा झालेला आहे. जसं की आपण पाहतो विषमुक्त शेती करणे किंवा विषमुक्त अन्न ही गरज झालेली आहे. रासायनिक खतांच्या अतिरेकामुळे काय होते की काही त्यातले अंश हे पिकाच्या उत्पादनात शिल्लक राहतात आणि आपण ते कंझ्युम करतो, म्हणजे आपण ते खाल्ल्याच्या नंतर आपल्या शरीरात ते रेसिड्यूज जातात. त्याचा दुष्परिणाम आपल्याला बघायला भेटतो. काही इन्सिडन्स असे आहेत की बुलढाण्यामध्ये आत्ता मागे एक रिपोर्ट झालं की राशनच्या गव्हाच्या कन्झम्पशनमुळे तिथील एका गावातल्या लोकांचं केस गळतीचं प्रमाण वाढलं होतं. त्याचा असं शोधात असं कळलं की तो पंजाबचा गहू होता आणि तिच्यात सेलिनियमचं प्रमाण आढळून आलं. तर असेच काही घटक असतात. आता एक स्पष्ट दिसलेलं उदाहरण आहे पण त्याचे दिवसेंदिवस आपल्याला असं दिसते की शरीरावर आपल्या परिणाम होत आहे. जर आपण जैविक खत आणि रासायनिक खत यांचा संतुलित वापर जर केला तर येणारं उत्पादन हे उच्च प्रतीचं असतं, त्यातील पौष्टिकपणा चांगला असतो, चव चांगली असते आणि रंग प्रथिनं हे नैसर्गिकरित्या त्यात आलेलं असतं.
1: हो नक्कीच. सर, आता हे जैविक खत जे आहे ते स्टँडर्ड किंवा सत्यामध्ये त्याची कशी पडताळणी करावी याबद्दल आपल्या शेतकरी बांधवांना आपण काही सांगाल का?
0: आपल्या देशामध्ये खतांचं जे वितरण आहे किंवा खतांचं जे पूर्ण प्रणाली आहे ती FCOद्वारा कंट्रोल केल्या जाते, ज्या फर्टिलायझर कंट्रोल ऑर्डर म्हणतात. यानुसार त्याचे काही मानांकन ठरून दिलेले आहेत की जसं मायक्रोरायझा हा 1000 ते 1200 स्पोर प्रति प्रोपिग्युल असणं गरजेचं आहे, किंवा NPK कॉर्सर्शिया किंवा KMB काउंट हा 10:8 असणं गरजेचं आहे. ते खूप तांत्रिकदृष्ट्या झालेलं आहे. जर शेतकऱ्यांना सरळ साध्या भाषेत समजायचं असेल तर त्यांनी जैविक खतं खरेदी करताना इंडोसर्ट किंवा इकोसर्ट त्या उत्पादनावर आहे का हे जरी बघितलं तरी भरपूर आहे.
1: बरं सर, खूप छान माहिती आपण जैविक खतांच्या वापराबद्दल दिली आहे. जाता जाता एक शेवटचा प्रश्न विचारते. जर समजा आपल्या शेतकरी बांधवांनी पूर्णतः रासायनिक खत वापरणं बंद केलं आणि जैविक खत वापरायला सुरुवात केली तर त्यांच्या उत्पादनावरती काय परिणाम होऊ शकतो, म्हणजे फायदे किंवा तोटे काय सांगाल आपण?
0: आता थेरॉटिकली बघितलं तर असं आहे की आपण त्याला सांगतो की जैविक खतांचा जर वापर केला पूर्णतः तर पहिल्या वर्षी उत्पादन कमी होऊ शकते. पण जर प्रॅक्टिकली आपण बघितलं तर आम्ही असा अनुभव घेतला की पूर्णपणे जे शेतकरी जैविक खतांवर शिफ्ट झालेले आहेत, वापर करणं सुरू केलं आहे, त्यांचा वापर ऑलरेडी खतांचा भरपूर होता, तर ते रासायनिक खत सुप्तावस्थेत जमिनीत होतं. जैविक खताच्या वापरामुळे जी वाढ खुंटली होती त्यांच्या शेतात ती एकदम अतिशय उत्कृष्ट प्रमाणात दिसत आली, कारण की सुप्तावस्थेतले खत लागू होणं सुरू झाले. ॲटमॉस्फिअरमधले इतर काही जे अन्न घटक असतात तेही लागू होणं सुरू झाले, त्याच्यामुळं कुठलाही दुष्परिणाम उत्पादनावर होत नाही. तरी मी एक तांत्रिकदृष्ट्या जर बघायचं झालं किंवा योग्य प्रकारे जर आपल्याला जैविक खतांचा वापर करायचा झालं तर मी शेतकऱ्यांना आव्हान करील की त्यांनी प्रथम आपलं सॉईल टेस्टिंग करून घ्यावी. एकदा आपल्या सॉईलचा नमुना आपला कळला तर तिच्यात असलेल्या अन्न घटकांचं प्रमाण दिसते. आमचा अनुभव असा आहे की pH जमिनीचा वाढलेला आहे आणि ऑर्गॅनिक कर्ब कमी झालेला आहे. बाकी अन्न घटक हे मुबलक प्रमाणात आहेत, कारण की आपला रासायनिक खताद्वारे आपण ते देतो, फक्त ते अनअवेलेबल फॉर्ममध्ये की झाडं ज्याला घेऊ शकत नाही, तर याचा चांगलाच परिणाम आपल्याला भेटू शकतो. पण जर शेतकऱ्यांनी रासायनिक खत 50% आणि 5 ते 10 किलो जैविक खतांचा वापर जर एकरी केला तर अतिशय सुंदर असे परिणाम आजकाल दिसत आहेत.

0: नक्कीच सर, जाता जाता आपल्या शेतकरी बांधवांना आपण काय आवाहन कराल?
1: आता माती जर वाचली तर शेती वाचणार आहे, अशी आजची परिस्थिती झालेली आहे.
0: हो
1: जसं मी सांगितलं, सेंद्रिय कर्ब हा खूप महत्त्वाचा आहे. पीक परिसंस्थेत हा फाउंडेशन आहे, हा वीक झाला, त्याच्यामुळेच आपलं खतं टाकण्याच्या जे सायकल आहेत, आधी आपण एकदाच खत द्यायचो, आता तीन वेळ द्यायची गरज पडते. आधी आपण मातीतून द्यायचो, आता स्प्रेईंगद्वारे सुद्धा द्यायला लागलो. हा जो वाढलेला परिणाम आहे तो दोन गोष्टीत आहे, की अधिकाधिक उत्पन्नाची आवश्यकता आहेच, पण जमिनीत ती कॅपॅसिटी नाही राहिली. ती वाढवण्यासाठी, पूर्ण परिस्थितीत आपली जमीन येण्यासाठी आपल्याला जैविक खतांचा वापर करणे खूप गरजेचं आहे. दुसरा असा आहे की जमिनीत ज्या बुरशी वाढलेल्या आहेत, खराब बुरशी, याच्यामुळं प्रचंड प्रमाणात पीक जळणे, कुजणे हा प्रमाण आढळून यायला लागले शेतकऱ्यांना. उदाहरणार्थ जळगाव भागात जर बघितलं तर हरभरा हा खूप प्रमाणात जळतो. त्याचं कारण एकच आहे की निगेटिव्ह खराब बुरशांची वाढ झालेली आहे. जैविक खतामुळे काय होते की पॉझिटिव्ह बॅक्टेरिया वाढतात आणि निगेटिव्ह बॅक्टेरिया कमी होते. तर पूर्ण प्रमाणात पिकातली जळ ही या जैविक खतांच्या वापरामुळे कंट्रोल होते.
0: हो नक्कीच सर, खूप छान माहिती आपण आजच्या मुलाखतीतून दिली. नक्कीच आपल्या शेतकरी बांधवांना याचा फायदा होईल. समस्त शेतकरी बांधवांच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं खूप खूप धन्यवाद.
1: थँक्यू मॅडम.
2: आताच आपण जैविक खतांचे फायदे या विषयावर लोणार जिल्हा बुलढाणा इथले अमित सरकटे यांची किशोरी वाघोळदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत.

0: ആകാശവാണി മുംബൈ. अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्रात 3,500 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामांसाठी 6,429 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव आणि इतर मागण्यांसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. गुजरातमध्ये महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या 2 बस एकमेकांना धडकून झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू, 15 जखमी. आणि नैऋत्य मोसमी पाऊस येत्या गुरुवारच्या आसपास केरळमध्ये पोहोचण्याचा हवामान विभागाचा अंदाज. राज्याच्या 4 विभागांमध्ये पावसाची शक्यता. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळल्या गेलेल्या लाभार्थींना कागदपत्रांची संपूर्ण छाननी केल्यानंतरच अपात्र ठरवल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. लाडकी बहीण योजनेच्या सुरुवातीला कागदपत्र सादर करायला वेळ लागेल हे लक्षात घेता लाभार्थ्यांनी स्वतः दिलेली माहिती गृहीत धरून त्यांना योजनेचा लाभ देण्यात आला. मात्र त्यानंतर त्या योजनेचं लेखापरीक्षण झाल्यावर लाभार्थ्यांपैकी 5,00,000 महिलांच्या कुटुंबात सरकारी नोकरदार व्यक्ती असल्याचं उघड झालं. तसंच 10,00,000 महिलांचं उत्पन्न 2,50,000 जास्त असल्याचं समोर आलं. त्यामुळे त्या सर्व लाभार्थी अपात्र ठरल्या. तसंच 14,000 पुरुषांनी या योजनेसाठी अर्ज केल्याचं आढळलं. त्यांनाही अपात्र ठरवण्यात आलं असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या 1,70,00,000 महिला योजनेसाठी पात्र ठरल्याचं ते म्हणाले. अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना आता पैसे दिले जाणार नाहीत. मात्र आतापर्यंत मिळालेले पैसे परत घेतले जाणार नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं.
1: 60,00,000-80,00,000 जो काही आकडा तुम्ही दिलेला असेल तर ते लोक या योजनेच्या पात्रतेचे निकष हे पूर्ण करताना दिसत नाही. जवळपास 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात. ज्यांनी KYC केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही, पण त्यांना दिलेले पैसे आम्ही वसुली करणार नाही.
0: लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करताना कागदपत्रांची छाननी योग्य रीतीनं करण्याची काळजी सरकारनं घ्यायला हवी होती. मात्र सरकारनं केवळ निवडणुकीवर डोळा ठेवून निधीचं वाटप केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी केला आहे. 80,00,000 लाभार्थी अपात्र असताना दरमहा 1,500 रुपयेप्रमाणे गेले 20 महिने सुमारे 24,000 कोटी रुपये त्यांना वाटले गेले, याची जबाबदारी सरकारनं घेतली पाहिजे अशी मागणी पाटील यांनी केली आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 3 अंतर्गत 3,500 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांच्या कामासाठी 6,429 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. या योजनेसाठी AIB अर्थात आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेकडून 50 कोटी अमेरिकी डॉलर्स म्हणजे सुमारे 4,500 कोटी रुपये कर्ज मिळणार आहे. तर राज्य शासन 30% हिस्सा म्हणून सुमारे 1,929 कोटी रुपये उपलब्ध करून देणार आहे. कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव द्यावा, नाफेडमार्फत कांद्याची खरेदी करावी आदी मागण्यांसाठी महाविकास आघाडीनं आज पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यात पुणे नाशिक महामार्गावर

रास्ता रोको आंदोलन केलं, त्यामुळे कांद्याची खरेदी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमार्फतच करण्यात यावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार बापूसाहेब पठारे, बाबाजी काळे आदी नेत्यांसह शेतकरी मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी झाले होते. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन ऑंग लाइंग उच्चस्तरीय शिष्टमंडळासह सध्या भारत दौऱ्यावर असून ते आज मुंबईत व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रातल्या मान्यवरांच्या भेटीगाठी घेत आहेत. आज सकाळी त्यांचं मुंबईत आगमन झालं तेव्हा राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गुजरातमध्ये बारडोली इथं महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या दोन बस एकमेकांना धडकून झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले आहेत. बारडोलीतल्या उवा गावात हा अपघात झाला. या अपघातातल्या जीवितहानीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. अपघातातल्या मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर जखमींना 50,000 रुपयांची मदत देण्याची घोषणाही प्रधानमंत्र्यांनी केली आहे. नैऋत्य मोसमी पाऊस येत्या गुरुवारच्या आसपास केरळात येऊन धडकेल असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागानं वर्तवला आहे. लक्षद्वीप बेटं, केरळ आणि तामिळनाडूमध्ये मोसमी पावसाच्या आगमनासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचं हवामान विभागाच्या पत्रकात म्हटलं आहे. वातावरणात एल निनो हा घटक आकाराला येत असून यंदा जागतिक हवामानावर त्याचा अत्यंत तीव्र प्रभाव पडेल असा इशारा जागतिक हवामान संस्थेनं दिला आहे. तसंच यंदा जून ते ऑगस्ट या कालावधीत एल निनोची स्थिती निर्माण होण्याची 80% शक्यता असून ती नोव्हेंबरपर्यंत कायम राहील असा अंदाज वर्तवला आहे. हवामान बदलामुळे या स्थितीचा प्रभाव अधिक तीव्र होईल असं हवामान शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. व्हेनेझुएलाच्या हंगामी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज उद्यापासून 4 दिवसांच्या भारत भेटीवर येणार आहेत. या भेटीत त्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करतील. यात प्रामुख्यानं ऊर्जा, व्यापार, गुंतवणूक, आरोग्यसेवा, औषध निर्माण आणि नवीकरणीय ऊर्जा या क्षेत्रांमधल्या परस्पर सहकार्यांच्या संधीच्या शक्यतांवर चर्चा होईल. नीट पेपर फुटी प्रकरणातल्या 5 आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत 15 जूनपर्यंत वाढ करण्याचा निर्णय दिल्ली न्यायालयानं आज दिला. मंगीलाल खाटिक, विकास बिवल, दिनेश बिवल, यश यादव आणि धनंजय लोखंडे यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी सीबीआयनं केली होती. याला विशेष न्यायाधीश न्यायमूर्ती अजय गुप्ता यांनी परवानगी दिली. या प्रकरणातले इतर आरोपी मनीषा हवालदार, मनोज शिरुरे आणि तेजस हर्षद कुमार यांना न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. सीबीआयनं या प्रकरणी आतापर्यंत 13 जणांना अटक केली आहे. भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी आज सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवीन न्यायाधीशांना पदाची शपथ दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियम केलेल्या शिफारसीनुसार केंद्र सरकारने न्यायाधीशांच्या नियुक्त्यांना मंजुरी दिली होती. त्यानुसार न्यायमूर्ती शील नागू, श्री चंद्रशेखर, संजीव सचदेव आणि अरुण पल्ली यांनी ज्येष्ठ वकील व्ही मोहना यांच्यासह सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. सर्वोच्च न्यायालय सुधारणा अध्यादेशाद्वारे सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांची मंजूर संख्या 34 वरून 38 पर्यंत वाढवण्यात आली आहे. केंद्र सरकारने घाऊक किंमत निर्देशांक प्रणाली टप्प्याटप्प्याने रद्द करून त्या जागी एक सर्वसमावेशक उत्पादक किंमत निर्देशांक प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. देशाच्या चलनवाढ आणि किंमत निर्धारण विषयक माहिती प्रणालीचं आधुनिकीकरण करून त्याला जागतिक सर्वोत्तम पद्धतीशी सुसंगत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. सरकारनं घाऊक किंमत निर्देशांकात आधारभूत वर्ष 2011-12 वरून 2022-23 पर्यंत सुधारणा करायला मंजुरी दिल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे.
केंद्रीय उच्च शिक्षण विभागाने प्रधानमंत्री संशोधन अध्यासन योजना 2026 साठी अर्ज मागवले आहेत. जागतिक भारतीय प्रतिभेला भारताच्या प्रगत संगणन सेमीकंडक्टर आणि

सायबर सुरक्षा यासारख्या 13 क्षेत्रांमध्ये संशोधन विकास नवोपक्रम आणि तंत्रज्ञान परिसंस्थेशी जोडणं या उपक्रमाचा उद्देश आहे. या योजनेची मार्गदर्शक तत्व पात्रतेचे निकष आणि अर्ज करण्याची प्रक्रिया पीएमआरसीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्रात 3,500 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामांसाठी 6,429 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. कांद्याला 3,000 रुपये प्रतिक्विंटल हमीभाव आणि इतर मागण्यांसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. गुजरातमध्ये महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या 2 बस एकमेकांना धडकून झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू 15 जखमी. आणि नैऋत्य मोसमी पाऊस येत्या गुरुवारच्या आसपास केरळमध्ये पोहोचण्याचा हवामान विभागाचा अंदाज. राज्याच्या 4 विभागांमध्ये पावसाची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर अर्थात 537.6 मीटर्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजलेले आहेत. आता लोकसंगीताच्या कार्यक्रमात आज सायप्पा बंडगर आणि सहकार यांनी गायलेली ही लोकगीतं.

0: जर्या करहिला
1: या तप जर्या ना त्या असणारी दुर्वासाचे इंद्रिय वृका
0: सगळी खवळून उठली आमची विचार पूर्ण करत नाही वृका
1: तुझ्या जवळ राहून आमचा काही फायदा होयाचा दिसत नाही म्हणून
0: इंद्रिय निघून जातो म्हणताना दुर्वास ऋषीने काय करहिला
1: विचार पडला मनाला इंद्रियाने जर सोड चिट्टी दिली आपल्याला
0: तर आपल्याला तप जर्या करता येणार नाही लोध होऊन पडेल म्हणून दात्या काय करणे करहिला
1: मला काही तुम्ही सोडू नका मी तुमची इच्छा पूर्ण करतो म्हणून सांगून सिना
0: दुर्वास ऋषी निघून स्वर्ग दाळाला इंद्रदेवाच्या सभेला जाय हल्ला
1: आणि त्या इंद्रदेवाला निवेदन करायला
0: एवढ्यात इंद्रदेवाने काय करणे करायला दात्या
1: दुर्वासाच्या सांगण्याप्रमाणे सर्व इंद्रियाची इच्छा तृप्त करून देतो म्हणून सांगितलं
0: तपस्या

0: करण्याकरता कोणती रंभा पाहिजे म्हणून इंद्राने प्रश्न केला ध्रुवाच मुनीला.
1: ध्रुवाज ऋषीने सांगितले रंभा माझ्या सेवेला पाठवून द्या म्हणताना.
0: जसं उर्वशीच नाव घेतलं त्या टायमाला बरं का
1: उर्वशी रंभाला वाईट वाटू लागली या जंगल झाडी सारखी झट म्हातारी बरं का.
0: आपल्या असणाऱ्या त्या घटनेशी ना बोलत होती या असल्या या ऋषीनं माझी इच्छा करावी
1: एवढं म्हणताना दुर्वास ऋषीनं अंतरात जाणून
0: आणि या उर्वशी रंभानं आपली थट्टा केली म्हणून तिनं
1: शापदी

0: जनावर वचा रंबला कसा वरका
1: मानव खंडाला जंगल झाडीला जाऊन दिवसाची घोडी रात्रीची श्री हुनपणची हिरवरका
0: वाईट वाटलं उर्वचा रंबला च्या या चापातून मुक्त व्हायचं कसा
1: म्हणून लागले ते पाय धरून वाहिला
0: आणि विनवणी करीत असताना वरका
1: ध्रुवज ऋषीने काय उपशाप द्यायला बरका
0: यादव आणि पांडव बर का
1: साडेतीन शास्त्राचं युद्ध होईल त्या वेळेला तू शापातनं मुक्त होशील बर का
0: आणि शाप देण्याला
1: एवढं म्हणताना त्या वेळेला
0: स्वर्ग ताळ सोडून सिना

0: वंचना दिवस काढू लागली बर का
1: ही एवढ्यात नाराजा डांगीवाना सैनी संगतीला घेऊन बर का
0: शिकारीच्या नेमताना त्या अरण्यात जाऊन तिना घोडी पाहिली तर राजाने बर का
1: घोडी मना ध्यानाला आली आपल्या राजाला स्वप्नासारखी घोडी आहे म्हणून बर का
0: या राजाने घोडीचा पाठलाग चालू केला
1: आणि त्या घोडीच्या मागे फिरायला लागला दिवस गेला मावळायला घोडीच्या जागी आला
0: आणि दिवस असताना गेल्या बरोबर त्या घोडीच्या ठिकाणीला सुंदर स्त्री निर्माण झाली
1: आणि घट पाय धरले राजाच माझा अंगीकार करा हा बर का
0: म्हणून ती मानव रूपी स्त्री निर्माण वंचना राजाला बोलू लागली बर का
1: सविस्तर माहिती सांगताना राजाने त्या जंगल झाडीला पशु पक्ष्याला साक्ष्याला घेऊन बर का
0: गांधर्व पद्धतीने विवाह केला त्या ठिकाणीला
1: लग्न बाबा लागला लग्न बाबा लागला।

0: असं वचन देऊन त्या स्त्रीला
1: सिंघून आपल्या वाड्याला आला लागला होता. दिवस काढाहिला
0: सेपरेट रूम बांधून तिना तिच्या करता पाच हजवशाळा तयार केली.
1: तेवढ्यात काय नवरपरी घडाहिला
0: हे बातमी कळली कुणाला? नारद मुनीला. कळ लावण्याकरता नारद मुनी नवर का?
1: जाऊन श्री कृष्णाला सांगलं तुमच्या राजाला स्वप्नासारखी घोडी आहे बरं का?
0: आणि ती घोडी तुम्हाला शोभून देसील बरं का?
1: एवढं म्हणताना श्री कृष्णानं आपलं जासूस पाठवून द्याहिला.
0: आणि त्या डांगीव राजाला पाठवून तिना घोडीची इच्छा केलेली असायला बरं का?
1: घोडी ती नाही तरी उदा
0: आणि काही प्रकार होयाला.
1: डांगीव राजाला कोड पडलं स्वतःच्या हातानं डोरलं बांधलेली घोडी कशी द्यायची म्हणून का
0: विचार पडला डांगीव राजाला?
1: युवदाची तयारी भाई युवदाची तयारी.

0: डांगी राजा सगळ्या देशात नाही फिरला परंतु त्याला कोण सहाय्य होईना बरे का?
1: श्री कृष्णाच्या विरुद्ध लढाई करण्याकरता कोण इना त्याच्या सहाय्याला बरं का?
0: आपल्या हाताने डोरले बांधलेले बायको आपली कशी द्यायची म्हणून आपण आता जळून भस्म झालं पाहिजे म्हणून बरं का?
1: गंगेच्या काठाला जाऊन तिना चित्ता रचली फेर मारू लागला चित्तेमध्ये उडी टाकण्यासाठी.
0: एवढ्या श्री कृष्णाची बहीण सुमित्रा धुनधुन्या करता वडेला येईला
1: आणि तिनं पाहिलं त्या डांगीव राजाला बरं का?
0: एवढ्यात बघू म्हणून बरे का
1: काही केलेला असायला
0: डांगीवाचं वचन दिलं डांगीवाला
1: आणि अशा टायमाला बरं का
0: सांगे

लोकसंगीताचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत होतात. साईअप्पा ताईप यांनी गायलेली ही लोकगीता आत्ता आपण ऐकले. आता कार्यक्रम भावधारा, सुधा तरडेलकर यांनी गायलेलं सुरुवातीचं गीत.

नादब्रह्म कार्यक्रमात आज रतन मोहन शर्मा यांचं गायन. त्याने गायलेला राग गोरखकल्याण. विलंबित खेळाची बंदिश एक तालात आहे, द्रुतबंदिश तीन तालात आहे. त्यांना तबल्याची साथ अतुल ताडे यांनी, हार्मोनियमची साथ अनंत केमकर यांनी केली होती. ऐकूया रतन मोहन शर्मा यांनी गायलेला राग गोरखकल्याण.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण रतनमोहन शर्मा यांचं गायन ऐकलं, रागोता गोरख कल्याण. विलंबित गत एक ताल तर द्रुतगत तीन तालात निबद्ध होती. त्यांना तबला साथ अतुल ताडे यांची तर हार्मोनियम साथ अनंत केमकर यांची होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. रात्रीचे ठीक 10:33 झाली आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सादर करीत आहोत नभोनाट्य 14वे रत्न.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र नभोनाट्य ऐकवीत आहो 14वे रत्न. लेखक बंधू माधव. सादर करते तनुजा कानडे. नभोनाट्य 14वे रत्न.

0: नमस्कार करतो काका।
1: पुत्र आयुष्यमान भव, उठ।
0: काका मी आपला पुतण्या रामजी, तुमच्या थोरल्या भावाचा मुलगा मी, ओळखलत मला? आपण संन्यास घेण्यासाठी घर सोडलत तेव्हा मी लहान होतो, त्यावेळी मला तुम्ही खांद्यावर घेऊन फिरत होता, माझे लाड करत होता तुम्ही, आठवत आहे काका?
1: रामजी तू, अरे तू इथं आणि सुभेदाराच्या विषयात?
0: होय काका, आपल्या घराण्याचा लष्करी पेशाच आहे, आपल्या पुण्याईनं मी इथल्या लष्करी छावणीत सुभेदार मेजर आहे काका।
1: रामजी
0: काका, आपण आज मला भेटलात, माझे वडीलच मला भेटले, सुभेदाराच्या युनिफॉर्म मध्ये मला पाहून वडिलांनाही असाच आनंद झाला असता काका। मला आज खूप आनंद झालाय काका, माझं हरवलं ते परत सापडल्याचा आनंद झालाय मला काका। ये भीमा, नमस्कार कर काकांना। काका

0: तुमची सून, तिच्या कडेवर आहे तो तुमचा नातू आनंद. अगं काकांच्या पाया पड, आनंदाला आजोबांच्या पायावर घाल, त्यांचा आशीर्वाद घे.
1: नमस्कार करते मामंजी.
2: अगं अगं अगं, अशा अवघडलेल्या अवस्थेत वाकू नकोस. अष्टपुत्रा सौभाग्यवती भव.
0: आणि काका हा तुमचा पुतण्या आनंद.
2: आयुष्यमान भव.
0: काका आता आपल्या पुतण्याच्या घरी आपली पवित्र पायधूळ झाडून आम्हाला पावन करावं. आपल्या सुनेच्या हातचे दोन घास खाऊन आम्हाला संतुष्ट करावं.
2: पुत्र, ते आता शक्य नाही. आम्ही सर्वसंग परित्याग केलेला आहे. सगळ्या सोयऱ्यांच्या मोहपाशात पुन्हा पडणं प्रशस्त नाही, शक्यही नाही. पण तुला आणि सुनेला आशीर्वाद मी देऊ शकतो. आपल्या प्रचंड कर्तृत्वानं इतिहासावर चिरंतन ठसा उमटवून आपल्या साऱ्या घराण्याचं, साऱ्या समाजाचं आणि देशाचंही नाव उज्ज्वल करील असा सुपुत्र तुझ्या पोटी जन्मास येईल.
3: दादा दादा, अरे तू मुलगा झाला. चल चल आत बघायला. चल
0: चल चल चल. भीमा, तुझं हे 14वं अपत्य, 14वं रत्न. देवदानवांनी एकदा अमृतासाठी समुद्रात मंथन केलं, त्यात अमृताबरोबर 14वं रत्न आसूड मंथनातून आला. मला वाटतं देवानच अस्पृश्यतेच्या महाभयंकर राक्षसाचं समूळ निर्धारण करण्यासाठी हे 14वं रत्न आपल्या पोटी घातलेलं दिसतंय. हे 14वं रत्न भीम पराक्रमी होणार. भीमा, आपण याचं नाव भीम असंच ठेवूया. भीमाबाईचा भीम. बघ मग तुझ्यासारखा झाडझूड आहे, तुझे टपोरे पाणीदार डोळे, तुझाच तो रंग, तुझेच कुरळे कुरळे केस आणि तुझंच ते ठुसकं नाक घेऊनच हा लवाड तुझ्या पोटी जन्माला आला. आपल्या संन्याशी काकांच्या आशीर्वादाचा हा दिव्य प्रसाद.
1: खरंच हो, संन्याशी मामंजीचाच प्रसाद म्हणायचा.
0: भीमा, आता 2.5-3 वर्षात मी रिटायर होणार, त्यानंतर आपण आपल्या गावी जाऊन राहू बरं. तुझा भीमा आता एकटाच शाळेत जाऊ लागलाय, एवढ्यात ग म काढतोय, आश्चर्यच नाही का?
1: अहो आश्चर्य काय त्यात, तो काय कोणी मामुली मुलगा आहे वय, एक अवतारी पुरुष आहे तो. हा त्याचं सारं जगा वेगळंच असणार, आता त्यात आश्चर्य करण्यासारखं काय? अहो बजरंग बली मारुतीनं म्हणे जन्मताच आकाशातील सूर्यावर झडप घातली होती. आणि आपला तो बाल श्रीकृष्ण, अहो एवढा मोठा गोवर्धन पर्वत निस्त्या करंगळीवर तोलून धरला होता.
0: तुला आता तुझ्या बाळात देवपणच दिसू लागलंय म्हणकी
1: का? तुम्हाला नाही दिसत तस?
0: दिसत ग दिसत की, पण दिसून काय होणार आहे. त्याला देव करण्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न, खूप सायास करावे लागतील याची कल्पना आहे का तुला?
1: हो, देवाच्याच मनात त्याला अवतार करायचा आहे, मग त्याला सारं काही बिना कष्टाचंच मिळणार.
0: खरं आहे तुझं म्हणणं, पण शिक्षणाशिवाय सगळ्या कल्पना व्यर्थ आहेत भीमा.
1: तेही खरंच आहे म्हणा. हे बघा, आपण आपल्या भीमाला खूप शिकवूया.
0: हो हो,
1: आपला जीव पण गहाण ठेवूया, पण संन्याशी मामंजीचा बोल आपण खरा करून दाखवूया.
0: भीमा, अगं माझ्या तुटपुंज्या पेन्शनीत आपलं कुटुंब चालणं मला तर काही शक्य दिसत नाही. नोकरीसाठी मुंबईला जावं म्हणत होतो, माझ्या तिथल्या मित्रांशी माझा तसा पत्रव्यवहार देखील चालू होता, पण नाही तिथलं काही जमेलसं नाही दिसत. आणि म्हणून माझ्या मित्रांनी साताऱ्यातल्या सरकारी सार्वजनिक कामाच्या एका विभागात नोकरी मिळवून दिली आहे मला. जायचं का?
1: भय जाऊया का मग सांताऱ्याला?
0: जाऊया. अगं मला खरंच वाटत नाही इतक्या लवकर मला साताऱ्याला नोकरी मिळेल आणि मी असा आज इथं येईल. योगायोग म्हटला पाहिजे, परमेश्वर करतो ते भल्यासाठीच म्हणायचं, दुसरं काय?
1: का हो, पण आपल्या पोराच्या शाळेचं काय इथं?
0: अगं साताऱ्यात लष्करी छावणी इथं शाळा आहे, काळजी करू नकोस. उगाच उद्याच त्याला तिथल्या शाळेत घेऊन जातो.
1: खरं म्हणता?
0: हो.
1: अहो मग दुधात साखरच पडली म्हणायची. अहो ही लष्कराची शाळा.
0: हो.
1: तिथं आपल्या मुलांना बाहेर दूर तर बसावं लागणार नाही ना?
0: बघूया, अनुभव घेऊन बघूया, कुठं गेलं तरी पळसाला पानं तिनंच.
1: या बघा आता तुम्हाला चांगली नोकरी मिळाली.
0: हो.
1: आता तुम्ही निवांत झालात, आता आपल्या घरी मुलांना मन लावून शिकवायचं.
0: हो.
1: आपला भीमा ओवर.

0: देशाला दोन दोन इयत्ता करील की?
1: अवश्य जरूर घरी शिकवीन मी त्यांना. आपल्या मुलांना शिकवताना मला आनंदच होईल. मी त्यांच्यावर चांगले संस्कार करीन, त्यांना वाढवीन, त्यांना शिकवीन. या मुलांना आज आपण ही कविता म्हणूया. प्रथम मी म्हणतो आणि नंतर तुम्ही माझ्या मागून म्हणायची, बरं का?
0: बरं.

0: आता ही कविता तुम्ही तोंडपाठ केली पाहिजे बरं का. या कवितेत कवीनं सांगितलंय की या जगात विद्येमुळं मनुष्याला श्रेष्ठत्व मिळतं. या जगात असं एक कुठलंही काम नाही की ते विद्येच्या योगानं साध्य करता येत नाही. आणि म्हणून तुम्हाला मी नेहमी सांगत असतो की बाळानो, मन लावून अभ्यास करा आणि श्रेष्ठत्वाचा मार्ग धरा.
1: बाबा, ही कविता मी आत्ताच्या आत्ता तोंडपाठ म्हणून दाखवू का?
0: अरे एवढ्यात आणि तोंडपाठ?
1: हो.

0: अहो ऐकलत का?
1: ऐकतोय ग मी, पण तुला काही झालेलं नाही, उगाच घाबरली आहेस तू.
0: नाही हो, अहो माझं काही खरं वाटत नाही. हा, आपला सगळ्यात धाकटा भीमा आहे ना भीम्या, त्याचीच काळजी वाटते हो. आपल्या दोघांचा जीव त्याच्यात पार गुंतलाय. संन्याशी मामनजींनी भीमाविषयी केलेलं भाकीत मला पुरं करता आलं नाही. मामनजी, मामनजी मला क्षमा करा. धनी, धनी, तुम्ही ते पुरं कराल? हा, तुम्हाला शपथ आहे माझी.
1: सुटली मान, प्राणपणाला लावून मी संन्याशी काकांचं ते भाकीत पुरं करीन, पण तू अशी का बडबडतेस भीमा?
0: अहो अहो, ते बघा, ते बघा, संन्याशी मामांजी आले आहेत. अहो ते माझ्याकडे बघतायत हो. त्यांचे ते बोल, त्यांचे ते बोल.
2: प्रचंड कर्तृत्वानं इतिहासावर चिरंतन ठसा उमटवून आपल्या घराण्याचं, साऱ्या समाजाचं आणि देशाचंही नाव उज्ज्वल करील असा सुपुत्र तुझ्या पोटी जन्मास येईल.
0: अहो त्यांचे बोल मला ऐकू येत आहेत. हो तुम्ही ऐकले? मामांजींना पाहिलं?
3: भीमे, अग भीमे, जागी हो. असं काय येड्यासारखं बोलतेस? अग जागी हो.
0: बनस, मी जागीच आहे भो. धनी, धनी माझी शपथ आहे तुम्हाला.
1: काय म्हणतेस
0: भीमाला? तुम्ही खूप शिकवा.
1: हो
0: हो, एवढं शिकवा की जगात तितकं कोणी भी शिकलेलं नको. बनस, बनस भीमाला बोलवा हो.
3: अग आता शाळा सुटल त्याची, येईल तो आता एवढ्यात.
0: का बोलवायला नाही पाठवलं कुणाला?
3: अग तुझी लेख मंजुळा गेली हाय शाळेकडे, त्याला बोलवाय.
0: नाही नाही धनी, धनी तुम्ही जावा. माझ्या बाळांना ताबडतोब बोलव ना. मी मी निघाले वंस माझ्या भीमाला.
3: अग भीमे, भीमे अशी रडू नकोस ग. अग मी हाय नव, तो बघ, तो बघ भीमा आनंदा आले बघ. आता रडू नको बघ.
4: आई
0: या, या रे माझ्या बाळांनो. भीमा, भीमा मन लावून शिको. बनस, बनस या माझ्या बछड्यांना सांभाळा. हा
4: आई, आई,
0: आई, आई, आई.

0: अरे रामासाठी लक्ष्मण नाही का वनवासाला गेला? रामाचा वनवास मी का सोसू असं तो नाही ना म्हणाला? सुख दुःखात आडी अडचणीत भावानं भावाला साथ द्यायची असती, एकमेकाला सांभाळून घ्यायचं असतं. तुमचे वडील रामायण महाभारतावर एवढं प्रवचन करतात, तुम्ही त्यात काय ऐकता, त्यातून काय शिकता?
1: आत्या, हा कान धरला, माझं चुकलं. आनंदला गणित समजावून देत देत ते त्याच्याकडूनच सोडून घ्यायला पाहिजे होतं, मला क्षमा कर.
0: वा, असंच बंधुभावानं जन्मभर वागा, एकमेकाला सांभाळून घेत पुढं चला, देव तुमचं भलं करेल.
2: अरे अरे कार्ट्या, अरे आमच्या पेल्याला शिवतोस वय, अरे आमचा पेला घेऊन आमच्या पिण्याचं पाणी इटाळतोय, चल हो बाजूला.
1: बाबा हो, मला फार तहान लागली हो.
2: हा, हात पुढे कर की गुमान. अरे तुझ्या जातीचे संधी असंच पाणी पितात, दिसत नाही वय तुला? ओगा, आपल्या थोरा मोठ्यांच्या शाळेत जायला मिळालं म्हणक तू मोठा झाला वय. आणि बघ पोरा, पायरीनं वागत जा. हा चल बस झालं पाणी, यापुढे आमच्या पेल्याला कधी शेवायचं नाही आणि आम्हाला इटाळ करायचं नाही तर तंगडं मोडून ठेवेन.
1: आम्ही काय असं पाप केले म्हणून ही सारी माणसं आम्हाला दूर लोटतात, शिवू नको म्हणतात, शाळेतही आम्हाला दूर वेगळं बसवतात. का म्हणून का? शिक्षक लोक सुद्धा आमच्या पुस्तकांना वयांना हात सुद्धा लावत नाहीत, दुरूनच पाहतात. त्यांना आमच्या वया पुस्तकांना विटाळ होतो म्हणे. कसला हा विटाळ? या विटाळानं त्यांचं काय होतं? माणसासारखी माणसं आम्ही, आमच्या तसं काय कमी आहे म्हणून आम्हाला असे निराळे वागवतात? कसला हा विटाळ, कसला विटाळ? गुरुजी गुरुजी, माझी गणित तपासून द्या ना.
3: आण आण बाळीकडे आण बघू. वा, अरे वा, छान, शाबास भीमा, शाबास. तू सर्व गणित अगदी बरोबर सोडवली आहेस, खरंच तू हुशार आहेस भीमा, मला तू फार आवडतोस. पण काय रे, तू असा अबोल असतोस, एकटा असतोस, मी पाहतोय. शाळेतले तुझे सर्व वर्गमित्र तुला त्यांच्यात मिसळून घेत नाहीत, शिवशील शिवशील म्हणून तुला दूर लोटतात, याचं दुःख तुला होत आहे खरं ना? यापुढं तू असं एकलकोंड्यासारखं वेगळं दूर बसत जाऊ नकोस, माझ्याकडे येऊन बसत जा. आजपासून तू दुपारच्या बदल्या सुट्टीत जेवायला सुद्धा माझ्याजवळ ये आणि जेवायला बस.
1: पण गुरुजी, माझा तुम्हाला विटाळ होणार नाही?
3: विटाळ? अरे ही अगदी दुष्ट रूढी आहे
1: ती. पहा गुरुजी, आपल्या वर्गातली मुलं तुमच्याकडे आणि माझ्याकडे कशी टवकारून बघतायत.
3: असं बघू देत ना, बघू देत. अरे त्या दिवशी मी तुला संत एकनाथ महाराजांची कथा सांगितली होती, आठवते तुला ती?
1: हो गुरुजी.
3: हे बघ, स्पृश्यास्पृश्य, जातीभेद हे देवनिर्मित नसून मानव निर्मित आहेत. मला एकनाथ महाराजांचे हे विचार पटतात. हे पहा, तू माझा विद्यार्थी आहेस, मी तुझा गुरुजी आहे. गुरु शिष्य हे आपलं नातं, तू माझं ऐकलं पाहिजेस, माझ्याजवळ बसून आता तू जेवलंच पाहिजेस. चल.
1: हो गुरुजी.
3: चल बैस, जेव माझ्याबरोबर. ही घे माझ्याजवळची तुला अर्धी भाकर. अरे थांब थांब, ही थोडी भाजी घे त्यावर. सुरू कर बघ जेवण. चल. काय रे, थोरा मोठ्यांची चरित्र वाचतोस का कधी तू?
1: नाही गुरुजी.
3: अरे वाचत जा, त्यातून तुला जास्त ज्ञान मिळेल.
1: हो गुरुजी, माझे बाबा कधी कधी मला पुस्तक आणून देतात.
3: आणतात ना, मग ती जरूर वाच. अरे त्यांचे विचार तुला जन्मभर उपयोगी पडतील.
1: नाही गुरुजी.
3: भीमराव, तुझ्या डोळ्यात पाणी? मी काही लागेलच बोललो तुला?
1: नाही गुरुजी, तुमच्यासारखे प्रेमळ गुरुजी मला लाभले आहेत.
3: हे बघ भीमा, तुझं हे आंबवडेकर आडनाव उच्चारायला आणि ऐकायला सुद्धा अवघड आणि ओबडधोबड वाटतं खरं ना? हे तुझं ओबडधोबड आडनाव बदलून त्या ठिकाणी मी माझं आडनाव आंबेडकर तुला देतो. शाळेच्या हजेरीपटावर मी तुझं तसं आडनाव बदलून टाकतो.
1: माझ्या या प्रेमात आणि परमपूज्य गुरुजींची आठवण जन्मभर मला नित्य होत राहील, केवढं भाग्य माझं.
3: शाबास शाबास माझ्या शिष्या, आजपासून तू भीमराव रामजी आंबेडकर झालास.

0: आत्या, हा भीम बघ ना, मला सारखा सतावतोय.
1: भीम्या, आना तिला का उगीच सतावतो रा?
2: सतावतो म्हणजे काय करतो रे मी?
0: आत्या, मी याला मगासपासून सांगतोय मला गणित सोडून दे म्हणून. पण आडम, मला उद्या वर्गात गुरुजी.
2: आत्या, याची गणित त्यानंच सोडवली पाहिजेत की नाही? हा विद्यार्थी आहे, अभ्यासाचा त्यानेच केला पाहिजे. अशा सवयीने तू परीक्षेत नापास होईल.
1: आत्याही खरंच की आनंदा. भीमा, आनंद तुझा थोरला भाऊ आहे नवा?
2: त्यानं गणित सोडून दे म्हटलं की मी सोडवायची. उद्या तो परीक्षेचा पेपर सोडून दे म्हणेल, त्याची गणित मी का सोडवू?
1: आपण तो म्हणाला का तसा तुला, त्याला मदत करणं हे तुझं कर्तव्यच आहे.

0: भीमा, सातारची नोकरी संपली नसती तर आपल्याला मुंबईला यावं लागलं नसतं. या डबक चाळीतल्या गडबड गोंधळात तुझा अभ्यास नीट होत नाही आणि त्यात तो एल्फिस्टन हायस्कूलचा अभ्यास, तेव्हा त्याच्यावर मी नामी युक्ती काढली आहे. बघ
1: असं.
0: हो,
1: कोणती बाबा?
0: सांगू, रात्रीचं जेवण झालं की या वेळेला तू लगेच झोपत जा, मी जागता राहीन.
1: आणि
0: रात्रीचे दोनचे टोले पडले की मी तुला अभ्यासाची उठवत जाईन. त्यावेळी वातावरण कसं एकदम शांत असतं, सगळे झोपी गेलेले असतात. सकाळचे पाचचे टोले पडले की तू मला उठवत जा आणि तू झोपी जात जा. सकाळी 7 वाजता हायस्कूलच्या अभ्यासासाठी तुला मी परत उठवत जाईन. कशी काय, नामी आहे ना युक्ती?
1: छान छानच आहे बाबा. बाबा, माझ्यासाठी तुम्ही किती कष्ट उपसता.
0: कसले कष्ट बाबा,
1: आता तुमचं वय झालं, तुमचं हे माझ्यासाठी कष्ट पाहून मला अवघडल्यासारखं वाटतं.
0: अरे वेड्या, आवडत्या माणसाच्या कल्याणासाठी कितीही कष्ट उपसले तरी ते कष्ट वाटतच नाहीत. बघ, प्रत्येक वर्गात तू चांगल्या प्रकारे पास होतोयस यातच मला खूप आनंद मिळतोय भीमा. माझं म्हातारपण मी विसरतोय. अरे हो भीमा, तू आता झोप बघू, तोपर्यंत मी संत तुकारामाची गाथा वाचत बसतो. झोप तू, झोप.
1: बरं बाबा.
0: भीमा, चल उठ. अरे उठ. अरे तुझी उठायची वेळ झाली बाबा, उठ उठ. चल, आता अभ्यासाला बस.
1: हो, उठलो उठलो. खरंच वातावरण किती शांत आहे.
0: होय ना,
1: आता मी खूप खूप अभ्यास करेन.
0: छान छान
1: बाबा. आता तुम्ही झोपा बघू.
0: अरे हो, मी झोपतो रे, पण झोपण्यापूर्वी हा मजकूर तुला मी शुद्ध लेखनासाठी देतोय. या मजकुराला योग्य ते शीर्षक तू द्यायचं आहे, समजलास?
1: बघू बघू, द्या इकडे. तो मजकूर मी आता नीट वाचतो.
0: ठीक आहे, वाच.
1: महाराष्ट्राच्या ज्ञानियाच्या राजाला कोण विसरेल, निवृत्ती ज्ञानदेव सोपान नि मुक्ताबाई, किती अभागी ही चार भावंड. संन्याशाची मुलं म्हणून समाजानं त्यांचा छळ केला, परंतु ही चार भावंड ज्ञान विज्ञान संपन्न झाली, इतकी की ज्या समाजाने त्यांना छळलं त्यांच्याविषयी मनात यत्किंचितही कटुता न ठेवता समाजाला ज्ञान देण्यासाठी आपले सर्वस्व त्यांनी वेचलं. वयाच्या केवळ 16व्या वर्षी त्यांच्या एका भावानं एका अद्वितीय ग्रंथाची रचना केली. तो ग्रंथ ज्ञानेश्वरी नावाने प्रसिद्ध आहे.
0: कसा काय वाटला मजकूर?
1: छान बाबा, खरंच खूप खूप आवडला मला. या चारही भावंडांना समाजानं आमच्यासारखंच बहिष्कृत केलं होतं तर.
0: आणि म्हणूनच मी हा मजकूर तुला देतोय, लिहून काढ आणि शीर्षक सुचव बरं.
1: बाबा, हा मजकूर मी माझ्या हृदयावर कोरून ठेवणार आहे. बाबा, तुम्ही मात्र हा मी लिहिलेला मजकूर झोपेतून उठल्यावर वाचा.
0: हो हो, वाचेन तर.
1: आणि आधी तुम्ही झोपा बरं.
0: बरं,
1: पहाटे 5 ला मला उठवायचंय. झोपा बघू.
0: बरं रे बाबा, झोपतो.

0: बाबा बाबा उठा, पाच वाजले.
1: पाच वाजले का? काय किती छान आपली युक्ती, नाही का? तुझा अभ्यास कसा काय झाला?
0: नेहमीपेक्षा खूप छान झाला बाबा. छान नामी युक्ती काढली तर
1: बरं. ते जाऊ द्या, पण मी दिलेल्या मजकुराला शीर्षक शोधलंस का तू?
0: हो, मजकूर लिहून काढला, शीर्षक शोधलं.
1: शोधलंस?
0: मायेचा कल्लोळ.
1: अरे वा वा, किती समुचित शीर्षक, मायेचा कल्लोळ. वा, छान.
0: माऊलीहून मवाळ, चंद्राहून शीतल, मायेचा जणू कल्लोळ, ज्ञानियाचा राजा.
1: वा वा भीमा, तुझ्या बुद्धीची कमाल आहे, कमाल आहे, कमाल आहे.
0: बाबा, तुम्ही रात्रीच्या अभ्यासाबद्दल तर नामी युक्ती शोधून काढलीत, पण दिवसाचं काय? दिवसा इथे माझा अभ्यास होत नाही, इथे सगळी लहान मुलं खेळत असतात, म्हणून उद्यापासून मी दिवसाचा अभ्यास करण्यासाठी बागेत जाऊन बसीन. चालेल?
2: बाळ, तू कोणी विद्यार्थी दिसतोयस?
0: हो, एल्फिन्स्टन हायस्कूलचा.
2: कोणत्या वर्गात शिकतोस?
0: मॅट्रिकच्या.
2: काय रे, तुझं नाव काय?
0: भीमराव रामजी आंबेडकर.
2: आंबेडकर म्हणजे मूळचे आंबवडेकर तर नव्हे?
0: हो हो, तेच. तुम्हाला कसं माहीत?
2: म्हणजे मिलिटरी पेन्शनर रामजी सुभेदारांचा तू चिरंजीव.
0: हो हो हो.
2: रामजी सुभेदारांचा मुलगा मॅट्रिक मध्ये
0: का? असू नये, असू नये त्यानं मॅट्रिक मध्ये.
2: नाही, तसं नाही.
0: मग कसं? तुम्हीच नाही, मला सगळेजण असंच म्हणतात. माझे वर्ग शिक्षक मला नित्य म्हणतात, अरे किती केलंस तरी तू काय मोठा होणार नाहीस, तुला काय करायचं शिकून? अरे तुला नोकरीवर ठेवला तर साऱ्या कचेरीला विटाळ होणार. माझी संस्कृत शिकायची फार इच्छा होती. संस्कृतच्या सरांनी

0: नाही तर मला खडसावून सांगितलं, संस्कृती देवांची भाषा आहे, आमच्या धर्मग्रंथांची भाषा आहे, तुझ्या संस्कृत शिकण्यानं आमचे सारे देव आमचे सारे धर्मग्रंथ विटाळतील.
1: अरे अरे, पण माझं थोडं ऐकून तर घेशील का तू? मी म्हणणार होतो की रामजी सुभेदारांचा मुलगा मॅट्रिक मध्ये, म्हणजे या देशात आजवर जे घडलं नाही ते तुझ्यामुळे घडू पाहते.
0: आपलं नाव विचारलं तर लहान तोंडी मोठा घास तर होणार नाही ना.
1: माझं नाव केळुसकर, मी इथल्या हायस्कूलमध्ये शिक्षक आहे. असाच खूप अभ्यास कर, खूप पदव्या मिळव, मोठा विद्वान हो. अरे, तुझ्या कोट्यावधी अज्ञानी समाज बांधवांच्या उद्धारासाठी तुलाच यापुढे दंड ठोकून उभं राहावं लागेल. पण तू खूप शिक. बरं भीमराव, मग आता पुढं काय करायचं ठरवलंयस?
0: आपण सांगाल तसं पुढं शिकावं म्हणतो, बाबांचं स्वप्न साकार करावं म्हणतो, पण कसं जमणार
1: ते मी पाहून घेईन. हे बघ, इच्छा असली की मार्ग सापडतो. भीमराव, तू असं कर, आजच बडोद्यांच्या सयाजीराव महाराजांना भेट, त्यांचा मुक्काम मुंबईतच आहे. परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी म्हणून भारतातील काही हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन त्यांना अमेरिकेस पाठवण्याची महाराजांची इच्छा आहे.
0: नमस्कार.
1: हो, हे बघ, एक सांगायचं विसरलो भीमराव, महाराजांना भेटायला जाताना तुझे BA मार्क्स, अमेरिकेत जाऊन उच्च शिक्षण घेण्याची आपली इच्छा आहे त्याबद्दलचा अर्ज घेऊन जायला विसरू नकोस.
0: होय गुरुजी. नमस्कार महाराज.
2: या.
0: मी भीमराव रामजी आंबेडकर.
2: मला केळुसकर गुरुजीने तुमच्याबद्दल सारं काही सांगितलेलं आहे. आता मला हे सांगा, पुढचं शिक्षण का घेऊ इच्छिता आपण?
0: उच्च शिक्षण घेतल्याशिवाय माणूस समर्थ बनू शकत नाही.
2: समर्थ बनून काही मारामारी करणार आहेस की काय?
0: मारामारी नाही महाराज, पण अस्पृश्यतेविरुद्ध लढा देणार आहे मी. शिक्षण हीच माणसाची कवचकुंडलं असतात, आणि त्या कवचकुंडलांच्या सहाय्यानं कितीही मोठ्या प्रतिस्पर्ध्याशी तो लढू शकतो. उच्च शिक्षणाच्या सहाय्यानं मला माझ्या समाजावरील अस्पृश्यतेचा कलंक पुसून टाकायचा आहे.
3: आंबेडकर आंबेडकर, अरे किती अभ्यास करशील, किती जागशील? काल रात्री जाग आली आणि तुझ्या टेबलाकडे पाहिलं तरी तुझा दिवस जळत असतो.
0: नवल, तू सुखवस्तू आहेस, मी दुःखात गरिबीत वाढलोय. मला सुख विलास माहितीच नाहीत, करणार काय? अभ्यासात रमणं, विद्या संपादत संपादत आत्मोन्नती करून घेणं, एवढंच लक्ष माझ्यासमोर आहे.
3: आणि काय रे, मी जे काय ऐकलं ते खरं आहे का?
0: आणखीन काय ऐकलंयस माझ्याबद्दल?
3: अरे, कोलंबिया विश्वविद्यालयाच्या तल्लक विद्यार्थ्यांना तुझ्यात अब्राहम लिंकनचा निर्धार आणि बुकर टी वॉशिंग्टनची उद्योगशीलता आढळून आल्यानं ते तुझं प्रकट अभिनंदन करणार आहेत म्हणे. वा रे छुपे रुस्तम.
0: त्याचं असं आहे, कुणी आपलं कर्तव्य आत्यंतिक कळकळीनं करीत गेलं की कुणी मग त्याचं अभिनंदन करणारच. नवल, अरे तू पाहतोच ना, दररोज 18-18 तास मी अभ्यास करतो, आणि अशा अखंड तपश्चर्येनंतर प्रसन्न होऊन अशी अभिनंदनाची माळ आपणहून त्याच्या गळ्यात घालणार नाही का?
3: खरंच आंबेडकर, तू महान आहेस, एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहेस, ग्रेट आहेस, माझा तू परम मित्र आहेस याचा मला अभिमान वाटतो.
0: या या नवल भाटेना, या. आपण किती दिवसांनी आज असे भेटतो नाही?
4: शतकानुशतके स्पृश्य हिंदूंच्या गुलामगिरीत खितपत पडलेला सारा दलित समाज आपले मानवी हक्क प्रस्थापित करण्यासाठी खडबडून उठला. वाज स्पृश्यांच्या पुढे दंड थोपटून उभा ठाकलाय. आंबेडकर, अहो तुमचीच ही किमया. पण एवढं सगळं करून देखील अजूनही देशाच्या दृष्टीनं तुम्ही
5: मैं विकास मेहरोत्रा. सरकार ने केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड द्वारा ऑन स्क्रीन मार्किंग प्रणाली के लिए सेवा अनुबंध से संबंधित मामलों की जांच के लिए एक सदस्यीय समिति का गठन किया. इस समिति की अध्यक्षता क्षमता निर्माण आयोग की अध्यक्ष एस राधा चौहान करेंगी. समिति एक माह के अंदर कार्मिक और प्रशिक्षण विभाग को अपनी रिपोर्ट प्रस्तुत करेगी. इस बीच बोर्ड ने आज कक्षा 12वीं के विद्यार्थियों के लिए उत्तर पुस्तिकाओं की स्कैन की गई प्रतियों में पाई गई त्रुटियों के सत्यापन और उत्तरों के पुनर्मूल्यांकन हेतु ऑनलाइन पोर्टल खोल दिया है. यह सुविधा केवल उन्हीं विद्यार्थियों के लिए उपलब्ध है जिन्होंने अपनी मूल्यांकित उत्तर पुस्तिकाओं की स्कैन की गई प्रतियां प्राप्त कर ली हैं.